मध्यम लहरीदोंशे 39.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर एफएम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरती आणि पीबी वेव्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. आज मंगळवार भारतीय सौर दिनांक 20 श्रावण शके 1948 अर्थात 11 ऑगस्ट 2026 सकाळचे 5:56 होत आहेत. सुरू करत आहोत आमची प्रातकालीन प्रसारण सभा मंगलध्वनीनं. सुप्रभात श्रोते हो.

आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आम्ही बोलत आहोत त्यानंतर ठीक 6 वाजता हिंदीमधल्या बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

वेदमूर्ती मोरेश्वर घैसास आणि सहकाऱ्यांच्या स्वरात सौर सुक्त आपण ऐकलं. गिरवाणवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतहो, यानंतर ऐकूया भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन.

0: समूहस्वरात गायलेल्या या देशभक्तीपर गीतरचनेबरोबरच आजचा प्रभात वंदन हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर कृषी वार्ता या कार्यक्रमात आज ऐकूया कृषी पत्रकारिता या विषयीची माहिती. वाचक स्वर महेश इनामदार यांचा आहे.
1: मंडळी, शेती व्यवसायासाठी आधुनिक तंत्रज्ञान, शेतीच्या योजना, शेतीविषयक घटना, बातम्या, यशोगाथा, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि त्यावरील उपाय, तसंच शेती धोरण, बाजारभाव, शेती उत्पादकांची आयात निर्यात, शेतीच्या जाहिराती इत्यादी बाबतची माहिती योग्य त्या स्वरूपात योग्य वेळी संकलन करून संपादन करून योग्य त्या माध्यमातून सादर करणं किंवा प्रसारित करणं म्हणजेच कृषी पत्रकारिता. मंडळी, अशी ही कृषी पत्रकारिता थेट फक्त शेती व्यवसायाशी संबंधित असते. 3-4 दशकापूर्वी कृषी पत्रकारिता ही बाल्यावस्थेत होती, त्याकडे फारसं कोणी लक्ष देत नव्हतं. पण अलीकडे काळ बदललाय. प्रत्येक माध्यम हे कृषी पत्रकारितेला वाव देऊ लागलेलं आहे. गेल्या अनेक वर्षापासून आकाशवाणी असेल, दूरदर्शन असेल किंवा इतर विविध माध्यमं यांच्याद्वारे शेती कार्यक्रमांबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यावर भर दिला जात आहे. अलीकडं छापील माध्यमांनीही शेतीची सदरं सुरू केलेली आहेत. अनेक प्रकारची मासिकं आपल्याला पाहायला मिळतात. याशिवाय वर्तमानपत्रं देखील शेतीविषयक असणारी ही शेतकऱ्यांना खूपच उपयोगी पडू लागलेली आहेत. त्याद्वारे शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास होऊ पाहत आहे. मंडळी, कृषी पत्रकारिता आणि कृषी पत्रकार हा इतरांपेक्षा वेगळा असतो. या पत्रकारितेत शेतकरी समाजाशी बांधलकी असून शेतकऱ्यांसोबतच शेतकऱ्यांचं प्रबोधन करून त्यांना कार्यप्रवण करून त्यांना आपल्या कार्यात घेण्याचा त्याचा मूळ उद्देश असतो. सेवाभावी वृत्तीने वेळेवर हंगामनिहाय माहिती ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं गरजेचं असतं. कृषी पत्रकाराला नेहमी शेतकऱ्यांचं हित कल्याण साधण्यासाठी जबाबदारीने प्रयत्नशील राहावं लागतं. आधुनिक तंत्रज्ञान, वस्तुनिष्ठ, समयोचित माहिती घेऊन आणि देऊन देखील त्या माहितीचा प्रत्यक्ष शेतीत अवलंब करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करावं लागतं. शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वतंत्रपणे कुणाच्याही दडपणाला बळी न पडता निर्भीडपणे कृषी पत्रकारिता केली तरच ती खरी कृषी पत्रकारिता होत. शेतकऱ्यांच्या कल्याणाची जबाबदारी आपल्यावर आहे या भावनेतून कृषी पत्रकाराने कोणतीही माहिती अचूक, वास्तव आणि प्रामाणिकपणे लिहिली पाहिजे. शेतीची माहिती योग्य वेळेवर दिली गेली पाहिजे, म्हणजे त्या माहितीचा उपयोग हा शेतकऱ्याला करता आला पाहिजे. कृषी पत्रकारितेच्या बाबतीत शेतकऱ्यांशी समरस होता आलं पाहिजे. कृषी पत्रकारिता करताना कृषी पत्रकाराने प्रचारक न होता पत्रकार म्हणून आपली भूमिका बजावायला पाहिजे. शेतकऱ्यांच्यासाठीचं संशोधन आणि या संशोधनाकडं शेतकऱ्यांचं लक्ष वेधून घेण्याची जागरूकता त्यानं निर्माण करायला हवी. शेतीतज्ञांची माहिती, शेतकऱ्यांचे अनुभव, कृषी यशोगाथा, प्रश्नोत्तर चर्चा याबाबतची माहिती ही शेतकऱ्यांना दिली गेली पाहिजे. प्रत्येक दिवस हा नवीन संशोधनाचा असतो. या तत्वानुसार कृषी संशोधन शेतकऱ्यांना

0: समजून दिलं गेलं पाहिजे. बाजारभाव, बाजारपेठा, शेतीविषयक धोरणं, कायदे, योजना, कृषी घडामोडी, आयात निर्यात, हवामान, पाऊसमान, नैसर्गिक आपत्ती इत्यादीबाबतची माहिती ही शेतकऱ्यांपर्यंत लक्षलगेच पोहोचवण्यासाठी कृषी पत्रकारानं नेहमी सजग असलं पाहिजे. शेतकऱ्यांना इलेक्ट्रॉनिक माध्यमं, छापील माध्यमं आणि इतर प्रसिद्धीचे जे जी काही साधनं किंवा माध्यमं असतील त्याद्वारे कृषी माहिती रोजच्या रोज वेळेवर पुरवली गेली पाहिजे. शेतकरी शास्त्रज्ञ मंच, कृषी सहली मेळावे, प्रदर्शनं, गटचर्चा, प्रक्षेत्र भेटी अशा अनेक प्रकारे शेतकऱ्यांना प्रवृत्त करून त्यांच्या कृषीज्ञानात आपल्याला भर घालता आली पाहिजे. उपयुक्त कृषी पत्रकारिता गुणवान कृषी पत्रकारांवर अवलंबून असते. कृषी पत्रकाराने जिज्ञासू वृत्तीने बांधिलकी या भावनेतून निष्पक्षपातीपणे, निर्भीड वृत्तीने, प्रामाणिकपणे आणि संशोधक वृत्तीने, चिकाटीने, कौशल्याने, सांघिक वृत्तीने, आधुनिक सोयींचा उपयोग करून जास्तीत जास्त माहिती ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली पाहिजे आणि त्या माहितीचा उपयोग त्यांना आपल्या शेतामध्ये करण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे. मंडळी, अशी ही सगळी सांगड जमली तरच कृषी पत्रकारितेला अर्थ आहे. त्या दृष्टीतून कृषी पत्रकारानं योग्य ती पावलं उचलून आपली कृषी पत्रकारिता ही समृद्ध केली पाहिजे.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमामध्ये आज कृषी पत्रकारिता याविषयीची माहिती आपण ऐकली. वाचक स्वर महेश इनामदार यांचा होता. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:45 झाली आहेत. आता ऐकूया कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण श्वसन नलिकेशी संबंधित आजार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध श्वसन रोगतज्ञ डॉक्टर समीर अरबट. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. गेल्या दोन भागांमध्ये बरीच माहिती आपण जाणून घेतली आहे. आजच्या भागात सांगाल की श्वसन नलिकेमध्ये ज्या अलर्जीज होतात त्या नेमक्या कुठल्या असतात?
1: तर ॲलर्जी हा एक प्रकारचा आपल्या शरीराचा हायपर रिस्पॉन्स असतो. साधारण भाषेत कुठलाही व्यक्ती धूळ मातीच्या संपर्कात येतो किंवा वातावरण बदलतं तर त्याला दोनदा सर्दी किंवा खोकला होणार. परंतु ज्याला ॲलर्जी आहे त्याला तोच त्रास 2 आठवडे किंवा 2 महिने चालणार. तर आपल्या शरीराचा हायपर रिस्पॉन्स असतो. ॲलर्जी स्किनवर असेल तर खाज होते, रॅश येते, डोळ्यात असले तर डोळे खाज होणे, पाणी येणे, नाकात असेल तर नाक बंद होणे, शिंका येणे, सतत डोकं दुखणे जे सायनसायटिसचं लक्षण असतं, घशात असेल तर घसा खरखर करणे, खोकला येणे आणि श्वास नलिकेत ॲलर्जी असेल तर त्यामुळे पण खोकला किंवा दमा येऊ शकतो. तर दमा आणि खोकला हे आपले श्वास नलिकेचे ॲलर्जी रिॲक्शन असतात. तर ज्यांना कुणाला ॲलर्जीचा त्रास असतो त्यांना ॲलर्जी टेस्ट करून ॲलर्जीची माहिती घेणे, ॲलर्जीला चांगल्याने ट्रीट करणे गरजेचं असतं. कारण हाच ॲलर्जीचा त्रास पुढे जाऊन सिव्हिअर अस्थमा म्हणजे दम्याचा अटॅक पण किंवा लंग अटॅक करू शकतो.
0: आपण एक बघतो की बऱ्याच लोकांना कफ जमा होतो घशात, तर हे सर्वसामान्य लक्षण आहे का? इग्नोर केलं तर चालतं का?
1: नाही, एक कधी खोकला येणे किंवा शिंका येणे हे आपण इग्नोर करू शकतो. पण तुम्हाला समजा कफ जमा होत असेल, सतत कफ जमा होत असेल, त्याचे बरेचसे कारण असू शकतात. ॲलर्जी स्वतः एक कारण असू शकतं. कारण जेव्हा केव्हा वातावरणात बदल होतो तेव्हा आपल्या आजूबाजू जे हवेत ओलवा असतो त्याच्यात बदल होतो, जो वातावरण असतं त्याच्यात बदल होतो. बरेचसे परागकण किंवा वेगळे पदार्थ असतात जे वातावरण बदलल्याने हवेत येतात, तर हा एक कारण असू शकतो. यासोबत तुम्हाला सतत कफ असेल तर हे एक इन्फेक्शनमुळे पण असा हा कारण असू शकतं. तर याला आपल्याला इग्नोर बिलकुल नाही करायचं आहे. याचं निदान लावणे आणि याचं ट्रीटमेंट घेणे खूप गरजेचं आहे.
0: डॉक्टर, आपल्या बोलण्यात आणखी एक टर्म आली ती म्हणजे लंग अटॅक. तर लंग अटॅक नेमकं काय असतं?
1: लंग अटॅक हे एक खूपच कॉमन एंटिटी आहे जी बरेचदा बरेच लोकांना होते. परंतु जेवढी आपल्याला सिरियसनेस एक हार्ट अटॅकची आहे तेवढी लंग अटॅक बद्दल नाही राहत. तर जेव्हा केव्हा तुम्हाला लंग्सशी श्वासनलिकेशी संबंधित कुठलाही आजार एकदम वाढून येतो, जेव्हा तुमची श्वासनलिका रुंदीला खूप लहान होऊन जाते, तुम्हाला अस्थमा किंवा COPDचा अटॅक येतो, याला आम्ही लंग अटॅक म्हणतो. हा एक लाईफ थ्रेटनिंग ही वेळ असते जेव्हा तुमच्या लंग्समध्ये ऑक्सिजन घेण्याची क्षमता खूप कमी होऊन जाते आणि तुमच्या जीवाला

0: धोका असतो. तर यावेळी तुम्हाला अर्जंट ट्रीटमेंट घेणे आणि लंग अटॅकपासून वाचण्यासाठी प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स रेग्युलरली घेणे खूप गरजेचं आहे.
1: डॉक्टर, याची काही लक्षणं असतात?
0: तुम्हाला समजा दम सतत सुरू असेल आणि तो दम जेव्हा खूप वाढून येतो किंवा खूप जोराने खोकला सुरू असेल आणि तो खोकला थांबत नाही, तर हे लंग अटॅकचे लक्षणं असू शकतात. परंतु बरेचदा हेच लक्षणं साधारण सर्दी खोकल्यातही असतात म्हणून लोकांना माहिती होत नाही. तर जेव्हा केव्हा तुम्हाला खूप दिवसांपासून दमा असेल तर त्याचा आधी निदान लावणे गरजेचं आहे, कारण एकदा लंग अटॅक आला तर तेव्हा बरेचदा डॅमेज जो आहे तो इरिव्हर्सिबल होऊन जातो.
1: डॉक्टर, स्मोकिंग किती घातक असतं श्वसन नलिकेसाठी?
0: आतापर्यंत जेवढी काही रिसर्च किंवा माहिती आहे त्याच्यामध्ये स्मोकिंग सगळ्यात प्रूव्हन एक कारण आहे ज्याच्यामुळे तुम्हाला हार्ट, लंग्स, ब्लड वेसलचे आजार होतात. आणि रेस्पिरेटरी सिस्टीमसाठी सगळ्यात धोकादायक हे स्मोकिंग कुठल्याही प्रकारे, तुम्ही सिगरेट, बीडी किंवा वेपिंग किंवा हुक्का, यापैकी कुठलाही प्रकारचं स्मोकिंग तुमच्या लंग्सला खराब करू शकतं. आणि आजकाल सेकंड हँड स्मोक, म्हणजे जो व्यक्ती स्वतः धूम्रपान करत आहे त्याच्या परिसरात जे लोक आहे, लहान मुलं जे आहेत, त्यांना मोठं झाल्यावर जे लंग्सवर दुष्परिणाम दिसतात ते सेकंड हँड स्मोकिंगमुळे असतात. तर सेकंड हँड स्मोक पण खूप एक धोकादायक आहे स्मोकिंगशी संबंधित.
1: डॉक्टर समीर अर्बट, आपण इथे आलात आणि श्वसन नलिकेशी संबंधित आजार याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार. श्रोते हो, श्वसन नलिकेशी संबंधित आजार या विषयावर सुप्रसिद्ध श्वसन रोग तज्ज्ञ डॉक्टर समीर अर्बट यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते, हाच कार्यक्रम दुपारी 2:05 आपण पुन्हा ऐकू शकाल. यानंतर ऐकूया कार्यक्रम परिसर. श्रोते हो नमस्कार. परिसर कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी रोहिणी सूर्यवंशी अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात जलसंवर्धन काळाची गरज या विषयावर माहिती, आणि ही माहिती देतील गौरव अंबारे. श्रोते हो या कार्यक्रमाचा तिसरा भाग ऐकूया.
1: मित्रांनो, आधीच्या भागात आपण घरोघरी पाण्याच्या छोट्या छोट्या सवयी बदलून पाणी कसे वाचवायचे याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेतली. आजच्या भागात आपण पावसाचे पाणी शास्त्रीयदृष्ट्या कसे साठवायचे, म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग कसे करायचे हे सोप्या भाषेत जाणून घेऊया. मित्रांनो, जेव्हा पावसाळा येतो तेव्हा आभाळातून पडणारा प्रत्येक थेंब हा निसर्गाने आपल्याला दिलेला अनमोल प्रसाद असतो. पण दुर्दैवाने आपण त्याचं काय करतो बरं? आपल्या घराच्या इमारतीच्या छतांवर पडणारं पाणी हे पाईपद्वारे थेट रस्त्यावर किंवा गटारात सोडून देतो. ते पाणी गटारात जातं, घाण होतं आणि शेवटी वाहून निघून जातं. उन्हाळ्यात मात्र आपण त्याच पाण्यासाठी तरसतो. या समस्येवरचा सर्वात उत्तम, सोपा आणि कायमस्वरूपी उपाय म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग. आता हे नाव ऐकायला खूप टेक्निकल किंवा कठीण वाटलं, पण ही संकल्पना अतिशय सोपी आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे दुसरं काहीही नसून आपल्या छतावर पडणारं पावसाचं शुद्ध पाणी गोळा करणं, ते फिल्टर करणं आणि जमिनीत जिरवणं किंवा टाकीत साठवणं. हे नक्की कसं केलं जातं? याचे प्रामुख्याने दोन मार्ग आहेत. जमीन पुनर्भरण, ग्राउंड वॉटर रिचार्ज. आपल्या इमारतीच्या किंवा घराच्या छतावर जो पाईप असतो तो पाईप रस्त्यावर न सोडता जमिनीखाली एक छोटा खड्डा रिचार्ज पीठ तयार करून त्यात सोडला जातो. या खड्ड्यात वाळू, बारीक खडी आणि कोळसा याचा थर असतो, जो नैसर्गिक फिल्टरसारखा काम करतो. जेव्हा पावसाचं पाणी छतावरून या पाईपद्वारे खड्ड्यात जातं तेव्हा ते

0: लिफ्टर होऊन थेट जमिनीच्या पोटात जातं. यामुळे आपल्या परिसरातील जमिनीची पाण्याची पातळी ग्राउंड वॉटर लेवल कमालीची वाढते. परिणामी आपल्या परिसरातील विहिरी आणि बोरवेल उन्हाळ्यातसुद्धा पाण्याने भरलेल्या असतात. टाकीमध्ये साठवून स्टोअर टँक जर तुमच्याकडे मोठी टाकी असेल तर छतावरचं पावसाचं पाणी थेट फिल्टर करून त्यात टाकीत साठवता येतं. हे पाणी तुम्ही कपडे धुण्यासाठी, भांडी घासण्यासाठी आणि योग्य रीतीने प्रक्रिया करून पिण्यासाठी सुद्धा वापरू शकता. आता असा विचार करा, जर आपल्या परिसरातल्या प्रत्येक सोसायटीने, प्रत्येक घराच्या मालकाने आपापल्या इमारतीवर हे रेन वॉटर हार्वेस्टिंगचं मॉडेल बसवलं तर काय होईल? पहिला फायदा म्हणजे उन्हाळ्यात आपल्या परिसराला पाण्याचा एकही टँकर मागवावा लागणार नाही. टँकरवर होणारे हजारो रुपये टँकरवर खर्च होणारे हजारो रुपये वाचतील. दुसरा फायदा म्हणजे पावसाळ्यात रस्त्यावर जे पाणी साचून ट्रॅफिक होतं किंवा सखल भागात पाणी भरतं ती समस्या कायमची नष्ट होईल. रेन वॉटर हार्वेस्टिंग ही केवळ एक आधुनिक पद्धत नाही तर ती आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे. जर आपण आज पाऊस पडताना ते पाणी जमिनीत जिरवलं तरच जमीन उन्हाळ्यात आपल्याला पाणी परत देईल. धन्यवाद
1: श्रोत्याहो. आताच आपण जलसंवर्धन काळाची गरज या विषयावर जाणून घेतलं गौरव अंबारे यांनी दिलेल्या ह्या माहितीतून. मंडळी, आताच आपण या कार्यक्रमाचा तिसरा भाग ऐकलात. श्रोत्याहो, आजच्या आपल्या परिसर कार्यक्रमाचा विषय होता जलसंवर्धन. या विषयाबरोबरच आजच्या परिसर कार्यक्रमात आज इथेच रजा घेतोय. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमाचं निवेदन केलेलं होतं रोहिणी सूर्यवंशी यांनी. सादर करते सतीश रेवे.
2: परिसर हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकला. श्रोते, हाच कार्यक्रम दुपारी 2:10 आपण पुन्हा ऐकू शकाल. आता जाणून घेऊया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर सकाळी 7:00 आज दिनांक मध्ये आपण ऐकाल सुविचार आणि काही निवेदनं. सकाळी 7:20 आणि रात्री 8:00 एक गाणे ताजे तवाने. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्यानंतर 7:40 आपण ऐकाल प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था. 7:45 कार्यक्रम गाणी मनातली. सकाळी 8:40 प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकाल चिंतन हाच चिंतामणी. 8:55 संत सावतामाळी पुण्यतिथी निमित्त रूपक संत सावतामाळी कर्मयोगी भक्तीचा सुवास. सहभाग कीर्तनकार आणि संत साहित्याचे अभ्यासक तुळशीराम ढाकणे यांचा आहे. सकाळी 9:15 आणि संध्याकाळी 6:30 अमृत कलश या कार्यक्रमामध्ये सांडगेवाडी येथील रानकवी म्हणून प्रसिद्ध असलेले नामदेव जाधव यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. 9:30 माहिती घटना आणि संगीताचा कार्यक्रम प्रभातीचे रंग. लेखन शिवराज काटकर, निवेदन श्रीनिवास झरंडीकर यांचं. 10:00 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. त्यानंतर 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकाल उमंग. 11:00 गाता रहे मेरा दिल हा हिंदी चित्रपट गीतांचा विशेष कार्यक्रम. 11:40 सुगम गीतांचा कार्यक्रम भावधारा. दुपारी 12:00 अस्मिता वाहिनीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीला महिलांसाठी कार्यक्रम आपण ऐकाल वनिता मंडळ. यामध्ये आज कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात, लेखिका आहेत कोमल कुंभार. त्यानंतर दायित्व समाजाचे अणघा पेंडसे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. 1:05 गीतबहार हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 1:40 ठाणे जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 सुगम गीतांचा कार्यक्रम भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 2:00 कृषीवाणी. 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुन्हा प्रसारण. 2:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उत्तरा चौसाळकर यांनी गायलेला राग भीमपलास आपण ऐकाल. सायंकालीन प्रसारणासोबत आकाशवाणीच्या सांगली केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकाल मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर.

एफ एम वाहिनीच्या 100° 6 MHz न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती आणि PB वेव्स या OTT प्लॅटफॉर्मवरती. या सभेत सुरुवातीला 5 वाजता हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. त्यानंतर 5:30 युवावणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्यामध्ये जर आपली सर्च हिस्ट्री बोलू लागली तर हा कार्यक्रम आपण ऐकाल. सहभाग मैथिली जगताप यांचा आहे. 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात ज्ञानेश्वर शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं संगीत भजन. 6:50 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 7:15 वृत्तविशेष आणि 7:30 किसानवाणी हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 8:15 हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकाल. 8:30 संसद समीक्षा मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केली जाईल. 9:15 स्पॉटलाइट, 9:30 मनी टॉक, 9:45 मंथन आणि 10 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात श्रीकांत बाकरे यांनी गायलेला राग पुरी या कल्याण आपण ऐकाल. याशिवाय नेहमीच्या वेळेत बातम्या सहक्षेपित होतील. तर ही होती आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. मध्यम लहरी 239.1 मीटर अर्थात 1251 KHz एफ एम वाहिनीच्या 100° 6 MHz न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती आणि PB वेव्स या OTT प्लॅटफॉर्मवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. आज मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट 2026 सकाळचे 7 वाजलेत.

अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत रहा. स्वामी विवेकानंद.

0: अहो ही यादी घ्या आणि उपासाचे जिन्न सणा
1: इतके एकादशी आणि दुप्पट खाशी म्हणजे तब्येतीचे बारा
2: बंडू या दिवसातल्या हवामानावर सण उपास आधारलेले असतात सात्विक पौष्टिक शुद्ध उपासाचे जिन्नस आपल्या दांडेकरांच्या कडून आण म्हणजे उपास सुद्धा मनवतील
1: काही म्हटलं म्हणजे दांडेकर
2: आहेस तसं परवा मी केळेवालीला म्हणाले केळीत की महा कशी तर म्हणाली दांडेकर क्वालिटी आहे दांडेकर म्हणजे क्वालिटी हे तिला सुद्धा कळलं
1: उगीच म्हणालो आई दांडेकर आणि कंपनी म्हणजे उत्तम क्वालिटी रास्त दर आणि नाविन्य हे आता सर्वमान्य झालंय
3: दांडेकर मारुती चौक आणि विश्राम बाग सांगली
4: पाटाचं पाणी झुळझुळ वाणी रांगत कस पळत या झालं या गार हिरव रान खुजू खुजू गाली हसत या
5: श्रुतीहो सांडगेवाडी येथील रानकवी म्हणून प्रसिद्ध असलेले नामदेव जाधव यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल अमृत कलश या कार्यक्रमात मंगळवारी सकाळी 9:10 आणि याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही

0: रिमझिम त्या पावसाचा हा वर्षा ऋतू, धरती कशी यौवनांकित लावण्यमयी।
1: आला ऋतू, आला ऋतू, आला कधी रिमझिम।
0: प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा तरुण आकाशवाणी।
2: वृक्षारोपण कार्य महान, एक वृक्ष दशपुत्र समान।

0: गप्पा आणि गाण्यांचा नजराणा
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद।
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की कळवा।
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233 233 1890 आणि 233 28 83। हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर।
0: आकाशवाणी सांगली पहिल्यापासून चांगली।

0: श्रोतेहो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
1: नमस्कार, मी धीरज चंद्रकांत सूर्यवंशी, सांगली मिरज कुपवाडचा महापौर. मी तुम्हाला एक आज आवाहन करत आहे आकाशवाणीच्या माध्यमातून की आपल्या शहरामध्ये थकबाकीदारांसाठी आपण महापौर योजना चालू केलेली आहे. त्याची मुदत 31 ऑगस्ट लास्ट आहे. त्या अभय योजनेचा लाभ शहरातील नागरिकांनी 100% घ्यावा, जेणेकरून त्यांची खूप दिवसापूर्वीची शास्ती दंड कमी होण्यास मदत होईल आणि त्यांना सुद्धा दिलासा मिळेल. आणि त्या माध्यमातून आम्ही तिन्ही शहरातील विकासाला प्राधान्य देऊ शकतो. शहरातील नागरिकांना विनंती आहे की ह्या महापौर अभय योजनेचा लाभ घ्यावा व सांगलीकर जनतेसाठी चांगल्या पद्धतीचं सहकार्य करावं.

0: सुदृढ निरोगी बालक घरी, उद्याची संपत्ती हीच खरी।
1: आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आम्ही बोलत आहोत। सकाळचे 7:07 होत आहेत। यानंतर पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत।

0: मैत्रीण नो, इतिहास केवळ पुस्तकात नसतो, तो प्रत्येक वास्तू, शिल्प, प्रत्येक पाऊल वाट आणि स्मृतीतून आपल्या पूर्वजांची गाथा सांगत असतो. जरूर आहे का वारसा सहली आयोजित करणाऱ्या अर्चना वैद्य यांची मुलाखत
1: सिमिलर आहेत साऊथ आफ्रिकेशी. अजूनही त्या पद्धतीनं तो जो नाच करतात, मृदुंगासारखंच एक वाद्य आहे ज्याला ते धम्मम म्हणतात आणि त्या नृत्याला धम्मम म्हणतात. मी गेल्यानंतर त्यांनी गणपतीची गाणी, भजन आणि व्यवस्थित संस्कृत मधली काही श्लोक त्यांनी मला म्हणून दाखवले.
0: त्यानंतर जरूर ऐका स्मिता कुलकर्णी यांचं एकपात्री प्रहसन जनगणना.
2: तुम्हाला असं वाटतं की मी त्यांना लुटून आता तुम्हाला लुटायला आले म्हणून, तशी तुझ्यात एवढी काय दमक आहे असं वाटत नाही मला. पर काय सांगावं बाई, आजकाल कोणाचा काय भरोसा देता येतोय काय? काय म्हणाला? काय नाही बघ तुझं फार.
0: तो मैत्रिणीनो जरूर ऐका बुधवारी 12 ऑगस्टला 12 वाजता आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व

0: केंद्रांवरून.
1: आमचे लेख आमचा अभिमान हे ब्रीद घेऊन सोलापूर जिल्ह्यातील वंचित माता भगिनींच्या कल्याणासाठी हजारो मुलींच्या आरोग्य शिक्षण आणि संस्कार सेवेचा वसा घेऊन सोलापूरमध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि आशीर्वाद तसंच मोहन डांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आई शक्ती फाउंडेशन या संस्थेच्या अध्यक्षा सृष्टी डांगरे यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने आणि मंदा माने कृत जय हो ही माली.
2: गुरुवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.

प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या. आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेत कालही विविध मुद्द्यांवरून गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. विद्यार्थी आंदोलनाबाबत चर्चेला सरकार तयार असल्याची केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांची संसदेत माहिती. राज्यात विविध ठिकाणी तिरंगा यात्रेचं आयोजन. काल मुंबईत तर आज पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत तिरंगा यात्रा. आणि गडचिरोली जिल्ह्यातील आश्रमशाळेत सर्पदंशानं 3 विद्यार्थिनींचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या आणि अंतिम आठवड्याला कालपासून सुरुवात झाली. मात्र नीट पेपरफुटीवरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह इतर विविध मुद्द्यांवरून गदारोळाचं सत्र सुरूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब झालं. दिल्लीत विद्यार्थी आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या अवाजवी बळाच्या वापराचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्ष सदस्यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या निवेदनाची मागणी केली. विधी आणि न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी न्यायाधिकरण सुधारणा विधेयक सादर केलं. विरोधकांच्या गदारोळातच हे विधेयक सभागृहात मंजूर झालं. त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. राज्यसभेत काल बँकर्स बुक एव्हिडन्स म्हणजे बँक नोंदी पुरावा विधेयक 2026 काल जुजबी चर्चेनंतर आवाजी मतदानानं मंजुरी देण्यात आली. यावेळी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला. लोकसभेनं हे विधेयक यापूर्वीच मंजूर केलं होतं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक मांडलं. बँकिंग प्रणालीच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी वैधानिक चौकटीत आधुनिक काळानुरूप बदल करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. तसंच बँकेच्या नोंदींची इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल प्रत पुराव्यासाठी ग्राह्य, वैध आणि कायदेशीररित्या अंमलबजावणी योग्य असेल अशी तरतूदही या विधेयकात करण्यात आली आहे. राज्यसभेत काल कर आकारणी आणि इतर कायदे सुधारणा विधेयकही संमत करण्यात आलं. लोकसभेनं हे विधेयकही यापूर्वीच मंजूर केलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक मांडलं. गोंधळामुळे राज्यसभेच्या कामकाजात वारंवार येणाऱ्या अडथळ्यांमध्येच ही विधेयकं मंजूर करण्यात आली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. दरम्यान अलीकडेच झालेली विद्यार्थ्यांची आंदोलनं आणि त्याच्याशी संबंधित मुद्द्यांवर संसदेत सविस्तर चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचं केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काल सांगितलं. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर संसदेच्या आवारात ते पत्रकारांशी बोलत होते. गृहमंत्री अमित शहा प्रत्येक मुद्द्यावर उत्तर देण्यास तयार असल्याचं स्पष्टपणे सांगताना नागरिकांना वस्तुस्थिती जाणून घेण्याचा अधिकार असल्याचं रिजिजू यांनी नमूद केलं. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभागृहात शिस्त पाळून कामकाजात यापुढे अडथळा आणू नये असं आवाहनही त्यांनी केलं. विरोधकांनी सभागृहाचं कामकाज चालू दिल्यास गृहमंत्री अमित शहा यांना विद्यार्थी आंदोलनाबाबत निवेदन देणं आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांच्या सर्व शंकांचं निरसन करणं शक्य होईल असं रिजिजू म्हणाले. वेद हे केवळ प्राचीन ज्ञानाचं भांडार नसून विकासाची दिशा देणारं आणि भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जपणारं अमूल्य ज्ञान आहे. युवकांनी आधुनिक विज्ञानाचं शिक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याबरोबरच प्राचीन ज्ञानापासून प्रेरणा घ्या.

नवभारत घडवावा असं आवाहन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल नाशिक इथं एका कार्यक्रमात केलं. नाशिकच्या महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठान आयोजित चतुर्वेद संमेलन आणि राष्ट्रीय वेदशास्त्र पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते वेदाध्ययन क्षेत्रात कार्यरत असलेल्यांना विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. नवभारत घडवण्याची जबाबदारी आता प्रत्येक नागरिकाची आहे. ही जबाबदारी आपण पार पाडली तरच हातातील तिरंग्याला खऱ्या अर्थानं अर्थ प्राप्त होईल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं. मुंबईत वरळी इथं काल त्यांच्या उपस्थितीत तिरंगा यात्रा काढण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. काही शक्ती देशाच्या अंतर्गत बाबींमध्ये लुडबुड करून भारताची घोडदौड रोखायचा प्रयत्न करत आहेत, मात्र त्यांना थोपवायची ताकद आजच्या भारतात आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष, मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम, मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल नागपूरमध्ये तिरंगा वंदे मातरम प्रदर्शनाचं आणि नागपूर महानगरपालिकेच्या तिरंगा यात्रा स्टॉलचं उद्घाटन करण्यात आलं. नागपूर जिल्ह्यातल्या अस्थिव्यंग आणि कर्णबधीर दिव्यांगांना फडणवीस यांच्या हस्ते मोफत जयपूर फूट आणि इतर साधनांचं वाटपही करण्यात आलं. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज पुण्यातही तिरंगा यात्रा होणार आहे. डेक्कन परिसरातून दुपारी 3 वाजता ही यात्रा सुरू होणार आहे, त्यामुळे या परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत काल अकोल्यात तिरंगा यात्रा काढण्यात आली. परभणीतही आज तिरंगा सायकल आणि बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्या बीडमध्ये आणि शुक्रवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तिरंगा यात्रा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षाच्या सर्व 8 खासदारांच्या शिष्टमंडळानं काल दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी राज्याशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. दुष्काळ, कांद्याचे दर, चंद्रभागा नदीतलं प्रदूषण इत्यादींसह या आपापल्या मतदारसंघातले प्रश्न या खासदारांनी पंतप्रधानांकडे मांडल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्य विभागातील रिक्त पदभरती आणि पदोन्नती प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी काल एका बैठकीत दिले. पुणे विभागासह विविध विभागातील आरोग्य अधिकारी यावेळी उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, त्याचबरोबर अवकाश संशोधन आणि तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष माहिती मिळवावी या उद्देशानं भंडारा जिल्ह्यातील 41 विद्यार्थी इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी काल रवाना झाले. जिल्हाधिकारी सावंतकुमार यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या दौऱ्यासाठी जिल्ह्याच्या 7 तालुक्यांमधून विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलाई इथल्या अनुदानित आश्रमशाळेत विषारी सापानं दंश केल्यानं 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. अन्य 2 विद्यार्थिनींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून एका अत्यवस्थ विद्यार्थिनीला काल दुपारी हेलिकॉप्टरनं नागपूरला हलवण्यात आलं. या प्रकरणी संस्थाध्यक्षांनी आश्रमशाळेच्या अधीक्षिकेला निलंबित केलं आहे. या घटनेची प्रशासनानं गंभीर दखल घेतली असून विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत संबंधित संस्था आणि उत्तरदायी व्यक्तींची जबाबदारी निश्चित करण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार आहे. यासाठी नाशिक आणि नागपूर इथल्या आदिवासी विकास आयुक्तालयाची पथकं काल घटनास्थळी पोहोचली. गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थिनींच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं, तसंच आश्रमशाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची शासकीय मदत देण्यात येणार असून त्यापैकी 1 लाख रुपयांची तत्काळ मदत देण्यात आली, तसंच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी अतिरिक्त 5 लाख रुपयांची मदत मिळण्यासाठी प्रस्ताव सादर केला जाणार आहे. इतर शासकीय योजनांतूनही आवश्यक आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं जयस्वाल यांनी सांगितलं. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, पेठ, सुरगाणा या तालुक्यांमध्ये अद्यापही सौम्य भूकंपाच्या धक्क्यांचं सत्र सुरू आहे. काल दिवसभरात आणि रात्री या परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राकडून या धक्क्यांची नोंद घेण्यात आली आहे. मराठवाडा मुक्तीसंग्रामातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आबासाहेब कोळपे यांचं काल राहत्या घरी वृद्धापकाळानं निधन झालं. ते 102 वर्षांचे होते. मराठवाडा मुक्तीसंग्रामात

कोळपे यांची भूमिका महत्वाची होती. बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील चिंचाळा हे त्यांचं मूळ गाव आहे. त्यांच्या पार्थिवावर काल संध्याकाळी चिंचाळा इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. उत्तराखंडमध्ये कर्तव्य बजावत असताना बुलढाणा जिल्ह्यामधील चिखली तालुक्यातल्या 36 वर्षीय जवान हरिदास कापसे यांना वीरमरण आलं. कापसे यांच्या पार्थिव देहावर काल सकाळी त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. जालन्याचे ज्येष्ठ चित्रकार श्रीधर अंभोरे यांचं काल निधन झालं. ते 79 वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे एका वैशिष्ट्यपूर्ण कलाशैलीचा एक महत्वाचा अध्याय संपल्याची भावना कला साहित्य क्षेत्रातून व्यक्त होत आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. या काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेत कालही विविध मुद्द्यांवरून गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. विद्यार्थी आंदोलनाबाबत चर्चेला सरकार तयार असल्याची केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांची संसदेत माहिती. राज्यात विविध ठिकाणी तिरंगा यात्रेचं आयोजन. काल मुंबईत तर आज पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत तिरंगा यात्रा. आणि गडचिरोली जिल्ह्यातील आश्रमशाळेत सर्पदंशानं 3 विद्यार्थिनींचा मृत्यू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

ऋषिकेश रानडे आणि क्षितिज वाघ यांच्या स्वरात नितीन दीक्षित यांची गीतरचना पण ऐकली. एक गाणे ताजेतवाने हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. हाच कार्यक्रम रात्री 8 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल. यानंतर दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, मतदार यादीमध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख, फोटो किंवा इतर माहितीमध्ये सुद्धा काही अडचण असेल, त्रुटी असेल, त्यावेळेस दुरुस्त करणं हे अत्यंत आवश्यक आहे. ही प्रक्रिया कशी करायची, त्यासाठी कोणती काळजी घ्यायची आणि कशा पद्धतीनं या संपूर्ण एसआयआर मोहिमेचा आपण नागरिक म्हणून लाभ घेतला पाहिजे, याच विषयी आज दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत अपर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चोक्कलिंगम सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: ही सगळी एसआयआरची मोहीम आहे, म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षणची. यामध्ये मतदानाच्या वेळेस समजा परराज्यात किंवा दुसरीकडे कोणी शिक्षणासाठी गेला असेल किंवा नोकरी करत असेल, तर त्यावेळेस त्यांची सुद्धा धावपळ होते किंवा मग कळत नाही काय करावं, कशा पद्धतीने मतदानाला पोहोचावं, तर यासाठी सुद्धा काय आहे, म्हणजे कशा पद्धतीने सुविधा दिली जाते.
1: शिक्षणासाठी आपण दुसऱ्या राज्यामध्ये राहत असेल, महाराष्ट्राच्या आत सुद्धा दुसऱ्या ठिकाणी राहत असेल, आपल्याला दोन ऑप्शन आहेत. तुमचं मूळ गाव कुठे आहे तिथे तुमचं नाव ठेवू शकतात, किंवा तुम्ही कुठे शिक्षण घेत आहात तिथे तुमचं नाव ठेवू शकतात. तुम्हीच ठरवायचे आहेत, कारण शिक्षणासाठी तुम्ही तात्पुरतं गेलेले आहेत म्हणून आपल्याला संधी आहेत. परंतु नोकरीसाठी तात्पुरतं गेलं असेल तर आता नाव आहे त्या ठिकाणी तुमचं नाव ठेवावे. परंतु नोकरीसाठी कायमस्वरूपी इतर राज्यामध्ये गेलं असेल तर नवीन ठिकाणी तुमचं नाव नोंद करून घेणे अपेक्षित आहे.
0: यामध्ये नवीन मतदार जो आहे, म्हणजे 18 वर्ष पूर्ण करतोय आणि मतदानाचा हक्क त्याला आता मिळतोय, त्या युवकांसाठी पूर्ण त्यांची सगळी जी माहिती वगैरे भरण्यासाठी त्यांनी काय करावं आणि त्यांच्यासाठी काय सुविधा आहे?
1: युवक आपल्या देशाचा मोठा महत्वाचा घटक आहेत. आपल्या मतदारांच्या संख्येमध्ये मोठा भाग आहे. प्रत्येक युवकांनी नोंदणी करून घेत नाही, त्यांच्यामुळे त्यांच्या संख्या कमी दिसतात. आकडेवारी काढलं तर 18 ते 21 मध्ये किती मतदार असणे अपेक्षित आहे त्यापेक्षा कमीच असतात नोंदणीमध्ये. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे, तुमचं 18 झालं तर तात्काळ नोंदणी करावे. 24 नंतर आपण 18 झाला असेल तर आपल्याला संधी आता ऑगस्ट पासून उपलब्ध होणार आहे, आपण नोंद

0: घ्यावे. आणखीन एक वर्षामध्ये तुम्ही होत असेल त्यांनी सुद्धा अडवान्स अर्ज भरू शकतात, तेव्हा तेव्हा तुमच्या 18 होतील आम्ही नाव यादीमध्ये घेणार आहेत. आपण या देशाच्या महत्वाच्या घटक आहात, प्रत्येक मतदारांच्या अधिकार आहेत. आपले शासन कोण चालवणार हे निवडण्याचा अधिकार तुम्ही मतदार यादीमध्ये असेल तरच आहेत. म्हणून आपले नाव घ्यावे आणि प्रत्येकाने निवडणुका वेळामध्ये मतदान करून आपल्याला काय योग्य वाटेल असं तुम्ही मतदान देऊ शकता. हे लक्षात ठेवून आपले नाव नोंद करून घ्यावे.
1: ही सगळी एसआरची मोहीम आहे, म्हणजे विशेष सखोल पुनरीक्षणची. तर मग राज्य निवडणूक आयोगातर्फे कशा पद्धतीनं हे उपक्रम राबवले जातात?
0: त्यांचे एक भागच आहे. आपल्यासोबत मी बसलेला आहोत, दिलखुलास मध्ये मी बोलत आहोत आणि सर्व वर्तमानपत्र मध्ये माहिती देत आहे आणि काही इंटरव्ह्यूज दिलेले आहेत. आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सर्व प्रयत्न आम्ही करत आहोत. आपण सुद्धा आपल्याला काही माहिती असेल तर येऊ शकतात, वेबसाईटला भेट द्या. तिथे आम्ही काय काय लोकांच्या मनामध्ये प्रश्न येत आहेत ते मराठी आणि अंग्रेजी हे दोन्ही भाषांमध्ये ठेवलेलं आहे, तिथे जाऊन आपण पाहू शकतात. आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेले आहेत, आणखीन जास्त करणार आहोत. ग्रामीण भागामध्ये जेवढा जेवढा आमचं काम पूर्ण झालेलं आहे, शहरी भागामध्ये आणखीन काम शिल्लक आहेत, ते आणखीन आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.
1: सर, एवढी सुलभ प्रक्रिया आहे एसआयआरची, मात्र तरी सुद्धा एसआयआर मोहिमेबाबत खूप अफवा आहेत किंवा लोकांमध्ये गैरसमज आहेत. तर मग अशा वेळेस लोकांनी सुद्धा या अफवा टाळण्यासाठी यापासून कसं दूर राहिलं पाहिजे आणि ह्या अफवा सुद्धा ज्या पसरत आहेत त्या सुद्धा कोणकोणत्या आहेत?
0: दोन तीन अफवा आहे. एक आहे की लोकांना वाटते की मतदारांचं नाव वगळण्यासाठी मोहीम राबवत आहेत. आता अस्तित्वात असलेले पात्र मतदारांचे नाव वगळण्यासाठी मोहीम नसून, मी त्याला चार आपल्याला सांगितलं होतं की ते राहत नाही तिथे, किंवा स्थलांतर झालेले आहेत, मृत्यू झालेले आहेत, किंवा दुबार नाव आहेत. यांचं नाव वगळण्यासाठी मोहीम असून पात्र नागरिकांना वगळण्याची मोहीम नाहीये. दुसरा, नागरिकत्व आम्ही तपासतो, ते नागरिक नसेल तर त्यांचे नाव वगळण्यात येतील, बाकी सर्व नागरिकांच्या नाव तिथे राहणारच आहे. तिसरा एक अफवा आहे, असा लोकांना वाटते की माझं जुळवणी झालं नसेल, मॅपिंग झालं नसेल, माझं नाव वगळण्यात येतील. तसा नाही. जुळवणी झालं तर कागदपत्राची गरज नाही. आपल्याकडे जुळवणी होत नसेल, काही कारणामुळे होत नसेल, सापडत नाही काही कारणामुळे, त्याबाबत काळजी घेण्याची गरज नाही. आयोगाने सूचित केलेले कागदपत्र आपण आपल्याकडे तयार ठेवावे, आपले नाव यादीमध्ये चालू राहणार आहे. तर म्हणून कुठल्या अफवामध्ये आपण विश्वास ठेवायचा नाही, तर आपण यांच्यामध्ये सहभाग घ्यावे, मदत करावे. आमचा उद्देश आहे कुठलेही पात्र नागरिक या यादीमधून वगळू नये, कुठल्याही चुकीच्या व्यक्तीचं नाव यादीमध्ये असू नये, हे आमचे घोषवाक्य आहेत. म्हणून कुठले पात्र नागरिकांच्या नाव यादीमधून आम्ही वगळणार नाही.
1: आणि कुठल्याही अडचणी किंवा तक्रारी असतील तरी सुद्धा नागरिकांसाठी सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत. हेल्पलाईन नंबर आहे, वेबसाईट आहे, तक्रार निवारण कक्ष सुद्धा इथे कार्यरत आहे. तर त्यामुळे त्या सुद्धा कुठलीही अडचण असली तरी सुद्धा बीएलओ त्यांच्याकडनं तर ती होणारच आहे दुरुस्त, पण मात्र त्यापुढे पण जाऊन नागरिकांचा सहभाग या सगळ्या मोहिमेमध्ये फार आवश्यक आहे आणि तो कशा पद्धतीने त्यांनी राबवला पाहिजे.
0: नागरिकांचं दोन तीन महत्वाचे कर्तव्य आहेत. पहिला विषय आहे की आपण बीएलओ येताना त्यांना माहिती देण्यासाठी आपल्या जुळणीची माहिती शक्य असेल तर आपण शोधून ठेवावे आपल्याकडे, जेणेकरून बीएलओ आले आले माहिती घेणार, तुमचं सही येऊन जाणार. त्या वितरित आपल्या स्वतःच्या माहिती तयारी ठेवा. कुठलंही कागदपत्र आता देण्याची गरज नाही, तो पहिला विषय आहे. शहरी भागामध्ये मोठा विषय आहे की सोसायटीमध्ये आत येण्यासाठी काही वेळामध्ये लोकांना त्रास होतात, तथा त्रास होऊ नये त्यासाठी आपण सोसायटीला सांगून बीएलओ व्यवस्थित आत येऊ शकतात, त्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट होतील असा काळजी घ्या. आणि आपण नोकरीवर असेल, रेग्युलर वीकडे मध्ये आपल्या फॉर्म भरणे शक्य नसेल, आपण कृपया शनिवार रविवार त्यासाठी थांबून हे पूर्ण प्रक्रिया पार पाडावे, जेणेकरून आपले नाव मतदार यादीमध्ये राहतील.
1: या एसआयआर मोहिमेबाबत, म्हणजे विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेबाबत आपण राज्य निवडणूक आयोगातर्फे एवढं छान काम करताय, या मतदारांना आपण काय संदेश द्याल?
0: 20 वर्षापेक्षा जास्त झालेलं आहे मागच्या पुनरीक्षणच्या नंतर. 2002 मध्ये या राज्यामध्ये आपण पुनरीक्षण

0: पुनरावर्तन 24 वर्षानंतर राबवत आहेत. काही मतदारांच्या मनामध्ये शंका होते की यादीमध्ये नाव अपात्र लोकांचं नाव आहे, डुप्लिकेट नाव आहे, दोन तीन वेळ नाव आहे किंवा मृत्यू झालेले लोकांचं नाव आहे असं तक्रार होते. हे तक्रारचं निराकरण करण्यासाठीचे पुनरीक्षण मोहीम राबवत आहेत. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे, आपण स्वतःच आपल्याकडून काय अपेक्षित आहे माहिती पुरवावे, घटनापत्र सही करून द्यावे, आपले काम झाल्यानंतर इतरांना सुद्धा मदत करावे. आपल्या बाजूमध्ये असलेल्या लोकांना माहिती नसतात, त्यांना जुळवणीच्या माहिती शोधून काढणे कठीण असू शकतात. कसं विमानामध्ये सांगतात पुटीवर ऑक्सिजन मास्क फर्स्ट आणि त्यांच्या नंतर इतरांच्या मदत करावे, तसा आपण सर्व आपल्या जुळवणी एन्युमरेशन फॉर्मचं काम पूर्ण करा आणि त्यांच्या नंतर इतरांना सुद्धा मदत करा, जेणेकरून प्रत्येक पात्र नागरिकांचं नाव मतदार यादीमध्ये राहतील, असं आपण स्वतःच्या काळजी घ्या आणि इतरांना मदत करा.
1: तर श्रोते हो, अशा पद्धतीनं भारतीय निवडणूक आयोगातर्फे SIR म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षण ही मोहीम राबवली जाते आणि यामध्ये कशा पद्धतीनं ही प्रक्रिया राबवली जाते, कोणकोणत्या गोष्टींचा समावेश आहे, मतदारांसाठी कशी आवश्यक आहे ही सगळी गोष्ट, आणि यामध्ये सुद्धा एक प्रकारे आपण मतदार म्हणून एक भारतीय नागरिक म्हणून आपला हक्क बजावताना अधिकार बजावताना याला सहकार्य करणं सुद्धा कशा पद्धतीनं महत्वाचं आहे या सगळ्याच विषयी अतिशय इत्यंभूत आणि विस्तृत माहिती आज आपण जाणून घेतली आणि ही माहिती आपल्याला दिली आहे अपर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चोक्कलिंगम सर यांनी. सर, तुम्ही इथे आलात आणि एवढी छान आणि महत्वपूर्ण माहिती दिलीत त्याबद्दल आपले मनापासून आभार.
0: आभार.
1: तर श्रोते हो, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवा विषय घेऊन एका नव्या मान्यवरांसोबत. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती आणि PB वेव्स या OTT प्लॅटफॉर्मवर.

0: पाटाचं पाणी झुळझुळ वाणी रांगत कसं पळत या झालं या गार हिरवं रान खुजू खुजू गाली हसत या।
1: श्रुती हो, सांडगेवाडी येथील रानकवी म्हणून प्रसिद्ध असलेले नामदेव जाधव यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल अमृत कलश या कार्यक्रमात मंगळवारी सकाळी 9:10 आणि याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून। आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान

0: आणि भविष्यातही.
1: सकाळचे 7:40 होत आहेत. ऐकूया अनुरूप विवाह संस्थेचा प्रायोजित कार्यक्रम.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
4: नमस्ते.
3: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघते की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत. मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतः सिक्युअर केलं पाहिजे?
4: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत. मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही. त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे त्याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मॅन्डेटरी आहे. तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाहीत तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रीमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते. आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
3: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991 आणि वेबसाईट www.anurupvivah.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
4: मी म्हणलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर. त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे. या बरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे. पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉइंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होतंय आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने, आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं. आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
3: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991, वेबसाईट www.anurupvivah.com. पुन्हा भेटूयात.

0: अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानेटकर यांच्यासह तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्थेचा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 7:45 होत आहेत. ऐकूया कार्यक्रम गाणी मनातली.

0: सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात प्रवीण डवणे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत शांकनील यांचं होतं.
1: अहो ही यादी घ्या आणि उपासाचे जिन्न सणा
2: इतके एकादशी आणि नपटखाशी म्हणजे तब्येतीचे बारा.
3: बंडू या दिवसातल्या हवामानावर सण उपास आधारलेले असतात. सात्विक पौष्टिक शुद्ध उपासाचे जिन्नस आपल्या दांडेकरांच्या कडून आण म्हणजे उपास सुद्धा मानवतील.
2: काही म्हटलं म्हणजे दांडेकर
3: आहेस तसं. परवा मी केळेवालीला म्हणाले केळीत की मा कशी तर म्हणाली दांडेकर क्वालिटी आहे. दांडेकर म्हणजे क्वालिटी हे तिला सुद्धा कळलं.
2: उगीच म्हणालो आई दांडेकर आणि कंपनी म्हणजे उत्तम क्वालिटी रास्त दर आणि नाविन्य हे आता सर्वमान्य झालंय.
4: दांडेकर मारुती चौक आणि विश्राम बाग सांगली.

0: यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेली वसंत बापट यांची गीतरचना आपण ऐकली. या गीतासाठी स्वर अरुण दाते यांचा होता. गाणी मनातली हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: बाळे कोण शिवल्यागत का बंद हाय
2: तात्या दाढ लावून खालिया मंजन लावून बसलोय.
1: बाळे साळी पिरून घाऊ येतात वय उठ आधी आणि माधव मिशनला जा फास्टात.
2: वय दातासाठी एक नंबर.
3: माधव मिशन देवल क्लब तळमजला कोल्हापूर.

0: ऐका राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंदार कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनाबाबत चर्चेला सरकार तयार असल्याची केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांची संसदेत माहिती. भारतात परदेशी नागरिकांच्या प्रवेशासाठी आणखी 11 आंतरराष्ट्रीय प्रवेश ठिकाणांची अधिसूचना केंद्र सरकारकडून प्रसिद्ध. कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती आणि पाठ्यवृत्तींसाठीचा निधी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलच्या माध्यमातून वितरित. कोलंबियात भूकंपामुळे 132 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू तर 570 जण जखमी. आणि नायजेरियात सुरू असलेल्या 23 वर्षांखालील राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत पहिल्याच दिवशी 17 पदकं जिंकत भारताची दमदार सुरुवात. आता सविस्तर बातम्या. अलीकडेच झालेली विद्यार्थ्यांची आंदोलनं आणि त्यांच्याशी संबंधित मुद्द्यांवर संसदेत सविस्तर चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचं केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काल सांगितलं. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर संसदेच्या आवारात ते पत्रकारांशी बोलत होते. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभागृहात शिस्त पाळून कामकाजात यापुढे अडथळा आणू नये असं आवाहनही त्यांनी केलं. विरोधकांनी सभागृहाचं कामकाज चालू दिल्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विद्यार्थी आंदोलनाबाबत निवेदन देणं आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांच्या सर्व शंकांचं निरसन करणं शक्य होईल असं रिजिजू म्हणाले. झारखंडमधील विद्यार्थी आंदोलक नेते देवेंद्रनाथ महातो यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काल रांचीमध्ये झालेल्या मोर्चाच्या वेळी जखमी झाल्यानंतर प्रकृती आणखी बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप महातो यांनी केला आहे. भारतीय जनता पक्षानं पोलिसांनी विद्यार्थ्यांविरुद्ध केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ झारखंड बंद पुकारला आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या आणि अंतिम आठवड्याला कालपासून सुरुवात झाली. मात्र नीट पेपरफुटीवरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह इतर विविध मुद्द्यांवरून गदारोळाचं सत्र सुरूच राहिल्यामुळे लोकसभेचं कामकाज कालही दिवसभरासाठी तहकूब झालं. दिल्लीत विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या पोलिसांनी केलेल्या अवाजवी बळाच्या वापराचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्ष सदस्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवेदनाची मागणी केली. विधी आणि न्याय राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी न्यायाधिकरण सुधारणा विधेयक सादर केलं. विरोधकांच्या गदारोळातच हे विधेयक सभागृहात मंजूर झालं. त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. राज्यसभेत काल बँकर्स बुक एव्हिडन्स म्हणजे बँक नोंदी पुरावा विधेयक 2026 जुजबी चर्चेनंतर आवाजी मतदानानं मंजुरी देण्यात आली. यावेळी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला. लोकसभेनं हे विधेयक यापूर्वीच मंजूर केलं होतं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक मांडलं. बँकिंग प्रणालीच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी वैधानिक चौकटीत आधुनिक काळानुरूप बदल करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. तसंच बँकेच्या नोंदींची इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल प्रत पुराव्यासाठी ग्राह्य वैध आणि कायदेशीररित्या अंमलबजावणी योग्य असेल अशी तरतूदही या विधेयकात करण्यात आली आहे. राज्यसभेत काल कर आकारणी आणि इतर कायदे सुधारणा विधेयकही संमत करण्यात आलं. लोकसभेनं हे विधेयकही यापूर्वीच मंजूर केलं आहे. निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक मांडलं. गोंधळामुळे राज्यसभेच्या कामकाजात वारंवार येणाऱ्या अडथळ्यांमध्येच ही विधेयकं मंजूर करण्यात आली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती आणि पाठ्यवृत्तींसाठीचा निधी काल वितरित केला. राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल म्हणजे NSPच्या माध्यमातून हा निधी वितरित करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत 6,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना थेट रक्कम हस्तांतर म्हणजे DBTच्या माध्यमातून 21 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मिळाला आहे. याप्रसंगी बोलताना चौहान म्हणाले की या शिष्यवृत्ती म्हणजे फक्त आर्थिक मदत नसून कृषी शिक्षणाला बळकटी देण्याचा आणि त्याला व्यावहारिक शिक्षण आणि संधींची जोड देण्याचा तो महत्वाचा भाग आहे. NSP आणि DBT या दोन प्रणाली एकत्रित आल्यामुळे शिष्यवृत्तींच्या निधीचं वितरण पारदर्शी जलद आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडेल

त्यांनी स्पष्ट केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्र सरकारनं परदेशी नागरिकांच्या प्रवेशासाठी आणखी 11 आंतरराष्ट्रीय प्रवेश ठिकाणांची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे ई व्हिसाधारक परदेशी प्रवाशांना प्रवेशासाठीच्या ठिकाणांची संख्या आता 88 वर गेली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयानं याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. नवीन ठिकाणांमध्ये भोपाळ आणि तिरुपती इथल्या विमानतळांसह अटारी आणि आगरताळा इथल्या लँड पोर्ट्सचा समावेश आहे. नवीन प्रवेश ठिकाणांमुळे इलेक्ट्रॉनिक व्हिसा आकर्षक दिसेल आणि त्याचा वापर वाढेल असं गृह मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. नवीन प्रवेश ठिकाणांच्या समावेशामुळे परदेशी नागरिकांना ई व्हिसाच्या माध्यमातून भारतात आता 37 विमानतळ, 38 सागरी बंदर आणि 13 लँड पोर्ट्सवर प्रवेश करता येणार आहे. कोलंबियाच्या पश्चिम भागाला काल 7.4 रिक्टर क्षमतेचा भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपात किमान 132 लोकांचा मृत्यू झाला असून 570 जण जखमी झाले. भूकंपामुळे शेकडो इमारतींचं नुकसान झालं असून अद्याप अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. या भूकंपाचा केंद्रबिंदू राजधानी बोगोटाच्या पश्चिमेला सुमारे 400 किलोमीटर अंतरावर होता. कोलंबियाचे अध्यक्ष अबिलार्डे डेला एस्पिरेला यांनी देशभरात आणीबाणी जाहीर केली आहे. इक्वेडोर आणि पनामा या शेजारच्या देशांनाही भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत या महिन्यात अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. संघाच्या जागतिक प्रसार मोहिमेचा भाग म्हणून हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. 29 ऑगस्टला न्यूयॉर्क इथल्या मॅडिसन चौक गार्डन इथं एका कार्यक्रमाला मोहन भागवत संबोधित करणार आहेत. सुमारे 5,000 नागरिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात येणार आहेत. रक्षाबंधनाच्या सणाच्या निमित्तानं एकता, नागरी उत्तरदायित्व आणि सलोखा यांचा संदेश देण्यासाठी अहेड या संस्थेतर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. अमेरिकेतील फेडरल न्यायालयानं उद्योगपती गौतम अदानी यांच्याविरुद्धच्या कथित लाच आणि गैरव्यवहार प्रकरणी दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द केले आहेत. फेडरल न्याय विभागानं याबाबत केलेल्या विनंतीवरून ब्रुकलिनचे न्यायमूर्ती निकोलस गॅरॉफिस यांनी हे गुन्हे रद्द केले. मात्र न्याय विभागाच्या निर्णयाबाबत त्यांनी चिंताही व्यक्त केली. दरम्यान न्यायालयाच्या निकालाचं अदानी यांनी स्वागत केलं आहे आणि न्यायालयीन प्रक्रियेबाबत आदर व्यक्त केला आहे. गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस अर्थात GeM योग्य गुणवत्तेच्या, योग्य किमतीवर, योग्य वेळी योग्य उत्पादनाची खरेदी प्रतिबिंबित करते असं प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे. ते काल नवी दिल्लीत GeM 10th स्थापना दिनानिमित्त बोलत होते. खरेदीदार, विक्रेते आणि इतर भागधारकांना मदत मिळण्यासाठी आणि GeM अधिकृतता सिद्ध होण्यासाठी 1-4-5-5-0 या 5 अंकी हेल्प डेस्क क्रमांकाचं अनावरण गोयल यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. केंद्रात वरिष्ठ स्तरावर प्रशासकीय बदल्या काल करण्यात आल्या. कॉर्पोरेट व्यवहार विभागाच्या सचिव दीप्ती गौर मुखर्जी आता नवीन उच्च शिक्षण सचिव असतील. यापूर्वीचे सचिव विनीत जोशी यांची पंचायती राज्य विभागाचे सचिव म्हणून नेमणूक करण्यात आल्यामुळे त्यांची जागा आता मुखर्जी घेतील. नीट प्रश्नपत्रिका फूट प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर या नेमणुकीला महत्व आहे. युवक कल्याण विभागाच्या सचिव पल्लवी जैन आता कॉर्पोरेट व्यवहार सचिव असतील. केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी सुशीलकुमार रोहानी यांची जलमार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. नायजेरियाची राजधानी लागोसमध्ये सुरू असलेल्या 23 वर्षांखालील राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत भारतानं स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी 17 पदकं जिंकत दमदार सुरुवात केली आहे. यात 4 सुवर्ण, 4 रौप्य आणि 9 कांस्य पदकांचा समावेश आहे. या खेळाच्या 3 प्रकारांमध्ये भारतीय खेळाडूंनी वर्चस्व गाजवलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनाबाबत चर्चेला सरकार तयार असल्याची केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांची संसदेत माहिती. भारतात परदेशी नागरिकांच्या प्रवेशासाठी आणखी 11 आंतरराष्ट्रीय प्रवेश ठिकाणांची अधिसूचना केंद्र सरकारकडून प्रसिद्ध. कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती आणि पाठ्यवृत्तींसाठीचा निधी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलच्या माध्यमातून वितरित. कोलंबियात भूकंपामुळे 132 जास्त जणांचा मृत्यू तर 570 जण जखमी. आणि नायजेरियात सुरू असलेल्या 23 वर्षांखालील राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत पहिल्याच दिवशी 17 पदकं जिंकत भारताची दमदार सुरुवात. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं.

0: नमस्कार।
1: मध्यम लहरी 249.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स वर FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स वर न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती आणि PB वेव्स या OTT प्लॅटफॉर्मवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे। सकाळचे 8:40 झाली आहेत। ऐकूया प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी।
2: चिंतन हाच चिंतामणी।

0: प्रतिशत खरा प्रमाण गोकुळ दूध।
1: वनस्पती तेल स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा, ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
3: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
4: हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझं गोड नाम मुखात अखंड राहू दे। विचार प्रदूषण हा एक महत्वाचा मुद्दा आहे। अखिल मानवजातीसमोर एक महत्वाचा प्रश्न यक्ष प्रश्न म्हणून उभा आहे, तो म्हणजे प्रचंड प्रमाणावर निर्माण होणारे विचार प्रदूषण आणि त्याचे मानवजातीवर होणारे अनिष्ट परिणाम हे होय। देवाधर्मासंबंधी अज्ञान आणि अंधश्रद्धा, संस्कृतीसंबंधी विकृत अहंकार, पापपुण्यासंबंधी खुळचट समजुती, पंथ वंश जात यासंबंधी दुराभिमान, सत्ता संपत्तीचा भयानक लोभ, अशा या सर्व अनिष्ट प्रकारातून माणसामाणसामध्ये निष्कारण मत्सर, द्वेष, तिरस्कार, दुराग्रह, दुरावा आणि भीती निर्माण होऊन त्यातून भयानक विचार प्रदूषण जन्माला येतं। हे विचार प्रदूषणच माणसामाणसामध्ये कलह, कलागती, क्लेश, खून, रक्तपात, दंगेधोपे, युद्ध लढाया निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरतात। बाकीची सर्व प्रकारची प्रदूषणं मानवजातीला ज्ञात आहेत आणि त्यावर उपाय सुद्धा करण्याचे प्रयत्न होतात, परंतु विचार प्रदूषण होतं आणि ते मानवजातीवर आलेलं फार मोठं संकट आहे याचीच पुरेशी जाणीव बहुतेक लोकांना आलेली नाही आणि मग त्यावर उपाययोजना करण्याचा प्रश्नच उरत नाही। इतिहास कालापासून मानवी जीवनामध्ये विविध समस्या निर्माण झाल्या आणि अजूनही होत आहेतच। याचं मूळ कारण शोधण्याचा आतापर्यंत प्रयत्नच झाला नाही। म्हणूनच इतिहासाची पुनरावृत्ती

वृत्ती होऊन राहिलेली आहे. सर्व समस्यांचं मूळ कारण न शोधल्यामुळे जे उपाय केले जातात ते थातुरमातुर स्वरूपाचे असतात. मानवी जीवनामध्ये राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि शैक्षणिक अशा सर्व प्रकारच्या सुधारणा आतापर्यंत झाल्या, त्यामुळे मानवी जीवनातील मूळ समस्या सुटली नाही. परिणामी मानवजातीची प्रगती झाल्यासारखी दिसते, परंतु प्रत्यक्षात मात्र तो जिथं होता तिथंच आहे असं आढळून येतं. जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून इतिहास कालापासून होत असलेलं विचार प्रदूषण हेच सर्व समस्यांचं मूळ कारण होय. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की या सत्याचं ज्ञान मानवजातीला झालेलं दिसत नाही आणि त्यामुळे त्या मूळ समस्येवर उपाययोजना सुद्धा केली जात नाही. मानवी जीवनामध्ये सैतान अज्ञान स्वरूपात वावरत असतो. या अज्ञानातूनच अहंकार, अभिमान, अविचार, अविवेक, असूया आणि असमाधान अशा सर्व प्रकारच्या अनिष्ट गोष्टी निर्माण होऊन विचार प्रदूषण होत असतं. देव, धर्म, संस्कृती, नियती, मन, सुख, पापपुण्य वगैरे सर्व गोष्टीसंबंधी माणसाला कमालीचं अज्ञान असतं. या अज्ञानाच्या अधिष्ठानावर जे शिक्षण, शिकवण आणि संस्कार कळत किंवा नकळत केले जातात त्याप्रमाणे प्रचंड स्वरूपात विचार प्रदूषण निर्माण होतं. ध्वनीतून ज्या म्हणजे व्हायब्रेशन्स लहरी निर्माण होतात त्यांचे बरे वाईट परिणाम मानवी जीवनावर होत असतात. ध्वनीतून निर्माण होणाऱ्या लहरींपेक्षा विचारातून निर्माण होणाऱ्या लहरी अत्यंत सूक्ष्म स्वरूपाच्या असून त्या सर्व विश्वात पसरतात आणि त्याचे बरे वाईट परिणाम मानवी जीवनावर होतच असतात. म्हणून जोपर्यंत विचार प्रदूषण या मूळ समस्येवर प्रभावी उपाययोजना केली जात नाही तोपर्यंत मानवजातीला सुख, शांती, समाधान मिळणं शक्य नाही असा जीवनविद्येचा स्पष्ट सिद्धांत आहे. विचार ही जीवनाची गंगोत्री असून विचाराप्रमाणे माणसाचं सर्व जीवन घडवलं जातं किंवा बिघडवलं जातं. बायबलमध्ये असं म्हटलंय, फर्स्ट देअर वॉज अ वर्ड. परंतु जीवनविद्या सांगते, फर्स्ट देअर वॉज अ थॉट अँड थॉट वॉज गॉड. याचा अर्थ असा की सर्वप्रथम विचार निर्माण झाला आणि तोच विचार खऱ्या अर्थाने ईश्वर होता. ईश्वरशक्ती बरं वाईट दोन्ही करू शकते. विचार हा ईश्वर असल्यामुळं ईश्वरामध्ये जी शक्ती आहे ती शक्ती विचारामध्ये सुद्धा आहे, म्हणून आपण तिला विचारशक्ती असं म्हणतो. विचार ही ईश्वरी शक्ती असल्यामुळं ती माणसाचं भलं किंवा वाटोळं करू शकते. जीवनविद्या सांगते, विचार हा विश्वाचा सम्राट आहे, अखिल मानवी जीवनाचा सम्राट आहे. प्रत्येक माणसाच्या जीवनावर विचारांचा जबरदस्त पगडा असतो आणि तो प्रत्येक माणसाच्या डोक्यावर सुखदुःखाची पगडी ठेवण्यासाठी कारणीभूत ठरतो. विचारांचा कारंजा अंतःकरणात सतत उसळत असतो आणि त्याचा अभिषेक आत्मलिंगावर कळत किंवा नकळत होत असतो. ज्या स्वरूपाचा अभिषेक त्याप्रमाणे आत्मलिंगाकडून प्रतिसाद मिळत असतो. दुर्विचारांचा अभिषेक असेल तर आत्मलिंगाकडून माणसाला ताप, संताप, मनस्ताप, शारीरिक आणि मानसिक रोग आणि दुःख या स्वरूपात प्रतिसाद मिळत असतो. याच्या उलट सुविचारांचा अभिषेक होत असेल तर आत्मलिंगाकडून माणसाला सुख, शांती, समाधान, आनंद आणि आरोग्य या स्वरूपात प्रतिसाद मिळतो. म्हणून काही अपवाद सोडता सर्व काही माणसाच्या हातात असून तिथं देवाचा किंवा दैवाचा संबंध नसतो. माणूस हा विचार करणारा प्राणी आहे. कळत नकळत त्याच्या मनात विचार तरंग सारखे उसळत असतात. या विचारांमध्ये इष्ट आणि अनिष्ट असे विचारांचे दोन्ही प्रकार असतात. मानवी जीवनामध्ये विचारसत्र निर्णायक ठरत असतं याची जाणीव सामान्य माणसानं नसते. ज्याप्रमाणे अल्लाउद्दीनकडे जादूचा दिवा होता त्याप्रमाणे परमेश्वरानं प्रत्येक माणसाला विचारशक्तीचा जादूचा दिवा देऊन ठेवलेला आहे. या दिव्याचा वापर करण्यासाठी परमेश्वरानं माणसाला बुद्धी दिली. या बुद्धीचा योग्य विनियोग करून

0: विचारशक्तीच्या द्वारे आपली उन्नती आणि उत्कर्ष साधायचा की बुद्धीचा दुरुपयोग करून अधोगती आणि अपकर्ष करून घ्यायचा हे ठरवण्याचं काम ज्याचं त्याचं. देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी अनेक प्रकारची व्रतवैकल्य करण्यात येतात. यापैकी एक महत्वाचा प्रकार म्हणजे अभिषेक हा होय. शिवलिंगावर किंवा देवाच्या मूर्तीवर जलसिंचन करीत राहणं हा अभिषेकाचा मुख्य प्रकार. असा अभिषेक करत असताना सोवळंओवळं पाळणं आणि काही अन्य कर्मकांड करणं आवश्यक असतं. या प्रकारच्या अभिषेकापेक्षा सरस असा अभिषेक जीवनविद्येचा आहे. जीवनविद्येला मान्य असणारा अभिषेक एका वाक्यात याप्रमाणे: विषयाच्या दिशेनं वाहणाऱ्या मनाच्या नदीला नामस्मरणाच्या द्वारे उलटवून तिची संतत धार आत्मलिंगावर धरणं हाच खरा अभिषेक होय. प्रत्येक माणूस कसला ना कसला विचार नित्य करीतच असतो. विचारांना तीव्रता प्राप्त होते तेव्हा त्याला चिंता किंवा चिंतन असं म्हणतात. चिंता करणं म्हणजे प्रत्यक्षात चिंतन करणंच होय. भूतकाळाचं चिंतन आणि भविष्यकाळाची चिंता अशा स्वरूपात माणसाचं चिंतन सतत चालू असतं. हे चिंतन म्हणजे प्रत्यक्षात सिंचन होय. हृदयस्थ आत्मदेवावर किंवा आत्मलिंगावर चिंतनरूपी सिंचन प्रत्येक माणूस नित्य कळत नकळत करतच असतो. जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून हाच खरा अभिषेक होय. हा अभिषेक ज्या इष्ट किंवा अनिष्ट प्रकारानं चालत असतो त्याप्रमाणे देवाकडून इष्ट किंवा अनिष्ट प्रतिसाद मिळत असतो. अनिष्ट किंवा इष्ट चिंतन म्हणजेच देवावर होणारं सिंचन. बहिर्मनातून अंतर्मनात ते झिरपत राहतं, तिथं मूळ धरतं, अंग धरतं आणि त्या चिंतनाच्या इष्ट किंवा अनिष्ट स्वरूपाप्रमाणे हृदयस्थ आत्मदेवाकडून प्रतिसाद मिळून तोच जीवनामध्ये सुखदुःख रूपानं प्रकट होतो. थोडक्यात कळत नकळत माणसाकडून हृदयस्थ आत्मदेवावर किंवा आत्मलिंगावर अभिषेक राहून त्याला इष्ट किंवा अनिष्ट प्रतिसाद मिळत असतो. म्हणून मनात उसळणाऱ्या विचारांवर लक्ष ठेवून प्रयत्नपूर्वक शुभचिंतन आणि ईश्वर चिंतनाची धार आत्मलिंगावर सतत धरल्यानं जो खरा अभिषेक घडतो तोच माणसाचं कल्याण करण्यासाठी समर्थ ठरतो आणि तोच विचार प्रदूषणावरील रामबाण उपाय सुद्धा आहे. या संदर्भात इंग्लिश फिलॉसॉफर डेल कार्नेजी यांचे विचार चिंतनीय आहेत. ते असं म्हणतात, द ग्रेटेस्ट प्रॉब्लेम, इनफॅक्ट द ओनली प्रॉब्लेम यू हॅव टू डील विथ इज चूझिंग द राईट थॉट्स. इफ यू कॅन डू धिस यू विल बी ऑन द हाय रोड फॉर सॉल्व्हिंग ऑल युअर प्रॉब्लेम्स. म्हणजे जीवनामध्ये आपल्या प्रत्येक माणसाच्या समोर एक महत्वाचा प्रश्न आहे, मोठा प्रश्न आहे, किंबहुना जो एकमेव प्रश्न आहे तो म्हणजे चांगले विचार निवडून काढून ते मनामध्ये घोळवणं. पण आज सर्वसाधारणपणे कुणालाच हे जमत नाही, कारण अनिष्ट विचार करण्याची सवय, चिंता करण्याची सवय माणसाला लागलेली आहे. पण शुभचिंतन, ईश्वर चिंतन करण्याची सवय माणसाला लागत नाही असा सर्वांचा अनुभव आहे. पण हे जमवून आणल्याशिवाय जमत नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे. चांगली गोष्ट जमवावी लागते, वाईट गोष्ट जमवावी लागत नाही, ते आपोआप जमते. आणि म्हणून चांगले विचार मनामध्ये घोळवणं म्हणजे ज्याला आपण चिंतन असं म्हणतो ते करणं आवश्यक आहे. हे होण्यासाठी एक महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे आपल्याला तशी संगती पाहिजे. वाईट लोकांच्या संगतीमध्ये वाईट विचार येतात तर चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये चांगले विचार येतात. म्हणून माणसानं नेहमी चांगल्या विचारांच्या संगतीत राहिलं पाहिजे, चांगला विचार करणाऱ्या लोकांच्या संगतीत राहिलं पाहिजे, चांगल्या विचारांची जोपासना केली पाहिजे, चांगली पुस्तकं वाचली पाहिजेत, ईश्वराचं चिंतन केलं पाहिजे. म्हणजे मनामध्ये सतत चांगले विचार येत राहतात आणि हे चांगले विचार माणसाला जीवनामध्ये सर्व काही चांगलं चांगलं आणि बरोबर जे आहे ते मिळवून देण्यास कारणीभूत ठरतात. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरू वामनराव पै यांचे विचार ऐकलेत.

0: चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: पाटाचं पाणी झुळझुळ वाणी रांगत कस पळत या झालं या गार हिरव रान खुजू खुजू गाली हसत या.
2: श्रुती हो, सांडगेवाडी येथील रानकवी म्हणून प्रसिद्ध असलेले नामदेव जाधव यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल अमृत कलश या कार्यक्रमात मंगळवारी सकाळी 9:10 आणि याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.
0: आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. श्रोते हो, आता ऐकूया संत सावतामणी पुण्यतिथी निमित्त रूपक.
3: श्रोते हो, प्रसारित करत आहोत संत सावतामाळी यांच्या पुण्यतिथी निमित्त समन्वित कार्यक्रम. संत सावतामाळी कर्मयोगी भक्तीचा सुवास. सहभाग कीर्तनकार आणि संत साहित्याचे अभ्यासक तुळशीराम ढाकणे. श्रोते हो, महाराष्ट्राला संतांची मोठीच परंपरा आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून सुद्धा ओळखली जाते. संत सावतामाळी यांचं संत परंपरेमध्ये एक विशेष स्थान नक्कीच आहे. आज आपण संत सावतामाळी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी निमंत्रित केलं आहे तुळशीराम ढाकणे यांना. तुळशीराम ढाकणे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथून MA संस्कृतचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते आता MA मराठीचा अभ्यास करत आहेत. त्यांना अध्यात्माची विशेष आवड आहे. संत साहित्याचा अभ्यास करत असताना कीर्तनाच्या माध्यमातून संत साहित्याचा प्रचार आणि प्रसार ते करत असतात. तुळशीराम ढाकणे सर, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
4: नमस्कार
3: सर. आज आपण संत सावतामाळी यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम संत सावतामाळी यांच्या जीवन कार्याविषयी आणि त्यांच्या कार्यकालाविषयी ऐकायला श्रोत्यांना नक्कीच आवडेल.
4: महाराष्ट्राच्या मातीमध्ये काही अत्युच्च संत जन्माला आलेले आहेत. त्यामध्ये पहिले संत ज्यांनी तळागाळातील समाजाला बहुजन समाजाला पहिल्यांदा परमार्थाचा खाऊ सर्वांना वाटला असे भगवान श्री ज्ञानोबा राय आणि त्यांचे समकालीन असलेले संत सावता महाराज. वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक संताच्या जीवनामध्ये एक सिद्धांत प्रकर्षाने आपल्याला जाणवतो. संत ज्ञानेश्वराकडे पाहिल्यानंतर आपल्याला असं जाणवतं, ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती तूतव ज्ञानाची समूर्ती. ज्ञानाचा मूर्तिमंत अवतार ज्यांना म्हटलं जातं ते संत ज्ञानेश्वर. वैराग्याचे अवतार ज्यांना म्हटलं जातं ते संत तुकाराम. शांतीचा अवतार ज्यांना म्हटलं जातं ते पैठणचे निवासी असलेले एकनाथ महाराज. तसं सावता महाराज यांच्या जीवनाकडे जर पाहिलं तर त्यांच्याही जीवनामध्ये एक सिद्धांत आपल्याला जाणवतो, तो म्हणजे कर्म. सावता महाराज हे मूळचे रहिवासी पंढरपूर जवळ असलेलं

0: आरण गावचे. त्यांच्या वडिलाचं नाव परसोबा होतं तर आईचं नाव हे नंगीताताई होतं. आणि 1250 ते 1295 हा त्यांचा कालावधी मानला जातो. वडिलोपार्जित जो व्यवसाय त्यांच्या परंपरेत आलेला आहे तो शेती होता. परंतु शेती करत असतानाच आपण भगवत प्राप्ती कशी करावी, किंबहुना स्वतःच्या वाट्याला आलेल्या कर्मातूनच देवप्राप्ती कशी करावी, समाजसेवा कशी करावी, असा त्यांचा हा एकंदरीत प्रवास सावता महाराजांचा होता.
1: वारकरी परंपरेमध्ये संत सावतामाळी यांचं एक विशेष स्थान आहे हे आपण जाणतोच, पण त्याचं नेमकं कारण काय सांगता येईल?
0: सावता महाराजांचं वारकरी परंपरेत खूप आगळं आणि वेगळं स्थान मानलं जातं. सावता महाराज हे देवप्राप्ती करण्यासाठी स्वतःचं घर किंवा स्वतःचा जो वाटेला आलेला व्यवसाय आहे हे सोडून ते कुठेही गेले नाही. स्वतःच्या वाटेला आलेले जे कर्म आहे त्या कर्मातूनच ईश्वर प्राप्ती सावता महाराजांनी केली. एका ठिकाणी संत तुकाराम देखील म्हणतात की भगवत प्राप्ती करायची असेल तर न लगती सायास जावे वनांतर, म्हणजे देवप्राप्ती किंवा स्वतःची ओळख करून घेण्यासाठी आपल्याला अतिरिक्त कुठं फिरायची गरज नाहीये, तर आपल्या कर्मातूनच आपण ईश्वर प्राप्ती कशी करू शकतो किंबहुना सावता महाराजांनी कशी केली हे त्यांच्या त्यांचे अभंग किंवा त्यांच्या जीवनाकडे पाहिल्यानंतर आपल्याला समजते. स्वकर्म इतकं सुंदर सचोटीने शृंगारिक पद्धतीने सावता महाराजांनी केलं की त्यांच्या कर्मातूनच त्यांना देव दिसू लागला. जसे की सावता महाराजांचा एक सुंदर असा अभंग आहे, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, मोट नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी, सावता म्हणे केला मळा विठ्ठल पायी गोविला गळा. अतिशय सुंदर हा सावता महाराजांचा अभंग आहे. कांद्यामध्ये मुळ्यामध्ये किंबहुना स्वतःच्या असलेल्या शेतीमध्ये सावता महाराजांना देव दिसतो. परमार्थ करत असताना नामस्मरणाची केवढी शक्ती सावता महाराजांच्या जीवनामध्ये आलेली आहे आपल्याला ह्या अभंगाकडे पाहिल्यानंतर आपल्याला कळतं. स्वतःच्या वाट्याला आलेलं कर्म, जसे की तुम्ही देशसेवा करत असाल, शिक्षक असाल, कुठल्याही ठिकाणी जे तुम्ही कर्म करता, शेतकरी असाल, तुम्ही प्रोफेसर असाल, विद्यार्थी असाल, जे काही तुम्ही आहात ते कर्म शृंगारिक पद्धतीने आदरयुक्त केलं पाहिजे. जीवनामध्ये माणूस जो मोठा होतो तो कर्माने होतो. आणि वारकरी संप्रदाय हा अतिशय कर्मठ आहे. संत ज्ञानेश्वरापासून तर सावता महाराज असेल, सगळी संत कर्माला मानतात. आजच्या काळामध्ये काही लोक देवाला मानत नाहीत. देवाला मानू नका, पण कर्माला माना.
1: संत सावतामाळी हे तर एक शेतकरी होते असं तुम्ही आत्ताच सांगितलं. त्यांनी प्रपंच आणि परमार्थ याचा एक सुंदर समन्वय साधला होता असं म्हटलं जातं, तर त्याबद्दल काय सांगा?
0: सावता महाराजांच्या जीवनाकडे किंबहुना त्यांच्या साहित्याकडे ज्यावेळेस आपण बघतो तर सावता महाराज कसे होते किंबहुना हा समन्वय त्यांनी कसा साधला हे आपल्याला अनुभवायला मिळतं. न लगती सायास जावे वनांतरा, देवप्राप्ती करण्यासाठी स्वतःचं घर सोडा, स्वतःची नोकरी सोडा, स्वतःचा व्यवसाय सोडा, किंवा स्वतःचा अभ्यास सोडा, सगळं काम सोडून तुम्ही देवाच्याच पाठीमागे लागा असं नाही. प्रयत्न असा करा, कर्म असं करा जे तुमच्या वाट्याला आलेलं आहे. जसं की तुम्ही प्रापंचिक आहात, परमार्थिक आहात, नोकरदार आहात, जे तुम्ही करताय त्यामध्येच तुम्ही ईश्वराचं नामस्मरण केलं पाहिजे. संत तुकारामाची देखील या ठिकाणी एक ओळ आहे, कामामध्ये काम काही म्हणा राम राम. काम सोडून नामस्मरण सांगितलेलं नाही. ईश्वर तुम्हाला अतिरिक्त शोधण्याची गरज नाही, तो स्वतःहून तुमच्याकडे येईल.
1: कर्म हीच पूजा हा विचार त्यांच्या जीवनात कसा दिसून येतो?
0: मानवी जीवन किंबहुना आतापर्यंत जेवढी काही माणसं मोठी झालेली आहेत, इतिहासामध्ये ज्यांची दखल घेतली जाते, किंबहुना वर्तमानामध्ये जे आपल्याला दिसतात कुठल्याही क्षेत्रातले असू द्यात, ते कर्माने होत असतात. आणि वारकरी संप्रदाय जो आहे तो कर्माला देव मानतो. संत ज्ञानेश्वर असं सांगतात की तया प्रयत्नाची तो एक वेळ मग समग्र परब्रह्म फळे. प्रयत्न जितके तुमचे कठोर परिश्रम असले पाहिजे की तुम्हाला अतिरिक्त यश शोधण्याची गरज नाही, तुमच्या प्रयत्नातूनच तुम्हाला यश मिळतं. संत तुकाराम सांगतात कधी जीवनामध्ये हार मानू नका. सावता महाराजही त्याच पद्धतीने सांगतात, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. कारण मानवी जीवनाचा जो कणा आहे, जे सार आहे, ते कर्म आहे. कर्म हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे.
1: संत सावतामाळी यांची विठ्ठल भक्ती सर्वश्रुत आहे, त्या संदर्भातील एखादा प्रसंग किंवा आख्यायिका सांगता येईल?
0: देवही असतो ना, कधी कधी भक्तांची परीक्षा घेतो. एकदा नामदेव महाराजांना सांगितलं की आपण लपंडाव खेळूयात आणि नामदेव

0: तुम्हाला शोधून दाखवायचं. मग त्यांचा लपंडाव सुरू झाला. सावता महाराज आपल्या शेतामध्ये अगदी तन्मन धन होऊन विठ्ठलाचं नामस्मरण करत होत, भक्तीच्या रसामध्ये ओतंबून अगदी तनामनाने सेवा करत होते. लपंडाव सुरू झाला विठ्ठलाचा आणि नामदेव महाराजांचा. आणि भगवान श्री विठ्ठल पुढे पळत होते, नामदेव महाराज मागे पळत होते. पळत पळत पळत श्री विठ्ठल जिथे सावता महाराज शेतामध्ये काम करत होते त्या ठिकाणी आले. आणि आल्यानंतर सावता महाराजांना म्हणतात की माझ्या मागे कोणतरी चोर लागलाय आणि मला लपायला जागा द्या. त्यावेळेस सावता महाराज म्हणतात पलीकडे माझा ऊस आहे त्या उशामध्ये लपा. त्यावेळेस भगवंत म्हणतात मला तिथंही शोधून काढलं चोराने तर, पलीकडे माझं ज्वारी तिथे लपा, पलीकडे माझं घर आहे, असे खूप सारे पर्याय दिले. पण भगवंत म्हणतात की मला शोधलं तर तो चोर मला पकडेल, मला मारेल. मग भगवंत तर परीक्षा घेण्यासाठीच आले होते. सावता महाराजांची भक्ती इतकी श्रेष्ठ होती, इतकी तन्मयतेने होती, स्वतःच्या हातामध्ये जो विळा होता सावता महाराजांच्या, तो विळा सावता महाराजांनी घेतला आणि आपलं हृदय फाडलं आणि भगवंताला सांगितलं माझ्या हृदयामध्ये तुम्ही येऊन थांबा. आणि हृदय कापलं, हृदयामध्ये श्री विठ्ठलाला ठेवलं. आणि खरेच खरे भक्त आहेत ना, ते विठ्ठलाला हृदयामध्येच ठेवतात. जानाबाईचा किती सुंदर अभंग आहे, हृदय बंदी खाना केला विठ्ठल आत कोंडीला. सावता महाराजांची त्याच पद्धतीची ओळ आहे. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. संत नामदेवाचा अभंग आहे. नामदेव महाराज म्हणतात की सृष्टी निर्माण करणारा भगवंत पांडुरंग त्याला हृदयामध्ये साठवलं या महात्म्यांनी, या संतांनी. आणि मग नामदेव महाराज पाठीमागून पळत आले होते, विठ्ठलाला इकडे तिकडे शोधत होते, पण विठ्ठल काही दिसत नव्हते. नामदेव महाराज विठ्ठलाला शोधतायत, इकडे शोधतायत, तिकडे शोधतायत, दिसत नाही. सावता महाराजांना विचारलं एक ओळख असलेला असा माणूस कोणी आला का इकडे? सावता महाराज म्हणले नाही आली. पण तेवढ्यातच हृदय कापून हृदयामध्ये साठवून ठेवलेला जो परमात्मा आहे त्याचा जो शेला आहे, जो पितांबर आहे, तो थोडासा बाहेर पडलेला होता. आणि मग तो पितांबर दिसल्यानंतर नामदेव महाराज लगेच तो पितांबर धरतात आणि विठ्ठलाला म्हणतात सावता महाराजांच्या हृदयामध्ये लपून बसलास काय, जरा बाहेर आहे. शेला धरतात, पितांबर धरतात आणि बाहेर काढतात. आणि मग ते उद्गार बाहेर येतात की धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. म्हणजे भगवंताला स्वतःच्या हृदयामध्ये साठवणारे हे सावता महाराज आहेत. म्हणून आजपर्यंत सगळ्याची सगळ्या पालख्या महाराष्ट्रातून किंबहुना महाराष्ट्राच्या बाहेरून विठ्ठलाच्या दर्शनाला जातात. महाराष्ट्रातील सगळेची सगळे संत, सगळेची सगळे वारकरी महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेरून पंढरपूरला जातात. सगळ्या पालख्या पंढरपूरला जातात, परंतु सावता महाराजांची विशेषता अशी आहे की सावता महाराजांना पंढरपूरला जायची गरज नाही. पंढरपूरमध्ये ज्याच्याकडे सगळी लोक जातात तो विठ्ठलच सावता महाराजांकडे येतो. म्हणून तर म्हटलेला आहे धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा.
1: आजच्या धकाधकीच्या काळात संत सावतामाळी यांचे विचार कितपत समर्पक वाटतात.
0: कर्म न करता या जगामध्ये काहीही मिळत नाही, किंबहुना एक श्वास सोडावा लागतो तेव्हा दुसरा आपल्याला मिळतो. म्हणून कर्म हे मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे, त्याला सोडून आपण राहू शकत नाही. म्हणून सावता महाराजांचे विचार हे अतिशय समर्पक आहे. सावता महाराजांनी देवप्राप्ती करण्यासाठी किंबहुना चराचरामध्ये व्याप्त असलेलं चैतन्य त्याला प्राप्त करण्यासाठी कुठेही गेले नाहीत, स्वतःचं कर्म आनंदाने केलं. संत ज्ञानेश्वराच्या ओळी सांगायचं झालं तर तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. स्वतःचं कर्म जर तुम्ही आनंदाने केलं तर अतिरिक्त देव शोधण्याची गरज नाही, किंबहुना देवाच्या पाठीमागे लागण्याची गरज नाही. हे तरुणांनी यामधून शिकण्यासारखं आहे. संत ज्ञानेश्वराच्या भाषेत सांगायचं झालं तर कर्मे ईशु भजावा, भज सेवायाम असा एक संस्कृत धातू आहे. भजणे म्हणजे सेवा करणे. स्वतःच्या वाटेला आलेलं जे कर्म आहे ते जर तुम्ही आनंदाने केलं आजच्या काळामध्ये तुम्हाला यशाची प्राप्ती होईल हे सावता महाराजांकडून पाहायला आपल्याला मिळतं. सावता महाराजांना त्यांच्या शेतामध्ये देव दिसतो, शेतामध्ये असलेलं जे फळ आहेत, जे फुलं आहेत त्याच्यामध्ये त्यांना देव दिसतो, पर स्वतःच्या कर्मामध्ये त्यांना देव दिसतो इतकं कर्मश्रेष्ठ. संत तुकारामाच्या अभंगातून सांगायचं झालं तर शिष्याने, जसं की समजा विद्यार्थ्याने अभ्यास केला पाहिजे, शिष्याने गुरुचा मान राखला पाहिजे, आज्ञा पाळली पाहिजे, मुलांनी आपल्या वडिलांचे शब्द ऐकले पाहिजे. म्हणून आजच्या काळामध्ये तरुणाईंनी सावता महाराजांकडून हे शिकण्यासारखं की स्वतःचं कर्म आनंद

0: आनंदाने करा. किंबहुना इतकं सुरेख सुंदर पद्धतीने करा की तुम्हाला देव शोधण्याची गरज पडली नाही पाहिजे, देव तुमच्या घरी आला पाहिजे.
1: संत सावतामाळी यांच्या आचरणातून सर्वसामान्यांना काही प्रेरणा मिळते असं वाटतं का?
0: सावता महाराज स्वतःची शेती करत असताना, स्वतःचा व्यवसाय करत असताना अंधश्रद्धेला देखील सावता महाराजांनी कधी जीवनात थारा दिला नाही. त्यांच्या शेतामध्ये एक दगड होता ज्याला सगळी लोक देव म्हणायचे, आणि त्यांचा नुसता देव नव्हता तर त्या देवाला लोक मुख्य प्राणी जसे की बोकड असेल, वेगवेगळे मुख्य प्राणी त्या दगडाला समोर ते कापायचे. सावता महाराजांच्या शेतामध्ये मध्यभागी असलेला तो दगड सावता महाराजांनी स्वतः बाजूला काढून टाकला. यांना ते सहन झालं नाही. मग सावता महाराजांचं घर मध्यरात्रीला ह्या लोकांनी पेटून दिलं आणि गावामध्ये सगळ्या ह्या लोकांनी बोंब उठवली. सावता महाराजांनी शेतातील देव काढला म्हणून हा प्रकोप झाला आणि स्वतःच घर सावता महाराजांचं काही समाजकंटकांनी जाळलं. तरीही सावता महाराज त्यांना काहीही न म्हणता या सगळ्या परिस्थितीला सामोरं गेले आणि उलट सावता महाराज सांगतात, समयासी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे, कोणी दिवशी बसून हत्तीवर, कोणी दिवशी पालखी सुभेदार. म्हणजे याचा अर्थ असा आहे, कधी कधी समाज तुम्हाला डोक्यावरही घेईल तर कधी कधी तुमचं घरही पेटवेल. समाजसेवा करत असताना, स्वतःचं कर्म करत असताना अशा घटना जीवनामध्ये येतात हे सावता महाराजांकडून खूप शिकण्यासारखं आहे. पुढे सावता महाराज म्हणतात, कोणी दिवशी पायाचा चाकर चालून जावे. कधी कधी सुंदर अशी आलिशान गाडी असते तर कधी कधी पायानेही आपल्याला चालावं लागतं. कोणी दिवशी बसवून याची मन, कोणी दिवशी घरात नाही धान्य, कोणी दिवशी द्रव्याचे साठवण कोठे साठवावे. पुढचं चरण इतकं सुंदर आहे, कोणी दिवशी एम येती चालून, कोणी दिवशी प्राण जाती घेऊन, कोणी दिवशी स्मशानी जाऊन एकटे राहावे. किती सुंदर असा मोलाचा संदेश सावता महाराज देतात. कुठला दिवस असा आयुष्यातील उगवेल काही सांगता येत नाही. यम कधी येईल आणि कधी आपला प्राण घेऊन जाईल काही सांगता येत नाही. म्हणून प्रत्येक क्षण माणसाने आनंदाने जगावं, प्रत्येक क्षण हा आनंदासाठी जगावं, कर्म हे आनंदासाठी असलं पाहिजे, नक्की कोणाला त्रास होईल हे सावता महाराजांकडून शिकण्यासारखं आहे. स्वतःचं घर जाळलं परंतु सावता महाराजांनी कधीही त्या लोकांना उलटं बोलले नाही किंवा त्यांना शाप दिला नाही. असे सहृदय प्रेमळ व्यक्तिमत्व अतिच कोटीचे संत सावता महाराज होते. वैकुंठीचा देव आणू या कीर्तनी, विठ्ठल गावनी नाचो रंगी, सुखाचा सोहळा करुणी दिवाळी, प्रेमे वनमाळी चित्ती धरू, सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा, तेणे भक्ती द्वार ओळंगती. नामस्मरण जर तुम्ही केलं कर्म करत असताना तर तो कळीकाळ जो आहे, जगाचा जो कर्दंकाळ आहे, तो काळ देखील तुम्हाला काही करू शकत नाही या अभंगामध्ये सावता महाराज सांगतात. आणि नामावर एवढं प्रेम सावता महाराजांचं होतं, विठ्ठलाला म्हणतात, नको तुझे ज्ञान, नको तुझा मान, माझे आहे मन वेगळीची, नको तुझी भुक्ती, नको तुझी मुक्ती, मज आहे विश्रांती वेगळीच, चरणी ठेवणी माथा विनमितसे सावता, ऐके पंढरीनाथा विज्ञापना. भक्ती पुढे, भगवंताच्या नामस्मरणापुढे भगवंताला सावता महाराज म्हणतात की देवा तुझं ज्ञानही नको, तुझी मुक्तीही नको, फक्त तुझं नामस्मरण आम्हाला दे आणि तुझ्या चरणाशी आम्हाला ठेव, अशी विनंती सावता महाराज विठ्ठलाकडे करतात.
1: संत सावतामाळी यांच्या पुण्यतिथी निमित्त आपण कोणता संकल्प करायला हवा?
0: आपलं क्षेत्र भलेही वेगवेगळे असेल, जे क्षेत्र आपल्या वाट्याला आलेलं आहे, जे कर्म आपल्या वाट्याला आलेलं आहे, ते कर्म प्रत्येकाने आनंदाने, सहृदयाने, समर्पक पद्धतीने केलं, प्रामाणिकपणे केलं पाहिजे. सावता महाराजांनी ते आपल्याला करून दाखवलं. सावता महाराजांनी कधीही जीवनामध्ये अंधश्रद्धा असेल, भ्रष्टाचार, अन्याय यांना कधीही स्वतः जुमानलं नाही, उलट त्यांनी त्यांना विरोध केला. पर्यावरणावरही सावता महाराजांचं खूप प्रेम होतं. वेगवेगळ्या प्रकारचे साथीचे रोग यायचे, स्वतः सावता महाराज आणि त्यांच्या धर्मपत्नी यांनी स्वतः समाजाची सेवा केली. म्हणून सावता महाराजांकडून हे शिकण्यासारखं आहे, शेतीची सेवा केली, गावाची सेवा केली, समाजाची सेवा केली, एवढंच नाही शब्दांची सेवा केली, आणि शब्दांची सेवा केल्यामुळे शब्द ब्रह्म त्यांच्यावर प्रसन्न झालं. म्हणून प्रत्येकाने हा संकल्प करावा की शेती, पर्यावरण आणि निसर्ग याचं महत्व ओळखून प्रत्येकाने कमीत कमी एक तरी झाड लावावं, नुसतं लावू नये, त्याचं संवर्धनही करावं. स्वच्छतेसाठी देखील प्रत्येकाने योगदान दिलं पाहिजे. गरीब, दुर्बल, गरजू

0: वंचित घटकांना आपल्या पद्धतीने सहकार्य केलं पाहिजे.
1: सर, तुम्ही आज इथे आलात आणि संत सावतामाळी यांच्या जीवन कार्याविषयी आपल्या श्रोत्यांना माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
1: खरंच श्रोते हो, संत सावतामाळी यांची शिकवण आपल्याला हेच सांगते की श्रमाला भक्तीची जोड मिळाली तर प्रत्येक शेत, प्रत्येक मळा आणि प्रत्येक कर्मक्षेत्र हेच पंढरपूर बनतं. कष्ट, प्रामाणिकपणा आणि विठ्ठल नाम यांचा समन्वय हाच संत सावतामाळी यांच्या जीवनाचा अमूल्य संदेश आहे. आत्ताच आपण ऐकलात संत सावतामाळी पुण्यतिथीनिमित्त समन्वित कार्यक्रम संत सावतामाळी कर्मयोगी भक्तीचा सुवास. या कार्यक्रमात सहभाग होता कीर्तनकार आणि संत साहित्याचे अभ्यासक तुळशीराम ढाकणे यांचा, तर निवेदन आणि निर्मिती सहाय्य अनुप्रिता भाले यांचं होतं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
2: आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. श्रोतेहो, यानंतर ऐकूया कार्यक्रम अमृत कलश. आज या कार्यक्रमात सांडगेवाडी येथील रानकवी म्हणून प्रसिद्ध असलेले नामदेव जाधव यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत.
3: मेघ दाटले आभाळी लागे मातीला चाहुल, मेघ दाटले आभाळी लागे मातीला चाहुल, आली वाजत गाजत ढग पाऊस पाऊल, आडदरा नक्षत्रात चालू पेरणी हंगाम, सर्जा राजाच्या जोडीला बळी सोडितो हुकूम, रान शिवारात बीज घेई माती पांघरून, फुले अंकुर इवला पीक पान उजळून, काळ्या आईच्या शिवारी सावळा तो पांडुरंग, काळ्या आईच्या शिवारी सावळा तो पांडुरंग, कष्टात त्या न्हाऊनिया गातो मातीचे अभंग, गातो मातीचे अभंग.
4: नमस्कार श्रोते हो. नमस्कार श्रोते हो. आज आपल्या भेटीला आले आहेत असे साहित्यिक ज्यांनी ग्रामीण मातीचा सुगंध आपल्या शब्दात जपला. शेतकरी, निसर्ग आणि गावकुसातील माणसांच्या भावना आपल्या लेखणीतून जिवंत केल्या. सांडगेवाडीच्या मातीतून उगवलेले ग्रामीण साहित्य विश्वातील एक संवेदनशील नाव रानकवी नामदेव जाधव सर. आजच्या कार्यक्रमाची सुरुवातही मी त्यांच्या कवितेनेच केली आहे, तर स्वागत करूया नामदेव जाधव सर यांचं. सर नमस्कार, आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
5: नमस्कार
4: सर. आपल्या लेखणीतून गाव बोलतं, माती बोलते आणि माणसंही बोलू लागतात. या सुंदर साहित्य प्रवासाची सुरुवात नेमकी कशी झाली याबद्दल आपण काय सांगाल?
5: मी सर्वसाधारण 1976-77 ह्या दरम्यान ह्यासाठी सहावी किंवा सातवीला असेन, त्यावेळेला रानकवी नादू महानोर, त्याचबरोबर वाराकांत, इंदिराबाई संत, बहिणाबाई चौधरी, त्याचबरोबर गदी मांडगुळकर यांच्या कविता पाठ्यपुस्तकातील कविता अशा वाचून ऐकून त्यामध्ये मला अतिशय ऊर्जा मिळाली, प्रेरणा मिळाली आणि तिथूनच माझ्या लेखणीचा आरंभ झाला. त्यातली एक आठवण सांगतो. मी त्यानंतर सातवीला किंवा आठवीला असेन त्यावेळेला आमचे वर्ग शिक्षक यशवंत महादेव शेसाळ गुरुजी हे होते आणि गुरुजी अशा आम्हाला शिकवत असताना मी पाठीमागं असं एका कोपऱ्यामध्ये असं बसून असं वहिवरती कविता लिहित होतो आणि गुरुजींचं लक्ष माझ्याकडे नव्हतं. गुरुजी शिकवण्यात दंग होते आणि एवढ्यात तिने मला उठ असं म्हणून सांगितलं आणि मी काय सांगितलं ते लिहायला उत्तर ते माझ्याकडे घेऊन ये असं त्यांनी मला सांगितल्यानंतर मी त्यांच्याजवळ गेलो. आता म्हणजे आपल्याला मार खायला लागणार आणि शिसाव गुरुजींनी पुन्हा काय केलं मला म्हणजे काय लिहिलंयस ती बघू दे. त्या वहेवरती तिने बघितलं तर मी एक कविता लिहिलेली होती. माझं अभ्यासाकडे लक्ष नव्हतं. गुरुजींनी असा हात उगारला. हात उगारल्यानंतर मी असं आता मार खाणार म्हणून असं खाली वाकलो, परंतु ती माझ्या पाठीवरती शाबासकीची थाप टाकली आणि मला ते म्हणाले की खरोखरच तू एक दिवस चांगला नावाजलेला कवी होशील आणि आज खरोखरच समाधान वाटतं की त्यांचे बोल खरोखर ठरलेले आहेत.
4: म्हणजे त्या दिवशी लिहिलेली एक कविता आज रानकवी नामदेवराव जाधव म्हणून प्रसिद्ध आहेत. सर, आपल्या बालपणाबद्दलही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल, तर आपल्या लहानपणाबद्दल आणि सांडगेवाडीमध्ये आपलं जे आतापर्यंतचं आयुष्य गेलं त्याच्याबद्दल काय सांगाल थोडक्यात?
5: आता त्यामध्ये सांगायचं असं की आम्ही लहान असताना म्हणजे आमचे वडील संपूर्ण गावामध्ये माळकरी, वारकरी, पांडुरंगाचे भक्त. घरी आषाढी वारी करून आल्यानंतर

0: आषाढ श्रावण महिन्यामध्ये आमच्या घरी पोथीपुराण चालायचं. पोथीपुराण त्यामध्ये रामविजय, हरिविजय, भक्तिविजय, पांडव प्रताप असे ग्रंथ असायचे, त्यांचं वाचन चालू असायचं. आणि वाचन चालू असताना ते सतत माझ्या कानावरती पडायचं. घरी भजन असायचं किंवा कीर्तन असायचं, पोथीपुराण असायचं, सगळी गावातली माणसं तिथे त्यावेळेला ऐकायची. कारण 50-60 वर्षापूर्वीचा काळ हा, तर त्यावेळेला ती असं ऐकत असताना ती सतत कानावर पडलं. आणि आमच्या आई वडिलांचं संस्कार सुद्धा आमच्यावर चांगले मिळाले आणि त्यातूनच माझी अशी एक साहित्याचं बीज तिथंच रुजलं गेलं माझ्या मनामध्ये. आणि त्यातून तिथून पुढं बघा 1977-78 ह्या ह्याच्यामध्ये कवी म्हणून आपण नावारोप लागलो. त्यानंतर गावामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण मंडळाचा मी अध्यक्ष आहे, त्याचबरोबर श्री विठ्ठल भजनी मंडळाचा सुद्धा अध्यक्ष आहे. गावात जवळजवळ जेवढे जे काही सामाजिक कार्यकर्ते म्हणजे आहेत त्यामध्ये मी सक्रिय सहभाग असतो. मग त्यामध्ये आध्यात्मिक असो, धार्मिक असो, सामाजिक असो, राजकीय असो, सगळ्यामध्ये आपला संभ्रम झालेला असतो.
1: बरं सर, ग्रामीण साहित्य लिहिण्याकडे आपला कल मला वाटतं जास्त आहे पहिल्यापासून, तर त्याचं कारण काय? आणि आणखीन एक महत्वाचा प्रश्न म्हणजे रानकवी ही उपाधी जी आहे ती आपल्याला कोणी दिली, याबद्दल काय सांगाल?
0: आता कसं झालं मॅडम की मी ज्यावेळेस आम्ही शेतकरी माणसं,
1: बरं
0: शिक्षण कमी झालं, परिस्थिती मूळ पुढे शिकता आलं नाही मला. आणि शेतीमातीत राबत असताना ह्या रानमातीनं किंवा ह्या निसर्गानं मला एक देणगी दिली. आणि झाडांनी, पानांनी, फुलांनी, रानवेलींनी मला शब्द दिले, रानपाखरांनी शब्द दिले. आणि त्यातूनच माझ्या कविता फुलत गेल्या. आणि एक शेतीबद्दल एक आस्था, शेतीबद्दल प्रेम, शेतीबद्दल कष्ट करण्याची जाणीव आणि शेतीबद्दल असं एक वाहूनच घेतलं. आणि खरोखर म्हणजे असं सगळा निसर्ग बघून हे असं माझ्या मनामध्ये एक नवचैतन्य निर्माण झालं. तर त्यामध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे की रानफुल नावाची माझी एक कविता त्यावेळेला अतिशय प्रसिद्ध झाली.
1: बर,
0: तर त्या प्रसिद्ध झाल्यानंतर ती कविता मी आपल्या समोर सादर करतो. रान

0: माझ्या रानात, रानमेवा पाखरांचा थवा, रानमेवा पाखरांचा थवा, आनंद नवा येणार कवा माझ्या रानात, माझ्या रानात. अशा पद्धतीनं ह्या कविता मला स्फुरू लागल्या आणि त्यातूनच मला एक रानकवी म्हणून असं मी प्रत्येक असे साहित्य संमेलन सांगली, सातारा, कोल्हापूर, जळगाव, जालना, बीड ह्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी मला निमंत्रित केलं त्या त्या ठिकाणी मी जाऊन माझ्या परमेश्वरांनी दिलेल्या देणगीच्या आवाजात मी ह्या गेय कविता सादर करू लागलो आणि लोकांच्यातूनच मला एक उत्स्फूर्तपणे अशी रानकवी म्हणून पदवी मिळाली.
1: बरं सर, आजपर्यंत आपण इतके कविता आणि कथा वगैरे लिहिलेले आहेत, तर लेखन करताना एखादा काही असा प्रसंग आहे का जो आपल्या कायम स्मरणात आहे? एखादी रचना किंवा एखादी कविता आपल्या मनाच्या अगदी जवळची असते तर त्याबद्दल काय सांगता येईल?
0: हो, त्यामध्ये काय झालं सांगतो तुम्हाला. मी एक माझ्या शेतातच प्रसंग, शेतामध्ये गेल्यानंतर बघा अशी एक कविता सुचली, पण त्यावेळी मी वह्या आणि पेन आणि कागद विसरत होतो घरी. शेतामध्ये काम करत असताना अशी एक कविता सुचली की ती कविता लिहायला माझ्याकडं पेन आणि वह्या नव्हता. त्यावेळी ती काटकी अशी तुरकाटी पडलेली होती. ती तुरकाटीनं मी माझ्या मांडीवरती ती कविता लिहिली आणि ती घरी येऊन पुन्हा मी वहीवर उतरून काढली आणि त्या कवितेने मला नाव घेत. ती कविता म्हणजे अशी आहे, कोयता नावाची कविता.
1: बर,
0: कोय

0: पडवारी।
1: वा क्या बात है। सर लेखना व्यतिरिक्त आपल्या आवडीनिवडी काय, आपले छंद काय?
0: हा आता कथा लिहिलेल्या आहेत, एक दोन चार कथा झाल्या आहेत माझी। एक पिसावाडीचा हनव्या नावाची एक कथा आहे, त्याचबरोबर दुष्काळ नावाची कथा आहे, अशाजवळ एक 8-10 कथा घालमेर वगैरे अशा बऱ्याच 1-8-10 कथा आहेत। आता प्रकाशनाच्या मार्गावर आहेत ते गावरान मेवा नावाचा काव्य कथासंग्रह आता येतो आहे, त्याचबरोबर रानबोल नावाचा काव्यसंग्रह, त्याचबरोबर शुभारशील आणि माळावरल्या कविता हे काव्यसंग्रह, आणि कादंबरी गीत्या समाज नावाची अशा बरोबर, आणि त्याचबरोबर

गायनाची आवड आहे. आपल्या भजनी मंडळामध्ये गायन करतो, हार्मोनियम वाजवतो, तबला वाजवतो, असे छंद आहेत. त्याचबरोबर सामाजिक राजकीय सगळ्याच्यामध्ये सहभाग असतो. आज मौखिक पद्धतीने आलेल्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आलेल्या ज्या काही जात्यावरील ओळ होत्या, आज जाते हे अडगळीत पडलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की ह्या जातीला ओळव्या लोप पावस आलेलं, ही जी मला कुठं खंत वाटत होती. लहानपणी मी पाठीच्या वेळेला माझी आई ज्यावेळी जात्या जात्यावरती दळण दळत असते,

0: हे अडगळीत पडलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की ह्या जातीला ओळव्या लोप पावस आलेलं ही जी मला कुठं खंत वाटत होती. लहानपणी मी पाठीच्या वेळेला माझी आई ज्यावेळी जात्यावरती दळण दळत असते त्यावेळी मी त्या गुलाबी थंडीमध्ये झुंजुमोदी मुंजू पाठीच्या वेळेला असं खंदेला जीवाचं चालू केले असायचे आणि प्रकाश पडलेला असायचा आणि त्या ठिकाणी आईच्या मुखातून येणाऱ्या ओव्या ऐकून मी पाठीच्या त्या गुलाबी थंडीत उठून तिच्या मांडीवरती झोपत असे. तिच्या आवाजातल्या त्या ओव्या ऐकून अगदी कान तृप्त होऊन जायचो आणि खरोखरच त्यावेळी सुद्धा माझ्या मनामध्ये त्या कवितेची बीज रुजली गेली असावीत असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट अशी की ही लोप पावत चाललेली करा आज 100 वर्षाच्या 70 वर्षाच्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्या जी काळाच्या पडद्याआड गेल्या परंतु त्या त्यांच्या आईकडून त्यांच्या सासवाकडून ज्या ज्या काय मुलींनी किंवा सुनांनी डेकींनी संग्रहित करून ठेवला जो जात्यावरल्या ओळ्यांचा जो खजाना आहे तो खजाना जाऊन कुठंतरी जाऊन आपण ते ऐकावा आणि कुठंतरी ही रेकॉर्डिंग करावं किंवा लिहून ठेवावा असं एक मला वाटायला लागलं. एका मन अस्वस्थ झालं, तगमग वाढली, तळमळ वाढली. आणि असंच एकदा पहाटे 5 दरम्यान मी शेतामध्ये पाणी पाजा निघालेलो असताना आमच्या गावामध्ये एक सुमन शिवाजी सांडगे मावशी ह्या जातीवर पाठीच्या वेळेला जी गात होती आणि तिचा मंजुळा आवाज मला माझ्या कानावर पडला आणि मी तिथंच गेलो पडवीला थांबलून त्या कविता ऐकल्या, त्या ओव्या ऐकल्या. आणि ओव्या त्यांच्या झाल्यानंतर पुन्हा मी त्यांना दार उघडल्यानंतर मी त्यांना म्हटलं मावशी ह्या ओव्या तुमच्याकडे किती आहेत त्या, त्यांची सांगितले बऱ्याच आहेत त्या. मग मला दिल्या पाहिजे लिहायला. मग मी लिहून घेणार आहे हा आपला अनमोल लोप पावत चाललेला पुढच्या पिढीला देण्यासाठी हा जो अनमोल खजाना आहे तो ठेवला पाहिजे जपून. तर त्यामध्ये या येऊन या त्याचबरोबर सौ सोमन शिवाजी सांडगे, त्याचबरोबर सौ श्रीमती शेवंताबाई आनंद शिंदे, त्याचबरोबर श्रीमती वजाबाई शिवाजी सूर्यवंशी, त्याचबरोबर यांनी मला सोखुशीन अशा जातीवरील ओव्या संग्रहित करण्यासाठी मदत दिली. त्यांच्याकडून जेवढे होते तेवढे मी सगळे लिहून काढल्या. त्याचबरोबर आमच्या गावात आणि आमच्या पंचक्रोशीत ज्या काही म्हाताऱ्या वयस्कर बायका होत्या त्यांच्या प्रत्येकाच्या घरी गेलो. मग त्या काय काय बायका भांगडायला जायच्या शेतामध्ये, त्यामध्ये अरे बाबा तुला आम्ही जर द्यायला गेलो घे तर आमचं कामाचं खाड पडते. मग त्यावेळी मी काय करणार, मग आमचं पोटपाणी चाललं पाहिजे. मग त्यावेळी मी त्यांना त्यांच्या दिवसाचा पगार दिला आणि दिवसाचा पगार देऊन त्याच्याकडनं ती सगळं तिने सांगितलं आणि मी लिहून घेतलं. अशा पद्धतीनं आज माझ्याकडे 4000 जातीवरील ओव्यांचा संग्रहित खजाना आहे. हे जरी सुद्धा जातीवरील अमृतधारा नावाचं थोड्या दिवसात तुम्हाला ज्या पद्धतीनं ही प्रेरणा मी कुठून घेतली तर डॉक्टर सरोजिनी बाबर, डॉक्टर सरोजिनी बाबर यांचं एक होता राजा हे नावाचं एक संग्रह असा जातीवरील ओव्यांचाच आहे. तर तो असा बघितल्यानंतर त्यातून मला प्रेरणा मिळाली आणि त्यातूनच माहिती तळमळ वाढली आणि मी ह्या सगळ्या जात्यावरील ओव्या संग्रहित केल्या.
1: अच्छा, म्हणजे सर अशा प्रकारे जात्यावरच्या अमृतधारा
0: हा
1: 4000 ओव्यांचा संपादित ग्रंथ आता
0: प्रकाशाच्या मार्गावर आहे. हा
1: सर, आपल्या आयुष्यावर कोणत्या ना कोणत्या व्यक्तीचा प्रभाव असतो, आपल्या लिखाण कार्यावर सर्वाधिक प्रभाव टाकणारे साहित्यिक कोणी असं आपल्याला वाटतं?
0: मला असं वाटतं की प्रामुख्यांना जर नाव घ्यायचं म्हटलं तर इंदिराबाई संत यांची लाडकी बाहुली होती माझी एक, मिळणार कधी ना परतून दुसऱ्या लाख ही त्यांना त्या काळात ती कविता होती. इंदिराबाई संत, बहिणाबाई चौधरी, गदी मांडूरकर, वाराकांत, भारत आंबे आणि आपले नादू माडूर हे माझे खरोखर म्हणजे माझे उज्जर सर आहे. त्यांच्यापासून मी प्रेरणा घेतली म्हणा आणि त्यांच्यापासून पुन्हा मी असं कविता लिहू लागलो.
1: बर सर, आजचे जे नवोदित लेखक आहे जे साहित्य क्षेत्रात येऊ पाहतात किंवा एखादा कवी किंवा चांगला लेखक म्हणून जर त्यांना घडायचं आहे तर एक चांगला लेखक होण्यासाठी एक चांगला साहित्यिक होण्यासाठी त्यांच्या अंगी कोणते गुण असणं आवश्यक आहे असं आपल्याला वाटतं?
0: प्रथमतः म्हणून सांगायचं गोष्ट झाली तर आजच्या ह्या तरुण पिढीने आता मी मागे सांगितल्याप्रमाणे वाचन चिंतन मनन करून प्रसिद्धीच्या पाठीमाग न लागता एक सकस कसदार लिखाण करून आपलं नाव लौकिकरण गरजेचं आहे. आजकाल काय व्हायला लागले मॅडम की एखादी दुसरी कविता द्यायची, एखादी दुसरी कविता करायची आणि लगेच छापायच्या नादाला लागायचं, प्रसिद्धीच्या मागं लागायचं. असं न करता सर्वांनी वाचन मनन चिंतन करून त्यावर सखोल अभ्यास करून लिखाण करणं ही खरोखर म्हणजे काळाची गरज आहे असं मला वाटतं.
1: सर, एक थोडा वेगळा प्रश्न विचारते, आज जर आपण एक लेखक किंवा कवी नसता तर काय असता असं आपल्याला वाटतं?
0: शेतकरीच. शेतीमाती जर आपतच आयुष्य काढलं असतं परंतु आज खरोखर म्हणजे परमेश्वराच्या

0: ज्या परमेश्वरानं प्रतिभा प्रतिमा देणगी दिली आणि त्याच्या जोरावर हीच चालली ही खरोखरच, म्हणजे नाहीतर आज मी एक हातामध्ये टिकाऊ किंवा खोरं घेऊन शेतामध्ये राबत दिसलो असतो.
1: सर, आमच्या असंही ऐकण्यात आलं आहे की पलूसचं जे ग्रामदैवत आहे धोंडीराज महाराज, त्यांच्यावर आधारितही आपण काही गाणी लिहिली आणि ती मोठमोठ्या गायकांनी सुद्धा गायलेली आहे, तर त्या अनुभवाबद्दल काय सांगाल?
0: तो अनुभव अतिशय परमानंद, अगदी माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण म्हटलं चालेल. कारण का तर 2000 साली बघा, धोंडराज माऊली भक्तांची सावली ही ऑडिओ कॅसेट तयार झाली, त्यामध्ये 12 गाणी मी तयार केली एका आरती शेवटाला, आणि ते सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर, स्वप्नील बांदोडकर, वैशाल सामंत, मंदार बाटे आणि मी स्वतः त्यामध्ये ती गाणी गायलेली आहेत. हे एक प्रमोच असा आनंद. आणि त्यानंतर 2005 साली श्री समर्थ धोंडराज महाराज यांच्या जीवनावरती एक लघुचित्रपट तयार केला, त्याची कथा पटकथा संवाद लेखन आणि त्यामध्ये एक भूमिका मी केलेली आहे. ही सुद्धा एक माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय अशी आठवण.
1: सर, आजपर्यंत आपण जितकं लेखन कार्य केलेलं आहे, कविता लिहिल्या, कथा लिहिल्या, याच्यामध्ये वेळ भरपूर लागतो, म्हणजे स्वतःला स्वतःसाठी वेळ काढावा लागतो, तर यामध्ये घरच्यांचं सहकार्य कसं होतं तुमच्या?
0: घरच्यांचं खरोखर कौतुक केलं पाहिजे, त्यांचा आभार मानलं पाहिजेत. कारण माझ्या मिसेस आणि माझी मुलं यांनी मला पूर्ण वेळ दिला. आणि मी आता कसं आहे, शेती करत पोलीसमध्ये MIDC आहे, त्या MIDC BTG इंडस्ट्रीज म्हणून नावाची एक खाजगी कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये मी सुपरवायझरी करतो. आणि ते करत आपली शेती बघत हा व्यवसाय माझा, म्हणजे छंद आहे हा माझा, हा एकच छंद नाही मला. मला आता ही कथाकथन लिहिणे, कविता लिहिणे, तुम्हाला सांगतो शेतीमातीमध्ये राबणे किंवा अन्य तुम्हाला सांगतो पेटी वाजवणे, तबला वाजवणे, गायन करणे, असे अनेक छंद आहेत. आणि हे खरोखर ह्या छंदासाठी मला माझ्या कुटुंबियांनं जे सहकार्य केलं त्यांचं खरोखर म्हणजे कौतुक करणं किंवा आभार मानणं ही माझं कर्तव्यच आहे.
1: सर, कार्यक्रमाच्या शेवटी आपल्या आवडीची एखादी कविता ऐकायला आम्हाला आवडेल.
0: कवितेचं शीर्षक आहे हिरव्या राणी. पाटाचं पाणी झुळझुळ वाणी, रांगत कस पळत या, झालं या गार हिरव रान, खुजू खुजू गाली हसत या. गामाच्या थेंबान फुललाय मळा, रानानं लावलाय भलताच लळा, बळीनं सोसळल्या शिवारी कळा, जोमाने डोलतोय ऊस यो खुळा. ऊसाची काडी साखरेची गोडी, चाखून कोण बघतो या, झालं या गार हिरव रान, खुजू खुजू गाली हसत या. गुलाबी थंडीत डोलतोय घऊ, हरभऱ्याचा घाटा पडलाय मऊ, गवारी भेंडी तोडायला जाऊ, भरलं शिवार डोळ्यानं पाहू, मुंड्यावर मुळानं कळल्याचा डोळा, शिवार सार फुल

0: गाली हसया।
1: वाह क्या बात है श्रोते हो, प्रत्येक गावाला एक इतिहास असतो, प्रत्येक शेताला एक कथा असते आणि प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक कविता दडलेली असते। त्या कथा आणि त्या कविता आपल्या लेखणीतून जिवंत करणारे साहित्यिक म्हणजेच रानकवी नामदेव जाधव सर। आज त्यांच्या साहित्य प्रवासाचा आणि जीवन प्रवासाचा वेध घेण्याचा योग आपल्याला लाभला। सर आमच्याशी इथे येऊन आज आपण इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्यात आणि आपला पूर्ण जीवन प्रवास आणि साहित्य प्रवास आमच्या श्रोत्यांसमोर मांडला, त्यासाठी आकाशवाणीच्या सांगली परिवारातर्फे मी आपले मनापासून आभार मानते, धन्यवाद। आणि आपल्या पुढच्या साहित्य प्रवासासाठी आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा।
2: अमृत कलश या कार्यक्रमामध्ये सांडगेवाडी येथील रानकवी म्हणून प्रसिद्ध असलेले नामदेव जाधव यांची रेवा देवरसेने घेतलेली मुलाखत आपण ऐकली। श्रोते हाच कार्यक्रम संध्याकाळी 6:30 आपण पुन्हा ऐकू शकाल। आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात। यानंतर ऐकूया माहिती घटना आणि संगीताचा कार्यक्रम प्रभातीचे रंग या जाहिरात प्रसारणानंतर।
3: बाळे कोण शिवल्यागत का बंद हाय
4: लावून बसलोय।
3: बाळे साळी पिरून घाऊ येतात वय, उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात।
4: वय दातासाठी एक नंबर।
5: माधव मिशन देवल क्लब तळमजला कोल्हापूर।

प्रभातीचे रंग, लेखक शिवराज काटकर। निवेदन आणि सादर करते श्रीनिवास जरंडीकर।

श्रोतेहो नमस्कार. प्रभातीचे रंगच्या आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत काही आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वांची जीवनकथा. ही माणसं तुमच्या आमच्यासारखीच साधी, सरळ, सामान्य, पण एका प्रेरणेनं त्यांचं आयुष्य बदललं, त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवलं. त्यांच्या जगण्याला जाणून घेण्याचा हा एक प्रयत्न. श्रोतेहो, आकांक्षांपुढती गगन ठेंगणे असं आपण म्हणतो. मनात एखादी गोष्ट करण्याची तीव्र इच्छा असेल तर वय, परिस्थिती, अडचणी यापैकी काहीच आपल्याला थांबवू शकत नाही. याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे तमिळनाडूच्या उमामणी. वयाच्या चक्क 49व्या वर्षी त्यांनी स्कुबा डायव्हिंग शिकण्याचा निर्णय घेतला आणि केवळ शिकून त्या थांबल्या नाहीत, समुद्राच्या अथांग जगात त्या इतक्या रमल्या की पुढे त्याच क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय काम केलं. आज त्यांची ओळख आहे भारताची कोरल वुमन अशी. पण उमामणींची ही गोष्ट सुरू होते एका अगदी सामान्य गृहिणीपासून. लहानपणापासूनच उमा यांना चित्रकलेची आवड होती. रंग, ब्रश आणि कॅनव्हास हे त्यांचं आवडतं विश्व. मात्र लग्नानंतर त्या मालदीवमध्ये स्थायिक झाल्या. संसार, कुटुंब आणि रोजच्या जबाबदाऱ्या यामध्ये त्यांच्या हातातला ब्रश काहीसा दूर गेला, पण मनातली कला कुठे संपली होती. 40 ओलांडल्यानंतर उमा यांनी पुन्हा एकदा ब्रश हातात घेतला आणि यावेळी त्यांच्या चित्रांचा विषय होता प्रवालांचं अद्भुत जग. समुद्राच्या तळाशी असणाऱ्या या रंगीबेरंगी प्रवाळांचं सौंदर्य त्या कॅनव्हासवर उतरवत होत्या. चित्र काढताना त्यांच्या मनात एक विचार आला, ज्या प्रवाळांचं सौंदर्य आपण चित्रांमधून अनुभवतो ते प्रत्यक्ष पाहायला मिळालं तर. आणि बस याच एका विचारानं त्यांच्या आयुष्याला नवी दिशा दिली. उमा यांनी आधी पोहायला शिकायचा निर्णय घेतला, त्यानंतर त्यांनी पहिल्यांदा स्कुबा डायव्हिंग केलं. कल्पना करा, समुद्राच्या पृष्ठभागाखाली उतरल्यावर त्यांना काय दिसलं असेल. रंगीबेरंगी मासे, वेगवेगळ्या आकारांची प्रवाळ, समुद्राच्या लाटांपासून दूर शांतपणे सुरू असलेलं एक अद्भुत जीवन. समुद्राच्या या जादुई दुनियेनं उमा यांना अक्षरशः भुरळ घातली. पण या सौंदर्यामागचं दुसरं वास्तवही त्यांच्या नजरेस पडलं. समुद्राच्या तळाशी साचलेला कचरा, प्रदूषण, नष्ट होत चाललेल्या प्रवाळ भित्ती आणि बदलतं सागरी पर्यावरण. जे जग आपल्याला समुद्राच्या वरून सुंदर आणि निळं दिसतं त्याच जगाला आतून मात्र मोठा धोका निर्माण झालाय हे उमा यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी ठरवलं केवळ पाहत बसायचं नाही तर काहीतरी करायचं. प्रवाळांचं संरक्षण, सागरी प्रदूषणाविरोधात जनजागृती, समुद्रातील जैवविविधतेचं संवर्धन आणि हवामान बदलाचे परिणाम याबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी उमा मणी यांनी स्वतःला झोकून दिलं. सुरुवातीला केवळ एक छंद म्हणून सुरू झालेला स्कुबा डायव्हिंगचा प्रवास पुढे त्यांच्या आयुष्याचं ध्येय बनला. त्यांच्या कामाची दखल तरुणाई आणि पर्यावरण प्रेमींनी घेतली. त्यांच्या या प्रेरणादायी जीवनप्रवासावर चित्रपट निर्मात्या प्रिया धुआसेरी यांनी कोरल वुमन हा पुरस्कार प्राप्त माहितीपट तयार केला. सागरी संवर्धनासाठी केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेत सोनी बीबीसी अर्थही त्यांना अर्थ चॅम्पियन या सन्मानाने गौरवलं. श्रोतेहो, उमामणी यांची गोष्ट आपल्याला एक महत्वाचा प्रश्न विचारते. आपण आपल्या एखाद्या स्वप्नासाठी शेवटचं कधी धाडस केलं होतं? वयाच्या 49व्या वर्षी उमा यांनी समुद्रात उतरण्याचं धाडस केलं, त्या समुद्राच्या तळाशी केल्या आणि तिथून त्यांनी जगाला एक नवा संदेश दिला.

स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी उशीर कधीच झालेला नसतो, आणि निसर्गासाठी काहीतरी करण्यासाठी तर अजिबात नाही. म्हणूनच उमामणींचा प्रवास केवळ एका गृहिणीचा कोरल उमन होण्याचा प्रवास नाही आहे, तो आहे एका छोट्याशा प्रश्नापासून मोठ्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा प्रवास. आणि म्हणूनच वय किती आहे यापेक्षा मनातली उमेद किती आहे हे महत्वाचं. आजच्या प्रभातीच्या रंगमधून उमामणी यांच्या प्रवासाची ही कहाणी आपल्याला एवढंच सांगून जाते, स्वप्न पाहायला वय लागत नाही आणि ते पूर्ण करायला फक्त धाडस लागतं.

श्रोते हो, समुद्राच्या तळाशी पोहोचून कोरल वुमन बनलेल्या उमामणी यांच्यानंतर एव्हरेस्टचा बेस्ट कॅम्प गाठणाऱ्या या 11 वर्षीय चिमुकल्याची गोष्ट समजून घेऊया. नाव आहे कुमार अद्वय गोळे. वय अवघं 11 वर्ष, पण त्याचं स्वप्न मात्र एव्हरेस्ट एवढं उंच. एखाद्या ध्येयानं मनापासून प्रेरित केलं तर वय किती आहे याला काहीच अर्थ उरत नाही. अंगात जिद्द असेल, मनात स्वप्न असेल आणि त्या स्वप्नासाठी मेहनत करण्याची तयारी असेल तर अगदी लहान वयातही मोठी कामगिरी करता येते. आजची गोष्ट अशाच एका चिमुकल्या गिर्यारोहकाची आहे. नुकतीच वर्तमानपत्रामध्ये अद्वय गोळे याच्याविषयीची एक बातमी प्रसिद्ध झाली. पुण्यातल्या कर्वेनगर इथल्या मिलेनियम नॅशनल स्कूलमध्ये शिकणाऱ्या या छोट्या गिर्यारोहकानं आपल्या सोबतच्या काही मोठ्या गिर्यारोहकांच्या बरोबरीनं एव्हरेस्टच्या बेस कॅम्प पर्यंतची मजल मारली आहे. आता जरा विचार करा, एव्हरेस्टचं नाव ऐकलं तरी आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो तो बर्फानं झाकलेला उंच उंच पर्वत, तिथलं थंड हवामान, खडतर चढाई आणि कमी होत जाणारं प्राणवायूचं प्रमाण. अशा वातावरणातून एका 11 वर्षाच्या मुलानं प्रवास करणं हीच मुळात मोठी गोष्ट. पण अद्वयची ही मोहीम अचानक सुरू झालेली नाही. गिर्यारोहण आणि ट्रेकिंगची आवड त्यानं वयाच्या अवघ्या 6व्या वर्षापासून जोपासली. या छंदामागं त्याला त्याच्या मोठ्या भावाकडून प्रेरणा मिळाली आणि त्याच्या या आवडीला दादा, आई आणि बाबा यांचं भरभरून प्रोत्साहन मिळालं. पुण्याजवळचे गडकिल्लेही त्याच्या या प्रवासाचे साक्षीदार आहेत. सिंहगड, राजगड,

गड हरिश्चंद्रगड. हे गड आदोयानं चढून पार केलेत. म्हणजेच एव्हरेस्टच्या स्वप्नासाठी त्याची पावलं आधीपासूनच तयार होत होती. आणि मग त्याच्या मनात एक मोठं स्वप्न आकार घेऊ लागलं, एव्हरेस्ट सर करायचं. पण एवढं मोठं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पहिलं पाऊल कुठून टाकायचं? अद्वैना त्याचं उत्तर मिळालं, एव्हरेस्ट बेस कॅम्प. आणि नुकताच त्यानं हा पहिला टप्पा यशस्वीपणे पार केलाय. चला त्याचा हा प्रवास आपणही त्याच्याबरोबर अनुभवूया. सुरुवात झाली काठमांडूपासून. काठमांडूहून हेलिकॉप्टरनं अद्वै आणि त्याचे सहकारी लोकला इथं पोहोचले. इथून पुढे सुरू झाली खरी पायपीट, लोकला ते फाकडिंग. हा तब्बल 8 किलोमीटरचा टप्पा त्यांनी 3 तासात पूर्ण केला. दुसऱ्या दिवशी समोर होता नामसे बारचा मार्ग. अंतर होतं 11 किलोमीटरचं. हा टप्पा पार करायला लागले 6 तास. त्यानंतर टॅम्बोसेपर्यंतचा आणखीन 11 किलोमीटरचा प्रवास. हा टप्पा त्यांनी 4 तासात पूर्ण केला. पण इथून पुढचा प्रवास अधिक आव्हानात्मक होता, कारण उंची वाढत होती आणि हवेतलं प्राणवायूचं प्रमाण कमी होत होतं. अशा परिस्थितीत शरीराला जुळवून घेण्यासाठी 2 दिवस विश्रांती घेण्यात आली. आणि मग पुन्हा सुरू झाली चढाई. लुंबुचेचा 11 किलोमीटरचा टप्पा. हा खडतर टप्पा पार करण्यासाठी अद्वै आणि त्याच्या सहकाऱ्यांना लागले तब्बल 7 तास. थोडी विश्रांती घेतल्यानंतर पुढचं लक्ष्य होतं एव्हरेस्ट बेस कॅम्प. आणि अखेर तो क्षण आला. एव्हरेस्ट बेस कॅम्पवर पोहोचल्यावर अद्वैच्या आनंदाला पारावर उरला नाही, कारण हे केवळ एका ट्रेकचं यश नव्हतं, ते त्याच्या मोठ्या स्वप्नाकडे टाकलेलं पहिलं पाऊल होतं. अद्वै स्वतः या यशाचं श्रेय देतो आपल्या जिद्दीला, केलेल्या सरावाला, घेतलेल्या कष्टांना आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला मिळालेल्या प्रेरणा आणि प्रोत्साहनाला. श्रोते हो, एव्हरेस्ट अजून बाकी आहे, पण एव्हरेस्टच्या दिशेनं जाणारी अद्वैची पावलं आता पडू लागली. अवघ्या 11व्या वर्षी एका चिमुकल्या गिर्यारोहकानं आपल्याला एक मोठा धडा दिलाय. स्वप्न मोठं असलं तर वय लहान असलं तरी चालतं. गरज असते ती जिद्दीची, मेहनतीची आणि त्या स्वप्नावर विश्वास ठेवण्याची. अद्वैच्या या पाऊलवाटेवरून एक दिवस तो एव्हरेस्टच्या शिखरापर्यंतही पोहोचो आणि त्याचं हे उंच स्वप्न तितकंच उंच यश मिळवो, हीच मनापासून शुभेच्छा.

श्रोतेहो, जन्माला येताना प्रत्येकाच्या हातात आयुष्याची सारखीच पानं नसतात. कुणाच्या वाट्याला सुखसुविधा येतात तर कुणाच्या वाट्याला संघर्ष. पण काही माणसं अशी असतात की आपल्या वाट्याला आलेल्या अडचणींनाच ते आपली ताकद बनवतात. ही गोष्ट अशाच एका जिद्दी माणसाची, श्रवण दिव्यांग हेमंत भसीन यांची. हेमंतचा जन्म 1987 मध्ये जबलपूरचा. अवघ्या 2.5 वर्षाचा असताना तो श्रवण दिव्यांग असल्याचं लक्षात आलं. त्याच्या शिक्षणासाठी कुटुंबाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

कोल्हापूरमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध नव्हत्या, त्यामुळे लहानग्या हेमंतला भोपाळमधल्या विशेष निवासी शाळेत दाखल करण्यात आलं. वय लहान आणि आई वडिलांपासून दूर राहण्याची वेळ, पण याच अनुभवातून त्याच्यामध्ये स्वावलंबनाची बीजे रुजली. पुढे वडिलांची बदली मुंबईला झाली आणि हेमंतचं शिक्षण रुचिराम धडाने स्कूल फॉर हिअरिंग इम्पेअर्ड मध्ये सुरू झालं. इथं त्याच्या कलागुणांना योग्य दिशा मिळाली. अभ्यासात हुशार असलेल्या हेमंतला चित्रकलेची विशेष आवड होती. एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट चित्रकला परीक्षा त्याने उत्तीर्ण केल्या. अनेक स्पर्धांमध्येही त्याने यश मिळवलं. ऑल इंडिया कॅमल कलर स्पर्धेतील गौरव असो, राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेतली कामगिरी असो, हेमंत सातत्यानं स्वतःला सिद्ध करत गेला. 10वीमध्ये त्याने तब्बल 73% गुण मिळवले. गणित, इंग्रजी आणि चित्रकलेत त्याचं विशेष प्रावीण्य होतं. महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षेत भरतकाम विषयात त्यानं प्रथम क्रमांक मिळवला. महाराष्ट्र ज्ञानपीठाच्या गणित स्पर्धेतही तो प्रथम आला. पण श्रोते हो, हेमंतचं ध्येय केवळ शिक्षण घेऊन नोकरी मिळवण्यापुरतं मर्यादित नव्हतं. स्वतः काहीतरी निर्माण करायचं, स्वतःचा व्यवसाय उभा करायचा हे स्वप्न त्यानं मनात जपलं होतं. 2011 एका एम्ब्रॉयडरी कंपनीत ड्रॉइंग मास्टर म्हणून काम करताना त्याने उत्पादन निर्मितीचे बारकावे समजून घेतले आणि मग स्वतःच्या कल्पना प्रत्यक्षात आणण्याचे प्रयोग सुरू झाले. सुरुवातीला त्यांना हातानं भरतकाम केलेले रुमाल तयार केले. मात्र ग्राहकांना हाताचं आणि मशीनचं भरतकाम यातला फरक समजत नसल्यामुळं अपेक्षित प्रतिसाद त्याला मिळाला नाही. घड्याळांवर भरतकाम करण्याचा प्रयोगही सुरुवातीला फसला, पण अपयश आलं म्हणून हेमंत थांबला नाही. त्यानंतर त्यानं घड्याळांवर कलात्मक भरतकाम करण्याची कल्पना प्रत्यक्षात आणली. ही कल्पना ग्राहकांना आवडली आणि हेमंतच्या उत्पादनांना एक वेगळी ओळख मिळू लागली. पुढे प्रधानमंत्री रोजगार योजनेतून कर्ज घेऊन त्यानं संगणकाधारित एम्ब्रॉयडरी मशीन घेतली आणि इथून पुढं त्याच्या व्यवसायाला दिशा मिळाली. आज नवी मुंबईमध्ये त्याचा रचनाबिंदू हा उद्योग खादी ग्रामोद्योग, MSME, हस्तशिल्प आणि GST नोंदणीसह यशस्वीपणे कार्यरत आहे. त्याच्या उत्पादनांमध्ये कल्पकतेचा सुंदर स्पर्श आहे. लग्नासाठी वधूवरांची नावं भरतकाम केलेल्या चादरी, ट्रायबल कलेवर आधारित वॉल हँगिंग्स, खादी, रेशीम आणि ज्यूटपासून तयार केलेले नोटबुक कव्हर्स, कटवर्क, भरतकामाच्या पर्यावरणपूरक बॅग्स अशी कितीतरी वेगळी उत्पादनं त्यानं बाजारात आणली. या सगळ्या प्रवासात त्याच्यासमोर एक मोठं आव्हान होतं, संवादाचं. हेमंतला ऐकू येत नाही, अनेकांना सांगितिक भाषा येत नसते, त्यामुळे संवाद साधणं कठीण जायचं. पण त्यानं हार मानली नाही. ओठांच्या हालचाली वाचून संवाद साधण्याचं कौशल्य त्यानं विकसित केलं. हीच अडचण पुढं त्याची ताकद बनली. हेमंत आपल्या यशाचं श्रेय आपल्या आई वडिलांच्या अथक परिश्रमांना आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या जिद्दीला देतो. आपल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी आई वडील प्रदर्शनांमध्ये बसायचे. त्यांचा संघर्ष पाहून हेमंतला आणखीन मेहनत करण्याची प्रेरणा मिळत गेली. त्याच्या कामाची दखल घेत दिव्य कला मेळ्यात केंद्रीय समाज कल्याण मंत्र्यांच्या हस्ते त्याच्या उत्पादनांना श्रेष्ठ उत्पादन म्हणून गौरवण्यात आलं. पण हेमंतची गोष्ट केवळ यशस्वी उद्योजकाची गोष्ट नाही, ती समाजाला एक महत्त्वाचा संदेशही देते. दिव्यांग व्यक्तींकडे दया म्हणून पाहू नका, सहानुभूतीच्या चौकटीतही त्यांना अडकवू नका, त्यांच्याकडं समानतेनं आणि सन्मानानं पहा असं हेमंत ठामपणे सांगतो. श्रोते हो, हेमंत भसींना आपल्या आयुष्यातली एक मर्यादा स्वीकारली, पण तिला आपल्या स्वप्नांची मर्यादा होऊ दिलं नाही. कष्ट केले, अपयश आलं, पुन्हा प्रयत्न केले, कल्पना केल्या, त्या प्रत्यक्षात आणल्या आणि आज स्वतःचा उद्योग उभा केला. म्हणूनच हेमंतची कहाणी आपल्याला सांगते, अडचणी आयुष्य थांबवण्यासाठी नसतात, त्या आपल्यातलं सामर्थ्य ओळखून देण्यासाठी असतात. स्वतःवर विश्वास असेल, मेहनत करण्याची तयारी असेल आणि स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द असेल, तर कोणतीही मर्यादा शेवटची मर्यादा ठरत नाही. हीच हेमंत भसीन यांच्या रचनाबिंदूची खरी कहाणी आणि हीच त्यांच्या जीवनापासून मिळणारी प्रेरणा.

श्रोते हो, काही माणसं अशी असतात की त्यांचं आयुष्यच एक समृद्ध पुस्तक बनून जातं. देश विदेशातले अनुभव, असंख्य माणसांची झालेल्या भेटी, सामाजिक प्रश्नांची जाण, स्त्री जीवनाकडे पाहण्याची संवेदनशील नजर आणि या सगळ्याला शब्दरूप देणारी समर्थ लेखणी, या सगळ्यांचा सुंदर संगम म्हणजे लेखिका प्रतिभा रानडे. ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंची. या पुस्तकातून मराठी वाचकांशी जिव्हाळ्याचं नातं निर्माण करणाऱ्या प्रतिभा रानडे यांचा जन्म 30 ऑगस्ट 1937 रोजी झाला. त्यांचं बालपण कोल्हापुरात गेलं. त्यांचे वडील होते कोशकार गणेश रंगो भिडे. घरातूनच त्यांना आधुनिक विचारांचं, समाजाभिमुखतेचं, अभिरुचीचं आणि ज्ञाननिष्ठेचं बाळकडू मिळालं होतं. पुढे याच सौंदर्याची शिदोरी घेऊन प्रतिभाताईंनी स्वतःची वेगळी वाट तयार केली. अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र हे त्यांचे पदवीचे विषय. या दोन्ही विषयांचा अभ्यास आणि पत्रकारितेची नजर त्यांच्या लेखनात कायम जाणवते. कुतूहल, अभ्यासवृत्ती, स्वतंत्र विचार आणि धाडस हे त्यांच्या लेखनाचे काही खास पैलू. अनुबंध धर्म संस्कृतींचे, आर्थिक सत्ता आणि राजसत्तांची धग, पाकिस्तान अस्मितेच्या शोधात अशा वैचारिक ग्रंथातून त्यांची ही चिकित्सक दृष्टी स्पष्टपणे दिसते. लग्नानंतर पती मुकुंद रानडे यांच्या सरकारी नोकरीमुळे त्यांना देशाच्या विविध भागांमध्ये राहण्याची संधी मिळाली. कोलकाता, इम्फाळ, शिलाँग, दिल्ली आणि पुढे काबूलपर्यंतचा प्रवास. पण प्रतिभाताईंनी या वास्तव्यांकडं केवळ राहण्याचे ठिकाण म्हणून पाहिलं नाही. प्रत्येक ठिकाण त्यांनी समजून घेतलं, तिथली माणसं पाहिली, त्यांचं जगणं अनुभवलं आणि ते शब्दबद्ध केलं. म्हणूनच काबूल कंदाहारकडील कथा, अफगाण डायरी, बुरख्याआडच्या स्त्रिया, फाळणी ते फाळणी अशी पुस्तकं त्यांच्या अनुभव समृद्ध लेखनाची साक्ष देतात. त्यांचा प्रवास फक्त अफगाणिस्तान पुरता थांबला नाही. पाकिस्तान इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस अँड डेमोक्रेसीच्या कराची इथल्या संमेलनालाही त्या उपस्थित होत्या. कराची, लाहोर आणि मोहेंद्रदोडो हडप्पा इथं त्यांना राहता आलं. महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरील ग्रंथासाठी संशोधन करायचं म्हणून त्या लंडनला गेल्या. जेरुसलेम मधल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणूनही त्यांनी उपस्थिती लावली. खान अब्दुल गफार खान यांच्यापासून राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्यापर्यंत, राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांपासून लेखक आणि कलावंतांपर्यंत असंख्य व्यक्तींशी त्यांचा संपर्क आला. या अनुभवांनी त्यांच्या लेखणीला अधिक व्यापक केलं. पण श्रोते हो, प्रतिभा रानडे यांच्या लेखनातला सगळ्यात महत्वाचा धागा कोणता असेल तर तो आहे स्त्री. 19व्या शतकातली स्त्री असो, बुरख्यामागचं मुस्लिम स्त्री जीवन असो किंवा आजची आधुनिक स्त्री असो, प्रतिभादाई तिच्याकडे केवळ प्रश्न म्हणून पाहत नाहीत, त्या तिचं जगणं समजून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे ते कोणत्याही एका टोकाला झुकत नाही. स्वतःला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधताना त्या वेगवेगळ्या बाजू समजून घेतात. त्यामुळे त्यांच्या लेखनात समतोल, चिकित्सकता आणि संवेदनशीलता एकाच वेळी जाणवते. चरित्र लेखन, संशोधन, प्रवास वर्णन, वैचारिक लेखन, अनुवाद, संपादन, कथा कादंबरी आणि ललित गद्य अशा अनेक साहित्य प्रकारांमध्ये त्यांची लेखणी सहजपणे फिरली. आमिर खुसरो, राणी लक्ष्मीबाई, फैज अहमद फैज, दुर्गाबाई भागवत यांच्यावरील चरित्र लेखन असो, नल पाक दर्पण सारखं संपादन असो किंवा आबोलीची

अशा स्मरणवेळा यासारखं ललित लेखन असो, त्यांचा हा साहित्यिक प्रवास खरोखरच चौफेर आहे. आणि विशेष म्हणजे एवढं गंभीर वैचारिक लेखन करतानाही त्यांची भाषा साधी, प्रसन्न आणि वाचकाच्या मनापर्यंत पोहोचणारी आहे. आज 90 उंबरठ्यावर असलेल्या प्रतिभाताईंच्या व्यक्तिमत्वातला साधेपणा त्यांच्या लेखणीतही उतरलाय. माणूस आणि त्याचं जगणं यांना केंद्रस्थानी ठेवत सत्याचा स्वीकार करण्याचं धैर्य आणि स्वतःला न पटणाऱ्या गोष्टी नाकारण्याचं स्वातंत्र्य जपत त्यांची वाटचाल सुरू आहे. त्यांच्या लेखणीतून स्त्रीच्या बदलत्या जगण्याचा आलेख उमटतो, समाजाचा आरसा दिसतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रश्न विचारण्याची ताकद मिळते. श्रोते हो, 7 हा दमदार लेखन प्रवास आपल्याला एकच सांगतो, जगणं भरभरून अनुभवा, प्रश्न विचारा, विचार करा आणि त्या अनुभवांना संवेदनशील शब्द द्या. प्रतिभा रानडे यांच्या लेखणीचा हा प्रवास असाच समृद्ध होत राहो आणि त्यांच्या अनुभवांची शिदोरी पुढच्या पिढ्यांनाही मिळत राहो. पुन्हा भेटूया प्रभातीचे रंगच्या आणखी एका प्रेरणादायी कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

प्रभातीचे रंग, लेखन शिवराज काटकर। निवेदन आणि सादर करते श्रीनिवास जरंडीकर।

तिचे रंग हा माहिती घटना आणि संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, यानंतर ऐकूया मराठी चित्रपट संगीत.

0: आशा भोसले, अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरात हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट होता हा खेळ सावल्यांचा.
1: दहा लाखांची लॉटरी मला. वाव,
2: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
3: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.

जगदीश खेपुडकर यांच्या गीतासाठी आवाज सुरेश वाडकर आणि साधना सरगम यांचा होता. नंदू हनप यांचं संगीत सारेच सज्जन या चित्रपटासाठी होतं.

निखारे या चित्रपटासाठी महेंद्र कपूर आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात फमू शिंदे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत बाळ पळसुले यांचं होतं. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 10:30 झाली आहेत. श्रोते हो, आता ऐकूया NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: रिमझिम त्या पावसाचा हा वर्षा ऋतू, धरती कशी यौवनांकित लावण्यमयी।
1: आला ऋतू आला, ऋतू आला, कधी रिमझिम।
0: प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा तरुण आकाशवाणी।
2: आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात। श्रोते हो, आता ऐकूया गाता रहे मेरा दिल, हा हिंदी चित्रपट गीतांचा विशेष कार्यक्रम।

गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये रसिक श्रोते हो आपणा सर्वांचं स्वागत आणि अपर्णाचा नमस्कार. श्रोते हो आजच्या कार्यक्रमामध्ये आपण अशा एका अभिनेत्याबद्दल बोलणार आहोत ज्यानं पाहिलं की 90 दशक डोळ्यासमोर उभं राहतं. दमदार शरीरयष्टी, गंभीर चेहरा आणि आतून खूप शांत साधा माणूस. होय, मी बोलते अभिनेते सुनील शेट्टी यांच्याविषयी. श्रोते हो आजच्या कार्यक्रमात सुनील शेट्टी चित्रित अभिनेत चित्रपटांमधील गीत आपण ऐकणार आहोत. निमित्त आहे त्यांच्या जन्मदिनाचं. मंगलोर इथं एका साध्या कुटुंबामध्ये सुनील शेट्टी यांचा जन्म झाला. त्यांचं बालपण खूप साधं होतं. त्यांचं शालेय शिक्षण HP मधील सनावर येथील लॉरेन्स स्कूलमध्ये झालं. मुंबई येथील HR College of Commerce मध्ये त्यांनी पदवी मिळवली. त्यानंतर तरुणपणी त्यांना क्रिकेट, मार्शल आर्ट्स यासारख्या खेळांची आवड होती. त्यांनी किक बॉक्सिंगमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवला होता. चित्रपटांमध्ये काम करण्यापूर्वी वडिलांना कौटुंबिक रेस्टॉरंट व्यवसायात त्यांनी मदत केली. मात्र त्यांच्यातला अभिनेता सतत जागा होता म्हणून त्यांनी चित्रपटांमध्ये नशीब आजमायचं ठरवलं आणि 1992 बलवान या चित्रपटाच्या माध्यमातून चंदेरी दुनियेमध्ये त्यांनी प्रवेश केला. ऐकूया या चित्रपटातलं हे गीत.

जेव्हा सुनील शेट्टी यांना पहिला बलवान हा चित्रपट मिळाला तेव्हा त्यांच्यावर खूप प्रेशर होतं, कारण त्या काळात ऑलरेडी ऍक्शन हिरोचं प्रस्थ होतं. यासाठी त्यांनी 5-6 तास जिममध्ये वर्कआउट केलं आणि त्यांनी स्वतःची पर्सनॅलिटी कम्प्लिटली ट्रान्सफॉर्म केली. आपल्या पहिल्याच चित्रपटासाठी त्यांनी दिलेलं हे डेडिकेशन त्यांच्या सक्सेसचं खरं सिक्रेट बनलं आणि सुरुवातीलाच त्यांनी एक ऍक्शन हिरो म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. वक्त हमारा हे, दिलवाले, अंत, मोहरा या ऍक्शन थ्रिलर चित्रपटामध्येही ते आपल्याला दिसले.

1997 साली भाई आणि बॉर्डर या चित्रपटामध्ये सुनील शेट्टी यांनी अभिनय केला. बॉर्डर चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान एका इमोशनल सीनमध्ये सुनील शेट्टी इतके डीपली इन्वॉल्व्ह झाले की कट झाल्यावरही ते काही काळ बोलू शकले नाहीत. त्यांना खरंच असं वाटत होतं की ते एक सैनिकच आहेत. बॉर्डर चित्रपटातील भूमिकेला त्यांनी पूर्णपणे न्याय दिला. मल्टीस्टार चित्रपट असूनही आपल्या प्रगल्भ अभिनयानं त्यांनी प्रेक्षकांचं अटेन्शन मिळवलं.

0: 2000 साली प्रदर्शित झालेल्या हेरा फेरी या चित्रपटामधून सुनील शेट्टी यांनी ऍक्शन हिरोची आपली प्रतिमा मोडून काढली आणि विनोदी भूमिका साकारून एक अभिनेता म्हणून आपली अष्टपैलुता त्यांनी दाखवून दिली. त्यांनी ये तेरा घर ये मेरा घर, नो प्रॉब्लम, 1 2 3, दे दनादन यासारख्या विनोदी चित्रपटांमध्ये काम केलं.
1: पैसा, अरे मने मने लगता है अपना भी टाइम फाइन है.

अभिनयासोबत सुनील शेट्टी यांनी निर्मिती क्षेत्रातही आपला हात आजमावला. ते एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक आहेत. त्यांनी आपल्या बॅनरखाली खेल, रक्त, भागम भाग या चित्रपटांची निर्मिती केली आहे. राजीव गांधी पुरस्काराचे मानकरी असलेल्या सुनील शेट्टी यांनी धडकन, खेल, नो ऑर्डिनरी गेम, बाज, मैं हूं ना आणि रुद्राक्ष यांसारख्या चित्रपटांमध्ये अनेक नकारात्मक भूमिकाही साकारल्या आहेत. त्यांनी कन्नड आणि तेलुगू चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे.

सुनील शेट्टी यांच्या 2 दशकांहून अधिक कारकिर्दीमध्ये त्यांनी 110 अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. 2001 साली त्यांना धडकन या चित्रपटासाठी बेस्ट विलन आणि बेस्ट सपोर्टिंग ऍक्टरचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तसंच 2005 साली मैहुना या चित्रपटासाठी उत्कृष्ट खलनायकाचा GIFA पुरस्कारही प्रदान करण्यात आलाय. 2011 साली त्यांना स्टार डस्टचा रेड अलर्ट दी वॉर विद इन या चित्रपटासाठी बेस्ट ऍक्टर म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. श्रोतेहो, सुनील शेट्टी यांचा जन्मदिवस, त्यानिमित्त आपण त्यांना अनेकोत्तम शुभेच्छा देऊया आणि त्यांना भरपूर आयुरारोग्य लाभो अशी कामना करूया. आणि जाता जाता ऐकूया या कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत.

श्रोते हो, याबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल हा हिंदी चित्रपट गीतांचा विशेष कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. कार्यक्रमातून मी अपर्णा आपली रजा घेते. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.

0: चंद्रशेखर सानेकर यांच्या गीतासाठी स्वर वैशाली सामंत यांचा होता आणि संगीत अवधूत गुप्ते यांचा.
1: धान धा कटरी धान कटगिन धान धान धा कटरी धान कटगिन धान धान धा कटरी धान कटगिन

अजय गोपाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरात सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत आशुतोष कुलकर्णी यांचं होतं. भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर 12 वाजल्यापासून अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीला महिलांसाठी कार्यक्रम आपण ऐकाल वनिता मंडळ.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात. लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात.

0: रोहित रोहित जरा इकडे ये ना खिडकीपाशी.
1: अगं काय झालं?
0: अरे ते बघ खाली बघ, गेले 2 दिवस मुलांचा सराव सुरू आहे. कुणाच्या हातात छोटासा तिरंगा आहे, कुणी भाषणाची वही घेऊन उभा आहे. आणि दरवर्षी हे दृश्य दिसायला लागलं की लगेच समजतं स्वातंत्र्य दिन जवळ आला.
1: खरंय, लहानपणी आपण सुद्धा असंच करायचो नाही का? भाषण कोण करणार, ध्वजारोहण कोण करणार, गाण्याच्या पहिल्या रांगेमध्ये कोण उभं राहणार, किती भांडण व्हायची यावरून. त्या वयात ना आपल्यासाठी देश म्हणजे नकाशा असं नव्हता, तर देश म्हणजे आपली शाळा, आपला झेंडा आणि मित्रांसोबत मोठ्याने म्हटलेलं राष्ट्रगीत, एवढाच अर्थ असायचा. मला सांग सुखदा, तुला कुठलं गाणं आवडायचं लहानपणी, म्हणजे देशभक्तीपर?
0: खूपच आहेत रे, किती छान छान आहेत आपल्याकडे देशभक्तीपर गाणी.

0: वा वा वा वा, खरंच काय सुंदर गाणे गाय खरंच.
1: म्हणजे आजही स्वातंत्र्य दिन जवळ आला की माझ्या मनात या गाण्याचे सूर गुंजायला लागतात. अरे ते बघ ना ती छोटी मुलगी कधीपासून एकटीच आपली भाषणाचा सराव करते. मध्ये चढखळते पुन्हा सुरुवातीपासून म्हणते आणि माईक पण लावलाय आज त्यांनी. कमाल आहे मुलांची
0: माईक. तुला माहितीये का स्वातंत्र्य दिन म्हणजे एक निमित्त असत स्वतःला प्रश्न विचारण्याचं.
1: अच्छा.
0: हो, स्वतःला विचारायचं की आपण आपलं काम किती प्रामाणिकपणे करतोय. कारण देश मोठा होतो तो फक्त सीमांमुळे नाही तर रोजच्या रोज आपलं काम चोख करणाऱ्या लाखो माणसांमुळे.
1: अगदी बरोबर. आणि त्याचबरोबर प्रत्येक क्षेत्रात देशाचं नाव उज्ज्वल करणाऱ्या मंडळींचा आपण अभिमान बाळगतो. मग तो वैज्ञानिक असो, शिक्षक असो, शेतकरी असो किंवा खेळाडू.
0: अगदी. आणि खेळाडूंची तर गोष्टच वेगळी. म्हणजे ते पदक जिंकतात तेव्हा स्टेडियम मध्ये उंचावणारा तिरंगा पाहताना आपल्यालाही नकळत म्हणजे अभिमानाने ऊर भरून येतो नाही का. यावेळी तर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये आपण चांगलीच बाजी मारली आहे त्यामुळे हा दिवस आपल्यासाठी आणखीच खास झालाय. थांब थांब थांब मी बघतो. अरे शर्वरी ये अगदी योग्य वेळी आलीस.
2: म्हणजे एरवी चुकीच्या वेळी येते की काय मी.
1: अगं नाही ग, म्हणजे आता आम्ही स्वातंत्र्य दिनाविषयी बोलत होतो.
2: हा मग तर मी अगदी योग्य वेळी आले कारण मी ही त्याच कामासाठी आले.
0: अच्छा, काय काय काय झालं काय.
2: आमच्या सोसायटीत मला यंदा ध्वजारोहणानंतर 2 मिनिटाचं भाषण करायचंय. मी आधी माझा भारत महान असं भाषण लिहिलं होतं. मग म्हटलं की आपण काहीतरी हटके बोलायला हवं म्हणजे एकीकडे आनंदही वाटेल आणि लोक विचारातही पडतील.
1: वा चालतंय की.
2: मग मी स्वतःलाच विचारलं मला नक्की कोण आवडतं. तर लक्षात आलं की मला देशासाठी खेळणारे खेळाडू आवडतात.
1: बर,
2: ते तिरंग्यासाठीच तर खेळत असतात.
1: वा
0: काय सुंदर विचार आहे खरंच. कारण सीमेवर सैनिक देशाचं प्राणपणाने रक्षण करत असतात आणि मैदानावर खेळाडू देशाचा सन्मान वाढवतात. दोघांच्या कामाचं स्वरूप जरी वेगळं असलं तरी दोघांच्याही मनात तिरंगाच असतो.
2: म्हणूनच मला वाटलं भाषणात फक्त पदकांचा उल्लेख नको, त्या पदकांच्या मागच्या माणसांची गोष्ट असावी म्हणून मी इकडे आले.
0: वा चांगली आयडिया. आणि तसंही या स्वातंत्र्य दिनाचं महत्व खास आहे कारण यावेळी राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडू चमकलेत ना.
2: अरे हो खरंच. कोण कोण आहेत रे खेळाडू.
0: अगं मीराबाई चानू, शर्मिला धनकर, दिलीप गावित, प्रीती पवार.

0: जस्मिन लांबोरिया, साक्षी चौधरी, प्रिया धांगस, अरुंधती चौधरी, अंकुश पंघाल, अस्मिता डे, हर्ष सिंग, इतरही बरेच खेळाडू आहेत ग.
1: खूपच रे मस्त.
0: हो, शिवाय पॅरा ऍथलेटिक्स मध्ये सुमन राणा सारख्या खेळाडूंनी देशाचं नाव उज्ज्वल केलेलं आहे. हे तर फक्त म्हणजे गोल्ड मेडलिस्ट मी तुला सांगितले, सिल्वर आणि ब्रॉन्झ मेडल जिंकणारे खेळाडू सुद्धा आपला अभिमान आहेतच.
1: अगदी निश्चितच. दादा खरं सांगू, मला मीराबाई चानूचं नाव आधी फक्त पदकामुळे माहित होतं, पण तिच्याबद्दल वाचायला सुरुवात केली आणि जाणवलं पदक हा तिच्या प्रवासातला फक्त एक टप्पा आहे, त्याआधी कितीतरी पानं आहेत.
2: मणिपूर मधल्या एका छोट्याशा गावात वाढलेली मीराबाई. घरची परिस्थिती साधी. लहानपणी घरासाठी सरपण आणणं, कामात आई वडिलांना मदत करणं आणि त्याच वेळेला खेळाचं स्वप्न मनात जपणं. तिने अत्यंत कष्टाने भरलेलं आयुष्य जगताना स्वतःलाच एक वचन दिलं होतं, मी थांबणार नाही.
0: आणि मला सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती वाटते माहितीये, ती कधीही माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही असं म्हणत बसली नाही. आज बघ, आपण एखाद्या छोट्याशा अडचणीमुळे आपलं काम पुढे ढकलतो, पण खेळाडूंच्या आयुष्यात अडचणी हा तर रोजच्या सरावाचा भाग असतो आणि दुसऱ्या दिवशी ते पुन्हा मैदानावर हजर असतात.
1: खरे.
0: कारण त्यांच्यासाठी कारण महत्वाची नसतात, ध्येय महत्वाचं असतं.
2: तरीही म्हणजे मीराबाईच्या आयुष्यामध्ये सुद्धा सगळंच काही सुरळीत घडलं नव्हतं. तिलाही अपयशांचा सामना करावा लागला असेल. अशावेळी अनेक जण स्वतःवरच शंका घ्यायला लागतात, नैराश्य येतं माणसाला. पण मीराबाई चानू पुन्हा उभी राहिली. तिने जिंकलेलं पदक महत्वाचं आहेच, पण त्याहून मोठं म्हणजे तिने स्वतःवरचा विश्वास परत जिंकला.
1: वा, ही गोष्ट मी नक्की सांगेन. कारण आपण एखादी घटना आपल्या मनाविरुद्ध घडली की आपण निराश होतो, पण एक निकाल म्हणजे संपूर्ण आयुष्य नसतं.
2: बरोबर.
0: खरंय, खेळाडूंच्या गोष्टी सांगताना मला नेहमी एक प्रश्न पडतो. आपण त्यांचं पदक साजरं करतो, पण त्यांच्यासोबत धावणारे आई वडील असतील, प्रशिक्षक असतील, त्यांचे कुटुंबीय असतील, यांची आठवण फारशी कोणाला येत नाही ग.
2: खरंय, एखादा खेळाडू घडतो तो फक्त स्वतःच्या मेहनतीने नाही, त्यामागे घरच्यांचीही खूप मोठी साथ असते. सकाळी लवकर उठून मुलांना सरावासाठी नेणं, त्यांच्या आहाराची काळजी घेणं, पराभवानंतर मानसिक आधार देणं, धीर देणं, हे सगळं कुठल्याच पदकावर लिहिलेलं नसतं.
1: म्हणूनच मला खेळ म्हणजे एकट्या माणसाचा प्रवास वाटत नाही, तो एका कुटुंबाचा प्रवास असतो.
2: पण स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात फक्त एका खेळाडू बद्दल बोललं तर बाकीच्यांवरती अन्याय होईल ना.
0: करेक्ट. आणि म्हणून मला काय वाटतं शर्वरी, की तू महाराष्ट्राच्या खेळाडूंचीही गोष्ट सांगावीस.
1: सुरुवात स्वप्नील कुसाळे पासून करू का?
0: चालू शकेल, कारण आपल्या राज्यातला मुलगा ऑलिम्पिकच्या व्यासपीठावर उभा राहतो तेव्हा तो फक्त स्वतःच स्वप्न पूर्ण करत नसतो, तर तो महाराष्ट्रातल्या हजारो मुलांना सांगत असतो की तुमच्याही गावातून, तुमच्याही घरातून हा प्रवास सुरू होऊ शकतो.
2: काही लोक मोठमोठ्या घोषणा करतात, काही लोक काम करत राहतात. स्वप्नील कुसाळे दुसऱ्या प्रकारातला. प्रकाश झोतामध्ये फारसं न राहता तो वर्षानुवर्ष सराव करत राहिला आणि योग्य क्षणी देशाला अभिमान वाटेल असं यश त्याने मिळवलं.
1: खरंच आपल्याला यश लगेच दिसतं, पण तयारी दिसत नाही. एखादा फोटो व्हायरल होतो, पण त्या फोटो मागची 10-12 वर्षांची मेहनत कोणालाच दिसत नाही.
0: आणि स्वातंत्र्य दिनी जेव्हा ध्वज फडकतो तेव्हा आपण सगळे टाळ्या वगैरे वाजवतो, पण ऑलिम्पिक सारख्या स्पर्धांमध्ये जेव्हा तिरंगा वर जातो तेव्हा देखील मनात तसाच अभिमान दाटून येतो. फरक एवढाच की त्या क्षणामागे एका खेळाडूची अनेक वर्षांची तपश्चर्या उभी असते.
2: मीराबाईने ज्या वेळेला सुवर्ण पदक जिंकलं त्यावेळेला भारतीय ध्वज आणि आपलं राष्ट्रगान सुरू असताना तिला किती भरून आलं होतं. देशप्रेम हे फक्त घोषणांमध्ये नसतं, आपलं काम प्रामाणिकपणे करणं, आपल्या क्षेत्रामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणं आणि देशाचं नाव उंचावणं हेही देशप्रेमाचंच रूप आहे. त्यामुळेच देशाचं नाव जगभरामध्ये शक्तिशाली होतं.
1: येस, म्हणजे या गाण्यासारखं ना, बलसा

0: नाही बरोबर, कारण स्वातंत्र्य म्हणजे फक्त मिळालेला वारसा नाही, त्या स्वातंत्र्याचा मान राखण्यासाठी प्रत्येक पिढीनं काहीतरी चांगलं करून दाखवणं महत्वाचं आहे.
1: शर्वरी, तू

0: पुढची गोष्ट आपल्या पॅरा ऑलिम्पिक विजेत्यांची खेळाडूंची सांग, कारण त्यांनी आपल्या शरीराच्या मर्यादांवर नाही तर मनाच्या ताकदीवर विश्वास ठेवला.
1: पॅराऑलिम्पिक खेळाडूंच्या कथा ऐकताना ना खरंच भरून येत अक्षरशः, कारण आपल्याला दयेची नाही तर धैर्याची भाषा हे खेळाडू शिकवतात. आपल्या आयुष्यातल्या कठीण घटनेला पूर्णविराम न समजता स्वल्पविराम समजतात आणि पुन्हा नव्याने जगायला सुरुवात करतात.
2: खरं सांगू का, आधी मी सुद्धा पॅराऑलिम्पिक फारसं पाहत नव्हते. एकदा टीव्हीवर स्पर्धा सुरू होती, सहज म्हणून पाहायला बसले, पण काही वेळातच लक्षात आलं की मी त्यांच्या शरीराकडे पाहणंच विसरले. माझं लक्ष फक्त त्यांच्या खेळावर होतं.
1: वा, आपल्याकडे काय नाही हे पाहण्यापेक्षा आपल्यात काय आहे हे पाहायला शिकायला हवं.
0: मला ना अवनी लेखाराची गोष्ट आठवते, म्हणजे एका अपघाताने तिचं जगच बदललं. अनेकांची स्वप्न अशा घटनांनी धुळीला मिळाली असती, पण तिने न घाबरता नेमबाजीचा सराव सुरू केला. कित्येक तास स्वतःला घडवत राहिली आणि एक दिवस देशासाठी सुवर्ण पदक जिंकून दाखवलं.
2: मला तिच्या मुलाखतीतली एक गोष्ट खूप आवडली होती. ती म्हणाली होती, जे बदलता येत नाही त्याबद्दल दुःख करत बसण्यापेक्षा जे करता येईल त्यावर लक्ष द्या. किती साधं वाक्य आहे पण खूप महत्वाचं आहे.
1: हो ना, आपण अनेकदा भूतकाळामध्ये अडकून बसतो, पण हे खेळाडू आपल्याला वर्तमानात जगायला शिकवतात.
2: महाराष्ट्राच्या पॅरा खेळाडूंचाही मला अभिमान वाटतो.
0: कोण सांग बरं?
2: आपली भाग्यश्री जाधव, साताऱ्याची मुलगी, पॅरा अथलेटिक्स मध्ये देशाचं प्रतिनिधित्व करणं, आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचणं ही काही छोटी गोष्ट नाही.
1: आणि हे महत्वाचं आहे, प्रेरणा ही काही नेहमी दूरच्या व्यक्तीकडून मिळते असं नाही. आपल्या राज्यातली, आपल्या भाषेत बोलणारी, आपल्यासारख्या वातावरणातून पुढे आलेली व्यक्ती दिसली की स्वप्न जास्त जवळचं वाटायला लागतं. रोहित, मला की नाही एक विचार सुचलाय.
0: सांग सांग सांग.
1: शर्वरी तिच्या भाषणामध्ये मुलांना एक प्रश्न विचारू शकते.
2: कोणता ग?
1: देशासाठी काम करणं म्हणजे काय? सैनिक देशाचं रक्षण करत असतो, शिक्षक आपल्याला चांगलं शिकवतात, डॉक्टर प्रामाणिकपणे उपचार करतात, शास्त्रज्ञ संशोधन करतात, खेळाडू तिरंगा उंचावतात, म्हणजे प्रत्येक जण आपल्या कामातून देशसेवा करू शकतो, असं उत्तर तुला देता येईल शर्वरी.
0: वा वा वा, सुखदा क्या बात है. खरंच खूप छान सांगितलंस, कारण देशप्रेमाचा अर्थ फक्त घोषणा नव्हे तर जबाबदारी आहे.
2: आणि कदाचित म्हणूनच स्वातंत्र्य दिन दरवर्षी आपल्याला एकच प्रश्न विचारतो, या वर्षभरात तू देशासाठी काय केलंस?
0: आणि वर काय शर्वरी, आणखी पण नावं मला आठवत आहेत. राही सरनोबत, ती सुद्धा महाराष्ट्राचा अभिमान आहे. कॉमनवेल्थ मध्ये सुवर्ण पदक जिंकणारी नेमबाज, तिच्याशिवाय ही गोष्ट पूर्ण होणारच नाही.
1: आणि तिची गोष्ट सुद्धा तितकीच रंजक आहे बरं.
0: म्हणजे नेमबाजी हा असा खेळ आहे ज्यामध्ये हातापेक्षा मन स्थिर असणं महत्वाचं असतं. आजूबाजूला हजारो प्रेक्षक असतात, अपेक्षांचं ओझं असतं मनावर, देशाचं प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी असते, पण या सगळ्या गोंधळामध्ये ना स्वतःचा श्वास स्वतःला ऐकता आला पाहिजे. आणि ते जमलं की मगच नेम बरोबर बसतो.
1: वा, आणि ही गोष्ट फक्त खेळापुरती मर्यादित नाही, आपल्या रोजच्या आयुष्यातही तसंच असतं. आपलं लक्ष किती पटकन विचलित होतं नाही का?
2: हो ना,
1: मोबाईल, मग त्याच्या ती मेसेज आला का, टंग झालं की लगेच तिकडे. हो, घाई स्पर्धा एक काम करताना मन दुसरीकडे असतं. राही सारख्या खेळाडूंकडून एकाग्रता हा गुण शिकण्यासारखा आहे.
2: म्हणूनच मी भाषणात एक वाक्य नक्की म्हणेन,
0: काय?
2: नेम फक्त बंदुकीचा नसतो, नेम आयुष्याचाही असतो. मुलांच्या ते नक्की लक्षात राहील.
0: मला असं वाटतं शर्वरी, तुझं भाषण ना शेवटी खेळाडूंवर न राहता मुलांकडे यायला हवं.
2: म्हणजे?
0: म्हणजे तू असं म्हणू शकतेस की मी मीराबाई चानू होईन की नाही, स्वप्नील कुसाळे होईन की नाही, राही सरनोबत होईन की नाही मला माहित नाही, पण त्यांच्यासारखी प्रामाणिक मेहनत करण्याचा प्रयत्न मात्र मी नक्की करेन.
1: खरंच आहे, हे प्रत्येक मुलाला लागू पडेल, कारण प्रत्येक जण पदक जिंकेलच असं नाही, पण प्रत्येक जण चांगला विद्यार्थी, चांगला नागरिक आणि चांगला माणूस नक्की बनू शकतो.
2: अरे, बहुतेक खाली मुलांचा सराव संपलेला दिसतोय.
0: आणि बघ ना काय आनंदात आहेत सगळे, कोणी भाषण केलं, कोणी गाणं म्हटलं, कोणी ढोल वाजवला, आणि शेवटी टाळ्या मात्र सगळ्यांनाच मिळाल्या.
1: कारण कार्यक्रम हा एकट्याने होत नाही, सगळ्यांचा वाटा त्यात असतो.
0: अगदी देशासारखंच आहे, देश सुद्धा एकट्या एखाद्या महान व्यक्तीमुळे मोठा होत नाही, लाखो सामान्य माणसं रोज आपलं काम प्रामाणिकपणे करत असतात म्हणून देश मोठा होतो.
1: मला काय वाटतं रोहित, 15 ऑगस्टला शर्वरीचं भाषण आहे.

0: बघायला आपण जाऊया का रे? आणि भाषण झाल्यावर मी शर्वरी तुला गिफ्ट देणार आहे, कारण अगं उत्तम भाषण करण्यासाठी सुद्धा धैर्य लागतं,
1: अगदी खेळाडूंच्या सारखंच.
0: पण रोहित तू जरा लवकर उठ बरं, 15 ऑगस्टला नाहीतर स्वातंत्र्य दिन अंथरुणातच साजरा नको व्हायला. मुलांच्या चेहऱ्यावरचा उत्साह, तिरंगा आणि शर्वरीचं भाषण हे सगळं आपल्याला पाहायचंय, अनुभवायचंय.
2: अगं नाही ग, मी त्या दिवशी नक्की लवकर उठणार, दरवर्षी नाही का उठत?
0: हो बरोबर,
2: कारण माझ्यासाठी 15 ऑगस्ट हा फक्त सुट्टीचा दिवस नाहीये, तर स्वातंत्र्य लढ्यात आणि त्यानंतरही देशासाठी योगदान दिलेल्या प्रत्येकाचं स्मरण करण्याचा दिवस आहे.
1: अरे वा, हा मुद्दा तर घ्यायलाच विसरले मी भाषणात, पण मला इतकी भीती वाटते की अगदी शेवटच्या दिवसापर्यंत मी हे भाषण चांगलंच घोकून घेणार आहे.
0: स्वाभाविक आहे, पहिल्यांदाच इतक्या लोकांसमोर बोलणार असशील ना.
2: ते खरंय, पण मी तुला एक गोष्ट सांगेन शर्वरी, की पाठ केलेलं भाषण म्हणू नकोस, मनापासून असं आतून आल्यासारखं बोल, लोकांना शब्दांपेक्षा प्रामाणिकपणा जास्त लक्षात राहतो आणि आवडतो.
1: मला टेन्शन आलं की मी नख खायला सुरुवात करते, कागद परत परत वाचते.
0: अगं काय हे, खर तर बऱ्याचशा वक्त्यांची सुरुवात ही अशी होते.
2: आणि काळजी करू नकोस ग, तू उत्तम भाषण करशीलच. आता धडधड थोडी वाटणं स्वाभाविक आहे, पण हेच भाषण तुझा आत्मविश्वास वाढवेल बघ.
0: आत्मविश्वास नक्कीच वाढेल, पण शर्वरी तुमच्या सोसायटीत बघ ना, अशी एक कल्पना मांडता आली तर फक्त भाषण नको, तर एखादा खेळाडू, प्रशिक्षक, पॅरा खेळाडू, एखादा वैज्ञानिक, विचारवंत असं कोणाला बोलावता येईल का?
2: खरंच मस्त कल्पना आहे, म्हणजे आपल्याकडे पण आपण ही कल्पना राबवू शकतो. त्यातून मुलांना कळेल की चॅम्पियन्स टीव्हीवरच नसतात, ते आपल्यासारखे साधी माणसं असतात, फक्त त्यांची स्वप्न आणि मेहनत ही असाधारण असते.
1: मग ठरलं, आजचा स्वातंत्र्य दिन फक्त साजरा नाही करायचा, काहीतरी नवीन सुरू करायचं.
2: आणि त्या सुरुवातीची पहिली पायरी म्हणजे
0: आपल्या घरात, मुलांमध्ये आणि समाजात जिद्द, मेहनत, देशप्रेमाच्या गोष्टी जिवंत ठेवणं, कारण शेवटी देश विजयी झाला पाहिजे, देश मोठा झाला पाहिजे.
1: हो ना, अगदी त्या गाण्यासारखं, कुछ कर दे, कुछ कर दे, चक दे, ओ चक दे इंडिया.

श्रोतेहो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे.

0: श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहोत दायित्व समाजाचे. अनघा पेंडसे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोतेहो नमस्कार. अंध आणि दिव्यांगांनी एका शेतघराच्या आवारात स्वतःच्या हातांनी फुलवलेली पांढरी स्वच्छ फुलं घेऊन एक तरुण मैत्रीण आज आपल्याकडे आले. या पांढऱ्या फुलांचा समावेश पौष्टिक आहारामध्ये केला जातो. ही फुलं आहेत ऑयस्टर मशरूमची. अंध दिव्यांगांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करत त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी कार्यरत अशी संस्था म्हणजे IIG एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट ट्रस्ट या संस्थेच्या विश्वस्त अनघा पेंडसे आपल्यासोबत आहेत. अनघा नमस्कार.
2: नमस्कार.
1: खूप छान वाटतंय तू आज आकाशवाणीमध्ये आलीस आणि तू मुळात आकाशवाणीची श्रोता आहेस, एक आस्वादक आहेस.
2: हो हो, अगदी.
1: आणि आज आपण ट्रस्टच्या कामाविषयी बोलणार आहोत. आज तू ही जी फुलं आणलीस इथे आमच्यासाठी भेट,
2: बरोबर,
1: तर हा प्रकल्प काय आहे?
2: हा प्रकल्प आता आम्ही नव्यानेच हाती घेतलेला आहे. त्याच्याही मध्ये आता आम्ही हा प्रायोगिक तत्वावरती सुरू केलेला प्रकल्प आहे. पालघरमध्ये आपल्या ट्रस्टचे हितचिंतक आहेत श्रीयुत विवेक खाडीलकर. त्यांनी आपल्याला त्यांच्या घरातली थोडी जी अंगणातली जागा आहे ती ह्या कामासाठी दिलेली आहे आणि तिथे आता आपण ऑयस्टर मशरूमचा प्रकल्प सुरू केलेला आहे. आतापर्यंत आपण ज्यांच्यापर्यंत ही पांढरी शुभ्र ऑयस्टर मशरूमची फुलं घेऊन गेलो त्या सगळ्यांनी त्याच्यापासून भाजी, वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबिरी, भजी बनवली आणि त्यांचा खूपच सकारात्मक प्रतिसाद आहे ह्यासाठी. आणि त्यामुळे आता आम्ही असं ठरवलेलं आहे की हा व्यवसाय आणखीन वाढवूया आणि आपली जी अंध मंडळी आहेत ते सुद्धा या व्यवसायामध्ये स्वावलंबीपणे कसे येऊ शकतात आणि इथे काम करू शकतात त्यावर आता आमचा अभ्यास सुरू आहे.
1: अच्छा. आणि सध्या हे काम कोण पाहते?
2: सध्या आपल्या ट्रस्टचे विश्वस्त आहे श्री संतोष फडके म्हणून, जे स्वतः अंध आहेत, ते आता इकडे काम बघतात. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण इतरांना कसं तयार करू शकतो, कारण का स्वतःने करणं आणि स्वतःसोबत इतर अंधांना घेऊन करणं ह्याच्यामध्ये फरक आहे.
1: हा खरोखर एक अभिनव असा प्रयोग म्हणायला लागेल की ज्याच्यामध्ये आपले अंध मित्र मैत्रिणी आणि दिव्यांग सुद्धा उतरणार आहेत. अनघाची थोडी ओळख आपल्याला करून देते. गेली 13 वर्ष ती मराठी भाषा क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. विद्यालंकार स्कूल ऑफ इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी इथे सहाय्यक प्राध्यापक आहे. अध्यापना व्यतिरिक्त मराठी अनुवादक, त्याचप्रमाणे संहिता लेखन शॉर्ट फिल्म्ससाठी तिने केलेलं आहे आणि सोशल मीडियासाठी कंटेंट सोबत वेगवेगळ्या उपक्रमांसाठी संकल्पना सुद्धा ते तयार करून देते. आपल्याला शक्य असेल ती मदत करण्याचा तिचा स्वभाव आहे आणि आपण समाजाचं काही देणं लागतो याची जाणीव तिला आहे. कॉलेजमध्ये शिकत असतानाच या जाणीवेचं रुपांतर हे निश्चयात झालं आणि म्हणूनच असाच समविचारी मित्रमंडळींचा मला वाटतं हा

0: सगळा गट असावा
1: पूर्ण.
0: हा आणि मग त्यातूनच आय आय जी ट्रस्ट सुरू झाली का?
1: हो.
0: या संस्थेविषयी सांग.
1: निश्चितच. 2013 मध्ये सर्वप्रथम सागर पाटील यांनी हा माझ्यासमोर प्रस्ताव मांडला होता की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन एक ट्रस्ट स्थापन करूया. सागर पाटील हे स्वतः अंध आहेत आणि ते स्वतः इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे एलईडीच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या नावावरती 4 पेटंट्स आहेत. त्यांनी त्यासाठी अंधांना सुलभ रीतीने काम करता येईल अशा काही वस्तू बनवलेल्या आहेत की ज्यामुळे ते एलईडीचं काम सुसह्यपणे करू शकतात. आणि सागर पाटील हे माझ्याबरोबर महाविद्यालयात शिकत होते. एकाच वर्गातले आम्ही मित्रमैत्रिणी असल्याने त्यांनी माझ्यासमोर तेव्हाच प्रस्ताव मांडलेला 2013 मध्ये की आपण एक ट्रस्ट स्थापन करूया की जेणेकरून माझ्यासारख्या इतरांना मी हे शिकवू शकेन.
0: सागर खऱ्या अर्थाने दिव्य चक्षू असलेला असं म्हणायला हवं.
1: हो,
0: म्हणजे इतरांच्या आयुष्यामध्ये प्रकाश निर्माण करणं, एलईडी दिवे असतील किंवा अशा अनेक वस्तू, म्हणजे दिवाळीतली रोषणाई इतरांच्या घरात जी होते ती करण्यामध्ये सुद्धा सागरचा
1: सिंहाचा वाटा आहे या बाबतीत. तर 2013 मध्ये त्याने संकल्पना मांडली पण

0: की जेणेकरून माझ्यासारख्या इतरांना मी हे शिकवू शकेन.
1: ही सागर खऱ्या अर्थाने दिव्य चक्षू असलेला असं म्हणायला हवं.
0: हो,
1: म्हणजे इतरांच्या आयुष्यामध्ये प्रकाश निर्माण करणं, एलईडी दिवे असतील किंवा अशा अनेक वस्तू, म्हणजे दिवाळीतली रोषणाई इतरांच्या घरात जी होते ती करण्यामध्ये सुद्धा सागरचा
0: सिंहाचा वाटा आहे या बाबतीत. तर 2013 मध्ये त्याने ही संकल्पना मांडली, पण तेव्हाची आम्हा सगळ्याच मित्रमैत्रिणींची अशी एक हे होतं की आम्ही कोणी स्वतःच्या पायावरती उभे नव्हतो, त्यामुळे कोणताही व्यवसाय अगदी छोट्याशा प्रमाणात सुरू करायचा झाला तरी एक जमापुंजी तर हवी स्वतःची अशी. आणि आम्ही नुकती सगळ्यांनी स्वतःच्या व्यवसायात रुजू व्हायला, म्हणजे पाय रोवायला सुरुवात केलेली होती. तर त्यामुळे असं झालं की आत्ता तर आपण काही हे मजल मारू शकत नाही, थोडं थांबावं. पण सगळ्यांच्या मनामध्ये ना हा विचार रेंगाळत होता की नाही करायचंय करायचंय. आणि मग असं होताना 2015 साली आम्ही एकत्र आलो. आम्ही प्रत्येक जणच आमच्या जमापुंजीतले जे काही आम्हाला व्यवसायातनं नोकरीतनं पैसे मिळतातले थोडा पैसा हा बाजूला काढून ठेवत होतो ह्या स्वप्नासाठी आमच्या.
1: अच्छा.
0: आणि मग 2015 साली आम्ही पुन्हा जेव्हा एकदा असेच निवांत भेटलेलो तेव्हा सागर पाटील म्हणाला की आता करूया का, म्हटलं की आता करूया.
1: अच्छा.
0: अशी ती सुरुवात झाली.
1: म्हणजे 2013 साली तुम्ही पहिल्यांदा विचार केला.
0: विचार होता की करायचंय, पण हिंमत होत नव्हती कारण का स्वतःचा पैसाच हातात नव्हता काही त्यामुळे. मग त्यामुळे प्रत्येक जण स्वतःचा थोडासा पैसा ना ह्या गोष्टीसाठी, या स्वप्नासाठी आम्ही बाजूला काढत होतो.
1: हे किती महत्वाचं उदाहरण ठरावं की तरुण मुलांना असं वाटलं की आपल्याला एक सामाजिक कार्य करायचंय, त्याच्यासाठी आपण आत्ताच थोडा थोडा पैसा बाजूला ठेवूया.
0: हो.
1: आणि त्यातून IIG ट्रस्टची उभारणी झाली असं
0: म्हणता येईल. त्यामुळे 2015 पासून आम्ही मग त्याच्यावरती काम सुरू केलं की आपल्याला नक्की कोणत्या गटासाठी काम करायचंय, काय काम करायचंय, मग त्याच्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला जुळवून आणाव्या लागतील वगैरे, या सगळ्या अभ्यासाला आम्हाला अंदाजे 2 वर्ष लागली. आणि मग 2017 मध्ये आम्ही अधिकृतरित्या ट्रस्टची नोंदणी केली.
1: अच्छा. म्हणजे आता जवळजवळ 10 वर्ष व्हायला आली.
0: 10 वर्ष. हो.
1: आणि खूप छान असा हा प्रवास आहे.
0: हो.
1: अनेक दिव्यांगांना उभं करण्याचं काम तुम्ही करताय. कुणापुढेही हात न पसरता स्वावलंबी होण्याची मुळात कल्पना ह्या अंध मंडळींच्या किंवा दिव्यांगांच्या मनामध्ये रुजवणं, त्यासाठी त्यांचं मन वळवणं हे सुद्धा कठीण असेल, नाही का?
0: हो. मुख्यतः दिव्यांग मंडळी अशा क्षेत्रात काम करू शकतात ह्याची अनेक दिव्यांगांना भीती वाटायची. म्हणजे असं व्हायचं की त्यांना साधी घरातली छोटी कामं करायची सवय नसते, म्हणजे गरम पातेलं उचलणं वगैरे. आणि इथे तुम्ही थेट त्यांना दिव्यांच्या पुढ्यात नेऊन उभं करता तर शॉक लागण्याचा हा सगळ्यात मोठा धोका असतो. त्यामुळे अनेक मंडळी त्यासाठी घाबरायची की कसं येणार आम्ही वगैरे. तर आम्ही त्यांच्यासाठी जी काही इक्विपमेंट्स म्हणजे वस्तू तयार केलेल्या आहेत त्या वस्तूंच्या मार्फत त्यांना जराही शॉक लागणार नाही. आणि ते अगदी लीलया जसे डोळस व्यक्ती काम करतात तसे काम करू शकतील ह्याची आम्ही खबरदारी घेतलेली आहे.
1: पण म्हणजे सुरुवातीला LED लॅम्प्स तयार करणं वगैरे अशा प्रकारचा उद्योग सुरू झाला का?
0: बरोबर. सगळ्यात सुरुवातीला आम्ही सुरुवात केली ती दिव्यांच्या माळा, LED दिवे, म्हणजे जे आपल्याला रोज घरगुती वापरायला लागतील असे बनवायला सुरुवात केली. कारण का ह्या आपल्या अगदी प्राथमिक गरजा आहेत. म्हणजे दिवा गेला तर छोटासा बल्ब ज्याला आपण म्हणतो तो लागतोच. त्यामुळे आम्हाला एक माहिती होतं की त्याच्यातनं आपल्याला पटकन काहीतरी उत्पन्न मिळू शकतं. त्यामुळे दिव्यांच्या माळा आणि LED बल्ब हे आम्ही आधी प्राथमिक स्वरूपावर बनवायला सुरुवात केली.
1: मला वाटतं सागरचा या प्रकारचा व्यवसाय होता
0: त्याचा होताच. त्याने आधी 2012 मध्येच त्याने स्वतःचा व्यवसाय आयडियल इनोव्हेटिव्ह ग्रुप नावाने कंपनी म्हणून स्थापन केलेला होता. आणि त्या कंपनीच्या मार्फत टॉर्च बनवणं किंवा दिवे बनवणं, दिव्यांच्या माळा तयार करणं हे त्याने हळूहळू सुरुवात केलेली होती. पण तिथे तो एकटा होता. मी त्याला ते करायला एका समूहाची सगळ्या गरज होती. आणि त्यामुळे त्याचं असं होतं की आपण जर माझ्यासारख्या दृष्टीबाधितांना जर अशा प्रकारचं शिक्षण देऊ शकलो तर कदाचित आम्ही एकत्र मिळून एक खूप चांगला व्यवसाय ह्यातून उभारू शकतो.
1: बरं. आणि आपल्यासारख्या मंडळींना हात देणं हे सुद्धा किती महत्वाचं आहे, नाही का?
0: हो.
1: पण मग मी म्हटलं तसं ह्यांना पटवणं की तुम्ही सुद्धा हे करू शकता हा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण करणं हे कसं काय घडलं?
0: 2017 पासून जेव्हा आम्ही प्रत्यक्ष कार्यरत झालो ह्या क्षेत्रामध्ये, म्हणजे अधिकृत नोंदणीसह कार्यरत झालो, त्याच्यानंतर आम्ही अंध आणि अपंग अशा अनेकांना, म्हणजे रेल्वेमध्ये भेटतायत, वगैरे ह्या सगळ्यांना ह्या गोष्टीची माहिती द्यायला लागलो.
1: बर,
0: स्वतः

0: बोलायला लागलो की आमची अशी संस्था आहे, तुम्ही इथे या, तुम्हाला अशा प्रकारचं रोजगार मिळेल, तुम्ही आधी एकदा भेट तरी द्या. अशा प्रकारे आम्ही स्वतःहून समोर जायला लागलो. पण तेवढा म्हणावा तेवढा सकारात्मक प्रतिसाद काही या आमच्या प्रयत्नांना आला नाही. त्याच्यानंतर अनेक मंडळी आम्हाला असं विचारायला लागली, म्हणजे तिथे आम्हाला मोफत काय मिळणार.
1: अच्छा.
0: कारण का अनेक संस्थांच्या अशा योजना असतात की तुम्ही अंध म्हणून आमच्याकडे जर नोंदणी केलीत किंवा अपंग म्हणून नोंदणी केलीत तर तुम्हाला महिन्याचं रेशन असेल किंवा काही सोयी सुविधा असतील त्या आम्ही मोफतरित्या पुरवू शकू. मग ती मोबाईल फोन, घड्याळ असंही मोफत वाटणाऱ्या अनेक संस्था आहेत. तर ह्या अंधांचं असं व्हायचं की अरे म्हणजे आम्हाला कदाचित इकडे मोफत काहीतरी मिळेल, पण तसं नव्हतं, इथे येऊन काम करायचं होतं. त्यामुळे अनेक अंध मंडळी ही थोडी मागे हटताना आम्हाला दिसत होती. मग आम्ही थोडा आमचा मोर्चा वळवला, ज्या आधीपासूनच ह्या क्षेत्रात कार्यरत संस्था आहेत त्यांच्यापर्यंत स्वतः जायचं आणि काहीतरी संयुक्त विद्यमाने असं आपण करू शकतोय का असं बघायचं. म्हणून मग आम्ही अजून एक वर्ष आम्ही त्यामध्ये दिलं. पण आम्हाला असा प्रतिसाद आला की त्याही मंडळी आमच्याशी संयुक्त विद्यमाने काहीच करायला तयार नाही. अशा मध्ये जवळपास 2 वर्ष आमची गुंतत आली,
1: चाचपडण्यात.
0: पण मग आता म्हटलं 2 वर्ष झाली, आता काहीतरी करायला पाहिजे काम आपल्याला. आणि हे झाल्यानंतर 2019 मध्ये आम्ही असेच बसलेलो होतो की आता करायचं काय पुढे, कोणीच यायला तयार नाहीत ना, अंध आपल्याकडे येत आहेत ना, कोणती संस्था आपल्याला, कोणी दिव्यांग व्यक्ती आपल्याकडे यायला तयार नाही आणि कोणती संस्थाही आपल्यासोबत काहीच काम करायला किंवा एखादा प्रयोग राबवायला तयार होत नाहीये, मग काय करायचं. असे आम्ही सगळे विचारात पडलेले असताना आम्हाला एक कल्पना आली की ग्राहक पेठा ह्या आपण हेरू शकतो. कारण का ग्राहक पेठांमध्ये जर तुम्ही अधिकृत नोंदणी केलेली संस्था असेल, तुमची ट्रस्ट असेल, तर तिथे तुम्हाला मोफतरित्या तुम्हाला तुमचा एक स्टॉल लावता येतो आणि तिथे आपण विक्री करू शकतो. मग म्हटलं चला आपण ते करूया. आणि मग मुंबई, पुणे इकडच्या जवळपास सगळ्या ग्राहक पेठांमध्ये आम्ही ट्रस्टचा पहिल्यांदा स्टॉल लावला.
1: अच्छा, मला वाटतं मुंबई ग्राहक पंचायती सोबत सुद्धा तुम्ही जोडले गेले.
0: 2019 पासून आजपर्यंत आम्ही त्यांच्या बरोबर आहोत.
1: अच्छा. आणि पण मग तिथे प्रत्यक्ष काही वस्तू विक्रीसाठी ठेवल्यानंतर हे काम अधिक लोकांपर्यंत पोहोचलं.
0: हो, खूपच त्याचा फायदा झाला. अनेक मंडळींचा खूप सकारात्मक प्रतिसाद आला. पण त्याला बाधा आली 2020 ची आम्हाला. कारण का कोविड आला, जवळपास सगळंच ठप्प. आणि आता आम्हाला दिसत होतं की 2019 मध्ये एवढी चांगला प्रतिसाद मिळून आम्हाला लोक कनेक्ट होत आहेत, जोडली जात आहे, तर एकदम अचानक कोविड आला, सगळंच ठप्प, आता पुढे कसं. तर मग त्याच्यामध्ये आम्हाला एकांचा फोन आला की आम्हाला दिव्यांच्या माळा हव्या आहेत, आणि दिवाळी येत होती, दिव्यांच्या माळांची गरज भासणार. आणि ती आम्हाला एकदम अशी सकारात्मकतेची जाणीव झाली की हा आता आपण हा मार्ग घ्यायचा.
1: म्हणजे ही माळ एकदम लखलखली.
0: बरोबर. त्याने आमच्या डोक्यातही प्रकाश पडला अगदी. आणि मग आम्ही जे 2019 मध्ये ज्यांनी आमच्याकडनं वस्तू खरेदी केलेल्या आहेत किंवा आमच्याशी जे जोडले गेलेले आहेत त्या सगळ्यांना फोन करून, मेसेज करून, आमच्या सगळ्या वस्तूंची, उत्पादनांची माहिती पाठवायला लागलो वगैरे. आणि मग सगळे कोविडचे नियम, बाहेर कधी पडायचं कधी नाही, हे सगळे पाळून आम्ही त्या कालावधीतही जवळपास 5,000 माळा
1: अच्छा
0: घरोघरी पोहोचवल्या.
1: वा, मोठी गोष्ट आहे. पण मग पुढे कसा प्रवास सुरू झाला आणि कामाचं आत्ताचं स्वरूप काय काय आहे, कोणते वेगवेगळे आयाम आहे त्याच्यात?
0: 2020 ला जेव्हा आमच्या ह्या माळा घरोघरी पोहोचल्या त्याच्यानंतर 21 पासून जरा पुन्हा आपण सुसह्यपणे सगळी कामकाजाकडे वळायला लागलेलो होतो. सर्वसाधारण आयुष्य आपलं सुरू झालेलं होतं. त्यामुळे त्याच्यानंतर आम्ही कार्यशाळांवरती भर दिला. आम्ही स्वतःहून काही प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केल्या आणि त्याचा एवढा सकारात्मक प्रतिसाद आम्हाला मोठ्या संस्थांकडनं वगैरेही मिळाला की त्यांनी आमच्याशी स्वतःहून संयुक्त विद्यमाने जोडून घेऊन आमच्या कार्यशाळा पुणे, गडहिंग्लज, नाशिक अशा विविध ठिकाणी लावल्या. आणि आतापर्यंत आपण जवळपास 461 दिव्यांग व्यक्तींना शिकवलेलं आहे.
1: वा. आणि पण मग याच्यामध्ये सॉल्डरिंग करणं, त्या वायरी नीट जोडून ते दिवे लावणं व्यवस्थितपणे, हे सगळं ही मंडळी करतात.
0: सगळं.
1: आपण मगाशी म्हटलं तसं शॉक लागणं हा एक भाग झाला, चटका बसणं किंवा काही अपघाताची भीती न राहता

0: बरोबर. त्यांना आम्ही जेव्हा आमचे कार्यशाळा होतात तेव्हा आम्ही त्यांना आधी आमच्या वस्तू हाताळायला शिकवतो आणि आमच्या वस्तू ह्या दिव्यांग व्यक्तींसाठीच बनवलेल्या असल्याने
1: म्हणजे साधनं त्याच्यासाठीची
0: त्या साधनांमुळे त्यांना अजिबातच शॉक लागणं किंवा अन्य असे कोणतेही धोके नाहीये.
1: वा, पण हे सुद्धा शोधून काढण्यामध्ये सागर आहे.
0: सागर पाटील यांचंच हे यश आहे कारण का आधी प्रयोग त्यांनी स्वतःवर केले म्हणजे त्यासाठी त्यांना खूप वेळा चटके खावे लागले आणि मग त्यांनी इतरांसाठी सुसह्य अशा हे सगळी साधनं ही बनवलेली आहे.
1: आता तुमची टीम किती जणांची आहे?
0: आता आम्ही 5 प्रमुख विश्वस्त आहोत आणि बाकी आपले हितचिंतक वगैरे आणि आपले विद्यार्थी असे मिळून जवळपास आपण 76 मंडळी एकत्र जोडलेलो आहोत.
1: आणि संस्थेचं कार्यालय कुठे आहे?
0: दहिसर मध्ये.
1: बर, आणि ठिकठिकाणी कार्यशाळा घेणं, त्या कार्यशाळांनंतर काही उद्योग नव्याने उभे राहत आहेत का?
0: हो, ह्याच्यातलं अगदी तुम्हाला सांगायला सगळ्या श्रोत्यांना मला आवडेल ते म्हणजे आपण गडहिंग्लज मध्ये एक कार्यशाळा घेतलेली होती आणि त्या कार्यशाळा झालेली अंदाजे 2023 सुमारास आणि त्याच्यामध्ये जवळपास 13 अंध विद्यार्थी दिव्यांग मंडळी आपल्या कार्यशाळेमध्ये आलेली होती. एक महिन्याची ती होती. त्याच्यामध्ये आपण मुलांना सगळ्या गोष्टी म्हणजे एलईडी बल्ब असतील, दिव्यांच्या माळा असतील, एलईडी ट्यूबलाइट्स असतील, टॉर्चेस असतील, हे सगळं आपण त्यांना बनवायला शिकवलेलं होतं आणि त्या प्रशिक्षणामधून महाराष्ट्रातील पहिला अंध मंडळींचा बचत गट सुरू झाला.
1: अरे वा.
0: आणि गडहिंग्लज जिल्हा परिषदेच्या समोर त्यांनी स्वतःचा व्यवसाय आता स्थापन केलेला आहे.
1: छान.
0: आणि तिकडनं त्या विविध वस्तू स्वतः बनवतात किंवा त्यांनी बनवलेल्या वस्तू कोणी सांगितलं की ही खराब झाले तर ती खराब झालेली वस्तू त्यांना नव्याने बनवून देतात,
1: दुरुस्त करून
0: देतात.
1: ही एक चांगली यशकथा म्हणायला हवी.
0: हो हो हो. आणि ह्यामध्येच अजून एक सांगायला आवडेल, आमचा कोल्हापूरचाच अगदी जेव्हा आम्ही पहिल्यांदा कार्यशाळा घेतलेली तेव्हा एक सतीश नावाचा मुलगा आम्हाला येऊन भेटलेला आणि तो स्वतः दिव्यांग आहे, त्याची पत्नी पण दिव्यांग आहे, पण तो मुलगा कोल्हापूर वरून मुंबईत येतो, आमच्याकडनं कच्चा माल घेतो, कोल्हापूरला जातो, तो सगळा बनवतो, तो शक्य तेवढा स्वतः विकतो. जर त्याला असं वाटलं की नाही हा माझा नाही विकला जाते तर तो बनवलेला माल आमच्या ट्रस्टमध्ये आणून देतो आणि आम्ही तो विकतो.
1: वा.
0: आणि तो कोल्हापूर ते मुंबई असा दर महिन्याला प्रवास करतो आणि तो आता त्याच्यामध्ये एवढा तज्ज्ञ होत चाललेला आहे की आता आमच्या ज्या पुण्याच्या वगैरे कार्यशाळा असतात त्या एक हाती तो सांभाळतो.
1: अच्छा. वा, म्हणजे आता तो इतरांना प्रशिक्षण
0: देण्यासाठी आम्ही त्याला पूर्ण आता तयार केलेला आहे कारण का आमचा मुंबईतलाही व्याप वाढत आहे त्यामुळे प्रत्येक वेळ प्रत्येक ठिकाणी आम्ही मंडळी पोचणं हे जरा अशक्य होतं. त्यामुळे मग सतीश सारखी मुलं आहेत की जी स्वतः आमच्या बरोबर घडली आणि आता ती इतरांना घडवत आहे.
1: बरोबर. वस्तू मुळात तयार करणं आणि त्याच्यासाठी बाजारपेठ मिळवणं हे सुद्धा फार महत्वाचं. तू म्हणालीस तसं मुंबई ग्राहक पंचायतीच्या पेठांचा तुम्हाला चांगला उपयोग झाला
0: खूपच.
1: आणि पण आता दिवाळीच्या माळा वगैरे म्हटलं तरी त्या सीझनल झाल्या ना, बाकी वर्षभर पुरेल असं काय प्रकारचं काम या मंडळींना देता येतं?
0: आपल्याकडे टॉर्चेस आपण बनवतो, त्याच्यामध्ये विविध प्रकारचे टॉर्चेस आहेत आणि आपल्याशी काही कंपनी ह्यांनी जोडून घेतलेलं असल्याने बराच माल हा त्यांना आपण देत असतो.
1: बर.
0: त्याचप्रमाणे आपल्या ट्यूबलाइट्स आहेत किंवा जे दिवे आहेत ते तर अगदी दर महिन्याची गरज असते, आज ना उद्या कोणा ना कोणाला तरी ती लागणार.
1: बरोबर, अगदीच. हो, प्रशिक्षणाचा एक चांगला फायदा होताना दिसतोय.
0: हो.
1: तर या प्रशिक्षणामध्ये मुली महिला सुद्धा सहभागी होत आहेत का?
0: हो हो, महिलाही सहभागी होत आहेत आणि आतापर्यंत जवळपास आपण म्हणू शकतो की 75 महिलांनी याचं प्रशिक्षण घेतलेलं आहे.
1: अरे वा.
0: आणि 30 विद्यार्थी त्याच्यातले आपल्याशी अगदी दररोज ट्रस्टमध्ये येऊन काम करतात म्हणजे पूर्ण वेळ रोजगारासाठी ते आपल्याशी जोडले गेलेले आहेत.
1: काही मंडळींनी स्वतःचे सुद्धा व्यवसाय स्वतंत्रपणे सुरू केलेले असतील आणि त्यांचे काही अनुभव तुम्हाला सांगायला येतात का कधी?
0: हो, आपले 48 विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी आपल्याकडनं प्रशिक्षण घेतलं आणि ते आता स्वतः रत्नागिरी, कोल्हापूर आणि नगरमध्ये स्वतः लोकांच्या घरी जाऊन मिक्सर असेल, पंखे असेल हे बनवतात.
1: अरे वा, बरं.
0: त्यामुळे त्यांनी स्वतंत्ररित्या स्वतःचा व्यवसाय हा उभारलेला आहे.
1: म्हणजे दुरुस्ती करणं आणि तयार करणं
0: दोन्ही.
1: वा. आय आय जी

0: प्रॉडक्टच्या कामाचं स्वरूप म्हणजे एकतर ह्या इलेक्ट्रिकच्या वस्तू बनवणं हा एक भाग झाला. आणखी काय काय उपक्रम आहेत
1: आपल्याकडे? आता आपण युनिकोड म्हणजे जे इन्स्क्रिप्ट कीबोर्ड लागतो त्याचं प्रशिक्षण देतो. मग ते सर्वांना आहे, दिव्यांगांनाही आहे आणि डोळस मंडळींनाही आपण ते देतो टायपिंग शिकवणं. त्याचप्रमाणे आपलं ब्लाइंड विजन स्कूल कोंढवा पुणे इथे दरवर्षी कार्यशाळा चालतात आणि व्हीएम स्कूल जी आपल्याच इथे मुंबईत तारदेवला आहे तिथे आपण व्होकेशनल ट्रेनिंग कोर्स घेतो, व्यावसायिक प्रशिक्षण कार्यशाळा.
0: म्हणजे कौशल्य आधारित
1: सगळे उपक्रम आपण चालवतो.
0: अच्छा, आणि त्यालाही प्रतिसाद चांगला मिळतोय?
1: त्यालाही प्रतिसाद खूप छान मिळतोय.
0: भाषेवर आधारित जो प्रकल्प आहे त्याच्याबद्दल आम्हाला थोडं अधिक सांगा.
1: हो, आपला मस्त मराठी कट्टा नावाचं एक युट्यूब वाहिनी आहे आणि ही जी युट्यूब वाहिनी आहे तिचं विशेष म्हणजे ह्या वाहिनीवरती मराठीशी निगडीत अशा सर्वच भाषिक गरजा पूर्ण करणारे आपण व्हिडिओज अपलोड करतो. त्याचप्रमाणे आपल्या मस्त मराठी कट्ट्याचं विशेष वेगळ्या अनुषंगाने असं आहे की आपल्याकडे जेवढे व्हिडिओज आपण तयार करतो ते साइन लँग्वेज मध्ये पण तयार करतो. त्यामुळे एकाच वेळेला सर्व मंडळी आपल्या या वाहिनीशी जोडले जाऊ शकतात.
0: अच्छा, म्हणजे
1: सांकेतिक भाषेमध्ये हे व्हिडिओज आपण तयार करत असतो.
0: अच्छा, आणि त्याच्यामध्ये काय आपण मांडत असतो ह्या व्हिडिओच्या बाबतीत?
1: त्याच्यामध्ये आपण कायदेविषयक सल्ले देतो की जेणेकरून कायदा हा प्रत्येकाला लागतोच आणि त्याची माहिती नीटशी मुलांना नसते, त्यामुळे ती सर्वांना नीट व्हावी यासाठी आपण कायदेविषयक मालिका केलेल्या आहेत. काही छोट्या मंडळींसाठी आपल्या बालकथांच्या मालिकाही तयार केलेल्या आहेत.
0: अशा प्रकारचे उपक्रम तुम्ही त्या व्हिडिओच्या
1: माध्यमातून पुढे.
0: या व्यतिरिक्त मला वाटतं सौर ऊर्जेशी जोडलेला सुद्धा काही प्रकल्प संस्थेचा आहे.
1: हो, आपण सौर ऊर्जेवर चालणाऱ्या अनेक वस्तू बनवतो. उदाहरणार्थ आपले जेवढ्या केवढ्या बॅटरीज आपण बनवतो टॉर्चेस त्या सगळ्या आपण सौर ऊर्जेमार्फत चार्ज देखील करू शकतो.
0: बरं,
1: त्यामुळे आपल्याकडे बघायला गेलं तर आपली सगळी प्रॉडक्ट जी आहेत ना ती रिचार्जेबल आहेत, पण ती जशी विजेवरती रिचार्ज होतात तशीच ती सौर ऊर्जेवरती पण चार्ज होतात.
0: बरं, इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर हा सगळीकडेच वाढलेला आहे. म्हणजे मोबाईल तर प्रत्येकाच्या हातात आहे, त्याचबरोबर ई कचऱ्याची एक मोठी समस्या आहे. तर त्याचाही तुम्ही विचार करताय मला वाटतं, त्याबद्दल सांगा.
1: हो, आम्ही ई कचरा गोळा करतो.
0: हा,
1: तो प्रामुख्याने आमची मुलं ही कार्यशाळांमध्ये वापरतात. आम्ही मुलांना शिकवायला ई कचरा देतो.
0: अच्छा,
1: की जेणेकरून ही मंडळी त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारे प्रयोग करतील, चुकतील आणि शिकतील, ह्यासाठी आम्ही ई कचऱ्याचा वापर करतो. पण मग नंतर प्रश्न असा पडतो की ह्यांनी वापर करून झाल्यावरती ह्या ई कचऱ्याचा आम्ही काय करणार? तर त्या ई कचऱ्यापासून आम्ही नवीन गोष्टी, इलेक्ट्रिकच्या गोष्टी तयार करतो. म्हणजे अगदी मध्यंतरीच आमच्याकडे दोन स्पीकर आलेले होते आणि एक आपला जो सेटटॉप बॉक्स असतो तसा बॉक्स आलेला होता. तर आमच्या मुलांनी त्या सगळ्या गोष्टी एकत्रित करून त्याच्यापासून रेडिओ तयार केला.
0: अरे वा,
1: आणि त्याच्यावरती आमचा रेडिओ लागतो, FM वाहिनी आम्ही तुमची ऐकतो त्याच्यावरती. त्याचप्रमाणे त्याच्या माध्यमातून आम्हाला ब्लूटूथ कनेक्शन मिळतं. मुलं आमची त्याला USB कॉर्ड लावून ते कानात घालून स्वतःसाठी पण ते ऐकू शकतात. त्याचप्रमाणे आपण त्याला माईक कनेक्ट करू शकतो आणि जर बोललो तर त्याचा स्पीकर सारखा आपण उपयोग करू शकतो. त्याचप्रमाणे त्याला आमच्या मुलांनी एक बॅटरी जोडलेली आहे आणि त्याच्या मार्फत आपण पॉवर बँक म्हणजे आपला आयत्या वेळ मोबाईलही चार्ज करू शकतो.
0: म्हणजे मल्टीपर्पज डिव्हाइस तुम्ही तयार
1: पूर्ण, पण ते पूर्णतः ई कचऱ्यापासून आहे.
0: कौतुकास्पद आहे. म्हणजे असा काहीतरी वेगळा विचार करून त्यातनं नवीन काहीतरी घडवणं हे फार महत्वाचं. या सगळ्या कामासाठी अर्थातच निधीची सुद्धा गरज पडत असेल. जरी आपण म्हटलं की या वस्तू विकून काही प्रमाणात आपल्याला पैसा मिळत असला तरी सुद्धा तेवढ्याने भागत नाही सामाजिक संस्थांचं.
1: तर
0: हे कशा पद्धतीने करता का?
1: आता आपले जे हितचिंतक जोडले गेलेले आहेत ते खूपच सकारात्मकतेने आम्हाला ज्याची मदत लागेल ती करतात. त्याचप्रमाणे ती मंडळी अनेक मंडळींना प्रत्यक्ष आमच्यापर्यंत पोहोचवतातही, त्यामुळे नवीन मंडळींना जोडून घेणं खूप आम्हाला सोपं होतंय. आणि आम्ही जेव्हा माल कोणाकडेही नेऊन देतो तेव्हा आम्ही त्या व्यक्तींना सांगतो की तुम्ही आमच्या ट्रस्टला प्रत्यक्ष भेट द्या. ही मंडळी कसं काम करताय ते एकदा बघा. तुमच्या भेटीने आमच्या मुलांचं मनोबल खूप वाढत असतं.
0: बरोबर,
1: आणि आपणही काहीतरी करू शकतो आणि आपण बनवलेली

0: गोष्ट ही इतरांना आवडते हे जेव्हा समोरच्याला कळतं तो म्हणजे आनंद अविस्मरणीय असतो त्या मुलांसाठी.
1: खरंय, आणि त्यातून त्यांची उमेद ही अधिक वाढत असते.
0: हो,
1: नव्याने काही करावं, नवीन काही शोधावं असं त्यांनाही वाटत असेल.
0: आणि त्यांना असं वाटतं की नाही आपण हे केलं हे लोकांना आवडलंय ना, आता असं करून बघूया. आणि आमची ट्रस्ट त्याला पूर्णतः सहकार्य करते. तुम्हाला हवंय ते बनवा ज्याच्यातनं तुमची संकल्पना ही लोकांसमोर येईल.
1: बरोबर. अनघा, तुझ्यासारखी काही तरुण मंडळी ह्या संस्थेशी जोडलेली आहात. तुम्ही सगळेजण आपापले नोकरी व्यवसाय सांभाळून याच्यासाठी वेळ देणं
0: हो
1: आणि त्याचप्रमाणे आपली बुद्धी वापरणं असं दोन्ही प्रकारे योगदान देत असतात. तर हे कसं जमवता तुम्ही?
0: एकतर आम्ही जेव्हा ट्रस्ट स्थापन करण्याचा निर्णय घेतला तेव्हाच आम्ही तो 2013 मी तुम्हाला म्हटलं आधीच की आम्ही त्याची सुरुवात केलेली त्या संकल्पनेची. पण एक होतं की आपल्याला ट्रस्ट वरती अवलंबून राहायचं नाहीये, त्यामुळे आम्ही जी मंडळी एकत्र आहोत ते आम्ही सगळेजण स्वतःच्या व्यवसाय क्षेत्रांमध्ये किंवा नोकरीमध्ये अगदी व्यवस्थित कार्यरत आहोत. आणि त्यासोबत आपल्या हा व्यवसाय सांभाळून किंवा नोकरी सांभाळून इतरांना कसं सामावून घेता येईल ह्यावरती आम्ही काम करतो. आणि आमच्या नोकरीच्या ठिकाणची ही अनेक मंडळी स्वखुशीने आमचं हे काम बघून जोडली जातात. म्हणजे त्यांना कुठे आक्षेप नसतो की अरे यांची ट्रस्ट आहे मग हे नोकरी कसे, असे आम्हाला अजून अडचणी आलेल्या नाहीयेत. अनेक मंडळी खूप सकारात्मकतेने आमच्या ह्या कामाचं कौतुक करतात
1: आणि प्रतिसाद त्यामुळे असाच वाढतो.
0: प्रतिसाद दिवसेंदिवस त्यामुळे वाढतोय, कारण का आम्ही खूप सकारात्मकतेने समोरच्याला जाऊन भेटतो, आमची सकारात्मकता समोरच्या पर्यंत पोहोचतो.
1: आज ज्या तऱ्हेने अभिमानाने, म्हणजे निश्चितच कारण काम इतकं करू शकलाय तुम्ही, त्यातून मला वाटतं हा एक कॉन्फिडन्स जो आहे तो सुद्धा आलेला आहे, वाढलेला आहे असं म्हणता येईल.
0: खरंच आहे हे, कारण का तेव्हा आम्हालाही खूपदा असं असतं अरे काय आपण एवढं केलंय आपण एवढं पोचलोय, पण लोक आपल्याला उभंच करत नाहीये, त्यांना अजून प्रूफ हवेत. म्हणजे सतत असा दबाव येतो की काय इथे आता गेलो नाही झालं काम असं होतं. पण जेव्हा आम्ही ट्रस्ट मध्ये जातो आणि ह्या मुलांना बघतो ना तेव्हा म्हणतो अरे काय आपण कशात अडकून बसलो, ही वेगळ्या प्रकारची ऊर्जा इकडे, जाऊ दे तिथे नाही ना होते नको करूया दुसरीकडे प्रयत्न करूया.
1: एक झालं की दुसरं दार ठोठावलं पाहिजे.
0: हो,
1: कुठून तरी नक्की आपल्याला प्रतिसाद मिळणार आहे.
0: हो, आणि हे सगळं ही उमेद आम्हाला या मुलांमुळे मिळते. ही मुलं एवढ्या मेहनतीने काम करतात ना की खरोखर त्यांना बघून असं वाटतं की नाही हे आपल्याला चालू ठेवायचं आहे आणि मग त्यासाठी रात्रीचा दिवस करायलाही आम्ही तयार आहोत.
1: आणि मला वाटतं दिवाळीच्या काळात खरोखर ऑर्डर पुऱ्या करण्याकरता तुम्ही सगळी मंडळी, म्हणजे नेत्रा, सागर, तुम्ही सगळे रात्रीचा दिवस करत असता.
0: पूर्ण पूर्ण प्रत्येकाला सांगितलंय त्या वेळेत त्यांच्यापर्यंत आपल्या वस्तू ह्या पोचत्या झाल्या पाहिजेत.
1: म्हणजे दिलेला शब्द पाळणं, ऑर्डर वेळेवर पूर्ण करणं, हे सगळं आपल्या कामात ना हा विश्वास संपादन करता येऊ शकतो. या पुढच्या योजना काय आहेत संस्थेच्या?
0: ह्या पुढच्या योजनांमध्ये मुख्यत्वे आम्हाला पुढे जाऊन असा एक कोर्स तयार करायचा आहे की जिथे दिव्यांग व्यक्तींना पूर्णतः ह्या एलईडीच्या क्षेत्रामध्ये येण्यासाठी आम्हाला शासनाचं पाठबळ हवंय. आणि त्या दिशेने आम्ही एक कोर्स तयार करायला घेतलेला आहे की जेणेकरून आम्ही तो शासन दरबारी सादर करू आणि त्यांची जर मान्यता मिळाली तर दिव्यांगांसाठी तयार केलेला तो पहिला कोर्स ठरू शकतो.
1: बर, म्हणजे प्रशिक्षणासाठी
0: कार्यशाळा प्रशिक्षण.
1: अच्छा, आणि त्यातून स्वावलंबनाकडे,
0: स्वावलंबनाची वाटचाल आणि रोजगार निर्मिती. कारण का स्वावलंबनामध्ये रोजगार निर्मिती हा खूप महत्वाचा मुद्दा आहे.
1: अगदी खरे. अनघा, सामाजिक काम करत असताना सुद्धा काही वेळेला आव्हानात्मक किंवा कसोटीचा असा सुद्धा क्षण कधी आला असेल?
0: हो, ह्याच्यावरती मला एक अनुभव सांगायचा आहे आपल्याला. तो असा आहे की आम्ही एका नामांकित संस्थेमध्ये आमच्या ट्रस्टची माहिती द्यायला गेलेलो की जेणेकरून आम्ही तिथे काही कार्यशाळा वगैरे राबवू शकतो. तर तिकडे जे पदाधिकारी बसलेले त्यांना जर आमच्यावरती संशय आला की अंध मंडळी दिव्यांचं काम करतायत हे काही समीकरण पचनी पडणारं नाहीये आणि हे खरोखरच पचनी पडणारं नाहीये, त्यामुळे ते आम्हाला म्हणाले की इकडे हा इलेक्ट्रिकचा बॉक्स आहे आमचा, तो बॉक्स तुम्ही चेक करा आणि कनेक्शन सांगा बरोबर आहेत का, म्हणजे सगळी जोडणी नीट झालेली आहे का ते सांगा, असं त्यांनी आम्हाला सांगितलं. सागर पाटील यांनी करंट नेव्हिगेशन टेस्टर आणि पोलॅरिटी टेस्टर ज्याचं स्वतःचं पेटंट त्यांच्या नावावरती नोंदणी झालेली आहे त्याच्या

0: मार्फत त्यांना सांगितलं की हा बॉक्स मी उघडू शकत नाही, कारण का ह्याच्यातली जी अर्थिंगची वायर आहे ना ती चुकीची लागलेली आहे, त्यासाठी आपल्याला ह्या पूर्ण खोलीचा जो विद्युत पुरवठा आहे तो मुळातून बंद करावा लागेल आणि मग मी तुम्हाला ती जोडणी सांगू शकतो योग्य आहे की अयोग्य आहे.
1: अच्छा,
0: हे त्यांनी ऐकल्यानंतर त्यांना पुन्हा संशय आला की नुसतं म्हणजे त्याने काही उघडलं नाही आणि काही नाही, नुसतंच वरतून कसं सांगू शकतो
1: आणि त्यातून सागरला स्वतःला दिसत नाही,
0: तो पूर्णतः अंध आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा म्हणजे शंकेची पाल चुक चुकली म्हणून त्यांनी त्यांच्या जो संस्थेतला इलेक्ट्रिशियन होता त्याला तिथे बोलवलं आणि त्याला सांगितलं की हे असं असं म्हणताय ते खरंच आहे का. तर जेव्हा त्या मुलाने त्या इलेक्ट्रिशियनने त्यांच्या संस्थेच्या तपासलं तेव्हा तो म्हणाला हो सर की ही जोडणी आपल्याकडनं चुकीची झालेली आहे.
1: अच्छा बर, म्हणजे ही सागरची परीक्षा त्यांनी त्या ठिकाणी घेतली.
0: हो, आणि त्याच्यानंतर त्यांचा आमच्यावरती जो दृढ विश्वास बसलेला आहे की त्यांच्यासोबत नंतर आम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारचं काम केलं, आमच्या अनेक वस्तू त्यांच्या संस्थेच्या मार्फतही विकल्या गेल्या, त्यांच्या संस्थेकडनंही आम्हाला अनेक मंडळी जोडली गेली.
1: म्हणजे कष्ट प्रामाणिकपणा यातून माणसं अधिक जोडली जाऊ शकतात, संस्थाही तुमच्या सोबत येऊ शकतात.
0: आणि कष्ट आणि प्रामाणिकपणा ह्याला कुठेच तुम्हाला वजा करून चालत नाही, ते सदैव हवं.
1: बरोबर, एखादी वस्तू किंवा माल विकताना त्याची गुणवत्ता त्याचा दर्जा राखणं हे फार महत्वाचं असतं.
0: हो,
1: कधी असं झालंय का की आपण तर माळा पाठवल्या परंतु त्या दिवे कधी लागले नाहीत किंवा मध्येच बंद पडतीये माळ, अशा काही तक्रारी येतात का?
0: हो, असं आत्ताच म्हणजे अगदी मागच्या वर्षीच घडलेलं. आपल्या दिवाळीसाठीची जी ग्राहक पेठ होते त्याच्यामध्ये आमचा स्टॉल होता आणि त्या स्टॉलवरच्या जवळपास 60 माळा ह्या अशाच प्रकारे म्हणजे ना दुरुस्त निघाल्या. खरं तर त्या आम्ही जेव्हा तपासल्या होत्या तेव्हा त्या व्यवस्थित चालत होत्या, मात्र जेव्हा आपण त्या एक सलग ग्राहकांपर्यंत पोहोचल्या आणि त्या एक सलग त्यांनी जेव्हा चालवल्या तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की 3 तासानंतर ती माळ अचानकपणे बंद झाले आणि भर दिवाळीचा काळ सुरू होता आणि त्या काळामध्ये असं होणं आम्हालाही खरोखर मनाला लागलं की अरे असं कसं झालं. तर आम्ही त्या माळा आधी त्यांच्याकडनं परत घेतल्या, आम्ही स्वतः त्यांच्यापर्यंत पोहोचलो नवीन माळांसह, ज्या माळा आम्ही पूर्ण तपासलेल्या होत्या आमच्याकडे 12-12 तास आम्ही त्या चालू ठेवल्या आणि त्या तपासलेल्या माळा मग त्यांच्याकडे नेऊन दिल्या आणि त्यांच्या सगळ्या माळा आम्ही परत घेतल्या आणि मग आम्हाला कळलं की आमच्या मुलांकडनंच जिथे सोल्डरिंग जास्त म्हणजे व्यवस्थित पडायला हवं तिथे ते नीट पडलं नव्हतं, त्यामुळे माळ तापून ती बंद पडत होती.
1: अच्छा बरं,
0: पण ह्याच्यामध्ये आम्हाला त्या मंडळींचंही एवढं सहकार्य लाभलं की त्यांनी आमच्यावरती कुठेही रोष ठेवला नाही किंवा त्यांनी कुठे अशी नाखुशी नापसंती व्यक्त केली नाही,
1: समजून घेतलं.
0: त्यांनी खूप समजूतदारपणे ही भूमिका घेतली आमच्या बाबतची आणि त्यामुळेच आमची जी पुन्हा दिव्यांच्या ज्या माळा होत्या त्या त्यांच्या घरोघरी ती रोषणाई लागली.
1: वा, आणि अर्थात तुमचंही हे महत्वाचं पाऊल होतं की आपल्याकडनं जर का काही दोष राहिला असेल तर तो सदोष जी वस्तू आहे ती परत घेऊन तुम्ही दुसरी वस्तू त्यांना दिली होती. तर व्यवसाय एखादा करताना कधीतरी असा निराश करणारा क्षण येऊ शकतो, पण त्यातूनही उभारी घेणं हे फार महत्वाचं असतं.
0: उभारी घेणं आणि त्याचप्रमाणे आपण ती जबाबदारी स्वीकारणं हे खूप महत्वाचं असतं की हो आमच्याकडनं राहिलेलं असू शकतं किंवा काहीतरी होऊ शकतं.
1: बरोबर,
0: ही जबाबदारीच अनेक मंडळी टाळतात आणि ती समोरच्यावरती ढकलतात, तर तसं नाहीये. होऊ शकतं, आम्ही मान्य करतो आणि आम्ही ते परत लगेच बदलूनही देतो.
1: तसं घडलं पण त्यानंतर मात्र अशा तऱ्हेच्या कुठच्या तक्रारी तशा फारशा येत नाहीत,
0: कधीच आलेल्या नाहीत. आणि त्याही नंतर जेव्हा आम्हाला हे निदर्शनास आलं की असं घडलंय तेव्हा आमच्याकडे ज्या शिल्लक राहिलेल्या माळा होत्या त्याही आम्ही सगळ्या तपासून घेतल्या की हा दोष निर्दोष होणं गरजेचं आहे, दोष राहायला नको.
1: बरोबर, श्रोते हो, अंधत्वाचा अंधार भेदणारा सागर पाटील आणि त्याला डोळस साथ देणारी नेत्रा यांच्यासह IIG ट्रस्ट सामाजिक दायित्व निभावत असते. IIGtrust.org ही त्यांची वेबसाईट आहे. या संस्थेची विश्वस्त अनघा पेंडसे हिच्यातली ऊर्जा तिच्याशी या संवादातून आपण अनुभवली. अनघा, आज तू इथे आलीस आणि आम्हाला इतकी सगळी माहिती अत्यंत तळमळीने दिलीस, मनापासून धन्यवाद.
0: खूप आभार.
2: श्रोते हो, दायित्व समाजाचे

अनघा पेंडसे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दिप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

सर्वांसाठी विशेष कार्यक्रम वनिता मंडळ आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 1 वाजता हिंदी समाचार हे बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत.

येसुदास यांच्या सरात लडन भाऊजय्या चित्रपटातले गीत आपण ऐकलं. गीतरचना होती शांताराम नांदगावकर यांची, संगीतकार होते अशोक पत्की.

0: श्रोतेहो, भारतीय स्वातंत्र्य दिन वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
1: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
0: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण.
1: नौसेना स्वरवंदना
0: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता स्थळ रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी मुंबई.
1: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे.
0: तेव्हा श्रोते हो या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया.
1: नौसेना स्वरवंदना.

0: आशा भोसले यांच्या स्वरात लक्ष्मीची पावलं या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं सुधीर मोघे यांचं आणि संगीतकार होते श्रीधर फडके. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरात गुपचूप गुपचूप या चित्रपटातलं गीत. गीत आहे मधुसूदन कालेलकर यांचं आणि संगीतकार आहेत अनिल अरुण.
1: पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले.

0: आशा भोसले यांच्या स्वरात विश्वास या चित्रपटातलं गीत आपण ऐकत होता. गीतरचना होती दत्ता केशव यांची आणि संगीतकार होते विश्वनाथ मोरे. आणि या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. आता ठीक 1:30 आपण ऐकणार आहात मराठीतून राष्ट्रीय बातम्या आणि त्यानंतर 1:40 ठाणे पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आता आधी आपण ऐकणार आहात मराठीतून राष्ट्रीय बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधी आणि सत्ताधारी पक्षाचे आरोप प्रत्यारोप. संसदेत आजही गदारोळ. कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. पश्चिम बंगालमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यानच्या तक्रारींसाठी स्थापन न्यायाधिकरणांच्या निर्णयांचा तपशील सर्वोच्च न्यायालयानं मागवला. होर्मुझच्या समुद्रधुनीवर केवळ अमेरिकन नौदलाचं नियंत्रण असल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. आणि 23 वर्षांखालच्या राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत पहिल्याच दिवशी 17 पदकं जिंकत भारताची दमदार सलामी. नीट परीक्षेच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलीस कारवाई आणि इतर मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजात व्यत्यय येत राहिला. गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तर राज्यसभेचं कामकाज आधी दुपारी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेच्या कामकाजाला 11 वाजता सुरुवात झाल्यानंतर सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास घ्यायचा प्रयत्न केला. विद्यार्थी आंदोलनावरच्या पोलीस कारवाईबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांनी निवेदन करावं अशी मागणी विरोधकांनी केली. सभापती ओम बिर्ला यांनी सांगितलं की गृहमंत्री अमित शहा निवेदन द्यायला तयार असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी कालच दिली आहे. सभागृहाचं कामकाज चालू द्यावं अशी विनंती त्यांनी सभासदांना केली.
2: सदन में चर्चा हो, प्रश्नकाल हो और महत्वपूर्ण विधेयकों पर चर्चा होना चाहिए. ये विधेयक देश और राष्ट्र के साथ बहुत बड़े परिवर्तन लाने के विधेयक होते हैं. इस पे अच्छी चर्चा संवाद होना चाहिए. लेकिन कल बीएससी की मीटिंग में भी आग्रह किया, आज फिर आग्रह कर रहा हूँ कि जिस विषय पर आप छात्रों के विषय पर मांग कर रहे थे, सरकार संसदीय कार्य मंत्री ने कल बीएससी की बैठक में स्पष्ट रूप से कहा कि गृह मंत्री इस बात पर जवाब देने को तैयार.
1: मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं त्यांनी कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. राज्यसभेत कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. विरोधकांच्या गदारोळातच अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहर पुकारला. मात्र गदारोळ न थांबल्यानं कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास घ्यायचा प्रयत्न केला. पण विरोधकांनी घोषणाबाजी आणि गदारोळ सुरू केल्यामुळे त्यांनी

कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. देशात आतापर्यंत 10,33,00,000 जास्त शेतकरी ओळखपत्र तयार करण्यात आल्याची माहिती कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी लोकसभेत लेखी उत्तराद्वारे दिली. झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलनावर लाठीमार झाल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांनी आज संसद परिसरात निदर्शनं केली. विद्यार्थी आंदोलनाबाबत विरोधी पक्षनेते राहुल गांधी चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकार चर्चेला तयार असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहाही निवेदन देणार आहेत, मात्र विरोधी पक्ष गदारोळ करून कामकाजात व्यत्यय आणत असल्याचं रालोआ खासदारांनी सांगितलं. झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलक नेते देवेंद्रनाथ महतो यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काल रांचीमध्ये झालेल्या मोर्चाच्या वेळी जखमी झाल्यानंतर त्यांची प्रकृती आणखी बिघडली. पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप महतो यांनी केला आहे. लाठीमाराच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीनं आज झारखंड बंद पुकारला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाची साप्ताहिक बैठक मंगल मिलन आज नवी दिल्लीच्या संसद भवन परिसरात झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष नितीन नबीन यांच्यासह भाजपा आणि मित्रपक्षांचे खासदार बैठकीला उपस्थित होते. पश्चिम बंगालमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यान वगळलेल्या मतदारांच्या अर्जावर निर्णय घेण्यासाठी स्थापन केलेल्या न्यायाधिकरणांनी आतापर्यंत घेतलेल्या निर्णयांचे तपशील सादर करावे असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज निवडणूक आयोगाला दिले. या अर्जांवर निर्णय घेण्यासाठी या न्यायाधिकरणांना कालमर्यादा ठरवून देता येणार नाही, मात्र त्यावर देखरेख ठेवू असं न्यायालयानं सांगितलं. मतदार याद्यांमधून वगळलेल्या मतदारांच्या अर्जांवर तातडीनं निर्णय व्हावा यासाठी काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर आज सुनावणी झाली. या न्यायाधिकरणांनी किती प्रकरणांवर निकाल दिला आहे आणि किती प्रकरणं प्रलंबित आहेत याचा तपशील न्यायालयानं मागितला. या प्रकरणाची पुढची सुनावणी 25 ऑगस्ट रोजी होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. होर्मुझच्या समुद्रधुनीवर केवळ अमेरिकन नौदलाचा ताबा असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. वॉशिंग्टन DC मध्ये काल त्यांनी एका कार्यक्रमात असा दावा केला की या युद्धात इराणची अवस्था अतिशय वाईट झाली असून तिथं महागाई दर 300% वाढला आहे, इराणच्या सैनिकांचे पगार थकले आहेत आणि समुद्रधुनीत पेरलेले सुरुंग इराणने हटवले आहेत. अमेरिकन नौदलानं सध्या होर्मुझमार्गे ये जा करणाऱ्या जहाजांना इराणच्या बंदरांमध्ये जायला बंदी केली आहे. रशियानं काल रात्रीपासून युक्रेनच्या विविध भागांमध्ये केलेल्या हल्ल्यात किमान 9 जण ठार झाले तर अनेक जण जखमी झाले. झापोरिझिया इथं क्षेपणास्त्र आणि हवाई बॉम्ब हल्ल्यात 6 जण मृत्यूमुखी पडल्याची आणि 19 जण जखमी झाल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली. इतर एका ठिकाणी ड्रोन आणि तोफांच्या हल्ल्यात 3 जणांचा मृत्यू झाला तर 5 जखमी झाले. दुसरीकडे रशियाच्या 15 प्रदेशांमध्ये युक्रेनचे जवळपास 400 ड्रोन उद्ध्वस्त केल्याचा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं केला आहे. येत्या स्वातंत्र्य दिनापर्यंत चालणाऱ्या हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत देशभर विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. देशभरात जागोजागी तिरंगी राष्ट्रध्वजाच्या प्रतिकृती हातात घेऊन पदयात्रा, सायकल यात्रा आणि बाईक रॅली काढण्यात येत आहेत. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, विधानसभेचे अध्यक्ष विजेंद्र गुप्ता आणि इतर आमदार आज विधानसभा परिसरात आयोजित तिरंगा यात्रेत सहभागी झाले. सीमा सुरक्षा दलाने आज किशनगंज इथं सायकल यात्रा आयोजित केली आहे. हरवलेल्या व्यक्तींचं वय अथवा लिंग कोणतंही असलं तरी पोलिसांनी त्वरित FIR दाखल करणं आवश्यक आहे असं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं. न्यायालयानं याबद्दल पूर्वीच दिलेल्या निर्देशांचं ज्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पालन झालेलं नाही त्यांच्या मुख्य सचिव आणि पोलीस मुख्यायुक्तांनी न्यायालयासमोर येऊन त्यांच्यावर कारणं दाखवा नोटीस का बजावू नये याबद्दलचं स्पष्टीकरण द्यावं असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एहसुदुद्दीन अमानुल्ला आणि आर महादेवन यांनी दिले आहेत. देशाच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय तसंच उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागानं भारताच्या GI अर्थात भौगोलिक संकेत उत्पादनांसंदर्भात एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. GI उत्पादनांच्या व्यापारीकरणाला जागतिक बाजारपेठेत गती देण्यासाठी हा करार करण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत GI समूह आणि अधिकृत वापरकर्त्यांना भारताच्या GI नावाखाली

0: ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स आणि गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस यासारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर सामील होण्यासाठी सुविधा दिली जाईल. नायजेरियात लागोस इथं सुरू असलेल्या 23 वर्षांखालच्या राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत भारतानं पहिल्याच दिवशी 17 पदकं जिंकत दमदार सुरुवात केली. यात 4 सुवर्ण, 4 रौप्य आणि 9 कांस्य पदकांचा समावेश आहे. या खेळाच्या 3ही प्रकारात भारतीय खेळाडूंनी वर्चस्व गाजवलं. कॅनडा खुल्या टेनिस स्पर्धेत इगा श्वियांतेक हिनं डायना श्नाइडर हिच्यावर 6-2, 6-1 असा सहज विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. आता तिचा सामना एलिना स्वितोलिनाशी होईल. स्वितोलिनानं उपांत्यपूर्व फेरीत एकातेरिना अलेक्झांड्रोवा हिच्यावर 3-6, 6-0, 6-3 अशी मात केली. साताऱ्यात पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर काल रात्री झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले. मध्यरात्रीनंतर 1:30 हा अपघात झाला. पुण्याहून साताऱ्याच्या दिशेनं जात असलेल्या कारवरचं चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ही कार आधी दुभाजकाला धडकली आणि त्यानंतर पलीकडच्या लेनमध्ये जाऊन एका ट्रकवर आदळली. अपघातातल्या जखमींवर उपचार सुरू आहेत. हवामान विभागानं ओडिशाला येत्या 2 ते 3 दिवसांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. ओडिशामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अंदमान निकोबार बेटं, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि राजस्थानमध्येही पुढच्या 2 दिवसात वादळ विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधी आणि सत्ताधारी पक्षाचे आरोप प्रत्यारोप. संसदेत आजही गदारोळ. कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. पश्चिम बंगालमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यानच्या तक्रारींसाठी स्थापन न्यायाधिकरणांच्या निर्णयांचा तपशील सर्वोच्च न्यायालयानं मागवला. होर्मुसच्या समुद्रधुनीवर केवळ अमेरिकन नौदलाचं नियंत्रण असल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. आणि 23 वर्षांखालच्या राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत पहिल्याच दिवशी 17 पदकं जिंकत भारताची दमदार सलामी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहोत ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र. ठाण्याला नवीन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयासह 2 तहसील कार्यालय होणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. भिवंडीतल्या नारपोली इथं कोहिनूर इमारत कोसळून 10 जणांचा मृत्यू, 4 जखमी. पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधित नागरिकांना राज्य मदत आणि पुनर्वसन विभागाकडून 39.86 कोटी रुपयांचा निधी मंजूर. डहाणूमधल्या दापचरे इथं 558 हेक्टर क्षेत्रावर आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारण्यात येणार. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधी जितेंद्र कालेकर आणि पालघर जिल्ह्याच्या प्रतिनिधी नीतू चौरे.
2: ठाणे शहरासाठी नवीन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय आणि 2 नवीन तहसील कार्यालय स्थापन करणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच ठाण्यात केली. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात ते बोलत होते. हे अभियान लोकाभिमुख आणि गतिमान कारभाराचे उत्तम उदाहरण ठरले आहे. याद्वारे ठाणे जिल्ह्यातील 76,000 कुटुंबियांना शासकीय योजनांचा थेट लाभ देण्यात यश आल्याचंही महसूल मंत्र्यांनी सांगितलं. बिगर शेती परवानगीची अट पूर्णपणे रद्द केली आहे. येत्या डिसेंबरच्या अधिवेशनात फ्लॅट धारकांना हक्काचे स्मार्ट प्रॉपर्टी कार्ड आणि जगातील अत्याधुनिक लँड टायटलिंग ऍक्ट मंजूर करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला जाईल असंही ते म्हणाले. भिवंडीतील नारपोली इथं बालाजीनगर मधील 3+4 मधली कोहिनूर ही धोकादायक इमारत कोसळून 10 रहिवाशांचा मृत्यू झाला. महापालिकेत धोकादायक घोषित केलेली असूनही तिचे डागडुजीचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली. यातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांच्या मदतीची घोषणा राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी केली. दुरुस्तीचे काम करणाऱ्या ठेकेदाराविरुद्ध नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिवंडीत इमारत कोसळून 10 जणांचा मृत्यू झाल्याच्या तसेच मुंब्रा येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेनं ही 42 अतिधोकादायक इमारतींमधील 852 रहिवाशांना घरे रिकामी करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. पावसाळ्यात अशी दुर्घटना घडू नये यासाठी महापालिकेत अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली. त्यात 93 अतिधोकादायक इमारती असून त्यातील 2 इमारती रिकाम्या करून त्यावर कारवाई केली. 42 इमारती रिक्त करण्याची कारवाई सुरू आहे.

0: इमारतींचा पाणी पुरवठा आणि वीज जोडणी तोडण्याच्या हालचाली पालिकेनं सुरू केल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. आकाशवाणी ठाणे जिल्हा वार्तापत्रासाठी जितेंद्र कालेकर, ठाणे.
1: पालघर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मदत आणि पुनर्वसन विभागाकडून 39,86,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून आतापर्यंत 15,190 लाभार्थ्यांना 22,22,00,000 रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे. डहाणू तालुक्यात सर्वाधिक 7,98,00,000 तर वसई तालुक्यात 7,50,00,000 रुपयांची मदत देण्यात आली आहे. उर्वरित 7,707 लाभार्थ्यांना मदत देण्याची प्रक्रिया सुरू आहे. दुकानदार आणि टपरी धारकांसाठी 9,99,00,000 रुपयांचा स्वतंत्र निधी मंजूर करण्यात आला असून मदत वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पालघर जिल्ह्यातल्या 5,169 पात्र शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शासनाकडून तब्बल 29,20,43,000 निधी प्राप्त झाला आहे. हा निधी शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात वर्ग करण्यात येणार आहे. डहाणू तालुक्यातल्या दापचरी येथे 558 हेक्टर क्षेत्रावर आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारण्यात येणार आहे. वाढवण बंदरापासून अवघ्या 40 किलोमीटर अंतरावर हा प्रकल्प असणार आहे. या बाजारात शीत साखळी, ग्रेडिंग, पॅकेजिंग, वेअरहाऊस आणि आयात आणि निर्यात सुविधांसह आधुनिक कृषी लॉजिस्टिक व्यवस्था उपलब्ध होणार आहे. पालघर जिल्ह्यात भारतीय डाक विभागाने पार्सल पिकअप सुविधा सुरू केली आहे. आता नागरिक, व्यापारी आणि उद्योजकांना पोस्ट ऑफिस मध्ये जाण्याची गरज नाही. एका फोनवर घर, कार्यालय किंवा दुकानातून पार्सल पिकअप सुविधा मिळणार आहे. ही सुविधा पालघर मुख्य टपाल कार्यालय सह मीरा रोड, वसई रोड, विरार, भाईंदर आणि वाडा इथल्या टपाल कार्यालयांच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पार्सल साठी ही सेवा लागू असून सुरक्षित पॅकेजिंगची सुविधाही उपलब्ध आहे. पालघर जिल्ह्यात शासकीय आरोग्य सेवा अधिक दर्जेदार आणि रुग्ण केंद्रित करण्यासाठी NQAS प्रमाणन मोहिमेला वेग देण्यात आला आहे. जिल्ह्यातल्या 57 सार्वजनिक आरोग्य संस्थांचं प्रमाणन करण्याचं उद्दिष्ट आहे. पालघर, नीता चौरे.
2: याबरोबरच ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.

दुपारचे 2:15 वाजता प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहात यशवंत देव यांची रचना गौरी कवी यांच्या स्वरात.

सुनंदा आपटे यांच्या स्वरात लक्ष्मीकांत जांभोळी यांची रचना आत्ताच आपण ऐकलीत. दुपारचे 1:55 होत आहेत. पुनः प्रसारित करत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो ऐसी अक्षरी रसिके या कार्यक्रमात पत्रानुबंध या मालेत ऐकूया जी ए कुलकर्णी यांच्या पत्रांचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेद.
1: जी ए कुलकर्णी ही मराठी साहित्यातील एक महत्वाचे कथाकार समजले जातात. मराठी वाचकांच्या 3 पिढ्यांना जी ए यांची कथा नेहमीच मोहवत आलेली आहे. ते मराठीतील श्रेष्ठ कथाकार असले तरी त्यांच्या पत्रलेखनालाही स्वतंत्र साहित्यिक मूल्य आहे. त्यांच्या पत्रातून त्यांचं व्यक्तिमत्व, साहित्यसृष्टी, जीवनविषयक चिंतन आणि मित्रांशी असलेला जिव्हाळा प्रभावीपणे व्यक्त होतो. त्यांचा सुनीता देशपांडे, श्रीपू भागवत आणि इतर साहित्यिकाशी झालेला पत्रव्यवहार मराठी साहित्यात महत्वाचा मानला जातो. या पत्रातून त्यांच्या कथांमागील विचारविश्व, वाचनाची व्याप्ती आणि साहित्यिक संवेदनशीलता उलगडते. जी ए कुलकर्णी यांची पत्र ही केवळ वैयक्तिक संवाद नसून विचारप्रधान, कलात्मक आणि ललित साहित्याचा दर्जा प्राप्त झालेली पत्र आहेत. त्यामुळे साने गुरुजींची सुंदर पत्र, नेहरूंची इंदिरा गांधीला लिहिलेली पत्र आणि रेनर मारिया रिल्के यांच्या पत्राप्रमाणे जी ए यांची पत्रही अभ्यासकांसाठी अत्यंत महत्वाची मानली जातात. आज आपण जी ए कुलकर्णी आणि कवी ग्रेस यांच्यातील पत्रव्यवहारासंबंधी बोलणार आहोत. हा पत्रव्यवहार मराठीतील अत्यंत महत्वाच्या साहित्यिक पत्रसंग्रहापैकी एक मानला जातो. हा पत्रव्यवहार हा 2 विलक्षण प्रतिभावान, अंतर्मुख आणि चिंतनशील साहित्यिकांमधील संवाद असल्यानं त्याला विशेष साहित्यिक मूल्य प्राप्त झालेलं आहे. हा पत्रव्यवहार जीएनची पत्रवेळा या नावानं स्वतंत्र प्रकाशित झाला असून जीएनची निवडक पत्र खंड 3 मध्येही त्यांची काही पत्र समाविष्ट करण्यात आलेली आहे. तो खंड 3च आता माझ्यासमोर आहे. हा 2 प्रतिभावंतांचा संवाद आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जी आणि ग्रेस हे दोघही मानवी अस्तित्व, नियती, एकाकीपणा

0: आणि सर्जनशीलतेचा शोध घेणारे लेखक होते. त्यामुळे त्यांच्या पत्रातून साध्या गप्पांपेक्षा साहित्य, कला आणि जीवनाविषयीचा गहन संवाद दिसतो. पत्रात एकमेकांच्या लेखनाविषयीचा आदर, जिव्हाळा आणि बौद्धिक मैत्री स्पष्ट जाणवते. या पत्रातून जीए यांनी कविता, कथा, भाषा, अनुवाद, वाचन, लेखकाची जबाबदारी आणि सर्जन प्रक्रिया यावर अत्यंत सूक्ष्मपणे निरीक्षणे मांडली आहेत. सार्वजनिक जीवनापासून दूर राहणारे जीए या पत्रात मात्र अत्यंत मोकळेपणानं व्यक्त होताना दिसतात. त्यांचा विनोद, आत्मपरीक्षण, संवेदनशीलता आणि जीवनदृष्टी यांचे अनेक पैलू यातून उलगडतात. या पत्रांची भाषा ललित, रूपक समृद्ध आणि काव्यमय आहे. त्यामुळे हा केवळ पत्रव्यवहार न राहता स्वतंत्र साहित्यकृती ठरतो. आपण नमुना दाखल एक पत्र बघूयात. सन बीवी, तुमचं पत्र मिळालं. ते अगदी अनपेक्षित असल्यामुळं विशेष आनंदाचं वाटलं. अगदी प्रामाणिकपणे कबुली द्यायची म्हणजे मी यापूर्वी युगवाणीचा एकही अंक पाहिला नव्हता. तेव्हा प्रथम तुमचं पत्र मिळालं तेव्हा शक्य झाल्यास युगवाणीचा कोणताही एक अंक पाठवण्याची विनंती करणारं एक पत्र मी लिहून ठेवलं. तोच तिसऱ्या दिवशीच आपण पाठवलेला दिवाळी अंक मिळाला. युगवाणीला डॉक्टर कोलते, भागवत इत्यादी मान्यवरांचा सल्ला प्राप्त आहे ही फार आनंदाची गोष्ट आहे. पण तिथे प्रथमच संबंध येणाऱ्याच्या मनात मात्र त्यामुळे धाकधूक निर्माण होते. इतर नावं तर वजनदार आणि प्रसिद्ध आहेतच, पण एलकुंचवार यांचं नावही मी मुद्दाम ध्यानात ठेवलं आहे. त्यांची होळी ही एकांकिका मला खूप धीट वाटली होती. हा माणूस परिचित मळवाटेनं जाणारा नाही, म्हणूनच त्यांच्याविषयी उत्सुकता आहे. मला सतत आणि सहज लेखन करण्याची देणगी नाही, त्यामुळे अमक्या वेळीच मी लेखन सहाय्य करू शकेन असं मला सांगता येत नाही. पण तसं झालं तर ते युगवाणीसाठी पाठवण्यास मला आनंद वाटेल. तुमच्यापाशी उपचार नाहीत हे वाचून मला फार मोकळं वाटलं. त्यामुळे लेखन तुमच्याकडं आलं आणि ते तुम्हाला आवडलं नाही तर ते तुम्ही निसंकोचपणे परत कराल याची खात्री वाटली. अशा मनमोकळ्या ठिकाणी जाण्यात आनंद आहे. पत्राबद्दल आभार. तर असा हा पत्र संवाद. ज्यांना उत्सुकता असेल त्यांनी मूळ संग्रह जरूर वाचावा.
1: पत्रानुबंध या मालेत आत्ताच आपण ऐकला जी ए कुलकर्णी यांच्या पत्रांचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक भेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवाणकर.

पुनःप्रसारित कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके आत्ताचा पण ऐकलात. दुपारचे 2 वाजता आहेत. पुनःप्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. विषय आहे शाश्वत शेतीसाठी देशी गोवंश संवर्धन आणि वाचक स्वर आहे सुवर्णा कुलकर्णी यांचा. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, हवामान बदल, नैसर्गिक संसाधनांची घट, उत्पादन खर्चातील वाढ आणि अन्न सुरक्षेची आव्हानं यासारख्या परिस्थितीमध्ये देशी गोवंशाचं महत्व अधिक वाढलं आहे. महाराष्ट्रातील प्रयोगशील पशुपालकांनी खिल्लार देवणी, लाल कंधारी, डांगी, गवळाऊ, कोकण कपिला आणि कठाणी हे स्थानिक गोवंश चांगल्या प्रकारे सांभाळले आहेत. तसंच गीर, साहिवाल, राठी, थार पारकर आणि लाल सिंधी या राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट दुभत्या जातींचंही महत्व वाढत आहे. परंतु या अनुवंशिक संपत्तीचं जतन करणं ही आजच्या काळाची गरज आहे. देशी गोवंश संवर्धन ही चळवळ आपल्या सर्वांनीच निर्माण करणं गरजेचं आहे. शेतकरी, गोशाळा, स्वयंसेवी संस्था, युवक, संशोधक आणि समाजातील प्रत्येक घटकाचा सक्रिय सहभाग यामध्ये आवश्यक आहे. प्रत्येक गावामध्ये शुद्ध देशी गोवंश वाढवणं, नोंदणी, वैज्ञानिक संगोपन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केला तर देशी गोवंश संवर्धनाची चळवळ अधिक प्रभावी होईल. पशुपालनामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्स, सेन्सर आधारित पशु व्यवस्थापन, डिजिटल डेटा विश्लेषण आणि मोबाईल तंत्रज्ञानामुळे मोठी क्रांती घडत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देशी गोवंश संवर्धन अधिक परिणामकारक करण्याचे प्रयत्न यासाठी सुरू आहेत. डिजिटल फार्म व्यवस्थापन प्रणालीद्वारे दूध उत्पादन, खाद्य व्यवस्थापन, औषधोपचार, लसीकरण, प्रजनन, खर्च आणि

0: उत्पादन यांची दैनंदिन डिजिटल नोंद ठेवली जाते. मोबाईल ॲपद्वारे शेतकऱ्यांना देशी गोवंश पालनाविषयी वैज्ञानिक माहिती उपलब्ध करून दिली जात आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित मोबाईल प्रणालीद्वारे हवामान, पशु आरोग्य आणि व्यवस्थापनासंदर्भात निर्णय सहाय्य प्रणाली विकसित करण्यात येते. देशी गोवंशाची संख्या जलदगतीनं वाढवण्यासाठी भ्रूण प्रत्यारोपण, उत्कृष्ट जनुक संपदा जतन, शुद्ध प्रजनन आणि वैज्ञानिक निवड यावर भर दिला जात आहे. विशेषतः उच्च अनुवंशिक गुणवत्तेच्या देशी गायींचं भ्रूण तयार करून इतर गायींमध्ये प्रत्यारोपित करण्याच्या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांच्या गोठ्यामध्ये उत्कृष्ट वंशवृद्धी शक्य होईल. देशी गोवंश संवर्धनाबरोबरच नैसर्गिक शेती, गो आधारित उद्योग, जैविक खत निर्मिती आणि ग्रामीण उद्योजकतेला प्रोत्साहन दिलं जात आहे. देशी गोवंश संवर्धनाला उष्ण हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता, रोगप्रतिकारक शक्ती, कमी खर्चात पालन, नैसर्गिक प्रजनन क्षमता आणि शेण गोमूत्राद्वारे सेंद्रिय शेतीला मिळणारं योगदान यामुळे देशी गोवंश आजही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. नैसर्गिक शेती, कार्बन उत्सर्जन कमी करणं, मृदा संवर्धन आणि जैवविविधतेचं संरक्षण यासाठी देशी गोवंशाची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण आहे.
1: पुनःप्रसारित कार्यक्रम कृषीवाणी आत्ताच आपण ऐकलात. विषय होता शाश्वत शेतीसाठी देशी गोवंश संवर्धन. वाचक स्वर होता सुवर्णा कुलकर्णी यांचा. दुपारचे 2:05 होत आहेत. पुनःप्रसारित करत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण श्वसन नलिकेशी संबंधित आजार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध श्वसन रोगतज्ञ डॉक्टर समीर अरबट. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. गेल्या दोन भागांमध्ये बरीच माहिती आपण जाणून घेतली आहे. अच्छा, भागात सांगाल की श्वसन नलिकेमध्ये ज्या अलर्जीज होतात त्या नेमक्या कुठल्या असतात?
1: तर ॲलर्जी हा एक प्रकारचा आपल्या शरीराचा हायपर रिस्पॉन्स असतो. साधारण भाषेत कुठलाही व्यक्ती धूळमातीच्या संपर्कात येतो किंवा वातावरण बदलतं तर त्याला दोनदा सर्दी किंवा खोकला होणार. परंतु ज्याला ॲलर्जी आहे त्याला तोच त्रास 2 आठवडे किंवा 2 महिने चालणार. तर आपल्या शरीराचा हायपर रिस्पॉन्स असतो. ॲलर्जी स्किनवर असेल तर खाज होते, रॅश येते, डोळ्यात असले तर डोळे खाजवणे, पाणी येणे, नाकात असेल तर नाक बंद होणे, शिंका येणे, सतत डोकं दुखणे जे सायनसायटिसचं लक्षण असतं, घशात असेल तर घसा खरखर करणे, खोकला येणे आणि श्वास नलिकेत ॲलर्जी असेल तर त्यामुळे पण खोकला किंवा दमा येऊ शकतो. तर दमा आणि खोकला हे आपले श्वास नलिकेचे ॲलर्जी रिॲक्शन असतात. तर ज्यांना कोणाला ॲलर्जीचा त्रास असतो त्यांना ॲलर्जी टेस्ट करून ॲलर्जीची माहिती घेणे, ॲलर्जीला चांगल्याने ट्रीट करणे गरजेचं असतं. कारण हाच ॲलर्जीचा त्रास पुढे जाऊन सिव्हिअर अस्थमा म्हणजे दम्याचा अटॅक पण किंवा लंग अटॅक करू शकतो.
0: आपण एक बघतो की बऱ्याच लोकांना कफ जमा होतो घशात, तर हे सर्वसामान्य लक्षण आहे का? इग्नोर केलं तर चालतं का?
1: नाही, एक कधी खोकला येणे किंवा शिंका येणे हे आपण इग्नोर करू शकतो. पण तुम्हाला समजा कफ जमा होत असेल, सतत कफ जमा होत असेल, त्याचे बरेचसे कारण असू शकतात. ॲलर्जी स्वतः एक कारण असू शकतं. कारण जेव्हा केव्हा वातावरणात बदल होतो तेव्हा आपल्या आजूबाजू जे हवेत ओलवा असतो त्याच्यात बदल होतो, जो वातावरण असतं त्याच्यात बदल होतो. बरेचसे परागकण किंवा वेगळे पदार्थ असतात जे वातावरण बदलल्याने हवेत येतात, तर हा एक कारण असू शकतो. यासोबत तुम्हाला सतत कफ असेल तर हे एक इन्फेक्शनमुळे पण असा हा कारण असू शकतं. तर याला आपल्याला इग्नोर बिलकुल नाही करायचं आहे. याचं निदान लावणे आणि याचं ट्रीटमेंट घेणे खूप गरजेचं आहे.
0: डॉक्टर, आपल्या बोलण्यात आणखी एक टर्म आली ती म्हणजे लंग अटॅक. तर लंग अटॅक नेमकं काय असतं?
1: लंग अटॅक हे एक खूपच कॉमन एंटिटी आहे जी बरेचदा बरेच लोकांना होते. परंतु जेवढी आपल्याला सिरियसनेस एक हार्ट अटॅकची आहे तेवढी लंग अटॅक बद्दल नाही राहत. तर जेव्हा केव्हा तुम्हाला लंग्सशी श्वासनलिकेशी संबंधित कुठलाही आजार एकदम वाढून येतो, जेव्हा तुमची श्वासनलिका रुंदीला खूप लहान होऊन जाते, तुम्हाला अस्थमा किंवा सीओपीडीचा अटॅक येतो, याला आम्ही लंग अटॅक म्हणतो. हा एक लाईफ थ्रेटनिंग ही वेळ असते जेव्हा तुमच्या लंग्समध्ये ऑक्सिजन घेण्याची क्षमता खूप कमी होऊन

0: जाते आणि तुमच्या जीवाला धोका असतो. तर यावेळी तुम्हाला अर्जंट ट्रीटमेंट घेणे आणि लंग अटॅक पासनं वाचण्यासाठी प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स रेग्युलरली घेणे खूप गरजेचं आहे.
1: डॉक्टर, याची काही लक्षणं असतात?
0: तुम्हाला समजा दम सतत सुरू असेल आणि तो दम जेव्हा खूप वाढून येतो किंवा खूप जोराने खोकला सुरू असेल आणि तो खोकला थांबत नाही, तर हे लंग अटॅकचे लक्षणं असू शकतात. परंतु बरेचदा हेच लक्षणं साधारण सर्दी खोकल्यातही असतात म्हणून लोकांना माहिती होत नाही. तर जेव्हा केव्हा तुम्हाला खूप दिवसांपासून दमा असेल तर त्याचा आधी निदान लावणे गरजेचं आहे, कारण एकदा लंग अटॅक आला तर तेव्हा बरेचदा डॅमेज जो आहे तो इरिव्हर्सिबल होऊन जातो.
1: डॉक्टर, स्मोकिंग किती घातक असतं श्वसन नलिकेसाठी?
0: आतापर्यंत जेवढी काही रिसर्च किंवा माहिती आहे त्याच्यामध्ये स्मोकिंग सगळ्यात प्रूव्हन एक कारण आहे ज्याच्यामुळे तुम्हाला हार्ट लंग्स ब्लड वेसलचे आजार होतात. आणि रेस्पिरेटरी सिस्टीमसाठी सगळ्यात धोकादायक हे स्मोकिंग कुठल्याही प्रकारे, तुम्ही सिगरेट, बिडी किंवा वेपिंग किंवा हुक्का, यापैकी कुठल्याही प्रकारचं स्मोकिंग तुमच्या लंग्सला खराब करू शकतं. आणि आजकाल सेकंड हँड स्मोक, म्हणजे जो व्यक्ती स्वतः धूम्रपान करत आहे त्याच्या परिसरात जे लोक आहे, लहान मुलं जे आहेत, त्यांना मोठं झाल्यावर जे लंग्सवर दुष्परिणाम दिसतात ते सेकंड हँड स्मोकिंगमुळे असतात. तर सेकंड हँड स्मोक पण खूप एक धोकादायक आहे स्मोकिंगशी संबंधित.
1: डॉक्टर समीर अर्बट, आपण इथे आलात आणि श्वसन नलिकेशी संबंधित आजार याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार. श्रोते हो, श्वसन नलिकेशी संबंधित आजार या विषयावर सुप्रसिद्ध श्वसन रोग तज्ञ डॉक्टर समीर अर्बट यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. अच्छा आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो नमस्कार. परिसर कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी रोहिणी सूर्यवंशी अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात जलसंवर्धन काळाची गरज या विषयावर माहिती, आणि ही माहिती देतील गौरव अंबारे. श्रोते हो या कार्यक्रमाचा तिसरा भाग ऐकूया.
1: मित्रांनो, आधीच्या भागात आपण घरोघरी पाण्याच्या छोट्या छोट्या सवयी बदलून पाणी कसे वाचवायचे याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेतली. आजच्या भागात आपण पावसाचे पाणी शास्त्रीय दृष्ट्या कसे साठवायचे, म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग कसे करायचे हे सोप्या भाषेत जाणून घेऊया. मित्रांनो, जेव्हा पावसाळा येतो तेव्हा आभाळातून पडणारा प्रत्येक थेंब हा निसर्गाने आपल्याला दिलेला अनमोल प्रसाद असतो. पण दुर्दैवाने आपण त्याचं काय करतो बरं? आपल्या घराच्या इमारतीच्या छतांवर पडणारं पाणी हे पाईपद्वारे थेट रस्त्यावर किंवा गटारात सोडून देतो. ते पाणी गटारात जातं, घाण होतं आणि शेवटी वाहून निघून जातं. उन्हाळ्यात मात्र आपण त्याच पाण्यासाठी तरसतो. या समस्येवरचा सर्वात उत्तम, सोपा आणि कायमस्वरूपी उपाय म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग. आता हे नाव ऐकायला खूप टेक्निकल किंवा कठीण वाटलं, पण ही संकल्पना अतिशय सोपी आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे दुसरं काहीही नसून आपल्या छतावर पडणारं पावसाचं शुद्ध पाणी गोळा करणं, ते फिल्टर करणं आणि जमिनीत जिरवणं किंवा टाकीत साठवणं. हे नक्की कसं केलं जातं? याचे प्रामुख्याने दोन मार्ग आहेत. जमीन पुनर्भरण, ग्राउंड वॉटर रिचार्ज. आपल्या इमारतीच्या किंवा घराच्या छतावर जो पाईप असतो तो पाईप रस्त्यावर न सोडता जमिनीखाली एक छोटा खड्डा रिचार्ज पीठ तयार करून त्यात सोडला जातो. या खड्ड्यात वाळू, बारीक खडी आणि कोळसा याचा थर असतो, जो नैसर्गिक फिल्टरसारखा काम करतो. जेव्हा पावसाचं पाणी छतावरून या पाईपद्वारे खड्ड्यात जातं तेव्हा ते फिल्टर होऊन थेट जमिनीच्या पोटात जातं. यामुळे आपल्या परिसरातील जमिनीची, पाण्याची

0: पातळी ग्राउंड वॉटर लेवल कमालीची वाढते. परिणामी आपल्या परिसरातील विहिरी आणि बोरवेल उन्हाळ्यात सुद्धा पाण्याने भरलेल्या असतात. टाकीमध्ये साठवून स्टोअर टँक. जर तुमच्याकडे मोठी टाकी असेल तर छतावरचं पावसाचं पाणी थेट फिल्टर करून त्यात टाकीत साठवता येतं. हे पाणी तुम्ही कपडे धुण्यासाठी, भांडी घासण्यासाठी आणि योग्य रीतीने प्रक्रिया करून पिण्यासाठी सुद्धा वापरू शकता. आता असा विचार करा, जर आपल्या परिसरातल्या प्रत्येक सोसायटीने, प्रत्येक घराच्या मालकाने आपापल्या इमारतीवर हे रेन वॉटर हार्वेस्टिंगचं मॉडेल बसवलं तर काय होईल? पहिला फायदा म्हणजे उन्हाळ्यात आपल्या परिसराला पाण्याचा एकही टँकर मागवावा लागणार नाही. टँकरवर होणारे हजारो रुपये टँकरवर खर्च होणारे हजारो रुपये वाचतील. दुसरा फायदा म्हणजे पावसाळ्यात रस्त्यावर जे पाणी साचून ट्रॅफिक होतं किंवा सखल भागात पाणी भरतं ती समस्या कायमची नष्ट होईल. रेन वॉटर हार्वेस्टिंग ही केवळ एक आधुनिक पद्धत नाही तर ती आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे. जर आपण आज पाऊस पडताना ते पाणी जमिनीत जिरवलं तरच जमीन उन्हाळ्यात आपल्याला पाणी परत देईल. धन्यवाद.
1: श्रोत्याहो, आताच आपण जलसंवर्धन काळाची गरज या विषयावर जाणून घेतलं गौरव अंबारे यांनी दिलेल्या या माहितीतून. मंडळी, आताच आपण या कार्यक्रमाचा तिसरा भाग ऐकलात. श्रोत्याहो, आजच्या आपल्या परिसर कार्यक्रमाचा विषय होता जलसंवर्धन. या विषयाबरोबरच आजच्या परिसर कार्यक्रमात आज इथेच रजा घेतोय. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमाचं निवेदन केलेलं होतं रोहिणी सूर्यवंशी यांनी. सादर करते सतीश रेवे.

0: श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
1: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
0: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण।
1: नौसेना स्वरवंदना
0: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता स्थळ रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी मुंबई।
1: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे।
0: तेव्हा श्रोते हो, या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया।
1: नौसेना स्वरवंदना।
2: आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 3 वाजता आपण ऐकणार आहात प्रादेशिक बातम्या।

0: आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधी आणि सत्ताधारी पक्षाचे आरोप प्रत्यारोप. संसदेत आजही गदारोळ. भूसंपादनाचा मोबदला विलंब मिळाला तरी भूधारकाला मिळणाऱ्या व्याजदरात वाढ करायचा राज्य शासनाचा निर्णय. 23 वर्षाखालच्या राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत पहिल्याच दिवशी 17 पदकं जिंकत भारताची दमदार सलामी. आणि साताऱ्यात पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर आज मध्यरात्री झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू. नीट परीक्षेच्या प्रश्नावरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलीस कारवाई आणि इतर मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजात त्या येत राहिला. गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी राज्यसभेचं कामकाज आधी दुपारी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेच्या कामकाजाला 11 वाजता सुरुवात झाल्यानंतर सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास घ्यायचा प्रयत्न केला. विद्यार्थी आंदोलनावरच्या पोलीस कारवाईबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांनी निवेदन करावं अशी मागणी विरोधकांनी केली. सभापती ओम बिर्ला यांनी सांगितलं की गृहमंत्री अमित शहा निवेदन द्यायला तयार असल्याची माहिती कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी कालच दिली आहे. सभागृहाचं कामकाज चालू द्यावं अशी विनंती सभासदांना केली.
1: सदन में चर्चा हो, प्रश्नकाल हो और महत्वपूर्ण विधेयकों पर चर्चा होना चाहिए. ये विधेयक देश और राष्ट्र के साथ बहुत बड़े परिवर्तन लाने के विधेयक होते हैं. इस पे अच्छी चर्चा संवाद होना चाहिए. लेकिन कल बीएससी की मीटिंग में भी आग्रह किया, आज फिर आग्रह कर रहा हूँ कि जिस विषय पर आप छात्रों के विषय पर मांग कर रहे थे, सरकार संसदीय कार्य मंत्री ने कल बीएससी की बैठक में स्पष्ट रूप से कहा कि गृह मंत्री इस बात पर जवाब देने को तैयार.
0: मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं त्यांनी कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. 2 वाजता कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ सुधारणा विधेयक आणि केरळचं नाव बदलून केरळम करण्यासाठीचं विधेयक लोकसभेत मंजूर झालं. त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यसभेत कामकाज सुरू झाल्यानंतर कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. विरोधकांच्या गदारोळातच अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहर पुकारला. मात्र गदारोळ न थांबल्यानं कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास घ्यायचा प्रयत्न केला, पण विरोधकांनी घोषणाबाजी आणि गदारोळ सुरू केल्यामुळे त्यांनी कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. सध्या राज्यसभेत न्यायाधिकरण सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू आहे. देशात आतापर्यंत 10 कोटी 33 लाखापेक्षा जास्त शेतकरी ओळखपत्र तयार करण्यात आल्याची माहिती कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी लोकसभेत लेखी उत्तराद्वारे दिली. या ओळखपत्रांद्वारे प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी, प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी

सारख्या थेट लाभ वितरण योजनांसाठी नोंदणी करण्याची प्रक्रिया सोपी होते. शेतकरी आपला मोबाईल वापरून या ओळखपत्रासाठी नोंदणी करू शकतात असंही त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ 50 लाखांपेक्षा जास्त घरांना झाल्याची माहिती नूतन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात दिली. झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलनावर लाठीमार झाल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांनी आज संसद परिसरात निदर्शनं केली. विद्यार्थी आंदोलनाबाबत विरोधी पक्षनेता राहुल गांधी चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप निदर्शकांनी केला. सरकार चर्चेला तयार असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील निवेदन देणार आहेत, मात्र विरोधी पक्ष गदारोळ करून कामकाजात व्यत्यय आणत असल्याचं रालोआ खासदारांनी सांगितलं. झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलक नेते देवेंद्रनाथ महतो यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काल रांचीमध्ये झालेल्या मोर्चाच्या वेळी जखमी झाल्यानंतर महतो यांची प्रकृती आणखीन बिघडली. पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप महतो यांनी केला आहे. लाठीमाराच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीनं आज झारखंड बंद पुकारला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशवासियांना हर घर तिरंगा मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. आपल्या एक्स या समाजमाध्यमावर अमित शाह यांनी एक संदेश शेअर केला असून त्यात नागरिकांना तिरंगा यात्रेत सहभागी होऊन हर घर तिरंगा .com या संकेतस्थळावर आपला सेल्फी अपलोड करण्याचं आवाहन केलं आहे. तसंच वंदे मातरम गीताच्या 150व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर वंदे मातरमचं सामूहिक गायन करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. येत्या स्वातंत्र्य दिनापर्यंत चालणाऱ्या हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत देशभर विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. देशभरात जागोजागी तिरंगी राष्ट्रध्वजाची प्रतिकृती हातात घेऊन पदयात्रा, सायकल यात्रा आणि बाईक रॅली काढण्यात येत आहेत. सांगली परभणी इथं हर घर तिरंगा यात्रा आज निघाल्या होत्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सार्वजनिक प्रकल्पांसाठी भूसंपादन झाल्यावर मोबदला मिळण्यात विलंब झाल्यास भूधारकाला मिळणारे व्याजदर वाढवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं आज घेतला. नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांसाठी स्थापन करण्यात येणाऱ्या कंपनी समूहातल्या अंतर्गत जमीन देवघेवीवर मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे, तर जमीन खरेदीवरच्या मुद्रांक शुल्कात 25% सूट देण्यात येणार आहे. कृषी विभागात संचालक आणि सहसंचालक मिळून 4 नवीन पदनिर्मितीला मान्यता देण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत झाला. राज्यातल्या महाविद्यालयांमध्ये समाजकार्य अशी वेगळी विद्याशाखा, नवीन अभ्यासक्रम आणि अतिरिक्त तुकडी विनाअनुदान तत्वावर सुरू करता येईल. नांदेड जिल्ह्यात हदगाव इथं जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय तसंच सरकारी वकिलांचं कार्यालय सुरू करण्याच्या दृष्टीनं आवश्यक पदांना तसंच खर्चाच्या तरतुदीला मान्यता देण्याचा प्रस्ताव आजच्या बैठकीत मंजूर झाला. राज्य शैक्षणिक धोरणाची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातल्या सर्व सरकारी विद्यापीठांनी एकसमान शैक्षणिक वेळापत्रक राबवावं, तसंच चौथ्या वर्षाच्या ऑनर्स पदवी अभ्यासक्रमाची चालू आणि पुढच्या शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक आराखडा तयार करावा अशा सूचना उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिल्या. राज्यातील सर्व शासकीय विद्यापीठांच्या कुलगुरूंची ऑनलाईन बैठक आज मंत्रालयात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. राज्यातली एसटी आगार आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याचं नियोजन राज्य सरकार करत आहे अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मुंबईतल्या ताडदेव इथल्या परिवहन कार्यालयात टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक ट्रक्सना हिरवा झेंडा दाखवताना ते बोलत होते. राज्य सरकार सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर असलेल्या उड्डाण पुलाखालीही चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचा विचार करत आहे. या संदर्भातला प्रस्ताव मंजुरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. नाशिक जिल्ह्यात नाफेड आणि सहकारी ग्राहक संघामार्फत सुरू असलेल्या कांदा खरेदीत गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारीची दखल घेत केंद्रीय दक्षता पथकानं बाजार समित्यांमध्ये भेट देऊन चौकशी सुरू केली आहे. यात शेतकऱ्यांच्या सातबारा आणि ओळखपत्राची डिजिटल माहिती घेतली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं शेती क्षेत्र आणि कांदा लागवडीची पडताळणी होईल, तसंच शेतकऱ्यांच्या ऐवजी व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या खरेदीला आळा बसेल असं प्रशासनानं म्हटलं आहे. या चौकशीमुळे

0: तक्रारींच्या संख्येत मोठी घट झाल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. नायजेरियात लागोस इथं सुरू असलेल्या 23 वर्षाखालील राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत भारतानं पहिल्याच दिवशी 17 पदकं जिंकत दमदार सुरुवात केली. यात 4 सुवर्ण, 4 रौप्य आणि 9 कांस्य पदकांचा समावेश आहे. या खेळाच्या तीनही प्रकारात भारतीय खेळाडूंनी वर्चस्व गाजवलं. साताऱ्यात पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर आज मध्यरात्री झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले. मध्यरात्री 1:30 सुमाराला हा अपघात झाला. पुण्याहून साताऱ्याच्या दिशेनं जात असलेल्या कारवरचं चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ही कार आधी दुभाजकाला धडकली आणि त्यानंतर पलीकडच्या लेनमध्ये जाऊन एका ट्रकवर आदळली. अपघातातल्या जखमींवर उपचार सुरू आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधी आणि सत्ताधारी पक्षाचे आरोप प्रत्यारोप. संसदेत आजही गदारोळ. कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. भूसंपादनाचा मोबदला विलंब मिळाला तर भूधारकाला मिळणाऱ्या व्याजदरात वाढ करायचा राज्य शासनाचा निर्णय. 23 वर्षाखालच्या राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत पहिल्याच दिवशी 17 पदकं जिंकत भारताची दमदार सलामी. आणि साताऱ्यात पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर आज मध्यरात्री झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ऍपसही 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट आमच्या सायंकालीन सभेत ठीक 5 वाजता. तोपर्यंत नमस्कार. दरम्यान AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम सुरू राहतील.

Thank you.

एफएम लहरी 249.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि एफएम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोतेहो आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सायंकाळचे 5 वाजलेत. आमची आजची दुसरी प्रसारण सभा आता सुरू करीत आहोत. प्रसारणात आपल्यासोबत मी शुभांगी चव्हाण. श्रोतेहो नमस्कार. ऐकूया हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं प्यासा सावन या चित्रपटातील गीत. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि रचना आहे संतोष आनंद यांची.

लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं प्यासा सावन या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. श्रोते हो, आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया सावन को आने दो या चित्रपटातील गीत. गीताला आवाज आहे जसपाल सिंग, कल्याणी मित्र आणि सहकाऱ्यांचा, संगीत आहे राजकमल यांचं आणि रचना आहे गौहर कानपुरी यांची.

सावन को आने दो या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं सरगम या चित्रपटातील गीत. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं आणि रचना आहे आनंद बक्षी यांची.

मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं सरगम या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. श्रोते हो हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया उदित नारायण आणि साधना सरगम यांनी गायलेलं अनाडी या चित्रपटातील गीत. गीताला संगीत आहे आनंद मिलिंद यांचं आणि रचना आहे समीर यांची.

उदित नारायण आणि साधना सरगम यांनी गायलेलं अनाडी या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया श्रेया घोषाल आणि उदय मुजुमदार यांनी गायलेलं गुरु या चित्रपटातील गीत. गीतरचना आहे गुलजार यांची.

स्वतः गुरु या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सायंकाळचे 5:30 होत आहेत. युववाणी हा युवकांसाठीचा कार्यक्रम ऐकण्यासाठी जाऊया आमच्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्राकडे.

0: फ्रेंड्स, यो आणि चर्चा विशेष कार्यक्रमात मी मैथिली जगताप तुमचं मनापासून स्वागत करते. मंडळी, 12 ऑगस्ट हा दिवस आपण आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणजेच इंटरनॅशनल युथ डे म्हणून साजरा करतो आणि या निमित्तानेच आपली मैत्रीण तन्वी गुंडये आपल्यासोबत गप्पा मारणार आहे.
1: स्वप्न पाहण्याचं वय, ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडण्याचं वय,

0: उद्या आपल्यासोबत गप्पा मारणार आहे.
1: स्वप्न पाहण्याचं वय, ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडण्याचं वय. म्हणूनच तरुणाईला फक्त वयाच्या आकड्यात बांधता येत नाही, कारण तरुणाई म्हणजे ऊर्जा, कल्पकता, प्रश्न विचारण्याची हिंमत आणि उद्याचं जग आजपासून घडवण्याची ताकद. याच तरुणाईचा आवाज जगभर पोहोचवणारा दिवस म्हणजे आंतरराष्ट्रीय युवा दिन. दरवर्षी 12 ऑगस्टला हा दिवस साजरा केला जातो. तरुणांसमोरील प्रश्न, त्यांच्या गरजा आणि समाजाच्या विकासामध्ये त्यांची भूमिका याकडे जगाचं लक्ष वेधून घेणं हा या दिवसामागचा मुख्य उद्देश आहे. संयुक्त राष्ट्रांनी 12 ऑगस्ट हा आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणून 1999 निश्चित केला आणि 2000 हा दिवस साजरा होऊ लागला. युवा दिन साजरा करण्यामागचा उद्देश हा एकच आहे, तो म्हणजे जगभरातल्या तरुणांचे प्रश्न, त्यांच्या गरजा आणि त्यांच्या कल्पनांकडे समाजाचं आणि सरकारचं लक्ष वेधून घेणं. आजच्या तरुणांसमोर अनेक संधी आहेत, पण त्याचबरोबर अनेक आव्हानं देखील आहेत. शिक्षण, रोजगार, तंत्रज्ञान, हवामान बदल, समान संधी आणि निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग असे अनेक विषय त्यांच्या आयुष्याशी थेट जोडले गेलेत. आज जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये तरुण राहत आहेत. कुणाकडे शिक्षणाची संधी आहे तर कुणाला त्यासाठी संघर्ष करावा लागतोय. कुठे रोजगाराच्या संधी आहेत तर कुठे बेरोजगारीचं मोठं आव्हान आहे. कुठे हवामान बदलाचा थेट परिणाम जाणवतोय तर कुठे डिजिटल जगातल्या बदलांशी जुळवून घेण्याची धडपड सुरू आहे. पण या सगळ्याच्या पलीकडे एकच गोष्ट समान आहे, ती म्हणजे चांगलं शिक्षण हवंय, सन्मानाने जगायचंय, स्वतःच्या पायांवर उभं राहायचंय आणि आपलं भविष्य स्वतः घडवायचंय. म्हणूनच तरुणांना केवळ देशाचं भविष्य म्हणणं पुरेसं नाहीये. आजचा तरुण हा देशाचा वर्तमानही घडवतोय, त्याचप्रमाणे आजची तरुण पिढी ही उद्याचं भविष्य असं म्हटलं जातं. म्हणून राष्ट्राच्या उभारणीत आणि विकासात तरुणांची भूमिका देखील महत्वाची ठरते. अशा परिस्थितीत तरुणांनी देशाच्या आणि जगाच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीचं भान ठेवायला हवं. त्यांना देशाच्या आणि जगाच्या विकासात रस असायला हवा. यासाठी तरुणांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाय शोधला जातो, जेणेकरून ते समाजासाठी आवाज उठवू शकतील. विकासासाठी काम करा हा उद्देश अंगीकारूनच दरवर्षी 12 ऑगस्ट हा आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातोय. युवा दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा करण्यामागचा उद्देश सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विषयांवर तरुणांचा सहभाग आणि भूमिका यावर चर्चा करणे हा देखील आहे. तरुणांना समाजातील अनेक प्रश्नांवर पुढे आणण्याकरता प्रोत्साहित करण्यासाठी हा दिवस साजरा करतात. युनायटेड नेशन्स दरवर्षी युवा दिनाची थीम ठरवत असते. या थीमनुसार जगभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. या निमित्ताने जगभरातल्या तरुणांना अनेक विषयांवर आपलं मत मांडण्याची संधी मिळते. तरुणांच्या समस्या जाणून घेण्याबरोबरच त्या सुधारण्यासाठीही प्रयत्न केले जातात. आणि मित्रांनो, या वर्षीची युवा दिनाची थीम आहे डिफरंट कॉन्टेक्स्ट कॉमन एस्पिरेशन्स, म्हणजेच वेगवेगळ्या परिस्थिती पण समान इच्छा किंवा आकांक्षा. यंदाच्या युवा दिनाची थीम आपल्याला सांगते की आपली भाषा वेगळी असू शकते, आपली संस्कृती वेगळी असू शकते, आपल्या समस्या देखील वेगळ्या असू शकतात, पण चांगल्या भविष्याचं स्वप्न, सन्मानाने जगण्याची इच्छा आणि जग बदलण्याची आकांक्षा ही मात्र सगळ्या तरुणांची समान आहे. बरोबर की नाही? म्हणूनच आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त आपण एकच गोष्ट लक्षात ठेवूया, तरुणांना संधी दिली, त्यांचा आवाज ऐकला आणि त्यांच्या कल्पनांवर विश्वास ठेवला तर बदलाची सुरुवात कुठूनही होऊ शकेल. आता हे फक्त ऐकायला छान वाटणारं वाक्य नाही आहे. जगभरात अनेक तरुण हे आपल्या कृतीतून सिद्ध देखील करताना आपल्याला दिसतात. म्हणजे उदाहरणच जर घ्यायचं झालं तर मलाला युसुफ झाई, एका मुलीला शिक्षणाचा अधिकार मिळावा एवढ्या साध्या मागणीसाठी तिने आवाज उठवला होता. त्या आवाजाला विरोध झाला, तिच्यावर हल्ला झाला, पण ती थांबली नाही. पुढे ती जगभरातल्या मुलींच्या शिक्षणासाठी काम करणारा एक महत्वाचा आवाज बनली. याचा अर्थ एकच, परिस्थिती तुमच्या विरुद्ध असली तरी तुमची आकांक्षा तुमची ताकद बनू शकते. भारताकडे जरी आपण पाहिलं ना तरी अशी अनेक उदाहरणं आपल्याला दिसतील. म्हणजे लिसिप्रिया कांगुजम ही तरुण हवामान कार्यकर्ती लहान वयातच हवामान बदलाचा मुद्दा घेऊन सार्वजनिक चर्चेमध्ये आली. पर्यावरणाचा प्रश्न हा फक्त सरकारचा किंवा मोठ्या संस्थांचा विषय नाहीये, तर त्यात तरुणांचाही आवाज महत्वाचा आहे हे तिने सातत्याने मांडलं. आपल्यासारखे अनेक तरुण आता स्टार्टअप सुरू करतात, नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने समस्या सोडवतात, ग्रामीण भागात सामाजिक उपक्रम राबवतात, पर्यावरणासाठी काम करतात, शिक्षणाच्या नव्या पद्धती निर्माण करतात. भारतामधला एखादा तरुण आणि जगाच्या दुसऱ्या टोकाला राहणारा तरुण, त्यांचं आयुष्य वेगळं असू शकतं, त्यांच्या समस्या वेगळ्या असू शकतात, पण चांगलं शिक्षण, रोजगाराची संधी

स्वतःच्या पायावर उभं राहण्याची इच्छा, सुरक्षित आयुष्य आणि स्वतःचं भविष्य स्वतः ठरवण्याची आकांक्षा, या गोष्टी मात्र आपल्याला त्यांच्यामध्ये समानच दिसतात. आणि भारतातल्या तरुणांकडे पाहिलं तर या आकांक्षांचं सामर्थ्य आपल्याला अनेक उदाहरणांमधून दिसून येतं. आता याचंच एक उत्तम उदाहरण बघा, म्हणजे डी गुकेश किंवा प्रज्ञानंद. मित्रांनो, चेन्नईचा डी गुकेश हा तरुण वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी ग्रँड मास्टर झाला. 2024 वयाच्या 18व्या वर्षी त्याने बुद्धिबळाच्या विश्वचषकाचं विजेतेपद मिळवत इतिहास रचला. तो बुद्धिबळाच्या इतिहासातला सर्वात तरुण विश्वविजेता ठरला. या गुकेशची गोष्ट आपल्याला काय सांगते की वय जरी कमी असलं तरी ध्येय मोठं असू शकतं. मात्र ही तरुणाईची ताकद आपल्याला फक्त खेळाच्या मैदानावर किंवा बुद्धिबळाच्या पटावरच दिसते असं नाहीये. विज्ञानाच्या क्षेत्रातही भारतातील तरुण मोठी स्वप्न पाहतात. अंतराळ संशोधन, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, जैवतंत्रज्ञान, हवामान तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रांमध्ये तरुण संशोधक आणि उद्योजक नवीन प्रयोग करतात. म्हणजेच आजचा तरुण हा केवळ नोकरी शोधणारा तरुण राहिलेला नाहीये, तो नवीन संधी निर्माण करणाराही झालाय. सामाजिक क्षेत्राकडे पाहिलं तरी देखील अशी अनेक उदाहरणं आपल्याला दिसतील. केरळमधली 20 वर्षांची अवस्थी सकाळी लवकर उठून आपल्या गावात सुमारे 60 घरांमध्ये वर्तमानपत्र पोहोचवते. स्वतःचं शिक्षण सुरू ठेवण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी ती हे काम करते. तिची ही गोष्ट कदाचित एखाद्या मोठ्या पुरस्काराची नाहीये, पण ती तरुणाईच्या एका वेगळ्या ताकदीची गोष्ट आहे. ती म्हणजे जबाबदारी स्वीकारण्याची. आणि म्हणूनच तरुणाई म्हणजे फक्त मोठी स्वप्न पाहणं असं नाहीये. कधी कधी आपल्या परिस्थितीची जबाबदारी घेऊन रोज छोटं पाऊल पुढे टाकणंही ही देखील तरुणाईच असते. आता एक नजर टाकूया आपल्या जेनझी पिढीकडे. ही अशी पिढी आहे जी इंटरनेट सोबत मोठी झाली. म्हणजे मोबाईल, सोशल मीडिया, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डिजिटल शिक्षण, ऑनलाईन कामांच्या संधी, हे सगळं या पिढीसाठी काही नवीन नाही आहे. या पिढीची एक मोठी ताकद अशी की ती प्रश्न विचारते, ते म्हणजे हे असंच का, यापेक्षा वेगळं करता येणार नाही का, मला माझ्या पद्धतीने जगता का येऊ नये. हे प्रश्न कधी कधी मोठ्यांना त्रासदायक वाटू शकतात, पण समाजात बदल घडवून आणण्यासाठी प्रश्न विचारणारी पिढी ही आवश्यक असते. बरोबर की नाही मित्रांनो? खरं तर ही जेनझी पिढी अधिक जागतिक पातळीवर जोडली गेली आहे. जगाच्या एका कोपऱ्यात घडलेली गोष्ट काही मिनिटात या जेनझींच्या माध्यमातून दुसऱ्या कोपऱ्यात पोहोचते. त्यामुळे या पिढीला सामाजिक, पर्यावरणीय आणि जागतिक प्रश्नांची जाणीवही तुलनेने लवकर होते. पण या पिढीची दुसरी बाजूही आहे, ती म्हणजे सोशल मीडियावर सतत इतरांशी तुलना करणं, झटपट यशाची अपेक्षा असणं, कमी वेळात सगळं मिळवण्याची घाई असणं आणि सतत ऑनलाईन राहण्यामुळे वाढणारा मानसिक आणि सामाजिक ताण, ही सुद्धा आजच्या तरुणांची वास्तवता आहे. म्हणूनच जेनझीला फक्त आळशी पिढी किंवा मोबाईलमध्ये डोकं खुपसलेली पिढी म्हणून हिणवणं योग्य नाहीये. कारण याच पिढीतली मुलं विज्ञानाच्या ऑलिम्पियाडमध्ये देशाचं नाव उज्ज्वल करतात, नवनवीन तंत्रज्ञान विकसित करतात, स्टार्टअप उभारतात, पर्यावरणासाठी आवाज उठवतात आणि सामाजिक प्रश्नांवर सार्वजनिक चर्चा देखील घडवून आणतात. आजच्या तरुणांना फक्त दोष देण्यापेक्षा त्यांना दिशा, संधी आणि विश्वास देण्याची गरज आहे. आणि त्यामुळेच इथे आठवण होते ती स्वामी विवेकानंदांची. स्वामी विवेकानंदांनी तरुणांना नेहमीच आत्मविश्वास, सामर्थ्य आणि ध्येयाची जाणीव करून दिली होती. त्यांचे शब्द आहेत, ऑल पॉवर इज विद इन यू, यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. म्हणजेच सगळी शक्ती तुमच्यामध्येच आहे, तुम्ही काहीही आणि सर्व काही करू शकता. हा विचार आजच्या तरुणांसाठीही तितकाच महत्वाचा आहे. कारण आज तरुणांसमोर खूप पर्याय आहेत, पण त्याचवेळी गोंधळही खूप आहे. सोशल मीडियावर दुसऱ्याचं यश दिसतं, करिअरच्या असंख्य वाटा दिसतात, स्पर्धा वाढली आहे, अपयशाची भीती आहे. अशा वेळी सर्वात आधी गरज असते ती स्वतःवर विश्वास ठेवण्याची. स्वामी विवेकानंदांचा आणखी एक प्रभावी संदेश म्हणजे अराइज, अवेक, स्लीप नो मोर. उठा, जागे व्हा, स्वतःच्या आत असलेल्या शक्तींवर विश्वास ठेवा. आजच्या भाषेत सांगायचं तर फक्त स्वप्न पाहू नका, त्या स्वप्नांसाठी काम करायला सुरुवात करा. कारण तरुणाईची खरी ओळख केवळ तिच्या वयात नसते, ती असते तिच्या विचारांमध्ये, तिच्या प्रश्नांमध्ये आणि तिच्या धाडसामध्ये आणि काहीतरी बदलण्याच्या इच्छेमध्ये. आज एखादा तरुण शिक्षणासाठी संघर्ष करतो, एखादी तरुणी स्वतःचा व्यवसाय उभा करते, कोणी गावातल्या मुलांसाठी शिक्षणाचा उपक्रम चालवतोय, कोणी पर्यावरणासाठी झाडं लावतोय, कोणी तंत्रज्ञानाच्या मदतीने नवीन संधी निर्माण करतोय. ही सगळी उदाहरणं आपल्याला एकच गोष्ट सांगतात की तरुणांना संधी मिळाली तर ते फक्त स्वतःचं आयुष्य बदलत नाहीत, तर ते आपल्या आजूबाजूचं जगही बदलू शकतात.

0: आणि म्हणूनच आंतरराष्ट्रीय युवा दिन हा केवळ तरुणांचं कौतुक करण्याचा दिवस नाहीये. हा दिवस आपल्याला एक प्रश्न विचारतो की आपण तरुणांकडून फक्त अपेक्षा ठेवणार आहोत की त्यांना संधीही देणार आहोत, त्यांना फक्त देशाचं भविष्य म्हणणार आहोत की देशाचं वर्तमान घडवण्यात त्यांना सहभागी करून घेणार आहोत. कारण निर्णय प्रक्रियेत तरुणांचा सहभाग, शिक्षण आणि रोजगाराच्या संधी, मानसिक स्वास्थ्य, डिजिटल समावेशन आणि हवामान बदलासारख्या विषयांवर त्यांचा आवाज हे आजच्या तरुणांसाठी महत्वाचे प्रश्न आहेत. याच तरुणांच्या प्रश्नांविषयी आपल्या तरुण मित्रमैत्रिणींना काय वाटतं हे त्यांच्याचकडून ऐकूयात.
1: हॅलो एव्हरीवन, माय नेम इज असना खान. एज इंटरनॅशनल युथ डे इज अप्रोचिंग, आय वुड फर्स्ट लाईक टू एक्सटेंड माय वॉर्म विशेस टू ऑल द यंग पीपल लिसनिंग टू दिस प्रोग्राम. यूथ इज अ ब्युटिफुल स्टेज ऑफ लाईफ फिल्ड विथ एनर्जी, आयडियाज, ड्रीम्स अँड द करेज टू ट्राय समथिंग न्यू. Nowadays we often hear that Gen Z is lazy. I feel this is a misunderstanding. Every generation is different and Gen Z expresses dedication in different ways. Many young people today are studying, working, learning new skills, supporting their families and trying to build meaningful careers at a very young age. I would like to share my own experience. I work as a special educator in a special institution. My work is not only about teaching subjects, it is about understanding each student, communicating patiently and helping them grow with confidence. One of the biggest challenges I face is that every child learns differently. Some students need more time, some need visual support, some communicate through sign language, and some need repeated encouragement before they participate. There are days when a lesson that seems simple may take much more effort to teach effectively. In such situations, patience becomes my greatest strength. I prepare my lessons carefully, use visual aids, activities, gestures, and simple language. I try to create a classroom where students feel safe and confident. Sometimes progress is very small, but that small progress is a big achievement for us. When a student answers independently, expresses an idea, or smiles with confidence, it gives me tremendous motivation. As a young teacher, I am still learning every day. I attend training sessions, observe experienced teachers, improve my communication skills, and reflect on my teaching methods. This continuous learning itself shows that young people are willing to work hard and improve. I believe Gen Z is not lazy. Gen Z is adaptable. We are growing up in a rapidly changing world, and we are learning to balance education, work, technology, and personal responsibilities together. The willingness to learn, to adjust, and to keep moving forward is also a form of hard work. On the occasion of International Youth Day, my message to all young people is, believe in your abilities, keep learning, and never underestimate the power of consistent effort. And to the society, I would say, trust the youth, encourage them, and give them opportunities. When young minds receive support and guidance, they can contribute wonderfully to education, innovation, and social development. Thank you so much for giving me this opportunity to share my thoughts. Wishing all the listeners a very happy International Youth Day in advance.
2: नमस्कार, माझं नाव साहिल बापट आहे. मी 25 वर्षाचा आहे आणि आत्ता सध्या मी क्रिएटिव्ह फील्डमध्ये कार्यरत आहे. कॉलेजमध्ये अभिनय करणं, लेखन करणं, आता व्यावसायिक नाटकांमध्ये अभिनय, लेखन, दिग्दर्शन करणं या सगळ्या गोष्टींमध्ये आत्ता मी सक्रिय आहे. आत्ताचा जो काळ आहे तो खूप वेगाने पुढे जाणारा काळ आहे. आत्ताची जी पिढी आहे, जेन झी असेल, जेन अल्फा असेल, त्यांना खरंच हा खूप सुटेबल असा टाइम पिरियड आहे. काही डिसएडव्हान्टेजेस आहेत, भरपूर जास्त ॲडव्हान्टेजेस आहेत, त्यामुळे हा काळ खरंच खूप काही शिकवणारा असतो. आमच्या क्रिएटिव्ह फील्डमध्ये आता सोशल मीडिया आणि डिजिटलायझेशन आल्यामुळे खूप गोष्टी या सोप्या झालेल्या आहेत. प्रोजेक्टचं प्रमोशन असेल, अनाऊन्समेंट्स असतील किंवा मीडिया रिलेटेड काही गोष्टी असतील, तर त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आज इतके प्लॅटफॉर्म्स सोशल मीडियावरती आलेले आहेत, त्यामुळे या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवणं हे खूप सोपं झालेलं आहे. त्याचबरोबरीने प्रायव्हेट जॉब सेक्टर आहे, कॉर्पोरेट सेक्टर आहे किंवा बिझनेस सेक्टर आहे, तिकडे पण यूथची गरज असते. ते एन्व्हायरमेंट लाईव्हली राहतं आणि यूथ हे एनर्जेटिक असतात, डायनॅमिक असतात, त्यामुळे त्यांची गरज ही त्या जागेला असते आणि ते काहीतरी नवीन घेऊन येऊ शकतात, काही क्रिएटिव्ह आयडियाज घेऊन येऊ शकतात, म्हणून मग यूथची गरज तिकडे प्रत्येकालाच असते. क्रिएटिव्ह फील्डबद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर प्रायोगिक रंगभूमी असेल किंवा

0: व्यावसायिक रंगभूमी असेल, आज इतकी नाटकं सुरू आहेत, टीव्हीवरती डेली सोप्स प्रचंड प्रमाणात सुरू आहेत, बाहेर इतक्या फिल्म्स येत आहेत, त्यामध्ये तुम्ही पाहिलं तर बरेच नवीन चेहरे आपल्याला दिसतात. हे तर झालं ऑन कॅमेरा किंवा ऑन स्टेज, पण बिहाइंड द कॅमेरा, बिहाइंड द स्टेज सुद्धा त्या प्रोजेक्टच्या टीममध्ये यूथ हे बऱ्यापैकी डॉमिनेटेड आहेत. आणि त्यांच्याकडे कदाचित कामाचा अनुभव कमी असेल, पण त्यांची एनर्जी आणि त्यांचं इंटलेक्ट, त्यांची क्रिएटिव्हिटी ही इतकी जास्त आहे की प्रत्येकाला त्यांच्या टीममध्ये यूथ हे हवे असतात. नवीन चेहरे आज आपण इतके बघतोय की जे स्क्रीनवरती येत आहेत किंवा रंगभूमीवरती येत आहेत, त्यामुळे यूथला आज डिमांड आहे. आणि यूथ जे काही घेऊन येतं त्यांच्याकडनं, तरुण पिढी जी काही त्यांच्याबरोबर घेऊन येते एक पॅकेज, आज सगळ्यांनाच त्याची गरज आहे, प्रेक्षकांना सुद्धा आणि क्रिएटर्सना सुद्धा. त्याचा अजून एक फायदा असा आहे की जे तरुण दिग्दर्शक, अभिनेते किंवा लेखक असतात किंवा निर्माते असतात, ते आजकालचे विषय, आजचे विषय, समाजात चालणारे रूढी परंपरा असतील किंवा जे काही महत्वाचे विषय असतात, ते त्यांच्या कामाच्या माध्यमातून ते लोकांसमोर घेऊन येतात. मग ते नाटकामधून असेल किंवा सिरियलमधनं असेल किंवा फिल्म्समधनं असेल किंवा आता वेबसिरीजमधनं सुद्धा असेल, आजकालचे विषय हे लोकांना कळतात की आज कोणता विषय आहे जो महत्वाचा आहे, कोणता विषय आहे जो लोकांना कळला पाहिजे, तो त्यांच्या क्रिएटिव्हिटीच्या माध्यमातून ते लोकांसमोर घेऊन येतात. आणि अत्यंत इनोव्हेटिव्ह पद्धतीने तो सादर केला जातो, त्याच्यामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता नसते. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे सोशल मीडिया हे इतकं प्रबळ माध्यम आहे तुमची कामं ही लोकांसमोर आणण्यासाठी, ते प्रमोट करण्यासाठी. सोशल मीडिया आज तुम्हाला एका क्लिकवरती तुम्ही तुमची तिकीटं बुक करू शकता, तुम्ही कोणत्याही नवीन गोष्टीची माहिती घेऊ शकता, त्यामुळे या गोष्टींचा नक्कीच फायदा होतो. तुम्ही चॅलेंजेस काय आहेत हे असं विचारलं तर मी सांगेन की एक्सपिरियन्स हा एक चॅलेंज असू शकतो, कारण खूप लहान असल्यापासून मुलं कामाला सुरुवात करतात आणि त्यामुळे त्यांच्याकडे अनुभव तेवढा नसतो जेवढा मोठ्या माणसांकडे असतो किंवा त्या क्षेत्रातल्या दिग्गजांकडे जेवढा अनुभव असतो तेवढा त्यांच्याकडे नसतो. त्यामुळे थोडंसं सेट व्हायला किंवा त्या क्षेत्रात रुळायला त्यांना काही वेळ जाऊ शकतो, पण परत तरुण पिढी ही खूप हुशार आहे आणि ते पटकन ॲडॅप्ट करतात त्या सिच्युएशनला किंवा त्या ॲटमॉस्फिअरला. ते ग्रास्प करतात त्यांना जे काही शिकायचं आहे आणि त्यात पण ते क्रिएटिव्हिटी घेऊन येतात. त्यामुळे थोडा वेळ जातो, मान्य आहे, हा एक डिसअडव्हान्टेज असू शकतो. दुसरं म्हणजे कधी कधी ओव्हर एक्साइटमेंटमध्ये किंवा ओव्हर एन्थुझियास्टिक असल्यामुळे कधी कधी चुकीचे निर्णय घेतले जातात आणि कधी कधी छोटे मोठे नियम सुद्धा मोडले जातात, पण त्याच्यामागे इंटेन्शन हे त्यांचं, तो प्रोजेक्ट असेल किंवा ती गोष्ट असेल ते सक्सेसफुल करणं हाच असतो. पण काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे जी ओव्हर एन्थुझियास्टिक असल्यामुळे, ओव्हर एनर्जेटिक असल्यामुळे ती घेतली जात नाही आणि हा पण एक डिसअडव्हान्टेज असू शकतो. तुम्ही अजून एक चॅलेंज म्हणाल जर क्रिएटिव्ह फील्डमधलं, आमच्या फील्डमधलं असं आहे की पटकन कोणी विश्वास ठेवत नाही तरुण मुलांवरती. ते एखादी गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत असतील, समजवायचा प्रयत्न करत असतील, तर त्यांना लगेच सिरियसली घेतलं जात नाही. त्यांची त्यांची एक पद्धत असते आणि त्या पद्धतीला म्हणा किंवा त्यांना म्हणा सिरियसली न घेतल्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स ब्रेक होऊ शकतो किंवा त्यांना सेल्फ डाऊट येऊ शकतो, स्वतःवर संशय येऊ शकतो, स्वतःच्या कल्पनाशक्तीवरती संशय येऊ शकतो आणि त्यामुळे तो एक ड्रॉबॅक किंवा चॅलेंज असू शकतो. पण या सगळ्या गोष्टी कितीही काही असल्या तरी यूथ म्हणजे एनर्जी, यूथ म्हणजे पॉझिटिव्हिटी, त्यामुळे या तरुण पिढीला कोणीही कमी समजू नये आणि त्यांना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मोटिवेट कसं करता येईल हा प्रयत्न करावा, कारण तेच उद्याचं भविष्य आहेत. धन्यवाद.
1: पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीच काढून देताना, संकटासही ठणकावून सांगावे आता ये बेहत्तर, नजर रोखुणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. कवी गुरु ठाकूरांचे हे शब्द जेव्हा जेव्हा कानी येतात, ओठी येतात, तेव्हा तेव्हा एक चेहरा समोर येतो आणि तो म्हणजेच तरुण चेहरा. हा तरुण चेहरा का लक्षवेधी आहे आणि या चेहऱ्यात खास असं काय दडलंय हे पाहण्यासाठी, नमस्कार, मी कौस्तुभ शैलेश गोसावी मुंबई आकाशवाणी केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपल्याशी संवाद साधतोय. मंडळी, शिंपल्यात जसा पाण्याचा थेंब पडावा आणि त्याचा मोती व्हावा, त्याप्रमाणे एखाद्या मेंदूत एक विचार जन्मास यावा आणि त्या विचाराने एक नवं रूप धारण करावं अशी भंडात केमिस्ट्री काय असेल तर तो आजच्या 21व्या शतकातला तरुण. माणसाच्या जगण्याच्या एकूण चार अवस्था

0: अवस्था आपण पाहतो. मग त्या चार अवस्थांपैकी किशोरावस्था ते प्रौढावस्था या मधल्या अवस्थेमध्ये तरुणांची व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. ह्या एवढ्या ठराविक काळात जोश जागा असतो, परंतु तरुणांना काय हवंय याकडे जर पाठ फिरवली तर मग तिथे रोष उत्पन्न होतो. आज प्रत्येक युवक युवती स्वतःला सिद्ध करण्यासाठी काही ना काही साध्य करू पाहते, आणि ते साध्य करण्यासाठी युगानुयुगे साधना सुद्धा करते. काळ बदलतोय तसा आजचा तरुण बदलतोय, त्याची गरज बदलते, त्याची मतं बदलतायत, आणि त्याच्या विचारधारेला सुद्धा नवतेची धार येऊ पाहते. आधुनिकतेचा परीच स्पर्श झालेली ही पिढी स्वतःला शोधते, धुंडाळते. होय, ही पिढी सोशल मीडियामध्ये गुरफटलेली आहे, पिढी रील्सच्या विळख्यात अडकलेली आहे, पिढी वागण्या बोलण्यात काहीशी उथळ भासेल सुद्धा, परंतु कला, विज्ञान, तंत्रज्ञान, वाणिज्य या सगळ्यांचा संगम तिच्यामध्ये आहे. आज महाविद्यालयीन पातळीवर शिक्षक म्हणून वावरताना अनेक तरुण माझ्यासोबत काम करतात, त्यावेळी त्यांना अवगत असलेली कला जेव्हा मी जाणून घेतो तेव्हा त्यातून कलेचे नानाविध पैलू बाहेर पडतात. आधीची पिढी वाचत नाही अशी तक्रार आधीची पिढी नेहमीच करताना दिसते, परंतु तरुण काय वाचतात असा प्रश्न आधीच्या पिढीने तरी विचारला का? कारण आजच्या मुलांना रील्स स्क्रोल करण्याखेरीज काही येत नाही असाच एक ठप्पा तरुणांवर लादला जातोय. पण निगोतीने काम करणारी जेनझी वास्तवापासून दूर जाता कामा नाहीये, आणि हे भान राखण्यासाठी तरुणांनीही तितकेच विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. आजचा तरुण शरीरासोबत मेंदूलाही महत्व देतोय, आजचा तरुण व्यवस्थेमध्ये कायापलट करू पाहतोय, आजचा तरुण कर्मठ प्रथा मोडतोय, आणि यासाठीच तो स्वतःची नव्याने कात टाकतोय. शिक्षणाला आंबेडकरांनी वाघिणीचं दूध म्हटलंय. विषयाच्या शेवटी येत असताना इतकंच सांगावंसं वाटतं की या दुधाची चव आजच्या तरुणाला कळलीये, या दुधाची भेसळ होऊ नये ही अपेक्षा. आणि मग गुरु ठाकूरांच्याच ओळींप्रमाणे तरुण मंडळी नजरेत नजर रोखून आयुष्याला उत्तर देतील हा आशावाद. मनःपूर्वक धन्यवाद.
1: या आपल्या सर्व तरुण मित्रमैत्रिणींची मतं, त्यांनी केलेलं कार्य, हे सगळं आपल्याला याच वर्षीच्या थीमची आठवण करून देतं की परिस्थिती वेगवेगळी असू शकते, प्रश्न वेगवेगळे असू शकतात, पण स्वप्न मात्र अनेकदा सारखीच असतात. प्रत्येक तरुणाला स्वतःची ओळख निर्माण करायची, स्वतःच्या पायावर उभं राहायचंय, कुटुंबासाठी, समाजासाठी, देशासाठी काहीतरी करायचंय. म्हणूनच या युवा दिनाच्या निमित्ताने माझ्या सर्व तरुण मित्रमैत्रिणींना एकच संदेश आहे की तुमच्या परिस्थितीपेक्षा तुमची स्वप्न मोठी असू द्या, अपयशापेक्षा तुमचा प्रयत्न मोठा असू द्या, आणि परिस्थिती बदलण्याची वाट पाहण्यापेक्षा बदलाची सुरुवात स्वतःपासूनच करा. स्वामी विवेकानंदांनी सांगितल्याप्रमाणे तुमच्यातच सारी शक्ती आहे, फक्त त्या शक्तीवर विश्वास ठेवण्याची गरज आहे. कारण आजचा तरुण फक्त भविष्य घडवणार नाहीये, तो आजचं वर्तमान घडवतोय आणि उद्याचा इतिहास लिहितोय. या सगळ्या मागे एकच गोष्ट आहे की आपल्या भविष्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ही भावना. म्हणूनच आंतरराष्ट्रीय युवा दिन हा केवळ उत्सव नाहीये, तर तो एक जबाबदारीची जाणीव करून देणारा दिवस आहे. काय फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं युवा दिनाविषयी?
2: तर मंडळी, कशा वाटल्या तन्वीने आणि आपल्या तरुण मित्रमैत्रिणींनी आपल्यासोबत मारलेल्या गप्पा, त्यांनी व्यक्त केलेलं त्यांचं मत? अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची, पण घड्याळ खुणावतंय आणि त्या

0: महेश्वर शिंदे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं संगीत भजन आपण ऐकलं. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र.
1: दहा लाखांची लॉटरी मला. वाव,
2: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
3: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रोतेहो, आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत.

0: अन्य द्विपक्षीय वार्तायै अथ च दिल्ल्याम् आयोज्यमानस्य ब्रिक्स आउटरीच सत्रस्य कृते बंगालदेशस्य प्रधानमन्त्रिणे तारिक रहमान महोदयाय औपचारिकं निमन्त्रणं प्रेषितम्। ह्यः बांग्लादेशे भारतीय उच्चायुक्तः तेन सह शिष्टाचार मेलनम् अकरोत् यत्र उभयोः देशयोः परस्पर हित विषयेषु विमर्शो जातः। पाक अधिकृत जम्मू कश्मीरे पाकिस्तानी अत्याचारस्य विरोधे अगस्त मासस्य त्रयोदश दिनांकतः वैश्विकाः प्रतिरोधाः भविष्यन्ति। अवामी एक्शन कमिटी संगठनेन अगस्त मासस्य चतुर्दश दिनांकः कृष्ण दिवसत्वेन उद्घोषितः। षष्ट्यधिक जनानां हत्यां सहैव पञ्चशतोप्यधिक जनानां आघातमधिकृत्य पाकिस्तानी दूतावासानां पुरतः प्रदर्शनस्य योजना अस्ति। नासा संस्थया चंद्राधार कार्यक्रमे इसरो संस्था सहभागी भवितुम् आमंत्रिता। बेंगलुरु नगरे भारत अमेरिका अंतरिक्ष कार्यदलस्य नवम्यां गोष्ठ्यां इसरो अध्यक्षः डॉक्टर वी नारायणन तथा अमेरिकीय राजदूतः सर्गियो गोरह भागम् अग्रहणीताम्। अवसरे निसार अभियानस्य सफलतायाः अनन्तरम् आगामी मानव अंतरिक्ष प्रौद्योगिकीषु परस्पर सहयोगस्य विस्तारः स्वीकृतः। ऋतुविज्ञान विभागेन आगामिषु द्वित्रिदिवसेषु ओडिशा राज्ये वज्रपात मेघगर्जनाभ्यां सह अतीव तीव्र वृष्ट्यै नारंगवर्णीया संचेतना प्रख्यापिता। विभागेन तावत् आगामि दिनद्वयोः अंडमान निकोबार द्वीप समूहे अरुणाचल प्रदेशे असमे मेघालय नागालैंड मणिपुर मिजोरम त्रिपुरा राजस्थानेषु च वज्रपात मेघगर्जनाभ्यां सह अतितीव्रतर वृष्टिः भविष्यतीत्यपि अनुमानितम्। कनाडा ओपन टेनिस प्रतियोगितायां पोलैंड देशस्य पूर्व विश्व प्रथम वरीया ईगा स्वीटेक रशिया देशस्य डायना श्नाइडर इत्येताम् 6-2, 6-1 इति अंकैः केवलं चतुष्षष्टि निमेषेषु पराजित्य उपांत्य चक्रं प्राविशत् इति वार्ताः।
1: श्रोतेहो आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात। संध्याकाळचे 6:30 झाली आहेत। ऐकूया अमृत कलश या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण।
2: मेघ दाटले आभाळी लागे मातीला चाहुल, मेघ दाटले आभाळी लागे मातीला चाहुल, आली वाजत गाजत ढग पाऊस पाऊल, आडदरा नक्षत्रात चालू पेरणी हंगाम, सर्जा राजाच्या जोडीला बळी सोडितो हुकूम, रान शिवारात बीज घेई माती पांघरून, फुले अंकुर इवला पीक पान उजळून, काळ्या आईच्या शिवारी सावळा तो पांडुरंग, काळ्या आईच्या शिवारी सावळा तो पांडुरंग, कष्टात त्या न्हाऊनिया गातो मातीचे अभंग, गातो मातीचे अभंग। नमस्कार श्रोते हो, नमस्कार श्रोते हो। आज आपल्या भेटीला आले आहेत असे साहित्यिक ज्यांनी ग्रामीण मातीचा सुगंध आपल्या शब्दात जपला। शेतकरी, निसर्ग आणि गावकुसातील माणसांच्या भावना आपल्या लेखणीतून जिवंत केल्या। सांडगेवाडीच्या मातीतून उगवलेले ग्रामीण साहित्य विश्वातील एक संवेदनशील नाव रानकवी नामदेव जाधव सर। आजच्या कार्यक्रमाची सुरुवातही मी त्यांच्या कवितेनेच केली आहे, तर स्वागत करूया नामदेव जाधव सर यांचं।

0: केल्या. सांडगेवाडीच्या मातीतून उगवलेले ग्रामीण साहित्य विश्वातील एक संवेदनशील नाव रानकवी नामदेव जाधव सर. आजच्या कार्यक्रमाची सुरुवातही मी त्यांच्या कवितेनेच केली आहे. तर स्वागत करूया नामदेव जाधव सर यांचं. सर नमस्कार, आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार
0: सर. आपल्या लेखणीतून गाव बोलतं, माती बोलते आणि माणसंही बोलू लागतात, या सुंदर साहित्य प्रवासाची सुरुवात नेमकी कशी झाली याबद्दल आपण काय सांगाल?
1: मी सर्वसाधारण 1976-77 ह्या दरम्यान ह्यासाठी सहावी किंवा सातवीला असेल, त्यावेळेला रानकवी नादू म्हानोर, त्याचबरोबर वाराकांत, इंदिराबाई संत, बहिणाबाई चौधरी, त्याचबरोबर गजमांडवळकर यांच्या कविता पाठ्यपुस्तकातील कविता अशा वाचून ऐकून त्यामध्ये मला अतिशय ऊर्जा मिळाली, प्रेरणा मिळाली आणि तिथूनच माझ्या लेखणीचा आरंभ झाला. त्याची एक आठवण सांगतो. मी त्यानंतर सातवीला किंवा आठवीला असेन त्यावेळेला आमचे वर्गशिक्षक यशवंत महादेव शिसाळ गुरुजी हे होते आणि गुरुजी अशा आम्हाला शिकवत असताना मी पाठीमागं असं एका कोपऱ्यामध्ये असं बसून असं वहिवती कविता लिहित होतो आणि गुरुजींचं लक्ष माझ्यात नव्हतं. गुरुजी शिकवण्यात दंग होती आणि एवढ्यात तिने मला उठ असं म्हणून सांगितलं आणि मी काय सांगितलं ते लिहायला उतार ते माझ्याकडे घेऊन ये असं त्यांनी मला सांगितल्यानंतर मी त्यांच्याजवळ गेलो. आता म्हणजे आपल्याला मार खायला लागणार आणि शिसाळ गुरुजींनी पुन्हा काय केलं, मला म्हणजे काय लिहिलंयस ती बघू दे. त्या वहीवरती तिने बघितलं तर मी एक कविता लिहिलेली होती. माझं अभ्यासाकडे लक्ष नव्हतं. गुरुजींनी असा हात उगारला. हात उगारल्यानंतर मी असं आता मार खाणार म्हणून असं खाली वाकलो, परंतु ती माझ्या पाठीवरती शाबासकीची थाप टाकली आणि मला ते म्हणाले की खरोखरच तू एक दिवस चांगला नावाजलेला कवी होशील आणि आज खरोखरच समाधान वाटतं की त्यांचे बोल खरोखर ठरलेले आहेत.
0: म्हणजे त्या दिवशी लिहिलेली एक कविता आज रानकवी नामदेवराव जाधव प्रसिद्ध आहेत. सर आपल्या बालपणाबद्दलही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. तर आपल्या लहानपणाबद्दल आणि सांडगेवाडींमध्ये आपलं जे आतापर्यंतचं आयुष्य गेलं त्याच्याबद्दल काय सांगाल थोडक्यात?
1: आता त्यामध्ये सांगायचं असं की आम्ही लहान असताना म्हणजे आमचे वडील संपूर्ण गावामध्ये माळकरी वारकरी पांडुरंगाचे भक्त. घरी आषाढी वारी करून आल्यानंतर जो आषाढ श्रावण महिन्यामध्ये आमच्या घरी पोथीपुराण चालायचं. पोथीपुराण त्यामध्ये रामविजय, हरिविजय, भक्तिविजय, पांडव प्रताप असे ग्रंथ असायचे. त्याचं वाचन चालू असायचं आणि वाचन चालू असताना ते सतत माझ्या कानावरती पडायचं. घरी भजन असायचं किंवा कीर्तन असायचं, पोथीपुराण असायचं, सगळी गावातली माणसं तिथे त्यावेळेला ऐकायची. कारण 50-60 वर्षापूर्वीचा काळ हा, तर त्यावेळेला ती असं ऐकत असताना ती सतत कानावर पडलं आणि आमच्या आई वडिलांचा संस्कार सुद्धा आमच्यावर चांगलं मिळालं आणि त्यातूनच माझी अशी एक साहित्याचं बीज तिथंच रुजलं गेलं माझ्या मनामध्ये. आणि त्यातून तिथून पुढं बघा 1977-78 ह्या ह्याच्यामध्ये कवी म्हणून आपण नावारोप लागलो. त्यानंतर गावामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण मंडळाचा मी अध्यक्ष आहे, त्याचबरोबर श्री विठ्ठल भजनी मंडळाचा सुद्धा अध्यक्ष आहे. गावाचा जो जेवढे जे काही सामाजिक कार्यकर्ते म्हणजे आहेत त्यामध्ये मी सक्रिय सहभाग असतो. मग त्यामध्ये आध्यात्मिक असो, धार्मिक असो, सामाजिक असो, राजकीय असो, सगळ्यामध्ये आपला संभ्रम झालेला असतो.
0: बरं सर, ग्रामीण साहित्य लिहिण्याकडे आपला कल मला वाटतं जास्त आहे पहिल्यापासून, तर त्याचं कारण काय? आणि आणखीन एक महत्वाचा प्रश्न म्हणजे रानकवी ही उपाधी जी आहे ती आपल्याला कोणी दिली, याबद्दल काय सांगाल?
1: आता कसं झालं मॅडम की मी ज्यावेळेस शेतकरी म्हणजे आम्ही शेतकरी माणसं, शिक्षण कमी झालं, परिस्थिती म्हणून पुढे शिकता आलं नाही मला आणि शेतीमातीत राबत असताना ह्या रानमातीनं किंवा ह्या निसर्गानं मला एक देणगी दिली आणि झाडांनी, पानांनी, फुलांनी, रानवेलींनी मला शब्द दिले, रानपाकरांनी शब्द दिले आणि त्यातूनच माझ्या कविता फुलत गेल्या. आणि एक शेतीबद्दल एक आस्था, शेतीबद्दल प्रेम, शेतीबद्दल कष्ट करण्याची जाणीव आणि शेतीबद्दल असं एक वाहूनच घेतलं आणि खरोखर म्हणजे असं सगळा निसर्ग बघून हे असं माझ्या मनामध्ये एक नवचैतन्य निर्माण झालं. तर त्यामध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे की रानफुल नावाची माझी एक कविता त्यावेळेला अतिशय प्रसिद्ध झाली.
0: बर,
1: तर त्या प्रसिद्ध झाल्यानंतर ती कविता मी आपल्या समोर सादर करतो.

0: जाणार अशा पद्धतीनं ह्या कविता मला स्फुरू लागल्या आणि त्यातूनच मला एक रानकवी म्हणून असं मी प्रत्येक असं साहित्य संमेलन सांगली सातारा कोल्हापूर जळगाव जालना बीड ह्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी मला निमंत्रित केलं त्या त्या ठिकाणी मी जाऊन माझ्या परमेश्वरांनी दिलेल्या देणगीच्या आवाजात मी ह्या गेय कविता सादर करू लागलो आणि लोकांच्यातूनच मला एक उत्स्फूर्तपणे अशी रानकवी म्हणून पदवी मिळाली.
1: बरं सर, आजपर्यंत आपण इतके कविता आणि कथा वगैरे लिहिलेले आहेत, तर लेखन करताना एखादा काही असा प्रसंग आहे का जो आपल्या कायम स्मरणात आहे? एखादी रचना किंवा एखादी कविता आपल्या मनाच्या अगदी जवळची असते तर त्याबद्दल काय सांगता
0: येईल? हो, त्यामध्ये काय झालं सांगतो तुम्हाला. मी एक माझ्या शेतातलाच प्रसंग. शेतामध्ये गेल्यानंतर बघा अशी एक कविता सुचली, पण त्यावेळी मी वह्या आणि पेन आणि कागद विसरत होतो घरी. शेतामध्ये काम करत असताना अशी एक कविता सुचली की ती कविता लिहायला माझ्याकडं पेन आणि वह्या नव्हता. त्यावेळी ती काटकी अशी तुरकाटी पडलेली होती. ती तुरकाटीनं मी माझ्या मांडीवरती ती कविता लिहिली आणि ती घरी येऊन पुन्हा मी वहीवर उतरून काढली आणि त्या कवितेने मला नाव केलं.
1: अरे बापरे.
0: ती कविता म्हणजे अशी आहे, कोयता नावाची कविता.
1: बरं.

0: वा क्या बात है. सर लेखना व्यतिरिक्त आपले आवडीनिवडी काय, आपले छंद काय?
1: हां आता कथा लिहिलेल्या आहेत, एक दोन चार कथा झाल्या आहेत. माझी एक पिसावाडीचा हनव्या नावाची एक कथा आहे, त्याचबरोबर दुष्काळ नावाची कथा आहे, अशा जवळ एक 8-10 कथा घालमेर वगैरे अशा बऱ्याच एक 8-10 कथा आहेत. आता प्रकाशनाच्या मार्गावर आहेत ते गावरान मेवा नावाचा काव्य कथा संग्रह आता येतोय, त्याचबरोबर रानभूल नावाचा काव्यसंग्रह, त्याचबरोबर शुभारशील आणि माळावरल्या कविता हे काव्यसंग्रह आणि कादंबरी गीत्या समाज नावाची अशा बरोबर, आणि त्याचबरोबर गायनाची आवड आहे. आपल्या भजनी मंडळामध्ये गायन करतो, हार्मोनियम वाजवतो, तबला वाजवतो, असे छंद आहेत. त्याचबरोबर सामाजिक राजकीय सगळ्याच्यामध्ये सहभाग असतो. आज मौखिक पद्धतीने आलेल्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आलेल्या ज्या काही जात्यावर लिहू होत्या, आज जाते हे अडगळीत पडलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की ह्या जातीला ओळव्या लोप पाऊस आलेलं ही जी मला खूप खंत वाटत होती. लहानपणी मी पाठीच्या वेळेला माझी आई ज्यावेळी जात्यावरती दळण दळत असते त्यावेळी मी त्या गुलाबी थंडीमध्ये झुंजुमोदी मुंजू पाठीच्या वेळेला असं खंदेला जीवाचं चालू केली असाय आणि प्रकाश पडलेला असायचा आणि त्या ठिकाणी आईच्या मुखातून येणाऱ्या ओव्या ऐकून मी पाठीच्या त्या गुलाबी थंडीत उठून तिच्या मांडीवरती झोपत असे. तिच्या आवाजातल्या त्या ओव्या ऐकून अगदी कान तृप्त होऊन जायचो आणि खरोखरच त्यावेळी सुद्धा माझ्या मनामध्ये त्या कवितेची बीज रुजली गेली असावीत असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट अशी की ही लोप पावत चाललेली कला आज 100 वर्षाच्या 70 वर्षाच्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्या जी काळाच्या पडद्याआड गेल्या, परंतु त्या त्यांच्या आईकडून त्यांच्या सासवाकडून ज्या ज्या काय मुलींनी किंवा सुनांनी डेकींनी संग्रहित करून ठेवला जो जात्यावरल्या ओळ्यांचा जो खजाना आहे तो खजाना जाऊन कुठंतरी जाऊन आपण ते ऐकावा आणि कुठंतरी ही रेकॉर्डिंग करावं किंवा लिहून ठेवावा असं एक मला वाटायला लागलं. एका मन अस्वस्थ झालं, तगमग वाढली, तळमळ वाढली. आणि असंच एकदा पहाटे 5-5 दरम्यान मी शेतामध्ये पाणी पाजा निघालेलो असताना आमच्या गावामध्ये एक सोमन शिवाजी सांडगे मावशी ह्या जात्यावर पाठीच्या वेळेला ती गात होती आणि त्याचा मंजुळा आवाज मला माझ्या कानावर पडला आणि मी तिथंच गेलो पडवीला थांबलून त्या कविता ऐकल्या, त्या ओव्या ऐकल्या आणि ओव्या त्यांच्या झाल्यानंतर पुन्हा मी त्यांना दार उघडल्यानंतर मी त्यांना म्हटलं मावशी ह्या ओव्या तुमच्याकडे किती आहेत त्या, त्यांची सांगितले बऱ्याच आहेत त्या, मग मला दिल्या पाहिजे द्यायला. मग मी लिहून घेणार आहे हा आपला अनमोल लोप पावत चाललेला पुढच्या पिढीला देण्यासाठी हा जो अनमोल खजाना आहे तो ठेवला पाहिजे जपून. तर त्यामध्ये या येऊन या, त्याचबरोबर सौ सोमन शिवाजी सांडगे, त्याचबरोबर सौ श्रीमती शेवंताबाई आनंद शिंदे, त्याचबरोबर श्रीमती वजाबाई शिवाजी सूर्यवंशी, त्याचबरोबर

0: यांनी मला शोकशीन अशा जातीवाले ओव्या संग्रहित करण्यासाठी मदत दिली. त्यांच्याकडून जेवढे होते तेवढे मी सगळे लिहून काढल्या. त्याचबरोबर आमच्या गावात आणि आमच्या पंचक्रोशीत ज्या काही म्हाताऱ्या वयस्कर बायका होत्या त्यांच्या प्रत्येकाच्या घरी गेलो. मग त्या काय काय बायका भांगडा जायच्या शेतामध्ये. त्यामध्ये अरे बाबा तुला आम्ही जर द्यायला गेलो घे तर आमचं कामाचं खाड पडते. मग त्यावेळेला मी काय करणार. मग आमचं पोटपान चाललं पाहिजे. मग त्यावेळेला मी त्यांना त्यांच्या दिवसाचा पगार दिला. आणि दिवसाचा पगार देऊन त्याच्याकडून ती सगळं तिने सांगितलं मी लिहून घेतलं. अशा पद्धतीनं आज माझ्याकडे 4000 जातीवेले ओव्यांचा संग्रहित खजाना आहे. हे जरी सुद्धा जातीवेले अमृतधारा नावाचं थोड्या दिवसात तुम्हाला ज्या पद्धतीनं ही प्रेरणा मी कुठून घेतली तर डॉक्टर सरोजिनी बाबर यांचं एक होता राजा हे नावाचं एक संग्रह असा जातीवेले ओव्यांचाच आहे. तर तो असा बघितल्यानंतर त्यातून मला प्रेरणा मिळाली आणि त्यातूनच माहिती तळमळ वाटेल मी ह्या सगळ्या जात्यावर ओव्या संग्रहित केल्या.
1: अच्छा, म्हणजे सर अशा प्रकारे जात्यावरच्या अमृतधारा
0: हा
1: 4000 ओव्यांचा संपादित ग्रंथ आता
0: प्रकाशाच्या मार्गावर आहे.
1: हा सर, आपल्या आयुष्यावर कोणत्या ना कोणत्या व्यक्तीचा प्रभाव असतो. आता आपल्या लिखाण कार्यावर सर्वाधिक प्रभाव टाकणारे साहित्यिक कोण आहे असं आपल्याला वाटतं.
0: मला असं वाटतं की प्रामुख्यानं जर नाव घ्यायचं म्हटलं तर इंदिराबाई संत यांची लाडकी बाहुली होती माझी एक मिळणार कधी ना परतून दुसऱ्या लाख ही त्या काळात ती कविता होती. इंदिराबाई संत, बहिणाबाई चौधरी, गरी माडूकर, वाराकांत, भारत आंबे आणि आपले नादू मानूर हे माझे खरोखर म्हणजे उज्जर सर आहे. त्यांच्यापासून मी प्रेरणा घेतली म्हणा आणि त्यांच्यापासून पुन्हा मी असं कविता लिहू लागलो.
1: बर सर, आजचे जे नवोदित लेखक आहे जे साहित्य क्षेत्रात येऊ पाहतात किंवा एखादा कवी किंवा चांगला लेखक म्हणून जर त्यांना घडायचं आहे तर एक चांगला लेखक होण्यासाठी एक चांगला साहित्यिक होण्यासाठी त्यांच्या अंगी कोणते गुण असणं आवश्यक आहे असं आपल्याला वाटतं.
0: प्रथमतः म्हणून सांगायचं गोष्ट झाली तर आजच्या ह्या तरुण पिढीने आता मी मागे सांगितल्याप्रमाणे वाचन चिंतन मनन करून प्रसिद्धीच्या पाठीमाग न लागता एक सकस कसदार लिखाण करून आपलं नाव लौकिकरण गरजेचं आहे. आजकाल काय व्हायला लागले मॅडम की एखादी दुसरी कविता द्यायची एखादी दुसरी कविता करायची आणि लगेच छापायच्या नादाला लागायचं प्रसिद्धीच्या मागे लागायचं असं न करता सर्वांनी वाचन मनन चिंतन करून त्यावर सखोल अभ्यास करून लिखाण करणं ही खरोखर म्हणजे काळाची गरज आहे असं मला वाटतं.
1: सर, एक थोडा वेगळा प्रश्न विचारते. आज जर आपण एक लेखक किंवा कवी नसता तर काय असतं असं आपल्याला वाटतं.
0: शेतकरीच. शेतीमाती जर आपतच आयुष्य काढलं असतं पण आज खरोखर म्हणजे परमेश्वराच्या परमेश्वरानं प्रतिमा देणगी दिली आणि त्याच्या जोरावर हीच चालत्या ही खरोखरच म्हणजे नाहीतर आज मी एक हातामध्ये टिकाऊ किंवा खोरं घेऊन शेतामध्ये राबत दिसलो असतो.
1: सर, आमच्या असंही ऐकण्यात आलं आहे की बलुसचं जे ग्रामदैवत आहे दौंडीराज महाराज त्यांच्यावर आधारितही आपण काही गाणी लिहिली आणि ती मोठमोठ्या गायकांनी सुद्धा गायलेली आहे तर त्या अनुभवाबद्दल काय सांगाल.
0: तो अनुभव अतिशय परमानंद अगदी माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण म्हटलं चालेल. कारण का तर 2000 साली बघा धुंडराज माऊली भक्तांची सावली ही ऍडिओ कॅसेट तयार झाली. त्यामध्ये 12 गाणी मी तयार केली एका आरती शेवटाला आणि ते सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर, स्वप्नील बांदोडकर, वैशेष सामंत, मंदार बाटे आणि मी स्वतः त्यामध्ये ती गाणी गायलेली आहेत. हे एक प्रमुच्च असा आनंद. आणि त्यानंतर 2005 साली श्री समर्थ धुंडराज महाराज यांच्या जीवनावरती एक लघुचित्रपट तयार केला. त्याची कथा पटकथा संवाद लेखन आणि त्यामध्ये एक भूमिका मी केलेली आहे. ही सुद्धा एक माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय अशी आठवण.
1: सर, आजपर्यंत आपण जितकं लेखन कार्य केलेलं आहे कविता लिहिल्या कथा लिहिल्या याच्यामध्ये वेळ भरपूर लागतो म्हणजे स्वतःला स्वतःसाठी वेळ काढावा लागतो तर यामध्ये घरच्यांचं सहकार्य कसं होतं तुमच्या.
0: घरच्यांचं खरोखरच कौतुक केलं पाहिजे, त्यांचा आभार मानलं पाहिजेत. कारण माझ्या मिसेस आणि माझी मुलं यांनी मला पूर्ण वेळ दिला आणि मी आता कसं आहे शेती करत करत पोलिसमध्ये MIDC आहे. त्या MIDC BTG इंडस्ट्रीज म्हणून नावाची एक खाजगी कंपनी आहे. त्या कंपनीमध्ये मी सुपरवायझरिंग करतो आणि ते करत करत आपली शेती बघत बघत हा व्यवसाय माझा म्हणजे छंद आहे हा माझा. हा एकच छंद नाही मला. मला आता ही कथाकथन लिहिणे, कविता लिहिणे, तुम्हाला सांगतो शेतीमातीमध्ये राबणे किंवा अन्य तुम्हाला सांगतो पेटी वाजणे, तबला वाजणे, गायन करणे असे अनेक छंद आहेत. आणि हे खरोखर ह्या छंदासाठी मला माझ्या

0: कुटुंबियांनी जे सहकार्य केलं त्यांचं खरोखरच म्हणजे कौतुक करणं किंवा आभार मानणं ही माझं कर्तव्यच आहे.
1: सर, कार्यक्रमाच्या शेवटी आपल्या आवडीची एखादी कविता ऐकायला आम्हाला आवडेल.
0: कवितेचं शीर्षक आहे हिरव्या राणी. पाटाचं पाणी झुळ झुळ वाणी रांगत कस पळतया झालं या गार हिरव रान खुजू खुजू गाली हसतया गामाच्या थेंबान फुललाय मळा रानानं लावलाय भलताच लळा बळीनं सोसल्या शिवारी कळा जोमाने डोलतोय ऊस हो खुळा ऊसाची काडी साखरेची गोडी चाखून कोण बघतो या झालं या गार हिरव रान खुजू खुजू गाली हसतया गुलाबी थंडीत डोलतोय घाऊ हरभऱ्याचा घाटा पडलाय मऊ गवारी भेंडी तोडायला जाऊ भरलं शिवार डोळ्यानं पाहू मुंड्यावर मुळान करल्याचा डोळा शिवार सार फुल

0: वाली हसया।
1: वाह क्या बात है श्रोते हो, प्रत्येक गावाला एक इतिहास असतो, प्रत्येक शेताला एक कथा असते आणि प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक कविता दडलेली असते। त्या कथा आणि त्या कविता आपल्या लेखणीतून जिवंत करणारे साहित्यिक म्हणजेच रानकवी नामदेव जाधव सर। आज त्यांच्या साहित्य प्रवासाचा आणि जीवन प्रवासाचा वेध घेण्याचा योग आपल्याला लाभला। सर आमच्याशी इथे येऊन आज आपण इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्यात आणि आपला पूर्ण जीवन प्रवास आणि साहित्य प्रवास आमच्या श्रोत्यांसमोर मांडला, त्यासाठी आकाशवाणीच्या सांगली परिवारातर्फे मी आपले मनापासून आभार मानते। धन्यवाद आणि आपल्या पुढच्या साहित्य प्रवासासाठी आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा।
2: अमृत कलश या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकलं। श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र।
3: श्रोते हो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर। इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा। तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला। आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।

श्रोतहो, आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सायंकाळचे 6:50 झाली आहेत. श्रोतहो, आता ऐकूया आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

या रूपरेषेनंतर सायंकाळी ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून दिल्या जातील. 7:10 बाजारभाव, 7:15 वृत्तविशेष, 7:30 किसानवाणी. या कार्यक्रमात मुक्त कुक्कुटपालन याविषयी मयुरा गोळे यांची मुलाखत. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही तो सहक्षेपित करू. रात्री 8 वाजता 1 गाणे ताजेतवाने या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. रात्री 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या, 8:15 हिंदी भक्तिगीतं आपण ऐकाल. रात्री 8:30 संसद समीक्षा. रात्री 8:45 समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र. 9:00 न्यूज ॲट 9 हे इंग्रजी बातमीपत्र. 9:15

स्पॉटलाइट 9:30 मनी टॉक 9:45 मंथन आणि रात्री 10 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. श्रोतेहो रात्री 10:06 आपली आवड हा श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित मराठी गीतांचा कार्यक्रम आपण ऐकाल आणि रात्री 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात श्रीकांत बाकरे यांनी गायलेला राग पुरिया कल्याण आपण ऐकाल. रात्री 11 हिंदी बातम्या आणि 11:05 इंग्रजी बातमीपत्र आपण ऐकाल. श्रोतेहो ही होती आमच्या आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. आता जाणून घेऊया आमच्या उद्याच्या कार्यक्रमाविषयी. उद्या बुधवार 12 ऑगस्ट 2026 उद्याची आमची प्रातकालीन सभा सुरू होईल उद्या सकाळी 5:50. सभेच्या सुरुवातीला मंगलध्वनी. सकाळी 6 हिंदी समाचार. 6:05 गिरवाणवाणी. प्रभात वंदन हा प्रातकालीन भक्तिसंगीताचा कार्यक्रम सकाळी 6:10. सकाळी 6:40 कृषी वार्ता या कार्यक्रमात जनावरांसाठी अप्रचलित खाद्य याविषयीची माहिती वाचकस्वर महेश इनामदार यांचा. सकाळी 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात श्वसन नलिकेशी संबंधित आजार या माहितीचा भाग 4 तज्ज्ञ समीर अर्बट निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची. सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर या कार्यक्रमात जलसंवर्धन काळाची गरज या माहितीचा भाग 4 सहभाग गौरव अंबारे यांचा निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची. श्रोतेहोंच्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकाल सकाळी 6:55 आणि सायंकाळी 6:50. सकाळी 7 आजचा सुविचार. 7:10 प्रादेशिक बातम्या. 7:20 एक गाणे ताजेतवाने या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकाल रात्री 8:00. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. 7:40 गाणे मनातली. सकाळी 8:00 समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र. 8:15 मॉर्निंग न्यूज हे इंग्रजी बातमीपत्र. 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या आपण ऐकाल. 8:40 चिंतन हा चिंतामणी. 8:55 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल. सकाळी 9:10 क्रीडांगण या कार्यक्रमात ॲथलीट आणि खोखोच्या राष्ट्रीय खेळाडू ज्योत्स्ना विजय आमटे यांची दीपा तेलंग यांनी घेतलेली मुलाखत या मुलाखतीचा भाग 1 आपण ऐकाल. सादरकर्त्या तेजा दुर्वे. सकाळी 9:30 भावधारा. सकाळी 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:15 सामुदायिक गायनपाठ यामध्ये मराठी गीत आपण ऐकाल. 10:30 एनसीआरटी यांचा प्रायोजित कार्यक्रम. सकाळी 11:00 गाता रहे मेरा दिन आणि 11:40 भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकाल. श्रोतेहो उद्या दुपारी 12:00 अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ हा महिलांविषयक कार्यक्रम. यामध्ये वारसा सहली आयोजित करणाऱ्या अर्चना वैद्य यांची मुलाखत. त्यानंतर स्मिता कुलकर्णी यांचं एकपात्री प्रहसन विषय जनगणना निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची. दुपारी 1:00 हिंदी समाचार. 1:05 गीतबहार. 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आपण ऐकाल. 1:40 धुळे आणि नंदुरबार जिल्हा वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पत्रानुबंध महात्मा गांधी आणि टॉलस्टॉय यांच्यातील पत्रव्यवहाराचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेध आपण ऐकाल. दुपारी 2:00 कृषीवाणी या कार्यक्रमात हायड्रोपोनिक चारा बनवण्याची आधुनिक पद्धत या माहितीचा भाग 1 आपण ऐकाल. दुपारी 2:15 दोपहर समाचार आणि 2:30

0: शब्द ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात साधना देशमुख मोहिते यांनी गायलेला राग गौड सारंग आपण ऐकाल. श्रोतेहो, उद्याची आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल सायंकाळी ठीक 5 वाजता. यामध्ये सुरुवातीला हिंदी चित्रपट संगीत 5:30 युववाणी या कार्यक्रमात स्टे ट्यून्ड या सदरात जागतिक युवा दिनानिमित्त विशेष कार्यक्रम प्रेरणेतून परिवर्तनापर्यंत. सायंकाळी 6 वाजता हिंदी समाचार, 6:05 लोकसंगीत या कार्यक्रमात विनायक गोपाळ पाटील आणि सहकाऱ्यांनी सादर केलेल्या धनगरी ओव्या आपण ऐकाल. 6:20 संस्कृत समाचार, 6:30 क्रीडांगण या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, 7 वाजता प्रादेशिक बातम्या, 7:10 बाजारभाव, 7:15 वृत्तविशेष, 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात पावसाळ्यातील तुती लागवड व्यवस्थापन याविषयी प्राचार्य ए डी जाधव यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. त्यानंतर डाळिंबापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ याविषयीची संकलित माहिती वाचक महेश इनामदार. रात्री 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या, 8:15 भावधारा, 8:30 संसद समीक्षा, 8:45 समाचार संध्या, 9 वाजता न्यूज ऍट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 चर्चा का विषय हे आणि रात्री 10 वाजता संसदेतील प्रश्नोत्तरीकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण दिल्ली केंद्रावरून आपण ऐकाल. रात्री 10:30 पंडित व्ही आर आठवले यांनी गायलेला राग चंद्रकंस आपण ऐकाल. रात्री 11 वाजता हिंदी बातम्या आणि 11:05 इंग्रजी बातम्या आपण ऐकाल. श्रोत्यांनी ही होती आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सायंकाळचे 6:58 होत आहेत. यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.
1: जय जय जय भारती, सेवा करेंगे हम देश की.
2: श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
3: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
2: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण.
3: नौसेना स्वरवंदना
2: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता, स्थळ रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई.
3: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे.
2: तेव्हा श्रोते हो, या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया.
3: नौसेना स्वरवंदना.
0: श्रोते हो, संध्याकाळचे 7 वाजत आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7 वाजत आहेत. यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून.

मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसभेत आज दोन विधेयकं चर्चेविना मंजूर. आतापर्यंत 9 विधेयकांना चर्चेशिवाय संमती. भूसंपादनाचा मोबदला उशिरा मिळाला तर जमीन मालकांना रेपो दरापेक्षा 1% अधिक व्याज मिळणार. गडचिरोलीतल्या आश्रमशाळेचा परवाना रद्द. आश्रमशाळांसाठी सर्वंकष तपासणी यंत्रणा निर्माण होणार. आणि 4थी आणि इयत्ता 7वी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आतापर्यंत 11 पैकी 9 विधेयकं कुठल्याही चर्चेशिवाय मंजूर झालीत. सहकारी संस्थांना कर्ज देण्यासाठी राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाला सक्षम करणाऱ्या विधेयकाला लोकसभेनं आज कुठल्याही चर्चेशिवाय मंजुरी दिली. केंद्रीय सहकार

0: मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी लोकसभेत हे विधेयक मांडलं.
1: फूड प्रोसेसिंग, कुटीर उद्योग, हस्तशिल्प तथा अन्य औद्योगिक क्षेत्रों की सरकारी संस्था को एनसीडीसी के माध्यम से वित्तीय सहायता प्रदान करने का अवसर मिलेगा. साथ ही केंद्र सरकार की पूर्व स्वीकृति से ऐसी सरकारी समितियां और इससे संबंधित संस्थाओं की शेयर कैपिटल में पार्टनरशिप का प्रोविजन भी इस बिल में किया गया है.
0: केरळचं नाव केरळम करणारं विधेयकही कुठल्याही चर्चेशिवाय आज लोकसभेत मंजूर झालं. त्यानंतर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. राज्यसभेत न्यायाधिकरण सुधारणा विधेयकाला आज मंजुरी मिळाली. राष्ट्रीय न्यायाधिकरण आयोगाची स्थापना आणि विविध न्यायाधिकरणाच्या कामकाजात सुसूत्रता आणणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. हे विधेयक मंजूर झाल्यावर दिवसभरासाठीचं कामकाज संपून राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. यापूर्वी विविध मुद्द्यांवर राज्यसभेत गदारोळ झाला होता. दरम्यान FCRA अर्थात परदेशी निधी नियमन सुधारणा विधेयक संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवण्याची सरकारची तयारी असल्याचं सूत्रांनी सांगितलं. उद्या लोकसभेत यासंदर्भातला प्रस्ताव मांडला जाऊ शकतो. संसदेच्या आवारात आज सकाळी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या मुद्द्यावरून मोर्चा काढला. नवी दिल्लीत विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाई प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा निवेदन द्यायला तयार असतानाही विरोधक संसदेचं कामकाज चालू देत नसल्याचा आरोप या खासदारांनी यावेळी केला. याविषयी संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू म्हणाले,
2: राहुल गांधी जी कई दिनों से गृहमंत्री अमित शाह का जवाब मांग रहे हैं सदन में. अब जब सरकार तैयार है, गृहमंत्री जी पूरे घटनाओं का बहुत डिटेल में जवाब देने को तैयार है, फिर राहुल गांधी जी भाग रहे हैं. मैंने इसलिए सदन में कहा कि भागना नहीं है.
0: राज्यात भूसंपादन, पुनर्वसन किंवा पुनर्स्थापनेसाठीचा मोबदला देण्यात विलंब झाला तर भूधारकांना त्यावरच्या व्याजाचा दर वाढवून देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळानं घेतला. हा दर रेपो दरापेक्षा 1% जास्त असेल. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. राज्यात नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांसाठी जमीन खरेदीच्या व्यवहारांवर हस्तांतरण शुल्कात 25% सवलत देण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत झाला. मात्र संबंधित जमिनीचा वापर अन्य कारणांसाठी झाल्यास हस्तांतरण शुल्काची रक्कम व्याजासह वसूल केली जाणार आहे. नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पासाठी स्थापन झालेल्या कंपन्यांमध्ये अंतर्गत जमीन हस्तांतरण झालं तर त्या व्यवहारावर मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ केलं जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात जापतला इथल्या आदिवासी आश्रमशाळेत सर्पदंशामुळे 3 मुलींचा मृत्यू झाल्याप्रकरणी या शाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. रविवारी रात्री झालेल्या या दुर्घटनेबाबत आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी मंत्रिमंडळ बैठकीत सविस्तर माहिती दिली. याप्रश्नी एक बैठक बोलावून आश्रमशाळांसाठी एक सर्वंकष तपासणी यंत्रणा स्थापन करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना दिल्या. या शाळेची अलीकडेच तपासणी करून त्रुटी असतानाही अनुकूल अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आदेशही त्यांनी दिले. याशिवाय आदिवासी मुलांसाठी राज्यभरात सुरू असलेल्या 500 जास्त आश्रमशाळांचं त्रयस्थ संस्थेकडून लेखापरीक्षण करून घेण्याचा निर्णयही राज्य सरकारनं घेतला आहे. नाशिक आणि पालघर जिल्ह्यात होणाऱ्या भूकंपांच्या घटनांचा सर्वंकष आढावा घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले आहेत. आपली शहरं उत्तम, सर्वसमावेशक आणि भविष्याला आकार देणारी ठरण्यासाठी ब्रिक्स देशांनी परस्पर सहकार्य वाढवावं असं आवाहन राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी केलं आहे. त्यांच्या हस्ते आज मुंबईत ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव्ह 2026 या परिषदेचं उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. तरुण लोकसंख्या, विस्तारणारी शहर आणि बदलती अर्थव्यवस्था, सार्वजनिक वाहतूक, हवामान, डिजिटल प्रशासन, परवडणारी घरं अशा विविध क्षेत्रात ब्रिक्स देशांनी अनुभव आणि तंत्रज्ञानाचं आदान प्रदान करावं असं आवाहनही राज्यपालांनी केलं. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणतात त्याप्रमाणे शहरीकरणाकडे समस्या म्हणून नव्हे तर मोठी संधी म्हणून पाहिलं पाहिजे असं शिंदे यांनी यावेळी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या या न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत.

0: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल वेबसाईटवर जाहीर झाला आहे. राज्यातले 33,281 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ नंदकुमार बेडसे यांनी ही माहिती दिली आहे. इयत्ता चौथीचे 16,693 तर इयत्ता सातवीचे 16,588 विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत. एसटी महामंडळाच्या जागांचा सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून विकास करताना उभारली जाणारी नवीन बसस्थानकं आणि इतर वास्तू केवळ आधुनिक सुविधांनी युक्त न राहता आयकॉनिक आणि शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या असाव्यात हे पाहण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. ते आज मुंबईत यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत बोलत होते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकही यावेळी उपस्थित होते. प्रवाशांना अत्याधुनिक सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा देतानाच एसटी महामंडळाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी या मालमत्तांचा योग्य आणि नियोजनबद्ध वापर करा असं शिंदे यांनी सांगितलं. अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर मकोका अर्थात संघटित गुन्हेगारी विरोधी कायद्याअंतर्गत अजामीनपात्र गुन्हे दाखल करावेत अशी सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. विकसित महाराष्ट्र 2047 अंतर्गत सन 2026-27 निश्चित केलेले टप्पे आणि कार्यवाहीसाठी आज मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्य अन्न आणि औषध प्रशासन अर्थात एफडीएनं त्यांच्या अधिकारांचा वापर न्याय्य पद्धतीनं करावा, डासाला मारण्यासाठी तलवार उपसू नये असा शेरा मुंबई उच्च न्यायालयानं आज मारला. हे प्रकार थांबले नाहीत तर मोठा दंड ठोठवण्याचा इशारा न्यायालयानं दिला. काही औषधांवर एफडीएनं केलेल्या कारवाईच्या विरोधात एका औषध निर्मिती कंपनीनं दाखल केलेल्या याचिकेवर प्रभारी मुख्य न्यायाधीश रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या पीठासमोर आज सुनावणी झाली. कोणतीही कडक कारवाई करायच्या आधी कंपनीचं म्हणणं ऐकून घ्यावं असे निर्देश न्यायालयानं दिले. हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं. काही दिव्यांग नागरिकही दुचाकीसह या यात्रेत सहभागी झाले होते. प्रत्येक नागरिकानं हातात तिरंगा घेतल्यावर देशाप्रती आपलं कर्तव्य लक्षात ठेवावं असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केलं. धुळे महानगरपालिकेनंही हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत आज शहरात बाईक रॅली आयोजित केली होती. या रॅलीमध्ये अग्निशमन दलाचे जवान विशेष बाईकसह सहभागी झाले होते. सांगलीमध्येही हुतात्मा स्मारक ते शहीद स्मारक मार्गावर तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत सुमारे 300 फूट तिरंगा ध्वज हे रॅलीचं आकर्षण ठरलं. परभणीतही आज तिरंगा सायकल बाईक रॅली काढण्यात आली. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची तसंच किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभेत आज 2 विधेयकं चर्चेविना मंजूर. आतापर्यंत 9 विधेयकांना चर्चेशिवाय संमती. भूसंपादनाचा मोबदला उशिरा मिळाला तर जमीन मालकांना रेपो दरापेक्षा 1% अधिक व्याज मिळणार. गडचिरोलीतल्या आश्रमशाळेचा परवाना रद्द. आश्रमशाळांसाठी सर्वंकष तपासणी यंत्रणा निर्माण होणार. आणि इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239° 1 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि FM वाहिनीच्या 100.6 MHz वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोतेहो आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7:10 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

श्रोतेहो, आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. आता ऐकूया सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून उपलब्ध झालेले आजचे फळ आणि भाजीपाला यांचे बाजारभाव. कांदा किमान 1100 रुपये ते कमाल दर 2900 रुपये, बटाटा 800 ते 1500, मोसंबी 2000 ते 5000, डाळिंब 3000 ते 7000, पेरू 2000 ते 6000, सफरचंद 8000 ते 16000. श्रोतेहो, सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून उपलब्ध झालेले फळं आणि भाजीपाला यांचे बाजारभाव आपण ऐकलेत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र.

0: रिमझिमत्या पावसाचा हा वर्षा ऋतू, धरती कशी यौवनांकित लावण्यमयी।
1: आला ऋतू, आला ऋतू, आला कधी रिमझिम।
0: प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा तरुण आकाशवाणी।

श्रोतेहो, आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 7:15 होत आहेत. वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल आणि त्यानंतर 7:30 किसानवाणी हा कार्यक्रम. हे दोन्ही कार्यक्रम आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाचा म्हणजेच NFHS चा 6वा अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे. साधारणपणे दर 3 वर्षांनी प्रसिद्ध होणाऱ्या अहवालामध्ये राज्यनिहाय लोकसंख्या, कुटुंब नियोजन आणि पोषण यांचा आढावा घेतला जातो. यामध्ये गरोदर माता, नवजात बालकांचं आरोग्य आणि पोषण, प्रौढांचं आरोग्य, बालकांचं लसीकरण अशा विविध विकासाच्या निर्देशांकांची माहिती नोंदवली जाते. देशाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं धोरणात्मक निर्णयांची आखणी, सुधारात्मक उपाययोजना आणि

0: क्रम पुढील काळात हाती घेण्यासाठी हा अभ्यास सर्वात महत्वाचा मानला जातो. तसेच ही माहिती देशाच्या शाश्वत विकास उद्दिष्टांच्या पूर्ततेच्या प्रवासाचं मूल्यांकन करण्यासाठी देखील महत्वपूर्ण आहे. या अहवालातील आकडेवारीबाबत अधिक समजून घेण्यासाठी आपण बालरोग तज्ज्ञ, राज्याच्या वरिष्ठ सल्लागार, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या माजी कुलगुरू आणि वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाच्या माजी संचालक डॉक्टर मृदुला फडके यांची मुलाखत ऐकणार आहोत. ही मुलाखत घेतली आहे शैलजा तिवले यांनी.
1: आता आपण पहिल्या प्रश्नाकडे जाऊया. या अहवालानुसार पहिल्या 3 महिन्यात गरोदर मातेच्या तपासणीचं प्रमाण 95% वर गेलंय आणि प्रसूतीनंतर आरोग्य व्यवस्थेकडून सेवा मिळण्याचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे. या प्रगतीच्या टप्प्यांबाबत मॅम थोडक्यात काही सांगाल का?
2: सर्वप्रथम शैलजा, मला इथे बोलावल्याबद्दल आकाशवाणीचे आभार मानते. नुकताच हा आपला NFHS 6 म्हणजे आपण जे म्हणतोय की राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षणाचा 6वा अहवाल प्रस्तुत झालेला आहे. हा अहवालाची जी तपासणी होती ती 2023 ते 2024 या कालावधीमध्ये केली आणि आता आपण तुलना करतोय की NFHS 5 मध्ये म्हणजे साधारण 2019-2020 साली काय अवस्था होती आणि आज काय अवस्था आहे. म्हणजे गरोदर झाल्याबरोबर पहिल्या 3 महिन्यात होणाऱ्या ज्या तपासण्या असतात त्याचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे मला वाटतं ही खूप चांगली गोष्ट आहे की प्रमाण वाढलंय म्हणजे आपल्या लोकांमध्ये जागृती निर्माण झाली आहे. आणि ह्याचं कारण मी असं म्हणेन की आपल्या आशा वर्कर, अंगणवाडी वर्कर ज्या सगळ्या खेड्यापाड्यांमध्ये काम करतायत आणि आपले जे वैद्यकीय अधिकारी आहेत निरनिराळ्या आरोग्य केंद्रांमध्ये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि जिल्हा रुग्णालयापासून तर छोट्या छोट्या रुग्णालयांपर्यंत तिथे लोकांमध्ये जनजागृती चांगली झालेली आहे. ह्याचा फायदा काय होणार आहे? फायदा आईला पण फायदा आहे आणि बाळाला पण फायदा आहे. बाळाला सगळ्यात महत्वाचा फायदा काय आहे की पहिल्या 3 महिन्यात जर स्त्री आरोग्य केंद्रावर गेली असेल त्याच कालावधीमध्ये तिच्या गर्भात असलेल्या त्या बाळाची वाढ होत असते, त्याचे सगळे अवयव तयार होत असतात. तेव्हा तिला जर योग्य गोळ्या दिल्या आणि या गोळ्या कुठल्या सोप्या गोळ्या आहेत, व्हिटॅमिनच्या गोळ्या आहेत, त्याची जर एक गोळी आईने गर्भधारणा व्हायच्या आधी 1 महिना आणि गर्भधारणा झाल्यानंतर 3 महिने घेतली तर बाळाला शारीरिक जी व्यंग असतात या सगळ्यासारखे महाभयंकर आजार आपल्याला 70% तरी टाळता येतात आणि त्यामुळे आपल्याकडे हे शारीरिक व्यंगाचं प्रमाण कमी होणार आहे. आणि अर्थातच जर बाळांचं जन्मतः वजन जर वाढलं या तपासणीमुळे तर आणखीन चांगली गोष्ट आहे. जर वजन जन्मतः कमी असलं बाळाचं म्हणजे 2.5 किलोच्या पेक्षाही कमी असलं तर अशा बाळांना मोठी झाल्यावरती जर स्थूल झाली जरा 20 आणि 25 वर्षाला तर आपल्याकडे डायबिटीस, हार्ट अटॅक, ब्लड प्रेशर याचं प्रमाण वाढलेलं आढळून येतं. त्यामुळे आईची गर्भावस्थेमध्ये पहिल्या 3 महिन्यात तपासणी झाली तर आपण एवढ्या सगळ्या गोष्टी टाळणार आहोत. शिवाय आईलाही त्याचा काय फायदा आहे तर आईला कदाचित जर जास्त उलट्या होत असतील किंवा कडक डोळे असतील तर त्यावेळेला आपल्याला तिला योग्य तो इलाज करता येईल. त्यामुळे मला वाटतं NFHS 6 हा जो अहवाल आहे हा फारच आशादायक आहे.
1: निश्चितच मॅडम. ह्याला जोडूनच आणखी एक प्रश्न आहे की आपल्याकडे संस्थात्मक प्रसूतीचं प्रमाण अगदी 90% वर गेलंय. मात्र यंदाच्या अहवालामध्ये सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये होणाऱ्या प्रसूतीचं प्रमाण मात्र थोडं 61% 58% घसरलं आहे. तुमच्या मते ह्यामागची काय कारण असू शकतं?
2: आपल्याकडे जशा 2 व्यवस्था आहेत, एक सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आणि दुसरी आपण जी म्हणतो ती प्रायव्हेट सिस्टीम. आणि मोठ्या मोठ्या शहरांमध्ये तर आता आपल्याला लक्षात आले आहे की आपली जी सार्वजनिक आरोग्य सेवा तिथे लोकांचं जाण्याचं प्रमाण कमी झालंय. ह्याला 2 कारण असू शकतात. एक कारण असं असेल की प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये त्यांना लवकर ट्रीटमेंट मिळते, कदाचित तिथे तपासण्या जास्त होतात, या सगळ्या कारणांमुळे. किंवा रुग्णांची पैसे देऊन सेवा घेण्याची क्षमता वाढली असेल असं वाटतं. याच्या उलट जर आपण अतिशय चिंता करण्यासारखं कारण जर म्हणलो तर तो असं की सार्वजनिक आरोग्य सेवा लोकांना मिळत नाहीयेत किंवा तिथे औषधं मिळत नाहीयेत किंवा काय इन्व्हेस्टिगेशन तपासण्या वेळेवर झाल्या नाहीत तर ही मला वाटतं मोठी चिंताजनक बाब आहे. आणि सगळ्यात पहिल्या ह्याच्यासाठी आपण असं केलं पाहिजे की सार्वजनिक आरोग्य सेवेमध्ये भरपूर डॉक्टर्स, भरपूर नर्सेस

0: भरपूर आरोग्य कर्मचारी उपलब्ध पाहिजेत, लोकांचा विश्वास त्याच्यावर बसला पाहिजे, आणि या सगळ्यासाठी मनुष्यबळ आणि अर्थातच आर्थिक बळ दोन्ही पाहिजे, तरच आपला विकास चांगला होईल असं म्हणायला पाहिजे.
1: नक्कीच मॅडम, या अहवालानुसार असं दिसतंय की भारताचा एकूण प्रजनन दर 2.0 वरच स्थिरावला आहे, म्हणजे गेल्या NFHS 5 मध्ये पण तेवढाच होता, आताही तो तेवढाच आहे. आणि लोकसंख्या स्थिर ठेवण्यासाठी साधारण जी एक आवश्यक पातळी म्हटली जाते 2.1, त्यापेक्षा सुद्धा तो कमी आहे. ह्यामागची कारण मीमांसा आणि ह्याचे पुढचे परिणाम याबद्दल काही थोडक्यात सांगता येईल का?
0: 2.1 हा खरा आकडा असतो, त्याच्यावर आपली लोकसंख्या स्थिर राहते. पण मी असा विचार करीन, आपल्याकडे आता खायला तोंड फार आणि पैसे कमी, त्यामुळे लोकांमध्ये खूप जागृती झाली आहे. शहरांमध्ये तर 2 वर आपल्याला मुलं दिसण्याची संख्या जवळजवळ नाहीच आहे आता, आणि इवन खेड्यामध्ये सुद्धा ती कमी आहे. तर मला वाटतं ही चांगली गोष्ट आहे, आणि याचं कारण अर्थातच एक कारण आहे की स्त्रिया आता शिक्षण घ्यायला लागल्या आहेत, त्यामुळे त्यांना कुटुंब नियोजनाचं महत्व कळायला लागलंय. त्यामुळे मला वाटतं की हे कुटुंब नियोजन जे सध्या चाललेलं आहे, माझं हे असं वैयक्तिक मत आहे की या पुढच्या 5 आपल्याला हा दर आहे असाच ठेवला तरी चालेल. पुढच्या 5 आपण पुन्हा आढावा घेऊ जेव्हा, तेव्हा आपल्याला कदाचित बघता येईल की तो काय कमी जास्त हवा का नको.
1: बालकांचं लसीकरणात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती झालीच आहे, विशेषतः रोटा व्हायरसचं जे लसीकरण आहे त्याच्यात मोठी वाढ, म्हणजे गोवरचं लसीकरण सुद्धा वाढलेलं आहे, ह्याबाबत काय सांगू शकाल आपण?
0: मला असं वाटतं की एक संशोधन जगामध्ये सगळ्यात चांगलं जर झालं असेल तर ते बालकांचं लसीकरण, म्हणजे वॅक्सिन्स याचा जो शोध लागलेला आहे ती अत्यंत चांगली गोष्ट आहे. आणि मी म्हणेन फक्त रोटा आणि गोवर ह्या दोनच लसींबद्दल बोलायला नको, आपल्याला सगळ्या लसीकरणाचं प्रमाण वाढलेलं पाहिजे. जसं BCG घ्या, BCG आपला जमतम आहे तेवढंच राहिलेलं आहे, किंवा पोलिओ घ्या, किंवा 3 लस आता जी आपली 5 झालेली आहे, ह्या सगळ्या लसीकरणांचं प्रमाण चांगलं वाढलंच पाहिजे. आपल्याला थोडंफार वाढलेलं दिसतंय, पण मला जास्त काळजी गोवराची आहे, कारण आपल्याला दिसलेलं आहे की हे प्रमाण जरी कमी जास्त झालेलं असलं तरी ते खूप वाढायला पाहिजे, तरच आपल्याकडे गोवराचं आपल्याला जवळजवळ निर्मूलन करता येईल. आणि रोटा व्हायरस बद्दल देखील मी म्हणेन की त्याचं प्रमाण वाढलेलं ही चांगली गोष्ट आहे, कारण रोटा व्हायरसमुळे जो डायरिया म्हणजे जे जुलाब होतात ते कमी झालेले आहेत. तरी पण माझ्या मते लसीकरणाचं प्रमाण अजून आपल्याला हवं तसं, म्हणजे 95% वर, आणि ते सुद्धा सर्व लसींचं योग्य तऱ्हेने वाढून आपली लहान मुलं सगळी या सर्व आजारांपासून आपण त्यांचं संरक्षण केलं पाहिजे.
1: तुम्ही आताच कुपोषणाचा उल्लेख केला, तर आपल्या NFHS 6 मध्ये तीव्र कुपोषण असेल बालकांमधलं किंवा वाढ खुंटणे असेल त्याला आपण स्टनिंग म्हणतो, याचं प्रमाण कमी झालं आहे, परंतु एकंदर कुपोषणाचं प्रमाण 19.3% 19% झाले आहे, म्हणजे एकंदर कुपोषणाचा विचार करता ते फारसं कमी झालेलं नाही असं आकडेवारीमधून दिसतंय. ह्या दोन्ही बाबींमधली कारण काही स्पष्ट करता येत नाही.
0: बालकांना कुपोषण का होतं? कारण त्यांना पहिल्या 6 जे आपण म्हणतोय की स्तनपान मिळायला पाहिजे, आणि निव्वळ स्तनपान 6 आणि लवकर सुरू करायचं जन्मानंतर पहिल्या तासामध्येच, तर हे बाळांना मिळायलाच पाहिजे. त्याचं प्रमाण आपल्याला कमी झालेलं दिसतंय, म्हणजे हे कदाचित अज्ञानामुळे असेल, किंवा पैसे नसतील म्हणून असेल, किंवा बालकांना सारखे जुलाब होत असतील. आणि हे तर आपल्याला दिसतंय की NFHS 6 मध्ये कदाचित जुलाबांचं प्रमाण किंवा सर्दी खोकला होण्याचं प्रमाण काय फारसं कमी झालेलं नाहीये. तर हे सगळं कमी न होता बाळाचं स्टंटिंग कसं काय सुधारेल बरं? आणि स्टंटिंग कशामुळे होतं, खुजेपणा कशामुळे येतो, तर हा क्रॉनिक आजार असतो, म्हणजे खूप दिवस चाललेला आहे हा आजार, किंवा त्या बाळाला सारखे जुलाब होत आहेत, किंवा सारखं पोषण त्याला मिळत नाहीये, तेव्हा त्या बाळांना खुजेपणा येतो. त्यामुळे मला वाटतं ह्याच्याबद्दल आपण खूप विचार करण्याची गरज आहे. पहिली गोष्ट आपल्याला करायला पाहिजे, आईचं दूध मिळण्याचं प्रमाण 80% वर, म्हणजे मला तर वाटतं 6 आईचं दूध मिळण्याबद्दल आपण एक मोठी जनजागृतीच केली पाहिजे, आणि तसंच पूरक आहार चांगल्या तऱ्हेने दिला पाहिजे, तर आपण कुपोषणावरती मात करू शकू.
1: NFHS 6 अहवालात तंबाखू आणि मद्यपान महिलांमध्ये हे दोन्हीचं सेवनाचं प्रमाण

0: घट झाल्याची दिसते. पुरुषांमध्ये सुद्धा तंबाखूच्या सेवनामध्ये घट झालेली आहे. अर्थात ही अगदी थोडकीच आहे, परंतु पुरुषांच्या मद्य सेवनामध्ये मात्र निश्चित वाढ झाल्याचं आकडेवारी दिसतंय. तर ह्या दोन्हींचा काय एकंदर आपल्याला सांगता येईल?
1: आपल्याला मद्यपानाचे तोटे देखील माहिती आहेत, तंबाखू सेवनाचे तोटे देखील माहिती आहेत. निरनिराळ्या रोगांना आमंत्रणच असतं. काहीही म्हणलं तरी लिव्हरचे आजार होऊ शकतात, अनेक आजार होऊ शकतात तंबाखूच्या सेवनाने. आपल्याला माहिती आहे कॅन्सर सारखे आजार आणि अनेक आजार जर टाळायचे असले तर आपल्याला ह्याच्याबद्दल जनजागृती खूप केली पाहिजे असं मला वाटतं. मला शेवटी तुला असं सांगावं असं वाटतंय की विकास विकास म्हणजे तरी काय आहे, तर हे सगळं आरोग्य शिक्षण म्हणजे आरोग्य, आरोग्य शिक्षण आणि शाळेमधलं शिक्षण या तिन्ही गोष्टींवरतीच माणसाचा विकास, सार्वभौम विकास जर आपल्याला व्हायला हवा असेल तर या तिन्ही गोष्टींकडे लक्ष देणं खूप जरुरीच आहे. आणि मला वाटतं की NFHS 6 च्या ह्या डेटामधून आपल्याला हीच माहिती मिळालेली आहे की काही गोष्टी चांगल्या झाल्या असल्या तरी काही गोष्टी एवढ्या चांगल्या नाही आहेत. आणि विशेष करून बालकांमधलं कुपोषण आणि बालकांना आईचं दूध मिळणं योग्य वेळेला आणि घन आहार योग्य मिळणं याच्याबद्दल आपण फारशी प्रगती केलेली नाही आहे. आणि म्हणून मला वाटतं या अजून धोक्याच्या घंटा आहेत आणि आपण वेळीच त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे.
0: निश्चितच मुद्रताई, खूप खूप धन्यवाद तुम्ही या कार्यक्रमात आलात आणि आम्हाला एवढ्या चांगल्या रीतीने सगळ्या गोष्टी स्पष्ट करून आपल्या श्रोत्यांना समजावून सांगितल्या, त्याबद्दल मी पुन्हा तुमचे आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: श्रोते हो, NFHS च्या 2023-24 च्या अहवालाचं सर्वेक्षण 2 टप्प्यात पार पडलं. पहिला टप्पा May 2023 ते February 2024 या कालावधीत, तर दुसरा टप्पा February 2024 ते December 2024 या कालावधीत राबवण्यात आला. मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेच्या माध्यमातून केलेल्या या सर्वेक्षणामध्ये देशभरातल्या सुमारे 6,79,000 कुटुंब, 7,16,000 महिला आणि 1,977 पुरुषांकडून ही माहिती संकलित केली आहे. या वर्षीच्या अहवालाच्या आकडेवारीनुसार देशाच्या आरोग्य विकास निर्देशांकांमध्ये मातेचं आरोग्य, संस्थात्मक प्रसूती, बालकांचं लसीकरण अशा अनेक क्षेत्रांमध्ये मागील 3 वर्षांमध्ये निश्चितच प्रगती झालेली आहे. कुटुंबाच्या आरोग्यासोबतच डिजिटल साक्षरता, आर्थिक व्यवहार आणि बचत गटांची माहिती या अहवालात पहिल्यांदाच नोंद केलेली आहे. या अहवालाचा पहिला टप्पा जाहीर झाला असून पुढच्या टप्प्यात आणखीन काही आकडेवारी जाहीर करण्यात येणार असल्याचंही सरकारनं स्पष्ट केलं आहे. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि मुलाखत शैलजा तिवले आणि निवेदन अभय धुमाळ.

0: श्रोतेहो, आताच आपण वृत्तविशेष हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. कार्यक्रम किसान वाणी.
1: शेतकरी बंधूंनो, दिनांक
2: शेतकरी बंधू भगिनींनो, सादर करत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है।
1: अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए
2: कोई डर नहीं,
3: अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं,
4: क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
5: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा,
6: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान, अब आपकी है बारी।
5: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
6: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
5: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय।
7: शेतकरी बांधवांनो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत मुक्त कुक्कुटपालन याविषयी डॉक्टर मयुरा गोळे यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत।
8: शेतकरी बांधवांनो नमस्कार। आकाशवाणी मुंबईच्या किसानवाणी या कार्यक्रमात मी आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। शेतीसोबत जोडधंदा म्हणून पशुपालन आणि कुक्कुटपालनाला विशेष महत्व आहे। कमी जागेत आणि तुलनेने कमी गुंतवणुकीत कुक्कुटपालन सुरू करता येतं। त्यामध्ये मुक्त कुक्कुटपालन ही पद्धत शेतकऱ्यांसाठी एक चांगली संधी आता ठरू पाहत आहे। मुक्त कुक्कुटपालनामध्ये कोंबड्यांना मोकळ्या वातावरणात फिरण्याची आणि नैसर्गिक खाद्य मिळवण्याची संधी मिळते। मात्र या पद्धतीतही योग्य नियोजन, जातीची निवड, खाद्य निवारा आणि रोग प्रतिबंधक उपाय यांची काळजी घेणं मात्र आवश्यक आहे। मुक्त कुक्कुटपालनाविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत पशुवैद्यकीय महाविद्यालय मुंबई येथील कुक्कुटपालन शास्त्र विभागाच्या प्राध्यापक डॉक्टर मयुरा गोळे मॅडम। मॅडम, कार्यक्रमात आपले स्वागत आहे।
9: नमस्कार।
8: मॅडम, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण सगळ्यात पहिले पारंपरिक कुक्कुटपालन, व्यावसायिक पद्धतीचं कुक्कुटपालन आणि आता मुक्त पद्धतीचं कुक्कुटपालन थोडक्यात फरक समजून घेऊया।
9: नक्कीच। सर्वप्रथम मला आपल्या शेतकरी बंधूंना सांगावं असं वाटतं की जेव्हा आपण कुक्कुटपालन हा व्यवसाय विषयी विचार करतो तेव्हा मुख्यत्वे कुक्कुटपालन हा व्यवसाय 1990 नंतर व्यावसायिक स्वरूपात उदयास आला। पूर्वी मानवाच्या उदरनिर्वाहासाठी किंवा उपजीविकेचे साधन म्हणून, नक्कीच पोषण सुरक्षा आहार म्हणून कुक्कुटपालन हा विषय महत्वाचा ठरत होता, कारण कुक्कुटपालनापासून जी उत्पादनं मिळत होती जसं आहे अंडी आणि मांस। जेव्हा मी पोषण आहार हा शब्द वापरते तो म्हणजे केवळ जगण्यासाठी आवश्यक असणारी सर्व घटक मूलद्रव्य किंवा पोषक तत्व ही या अंडी आणि मांसामध्ये कुक्कुटपालनाच्या उत्पादनातून मिळत आहे। म्हणजे मानवासाठी आवश्यक असणाऱ्या प्रथिनांचा, त्याचबरोबर जीवनसत्व आणि खनिजांचा हा एक मुख्य स्रोत आहे। मग आपण हे कुक्कुटपालन कशा पद्धतीत करू शकतो असं निश्चितच आपल्या कास्तकऱ्यांच्या मनात येऊ शकतं। त्या दृष्टीने आपण जसं म्हटलं तसं हे कुक्कुटपालन आपण व्यावसायिक स्वरूपात देखील करू शकतो किंवा परसातलं किंवा मुक्त कुक्कुटपालन या पद्धतीत करू शकतो। आज आपण बघतो जर व्यावसायिक स्वरूपात कुक्कुटपालन करायचं असेल तर सुरुवातीची गुंतवणूक ही निश्चितच जास्त लागत असते आणि जर आपण अल्पभूधारक, गरीब, शेतकरी यांचा जर विचार केला तर निश्चितच त्यांच्यासाठी मुक्त कुक्कुटपालन किंवा याला आपण परसातलं कुक्कुटपालन, ग्रामीण कुक्कुटपालन अशा वेगवेगळ्या नावांनी आपल्याला याला संबोधता येऊ शकतं। याचं मुख्य महत्वाचं कारण असं आहे की आज देखील आपल्या भारतामध्ये 65% जनता किंवा लोक हे ग्रामीण भागात राहतात आणि जेव्हा मी ग्रामीण भागाचा विचार करते तर शेती हे त्यांचं मुख्य अर्थार्जनाचं साधन असतं आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की शेती ही निसर्गावर अवलंबून असते। जेव्हा शेती निसर्गावर अवलंबून असते तेव्हा कास्तकऱ्यांच्या हातात उत्पन्न किती येईल याचा अंदाज किंवा आपण म्हणू शकत नाही की त्यांना जेवढं ठरवेल किंवा ठरवलं जाईल तेवढंच उत्पन्न मिळेल। त्या अनुषंगाने जर कुक्कुटपालनासारखे व्यवसाय मुक्त पद्धतीत त्यांनी केले तर निश्चितच उदरनिर्वाहासाठी अर्थार्जनाचं एक महत्वाचं स्रोत होऊ शकतो।
8: मॅडम, आपण गुंतवणुकीचा उल्लेख केला तर मुक्त पद्धतीचं जे काही कुक्कुटपालन आहे ते जर सुरू करायचं असेल तर मग सुरुवातीला मूलभूत सुविधा त्या शेतकरी बांधवांकडे कोणकोणत्या असल्या पाहिजेत?
9: आपण आता सुरुवातीपासून एका विषयावर बोलतोय तो म्हणजे मुक्त कुक्कुटपालन। मुक्त कुक्कुटपालन याचा अर्थ असा होतो की त्या शेतकऱ्याकडे ज्या काही उपलब्ध सोयी सुविधा आहेत त्या सोयी सुविधा वापरून त्या शेतकऱ्याने आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे। त्यामुळे सर्वात महत्वाचं येतं ते त्याचं व्यवस्थापन, ते तुम्ही कसं कराल ही गोष्ट इथे फार महत्वाची आहे जी मला नमूद करावीशी वाटते। आता जेव्हा आपण मुक्त कुक्कुटपालन

0: जातीचा विचार करतो तेव्हा आपल्याला सुधारित जाती देखील वापरता येतात किंवा देशी ज्या पारंपरिक पद्धतीने ज्या कुक्कुटपालनात कोंबड्या वापरल्या जाईल त्या तुम्ही वापरून कुक्कुटपालन व्यवसाय हा सुरू करू शकतो. दोन्ही जातींमध्ये काही फरक आहे तो आपण नमूद करणार आहेच, पण एक महत्वाची जी गोष्ट आहे की ज्या काही गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहेत, म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर बऱ्याच वेळा आपल्या स्वयंपाकघरामध्ये डाळी आहेत किंवा इतर धान्य आहेत ज्या स्वयंपाका व्यतिरिक्त वाया जात असतं, त्या गोष्टी आपण कोंबड्यांना देऊ शकतो. त्याचप्रमाणे जर तुम्ही भाजीपालाचा विचार केला तर ज्या गोष्टी आपण टाकून देत असतो त्या सगळ्या गोष्टी तुम्ही कोंबड्यांना देऊ शकता. म्हणजे थोडक्यात काय, कुचकामी जे पदार्थ आहेत जे तुमच्या कामाचे नाही आहेत ते पदार्थ वापरून कोंबड्या या अत्यंत मौल्यवान अशा अंड्यामध्ये किंवा मांसामध्ये त्याचं रूपांतर करत असतात. म्हणजे खरोखरच तसं बघायला गेलं तर विज्ञानाच्या युगात मला वाटतं कोंबडी हे एक अजब रसायनच आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
1: कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यात आपण कोंबड्यांच्या कोणत्या जातींचा वापर करायचा आहे त्याबद्दल बोलूया, पण त्या अगोदर अजून एक महत्वाची गोष्ट येते. जसं आता आपण कोणकोणत्या सुविधा आहेत याबद्दल सांगितलं तर त्याचबरोबर महत्वाची गोष्ट येते ती म्हणजे जागेची निवड, जागेची गरज, जागेची किती उपलब्धता आहे त्याबद्दल काय सांगा.
0: जसं आपण आता म्हणालो की आपल्याला कुक्कुटपालन व्यवसाय किती प्रमाणात करायचा आहे या गोष्टींवर ही गोष्ट अवलंबून राहील. जसं मी म्हटलं की मुक्त व्यवसायामध्ये कोणतेही ठोक ताळे देऊ नये. जसं आपण व्यावसायिक कुक्कुटपालनात म्हणतो की जर तुम्हाला मांसासाठी पक्षी वाढवायचा असेल तर एका पक्षाला 1.2 square feet इतकी जागा दिलीच गेली पाहिजे. पिंजऱ्यामध्ये पक्षी वाढवायचे असेल तर त्याच्या जागेचे ती वेगवेगळ्या पद्धतीमध्ये केली जाते. त्यामुळे मुक्त कुक्कुटपालनामध्ये एका पक्षासाठी साधारणपणे 2 square feet एवढी आपण निवाऱ्याची जागा द्यायची आहे. आणि ही देत असताना आपल्याला ही मुख्यत्वे करून संरक्षणासाठी रात्रीच्या वेळेचा विचार करताना किंवा बंदिस्त पद्धतीत करायचं आहे की परस आणि मुक्त पद्धत या दोन्ही गोष्टींचा विचार करून ठरवायची आहे. आणि नाही तर अगदी आपण आपल्या शेतकऱ्यांना सांगू शकतो तुम्ही 100 पक्षी तुमच्याकडे एक जागा असेल ती निवाऱ्याची जागा वापरा आणि दिवसभर त्यांना जो परसबाग आहे त्या परसबागेमध्ये आपण चरायला सोडू शकतो. जिथे कीटक वाया गेलेल्या ज्या काही गोष्टी असतील त्या खाद्य म्हणून वापरू शकता आणि निश्चितच त्याच्या उत्पादनात ते उपयोगात आणू शकतात.
1: निवाऱ्याबद्दल आपण आता सांगितलं, आता थोडं आपण अन्नाबद्दल बोलूया. तुम्ही उल्लेख केला की आपल्या स्वयंपाकघरात जे काही गोष्टी आपल्याला उपलब्ध होत असतील त्या आपण या कोंबड्यांना खाद्य म्हणून देऊ शकतो. या व्यतिरिक्त आपल्याला त्याच्या खाद्याबद्दल किंवा खाद्यासाठी आपल्याला वेगळं नियोजन करायचं आहे का?
0: निश्चित, जर आपण सुधारित जाती वापरत असू तर मी तुम्हाला नक्कीच सल्ला देईन की जे खाद्य आहे ते खाद्य शक्यतो एखाद्या तज्ञाच्या सल्ल्याने तयार करा. कारण त्याच्यामध्ये काही कार्बोदकांचं प्रमाण आहे, प्रथिनांचं प्रमाण आहे, ते त्या प्रमाणात त्या पक्षाला दिलं तर निश्चितच त्याचा फायदा हा पक्ष्यांच्या उत्पादनावर होणार आहे, म्हणजेच मांसाच्या वाढीवर आणि त्याचप्रमाणे अंडी उत्पादनावर. आज आपण म्हणूया की फॉर्च्युनेटली कुक्कुटपालन क्षेत्रामध्ये एवढी प्रगती झालेली आहे की आज 100 कंपन्या शेतकऱ्यांच्या दाराशी खाद्य जे आहेत ते उपलब्ध करून देत आहेत. आपण योग्य कंपनीची निवड करून ते खाद्य वापरून आणि प्रत्येक कोंबडीला दिवसाला कमीत कमी 30 ते 40 ग्रॅम खाद्य त्या पक्षाला दिलं गेलं पाहिजे ही गोष्ट आपण लक्षात ठेवून जर खाद्याचं व्यवस्थापन केलं तर निश्चित त्याचा फायदा हा होईल. कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट कुक्कुटपालन व्यवसायामध्ये खाद्य हीच असते. कारण जवळजवळ जो काही खर्च आहे त्याच्यातला 70% खर्च हा व्यावसायिक कुक्कुटपालनामध्ये देखील खाद्यावर होत असतो. त्यामुळे खाद्याचं नियोजन जेवढं चांगलं तेवढा तुमचा आर्थिक नफा हा चांगला होत असतो.
1: आता तुम्ही जेवढे प्रकार सांगितले त्यात आपण प्रामुख्याने खाद्याला 3 पद्धतीमध्ये वाटून घेऊयात. सगळ्यात पहिले म्हणजे जे त्याला नैसर्गिक पद्धतीने फिरत असताना उपलब्ध होतंय, मग त्यात किडे असतील, शेणातलं काही मटेरियल असेल समजा. दुसरा त्यामध्ये उल्लेख होतोय की स्वयंपाकघरातलं जे काही आपण वापरू शकतोय ते एक प्रकार झाला. आणि तिसरा आता आपण त्यांना सांगतोय की काही प्रमाणामध्ये पोषक जे काही अन्न आपल्याला देता येईल त्याचा एक आपण उल्लेख केला. एक साधारण प्रमाण जर आपण ठरवायचं म्हटलं तर स्वयंपाकघरातलं मुक्त पद्धतीने उपलब्ध होणार आणि हे फीड ते यांचं प्रमाण कसं ठेवावं?
0: जसं मी तुम्हाला म्हटलं आता सांगताना की जर तुम्ही विकत घेऊन खाद्य वापरत असाल तर सर्वप्रथम ते खाद्य तयार करताना त्याच्यामध्ये आपण मका, सोयाबीन ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या वापरतो. या उपलब्ध नसतील तर याला पर्याय म्हणून ज्या काही पेंडी आहेत त्याचा उपयोग करू शकतो, ज्वारी बाजरी वापरू शकतो. अशा पद्धतीमध्ये एक आपण खाद्य तयार करू शकतो. त्याच्या बरोबरच जोडीला जीवनसत्व आणि खनिज यांचं मिश्रण त्याच्यामध्ये आपण टाकू शकतो आणि हे असं मिक्स केलेलं खाद्य प्रत्येक पक्षाला कमीत कमी 30 ते 40 ग्रॅम हे आपल्याला द्यायचं आहे. आणि उरलेलं जे खाद्य आहे ते खाद्याची जी गरज आहे ती त्यांनी बाहेर जे आपण दुसऱ्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टीतनं पूर्ण करायच्या आहेत.
1: म्हणजे एकूणच जर नैसर्गिक पद्धतीने त्याला

0: जे काही उपलब्ध होत असेल ते तर तो खाणारच आहे पक्षी, त्याचबरोबर मात्र त्याच्या बाजूला
1: 30 ते 40 ग्रॅम तुम्हाला
0: त्याच्यासाठी रेडी असलं पाहिजे, जेणेकरून त्याला जर तिथे नाही सापडलं तर मग तो या खाद्यावर त्याचं पोट भरू शकतो. मॅडम, आताच थोड्या वेळापूर्वी आपण उल्लेख केला की 6व्या 7व्या महिन्यापासून कोंबडी अंडी उत्पादनाला सुरुवात करते, तर वयाच्या कितव्या टप्प्यापर्यंत आपण एखाद्या पक्ष्यापासून एक चांगलं हेल्दी प्रोडक्शनची अपेक्षा ठेवू शकतो?
1: जसं आपण म्हटलं की साधारणपणे 6व्या महिन्यापासून कोंबड्या अंडे देणार आहेत आणि आपण देशी जातीच्या कोंबड्या ठेवलेल्या आहेत. इव्हन देशी जातींच्या कोंबड्यांचा आपण विचार करतो, या साधारण यांचं आयुष्यमान 4 ते 5 वर्ष असतं, त्यामुळे त्यांच्या आयुष्यात प्रत्येक कोंबडी अंड हे तिच्या नैसर्गिक सायकल ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीत देत राहणार आहे. पण या कोंबड्यांमध्ये थोडीशी खुडूक होण्याची प्रवृत्ती जास्त असते, ज्याला आपण म्हणतो ना नॅचरल इन्स्टिंक्ट टू मदर, त्याच्यामुळे ब्रुडिनेस हा जो प्रकार आहे हा या कोंबड्यांमध्ये अधिक दिसतो. पण याचा आपल्याला फायदाही होतो, कारण जी अंडी त्यांच्यापासून मिळणार आहेत ती त्या उभवतात आणि त्याच्यापासून नवीन पिल्लं पण मिळणार असतात. जेव्हा आपण व्यावसायिक कुक्कुटपालनाचा विचार करतो तेव्हा आपण एका वर्षाच्याच अंडी उत्पादनाचा विचार करतो. साधारणपणे 80 ते 90% प्रोडक्शन आपल्याकडे सरासरी मिळतच असतं आणि एकदा 80% खाली प्रोडक्शन आलं की आपण म्हणतो की हा फ्लॉक आपण कल करायचा आहे. तसं या मुक्त कुक्कुटपालनामध्ये आपण म्हणत नाही, जो तो आपापल्या रिक्वायरमेंट प्रमाणे ते सायकल पूर्ण करतो. जर तुम्हाला व्यावसायिक स्वरूपात मुक्त कुक्कुटपालन करायचं असेल, म्हणजे समजा 1000 पक्षी ठेवायचे असतील, तर शक्यतो एक सायकल हे साधारण 1.5 वर्षापर्यंत पूर्ण करा, तो फ्लॉक काढून टाका, पुन्हा नवीन फ्लॉक तुम्ही ठेवू शकता.
0: आता महत्वाचा एक मुद्दा येतो, जसा आता उल्लेख केला आपण की सुधारित जातींनुसार खाद्याचं सुद्धा काही गोष्टी नियोजन करावं लागतील, तर मग आपण पहिले जातींबद्दलच बोलूयात.
1: नक्कीच,
0: जास्तीत जास्त फायदा शेतकरी बांधवांना कुठल्या जातींपासून भेटू शकतो, त्या कोणकोणत्या आहेत, त्यांचे वैशिष्ट्य काय आहेत?
1: सर्वप्रथम आपण सुधारित जातींची वैशिष्ट्यांचा विचार करू. शासनाने म्हणूया आपण किंवा विविध महाविद्यालयाने म्हणूया किंवा कॅरी जशी संस्था आहे की केंद्रीय कृषी संशोधन केंद्र बरेली, यांचा उद्देशच हा आहे की ग्रामीण भागामध्ये जो आपला कास्तकरी वर्ग आहे त्यांच्यासाठी काम करणे. मग या लोकांना किंवा आपल्या कास्तकरी वर्गांना पाळता येतील अशा नवीन नवीन जाती विकसित केलेल्या आहेत. या जातींचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या जातचं जे उत्पादनाचं प्रमाण आहे ते अधिक चांगलं येतं. म्हणजे उदाहरण घेतलं, जर देशी कोंबडी आहे तर देशी कोंबडी आपल्याला वर्षाकाठी 25 ते 50 अंडी देईल. पण तेच जर आपण सुधारित जातीचा विचार केला तर ती सुधारित जात कमीत कमी 150 ते 200 पर्यंत अंडी दे, जी तुमच्या व्यावसायिक कुक्कुटपालनामध्ये जसे 310-320 अंडी मिळतात तेवढी मिळणार नाही, पण निश्चितच देशी कोंबडीपेक्षा ही अंडी अधिक मिळतील. तसंच जसं आपण खाद्यावर मगाशी बोललेलो आहोत त्याच्यामध्ये आपण FCR, सगळ्यांनाच माहिती आहे की खाद्याचं मांसात रूपांतरणाचं गुणोत्तर, हा कुक्कुटपालनामध्ये एक फार महत्वाचा मुद्दा आहे. सुधारित जातींच्या बाबतीत जेव्हा आपण विचार करतो तेव्हा हे गुणोत्तर साधारणपणे 2.2 आपल्याला मिळतं. आता हेच आपण जेव्हा व्यावसायिक कोंबड्यांची तुलना करतो तिथे आपल्याला अगदी 1.5 पर्यंत FCR हा मिळत असतो, पण इथे तुम्हाला 2.2 मिळतो. अगदी देशी कोंबड्या वापरलं तर ते साधारणपणे 3 असा FCR मिळणार. पुन्हा वया देण्याचा जो कालावधी आहे, म्हणजे अंडी देण्याचा जो कालावधी आहे, तो साधारणपणे 150 दिवस ते 180 दिवस, म्हणजे 5 ते 6 महिन्यामध्ये ते पक्षी अंड्यावर येण्यास सुरुवात होते, म्हणजे जे निश्चितच पुन्हा फायद्याचं राहतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे व्यावसायिक कुक्कुटपालनामध्ये आपण जसं म्हणतो की पक्ष्यांमध्ये प्रतिकार क्षमता तेवढी नसते, जी निश्चितच या सुधारित जातीमध्ये किंवा देशी कोंबड्यांमध्ये जास्त आढळते. आणि त्याच अनुषंगाने जसं मी तुम्हाला म्हटलं की पशुवैद्यक महाविद्यालय बेंगलोर जे आहे त्यांनी गिरीराजा गिरीराणी या जाती विकसित केलेल्या आहेत, त्याच्यानंतर वनराजा, ग्रामप्रिया, कृषीब्रो या ज्या जाती आहेत त्या DPR म्हणजे डायरेक्टर ऑफ प्रोजेक्ट रिसर्च हे हैदराबादला आहे त्यांनी डेव्हलप केलेल्या आहेत. हितकारी, उपकारी, कॅरी श्यामा, कॅरी निर्भीक या सेंट्रल एव्हियन रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजे केंद्रीय कृषी संशोधन केंद्र इज्जतनगर बरेली यांनी डेव्हलप केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे नंदनम 19 ही जी एक जात आहे ती मुख्यत्वे मनुती केरळा यांनी डेव्हलप केलेली आहे. आणि सध्या आपण सगळेजण श्रीनिधी, कावेरी, चैतन्य या सगळ्या जातींची नावं ऐकत आहोत, तर थोडेसे आपापले ब्रीडर्स यांनी या जाती डेव्हलप करून महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीत फेमस होत आहे. अजून महाराष्ट्राची एक ओळख म्हणून सांगते की यशवंत एग्रोटेक जळगाव यांनी सातपुडा नावाची एक जात विकसित केलेली आहे आणि ती देखील या मुक्त कुक्कुटपालनासाठी खूप चांगली समजली जाते.
0: मॅडम, आपण आतापर्यंत मुक्त पद्धतीच्या कुक्कुटपालनासाठी कोणकोणत्या जातीचा

0: करू शकतो? जागेची उपलब्धता, खाद्याचे प्रकार, खाद्याची उपलब्धता, सुरुवातीला कोणकोणत्या सुविधा आपल्याकडे असल्या पाहिजे याबद्दल थोडासा उल्लेख आपण आता केलेला आहे. याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट येते, ते म्हणजे आपण आपल्या कुक्कुटपालनामध्ये पिण्याचे पाणी आणि त्यासंबंधित जी काही स्वच्छता आहे ती कशी बाळगायला हवी त्याबद्दल कृपया.
1: निश्चितच एक महत्त्वाची गोष्ट आहे, मी नेहमी कोंबड्यांच्या बाबतीत म्हणताना हे सांगते की आपल्या माणसांना जे पाणी पिण्यास योग्य आहे तेच पाणी आपल्या कोंबड्यांसाठी पिण्यासाठी योग्य आहे. आता जेव्हा आपण मुक्त पद्धतीत कोंबड्या पाळत असतो तेव्हा तुम्ही प्रत्येक वेळी त्याच्या पाण्यावर कंट्रोल करू शकत नाही, पण व्यावसायिक कुक्कुटपालनामध्ये मात्र आम्ही त्यांना अगदी सांगत असतो की तुम्ही कंपल्सरी जे पाणी माणसाच्या पिण्याचं योग्य असंच पाणी तुम्हाला दिलं पाहिजे, कारण बऱ्याचशा आजारांचा जो विषय आहे तो याच्यातनं पसरत असतो, त्यामुळे त्या बाबतीत तुम्हाला खूप काळजी घेणं आवश्यक आहे. ते पाणी आपल्या कोंबड्यांना उपलब्ध होईल याची काळजी घ्या. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पाण्याचं जे प्रमाण आहे ते तुम्हाला उन्हाळ्यामध्ये विशेष करून जास्त योग्य पद्धतीत राखलं गेलं पाहिजे. आज थंबरूल आम्ही म्हणतो की एक पक्षी समजा 1 ग्रॅम अन्न खाल्लं तर त्याला 2 ml पाणी पुरेसं असतं, पण उन्हाळ्यामध्ये ह्याच पाण्याचं प्रमाण 4 पट वाढवायचं आहे, त्यामुळे 1 ग्रॅम खाद्याला आपल्या त्या पक्ष्याला 4 ml पाणी उपलब्ध होईल याची काळजी घेतली पाहिजे. उन्हाळ्यामध्ये पक्ष्याला थंड स्वच्छ म्हणजे निर्जंतुक केलेलं पाणी आहे ते पाणी आपण वापरू शकतो. एक कास्तकारी बांधूंसाठी मी सल्ला देते, आपण जसं आपल्या पाण्यासाठी क्लोरीन वापरतो तसं ब्लिचिंग पावडर वापरून तुम्ही त्या पाण्यामध्ये टाकून ते पाणी देखील पक्ष्यांना देऊ शकता. आणि पाणी थंड देण्यासाठी आपल्या गावाकडे मोठे रांजण वापरले जायचे जे आपणही पिण्यासाठी वापरलं जातं, तर त्यामध्ये पाणी जर भरून ठेवलं आणि ते पाणी त्या पक्ष्यांना 24 तास उपलब्ध होईल अशी वेगवेगळी भांडी आपण जर भरून ठेवली तर निश्चितच पक्षी येऊन त्याच्यातनं ते पाणी पिऊ शकतात आणि त्याचा त्यांना फायदा हा होऊ शकतो.
0: मॅडम, आता आपण मुक्त पद्धतीमध्ये आपल्या कोंबड्यांना कुठले रोग उद्भवू शकतात, त्यांचा कशा प्रकारे आपल्याला त्रास होऊ शकतो आणि त्यासाठी आपण काय नियोजन केलं पाहिजे याबद्दल थोडं सांगा.
1: निश्चितच हा एक सगळ्यात महत्वाचा विषय आपण म्हणूया, कारण कुक्कुटपालनामध्ये सगळ्यात महत्वाचा आजार जो आहे त्याला म्हटलं जातं रॅनिकेट डिसीज, किंवा मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो मान मोडी, न्यूकॅसल डिसीज. जेव्हा हा आजार होतो तेव्हा या आजारामध्ये पक्ष्यांमध्ये मरतूक दिसणार, तिथे तुम्ही काहीच करू शकत नाही. म्हणून हा आजार जर तुम्हाला टाळायचा असेल तर त्याला उपाय एकमेव, तो म्हणजे लसीकरण. आपण नेहमीच म्हणतो ना की प्रिव्हेंशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर, तर कुक्कुटपालनासाठी हे वाक्य मी म्हणते 100% लागू आहे, कारण लसीकरण हे जर योग्य वेळी पक्ष्यांना केलं तर हा आजार पक्ष्यांमध्ये येणार नाही याची 100% मी तुम्हाला खात्री देते. त्यामुळे नेहमी RD या आजाराचं जे लसीकरण आहे ते 5व्या ते 7व्या दिवशी आपल्याला करायचं आहे. आज बाजारामध्ये या लसी वेगवेगळ्या मात्रेमध्ये उपलब्ध असतात. साधारणपणे या लसी ज्या आहेत त्या पावडर फॉर्म मध्ये उपलब्ध असतात आणि याच्याबरोबर एक डायल्यूनची छोटी बॉटल येते. ती लस एकत्र करून पक्ष्यांच्या एकतर डोळ्यामध्ये किंवा नाकामध्ये एक एक थेंब ही टाकायची आहे. आणि याच आजारासाठी ह्या लसीचा बूस्टर डोस आहे तो साधारणपणे 28व्या दिवशी केला जातो. आता आपले पक्षी आहेत ते पूर्ण वर्षभर ठेवत असतो, तर त्यावेळी तुम्ही प्रत्येक 3 महिन्यांनी RD लसोटा ही जी लस आहे ही रिपीट करा आणि प्रत्येक 3 महिन्यांनी त्या पक्ष्यांना जंताचं औषध देखील द्या. आणि जेव्हा लसीकरण करतो तेव्हा लसीकरण करताना प्रत्येक कंपनी एक मार्गदर्शक सूचना देते. आपण ज्या कंपनीची लस घेतलेली आहे त्या लसीने दिलेल्या मार्गदर्शक सूचना पाळणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर महत्वाची बाब म्हणजे लस ही नेहमी थंड जागा जी असते तिथेच ठेवणं, म्हणजेच थोडक्यात बर्फावर ठेवणं आवश्यक आहे इव्हन लसीकरण करताना. त्यामुळे लसीकरण करताना देखील या थोड्याशा काळजी घेणं आवश्यक आहे. त्यानंतर दुसरा एक जो आजार आहे ज्याला IBD किंवा गंबोरो हा आजार म्हणतात, त्यासाठी देखील लस देणं आवश्यक आहे. आणि ही लस साधारण 14व्या दिवशी दिली जाते, म्हणजे 12 ते 14वा दिवस, आणि त्याचा जो बूस्टर आहे तो 21 ते 22व्या दिवशी केला जातो. त्याचप्रमाणे काही फॉलपॉक्स सारख्या ज्या लसी आहेत त्या 8 आठवड्यानंतर करायच्या आहेत. म्हणजे माझं म्हणणं एक निश्चित सगळ्यांसाठी राहील की आपण जेव्हा कुक्कुटपालन व्यवसाय करता तेव्हा त्या कोंबडीच्या जातीसाठी जे काही लसीकरणाचा तक्ता आहे तो आपण फॉलो करायचा आहे. अजून एक महत्वाची सूचना की जेव्हा आपण लसीकरण करणार आहोत तेव्हा तज्ञाचा सल्ला घ्या, तो निश्चितच तुमच्या फायद्याचा राहणार आहे. बऱ्याच वेळा काय होतं, भौगोलिक परिस्थितीनुसार किंवा वातावरणानुसार देखील काही गोष्टींमध्ये बदल हा होऊ शकतो, त्यामुळे या सगळ्या गोष्टी करताना नेहमी पशुवैद्यकाच्या सल्ल्यानेच तुम्ही या गोष्टी केल्या

0: तर निश्चितच या सगळ्या आजारांवर आपण विजय मिळवू शकतो. मग अशी आपण पाण्याबद्दल बोललो तर पाण्यामध्ये ई कोलाय हा देखील एक महत्वाचा जीवाणू आहे आणि त्याच्यामार्फत देखील कोंबड्यांमध्ये आजार हे होऊ शकतात. हे सर्व टाळण्यासाठी आपल्याला स्वच्छ निर्जंतुक केलेलं पाणी पक्ष्यांना देणं अत्यंत आवश्यक आहे. मला वाटतं जर आपण ह्या काळजी घेतल्या तर कुक्कुटपालनामध्ये कोंबड्यांमध्ये कोणतेही आजार दिसणार नाहीत ही मी खात्री देते.
1: मॅडम, कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मला एक महत्वाचा प्रश्न विचारावासा वाटतो. कुक्कुटपालन याविषयी प्राध्यापक म्हणून तुम्ही याचा शास्त्रीय दृष्ट्या अभ्यास करता आणि अशा वेळेस आपण बऱ्याचदा ह्या सगळ्या व्यवसायामागचं जे काही आर्थिक गणित आहे त्याचा सुद्धा आपण व्यवस्थित मांडणी करून अभ्यास करतो. तर त्या अनुषंगाने जर बघितलं तर अंडी उत्पादनाचं व्यावसायिक मॉडेल, ब्रॉयलर कॉकरेलचं व्यावसायिक मॉडेल आणि जे आता आपण मुक्त पद्धतीमध्ये बघतो की व अंडी पण भेटत राहणार, गरज पडल्यास तर आपण तो पक्षी विकून त्याचं मांस उत्पादन घेऊ शकतो, जे काही आर्थिक गणित आहे, तर कुठलं मॉडेल आपल्याला सरस होताना दिसतं?
0: बघा, मला सगळ्यात महत्वाचं जसं वाटतं की कोणताही व्यवसाय हा आपण अर्थार्जनासाठी करत असतो, त्यामुळे तुम्हाला कुठला व्यवसाय करायचा आहे याच्यावर तुमचा नफा तोटा हा अवलंबून आहे. बऱ्याच वेळा लोकांना वाटतं की ब्रॉयलर पक्ष्यांमध्ये किंवा मांसासाठी पक्षी वाढवले तर आपल्याला पटकन पैसा मिळतो, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला 1.5-2 महिन्यामध्ये पक्षी विकून आपल्याला लगेच त्याच्यामध्ये जो काही नफा आहे तो तुमच्या डोळ्यासमोर असतो. जेव्हा आपण अंड्याचं गणित मांडत असतो तर व्यावसायिक कुक्कुटपालनामध्ये देखील 1 वर्षाचं पूर्ण सायकल हे
1: चालू असतं, त्याच्यात लागतही खूप मोठी आहे.
0: हा, पण जेव्हा आपण शेवटी गोळाबेरीज करतो दोन्ही व्यवसायांमध्ये फायदा आहे. एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कोणताही व्यवसाय हा तुम्हाला तोट्याकडे नेत नसतो, रिस्क असतेच. कारण जसं आपण प्रत्येक नाण्याला 2 बाजू आहेत तसा फायदा आणि तोटा या दोन्ही गोष्टी आहेत, पण तुम्ही वर्षाचं गणित जर बघितलं तर निश्चितच या व्यवसायामध्ये अधिक फायदा मिळतो. आता मी थोडस देशी कोंबड्यांबाबतीत विचार केला, त्या सगळ्यांना सांगावं वाटतं की तुम्ही इथलं मार्केटिंगचं गणित जर जमवलं म्हणजे बाजार हाट जर तुम्ही याची जमवली तर निश्चितपणे तुम्हाला अधिक फायदा हा व्यावसायिक कुक्कुटपालनापेक्षा देखील करून घेता येऊ शकतो. साधं उदाहरण देते, आज जर आपण व्हाईट एग किंवा जे पांढरं अंड कमर्शियली अवेलेबल आहे आपल्याला बाजारामध्ये त्याची किंमत असते 5, 6, 7, 8 रुपये,
1: फार तर 8 रुपये,
0: बरोबर. तेच जर देशी कोंबडीचं अंड आहे हे जेव्हा लोकांना कळतं, म्हणजे साधारण ब्राऊन कवच आहे त्याच्यावरनं अंड्याची साईज थोडी छोटी असते, या गोष्टीवरनं ते अंड लक्षात येतं, त्यामुळे त्या अंड्याला बाजारामध्ये अगदी 15 रुपयापासून 20 रुपयापर्यंत आणि मुंबई सारख्या शहरामध्ये जर त्याला तुम्ही टॅगिंग केलं, त्याला पॅकिंग केलं तर त्याच्यासाठी लोक 25 काय 30 रुपये द्यायला सहजपणे तयार होतील. अजून तुम्ही त्याला मॉलमध्ये ठेवलं, स्वतःचं ब्रँडिंग टाका, त्याच्यात मग तुम्ही अधिक कमवू शकता. मग थोडक्यात काय, तुम्हाला जर या व्यवसायामधलं गमक जुळवायचं असेल आणि हातात जर अधिक पैसा घ्यायचा असेल तर निश्चितच मला वाटतं की सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही बाजार हाट शोधा. मार्केटिंग मध्ये तुम्ही सक्सेस झालात तर या व्यवसायामध्ये तुम्ही निश्चित सक्सेस होणार आहात. आणि आज आपण बघतो की बेकारीचा प्रश्न आवासून उभा आहे आणि सगळीकडे आपण म्हणतोय की अधिकाधिक रोजगार असणं आवश्यक आहे. अशा दृष्टीने मला वाटतं आपण सगळ्यांनीच एकत्र येऊ, मग त्याच्यामध्ये आम्ही महाविद्यालयातली लोक असू देत, कृषी विज्ञान केंद्रातली लोक असू देत, कृषी विभागातली लोक असू दे, पशुसंवर्धन विभागातील लोक असू दे, या सर्वांनी आपली जी 65% जनता जी शेतात राहती आहे, गावात राहती आहे, त्यांना हे करण्यासाठी उद्युक्त केलं तर त्याचा निश्चितच आपण म्हणतो ना की लाईव्हलीहूड आणि न्यूट्रिशनल सिक्युरिटी म्हणजे उदरनिर्वाह आणि त्याचप्रमाणे पोषण सुरक्षा या दोन्हीसाठी फायदा होऊ शकतो असं मला वाटतं. असाच प्रसार आपण करणं अधिक आवश्यक आहे.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसोबत जोडधंदा उभा करताना आपल्या उपलब्ध साधन संपत्तीचा योग्य वापर करणं महत्वाचं आहे. मुक्त कुक्कुटपालन सुरू करण्यापूर्वी कोंबड्यांची योग्य जात, निवारा, खाद्य, पाणी, लसीकरण आणि बाजारपेठ यांचं नियोजन मात्र नक्की करा. मॅडम, आपण कार्यक्रमासाठी वेळ दिलात त्यासाठी धन्यवाद.
2: धन्यवाद. शेतकरी बांधवांनो, आताच आपण मुक्त कुक्कुटपालन याविषयी डॉक्टर मयुरा गोळे यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.

0: केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8 वाजत आहेत.
1: मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर आणि एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्सवर तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर श्रोते हो आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 7:59 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

श्रोतेहो, आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीचे 8 वाजतायत. ऐकूया कार्यक्रम एक गाणे ताजे तवाणे.

ऋषिकेश आणि क्षितिज वाघ यांनी गायलेलं आईला रे या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. श्रोते हो, एक गाणे ताजे तमाने हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. रात्रीचे 8:05 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातम्या ऐकण्यासाठी जाऊया आमच्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्राकडे.

0: किया गया है।
1: केरळचं नाव केरळम करणारं विधेयकही कुठल्याही चर्चेशिवाय आज लोकसभेत मंजूर झालं, त्यानंतर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं। राज्यसभेत न्यायाधिकरण सुधारणा विधेयकाला संसदेची आज मंजुरी मिळाली। राज्यसभेत आज हे विधेयक मंजूर झालं। राष्ट्रीय न्यायाधिकरण आयोगाची स्थापना आणि विविध न्यायाधिकरणाच्या कामकाजात सुसूत्रता आणणं हा या विधेयकाचा उद्देश आहे। हे विधेयक मंजूर झाल्यावर दिवसभरासाठीचं कामकाज संपवून राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं। यापूर्वी विविध मुद्द्यांवर राज्यसभेत गदारोळ झाला होता। दरम्यान FCRA अर्थात परदेशी निधी नियमन सुधारणा विधेयक संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवण्याची सरकारची तयारी असल्याचं सूत्रांनी सांगितलं। उद्या लोकसभेत या संदर्भातला प्रस्ताव मांडला जाऊ शकतो। झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या मुद्द्यावरून आज सकाळी संसदेच्या आवारात राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांनी मोर्चा काढला। नवी दिल्लीत विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाई प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा निवेदन द्यायला तयार असतानाही विरोधक संसदेचं कामकाज चालू देत नसल्याचा आरोप या खासदारांनी यावेळी केला। याविषयी संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू म्हणाले,
2: राहुल गांधी जी कई दिनों से गृहमंत्री अमित शाह का जवाब मांग रहे हैं सदन में। अब जब सरकार तैयार है, गृहमंत्री जी पूरे घटनाओं का बहुत डिटेल में जवाब देने के तैयार है, फिर राहुल गांधी जी भाग रहे हैं। मैंने इसलिए सदन में कहा कि भागना नहीं है।
1: राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाची साप्ताहिक बैठक मंगल मिलन आज नवी दिल्लीच्या संसद भवन परिसरात झाली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासह भाजपा आणि मित्रपक्षांचे खासदार बैठकीला उपस्थित होते। वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा अवमान करणं हा गुन्हा ठरवणाऱ्या विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज स्वाक्षरी केली। या नव्या कायद्यानुसार वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांना 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही ठोठावला जाऊ शकतो। तसंच वारंवार हाच गुन्हा करणाऱ्यांना प्रत्येक नव्या गुन्ह्यासाठी 1 वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा देता येऊ शकते। देशभरात 7 ऑगस्टपर्यंत 967 लाख हेक्टर जमिनीवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्याची माहिती कृषी मंत्रालयानं दिली आहे। त्यात 344 लाख हेक्टर जमिनीवर भात आणि 180 लाख हेक्टर क्षेत्र तेलबियांखाली असून गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी हे क्षेत्र 5 लाख हेक्टरने वाढलं आहे। श्री अन्न अर्थात भरड धान्याखाली 168 लाख हेक्टर जमीन असून 106 लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस तर 103 लाख हेक्टर क्षेत्रात कडधान्यांची लागवड झाली आहे। उसाखाली 58 लाख हेक्टर तर तागाची लागवड 6 लाख हेक्टर क्षेत्रात आहे। राज्यात भूसंपादन पुनर्वसन किंवा पुनर्स्थापनेसाठीचा मोबदला देण्यात विलंब झाला तर भूधारकांना त्यावरच्या व्याजाचा दर वाढवून देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळानं घेतला। हा दर रेपो दरापेक्षा 1% जास्त असेल। राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली। राज्यात नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांसाठी जमीन खरेदीच्या व्यवहारांवर हस्तांतरण शुल्कात 25% सवलत देण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत झाला। मात्र संबंधित जमिनीचा वापर अन्य कारणांसाठी केला गेल्यास हस्तांतरण शुल्काची रक्कम व्याजासह वसूल करण्यात येणार आहे। नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पासाठी स्थापन झालेल्या कंपन्यांमध्ये अंतर्गत जमीन हस्तांतरण झाल्यास त्या व्यवहारावर मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। बँका एकीकडे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित यंत्रणा तयार करत असताना त्यांच्यावर अर्थपूर्ण मानवी देखरेख असायला हवी असं मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज नोंदवलं। मुंबईत एका कार्यक्रमात ते आज बोलत होते। एखाद्या चुकीसाठी तंत्रज्ञानाला जबाबदार ठरणं रिझर्व्ह बँकेला स्वीकारार्ह नाही असंही ते म्हणाले। बँका ग्राहकांना देत असलेली सेवा सुधारण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करावा, मानवी क्षमतांची जागा घेण्यासाठी नाही असं त्यांनी बँकांना सुचवलं। पुढच्या आर्थिक वर्षात भारताचा GDP वाढीचा दर 6.4% राहील असा अंदाज फिच रेटिंग या जागतिक

0: मानांकन संस्थेनं व्यक्त केला आहे. ऊर्जा पुरवठ्यावर संकट आलं तरीही भारताची अर्थव्यवस्था मजबूत आणि स्थिर राहील असं संस्थेच्या अहवालात म्हटलं आहे. गेल्या सलग 3 वर्षांच्या तुलनेत हा दर कमी असला तरी तो भारताला मिळालेल्या BBB मानांकन वर्गातल्या इतर अर्थव्यवस्थांच्या सरासरी दराच्या तिप्पट आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी नीट परीक्षा रद्द करायचा प्रस्ताव तामिळनाडू विधानसभेनं आज एकमतानं संमत केला. राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ अरुण राज यांनी हा प्रस्ताव मांडला. नीट परीक्षा यंत्रणा रद्द करून 12वीतल्या गुणांच्या आधारे मेडिकलला प्रवेश द्यावा असं ते म्हणाले. झारखंड सरकारनं आंदोलकांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत. भरती परीक्षा पद्धतीत आणखी सुधारणा करण्याची सरकारची तयारी असल्याचं झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन म्हणाले. भाजपा या आंदोलकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी आज केला. अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने त्यांच्या मून बेस कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला आमंत्रित केलं आहे. दोन्ही देशांमध्ये झालेल्या आर्टेमिस कराराअंतर्गत नासाने हे आमंत्रण दिल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. भारत अमेरिका नागरी अंतराळ संयुक्त कृती दलाची 9वी बैठक 5 आणि 6 ऑगस्टला इस्रोच्या बंगळुरू इथल्या मुख्यालयात पार पडली. त्यासाठी अमेरिकेचे भारतातले राजदूत सर्जिओ गोर उपस्थित होते. पश्चिम कोलंबियातली 10-12 शहरं आणि गावांमध्ये काल झालेल्या तीव्रतेच्या भूकंपामुळे 250+ जास्त लोक दगावले तर 3000+ अधिक लोक बेपत्ता झाले असून अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. तिथे आज पुन्हा शोध आणि बचाव कार्य सुरू झालं आहे. काली परेरा चोको आणि मनी झालेस इथल्या महापौर आणि गव्हर्नरांनी दिलेल्या माहितीनुसार या भागांमध्ये किमान 179 लोकांचा मृत्यू झाला आहे. सुमारे 1600 इमारतींचं नुकसान झाल्याचं किंवा त्या कोसळल्याचं वृत्त आहे. सिरियाचे माजी अध्यक्ष बशर असद आणि त्यांचा भाऊ महेर असद यांना त्यांच्या सिरियातल्या फौजदारी न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. सिरियात 14 वर्ष सुरू राहिलेल्या संघर्षाच्या काळात सत्तेचा दुरुपयोग करून मानवतेविरोधात अनेक गुन्हे केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवला गेला आहे. सिरियात 50 वर्ष सत्तेमध्ये असलेल्या असद यांची सत्ता 1.5 वर्षांपूर्वी संपुष्टात आल्यानंतर त्यांच्या विरोधात प्रथमच असा निकाल दिला गेला आहे. असद आणि त्यांचे निकटवर्तीय सध्या रशियात असून त्यांना सिरियात परत पाठवण्याची मागणी सिरियाच्या नवीन सरकारने केली आहे. दक्षिण आफ्रिकेतल्या रुस्टेनबर्ग शहराजवळ एका बंद पडलेल्या खाणीत किमान 14 कामगारांचा मृत्यू झाल्याचं उघडकीस आलं आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असून अनेक जण जखमी झाले आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ सुधारणा आणि केरळचे नाव केरळम करणाऱ्या विधेयकाला चर्चेशिवाय लोकसभेची मंजुरी. वंदे मातरम या गीताचा अवमान करणं हा गुन्हा ठरवणाऱ्या विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची स्वाक्षरी. भूसंपादनाचा मोबदला उशिरा मिळाला तर जमीन मालकांना रेपो दरापेक्षा 1% अधिक व्याज मिळणार. आणि कोलंबियात झालेल्या भूकंपात सुमारे 250 नागरिकांचा मृत्यू, 1000+ लोक बेपत्ता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 8:15 झाली आहेत. नमस्कार श्रोते हो, प्रासंगिक ह्या कार्यक्रमात आपले स्वागत आहे. श्रोते हो, आज 11 ऑगस्ट समाजशास्त्रज्ञ आणि संवेदनशील लेखिका इरावती कर्वे यांचा आज स्मृतिदिन. श्रोते हो, आपण भारतीय म्हणून नेमके कोण आहोत आणि आपण असे का आहोत हा प्रश्न ऐकायला साधा वाटतो, पण या प्रश्नाचं उत्तर शोधायला निघालं की आपण इतिहासात जातो, समाजात जातो, परंपरांमध्ये जातो, कुटुंब व्यवस्थेत जातो, जाती संस्थेचा विचार करतो, धर्म भाषा संस्कृती आणि लोकपरंपरांचा मागोवा घेतो आणि शेवटी पोहोचतो माणसापर्यंत. 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या भारतात एका तरुण विदुषीने हाच प्रश्न आपल्या संशोधनाचा केंद्रबिंदू केला. त्या काळात भारतात समाजशास्त्र आणि मानववंशशास्त्र ही क्षेत्र अजून बाल्यावस्थेत होती. महिलांसाठी उच्च शिक्षणाच्या संधी

मर्यादित होत्या. परदेशात जाऊन संशोधन करणाऱ्या भारतीय स्त्रिया तर अत्यंत कमी होत्या. पण या सगळ्या मर्यादा ओलांडत एका स्त्रीने ज्ञानाच्या क्षेत्रात स्वतःची वाट तयार केली. ही स्त्री म्हणजे इरावती कर्वे, भारताच्या अग्रणी महिला मानववंश शास्त्रज्ञांपैकी एक. समाजशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक आणि अत्यंत संवेदनशील लेखिका. आजच्या विशेष कार्यक्रमातून आपण त्यांच्या संपूर्ण जीवन प्रवासाचा मागोवा घेणार आहोत. त्यांच्या जन्मापासून, त्यांच्या शिक्षणापासून, जर्मनीतील धाडसी संशोधनापासून, भारतीय समाजाच्या प्रत्यक्ष अभ्यासापर्यंत आणि महाभारताकडे नव्या नजरेने पाहणाऱ्या युगांतपर्यंत. 15 डिसेंबर 1905 रोजी ब्रह्मदेशातील म्हणजे आजच्या म्यानमारमधील मिन्यान्स येथे एका मुलीचा जन्म झाला. तिचं नाव ठेवण्यात आलं इरावती. ब्रह्मदेशातून वाहणाऱ्या प्रसिद्ध नदीच्या नावावरून हे नाव ठेवण्यात आलं होतं. इरावतींचे वडील गणेश हरी करमरकर हे बर्मा कॉटन कंपनीत काम करत होते. त्या काळात भारतातील अनेक कुटुंबे शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने ब्रह्मदेशात स्थायिक झाली होती. अशाच वातावरणात इरावतींचं बालपण सुरू झालं. लहानपणापासूनच त्यांच्यात शिक्षणाची ओढ आणि स्वतंत्र विचार करण्याची वृत्ती होती. त्यांचं शालेय शिक्षण पुण्यातील हुजूर पागा मुलींच्या शाळेत झालं. त्या काळात मुलींना शिक्षण देण्याची कल्पना समाजात पूर्णपणे स्वीकारली गेलेली नव्हती. मुलीने शिकावं हो, पण किती, कशासाठी आणि पुढे तिचं करायचं तरी काय, असे अनेक प्रश्न त्या काळच्या समाजासमोर होते. पण इरावतींच्या बाबतीत शिक्षण हा केवळ विवाहापूर्वीचा टप्पा नव्हता. शिक्षण हेच त्यांच्या आयुष्याचं ध्येय बनत गेलं. हुजूर पागेतून शिक्षण पूर्ण केल्यानंतर इरावती पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये दाखल झाल्या. त्यांनी तत्वज्ञानाचा अभ्यास केला. 1926 मध्ये त्यांनी पदवी पूर्ण केली. पण त्यांना केवळ पुस्तकांमध्ये असलेलं ज्ञान नको होतं. त्यांना प्रश्न पडत होते, समाज कसा तयार होतो, लोकांमध्ये भेद का निर्माण होतात, जात म्हणजे काय, कुटुंब व्यवस्था कशी विकसित झाली, लोकांच्या परंपरांचा त्यांच्या जीवनावर कसा परिणाम होतो आणि सर्वात महत्वाचं, माणूस जसा आहे तसा का आहे. या प्रश्नांनी त्यांना समाजशास्त्राकडे आणलं. त्यांना दक्षिणा फेलोशिप मिळाली आणि त्यांनी मुंबई विद्यापीठात प्रख्यात समाजशास्त्रज्ञ जी एस घुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील शिक्षण सुरू केलं. घुरे हे भारतीय समाजशास्त्राच्या विकासातील महत्वाचे नाव होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली इरावतींनी स्वतःच्या सामाजिक समूहाचा अभ्यास करण्याचं ठरवलं. त्यांचा पदव्युत्तर प्रबंध होता चित्पावन ब्राह्मिन्स एन इथनिक स्टडी, म्हणजेच चित्पावन ब्राह्मणांचा एक वांशिक सामाजिक अभ्यास. स्वतःच्या समाजाकडे संशोधकाच्या नजरेनं पाहणं हीच एक वेगळी गोष्ट होती. आपण ज्या समाजाचा भाग आहोत त्याच समाजाकडे काही अंतर ठेवून चिकित्सक नजरेनं पाहता येतं का? इरावती कर्वे यांनी याचं उत्तर आपल्या संशोधनातून दिलं. 1926 मध्येच इरावतींचा विवाह दिनकर धोंडो कर्वे यांच्याशी झाला. दिनकर राव हे रसायनशास्त्राचे अभ्यासक होते आणि त्यांचं कुटुंब महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात अत्यंत महत्वाचं होतं. कारण दिनकर रावांचे वडील होते महर्षी धोंडो केशव कर्वे. महर्षी कर्वे हे स्त्री शिक्षणाचे महान पुरस्कर्ते आणि समाज सुधारक. 1928 साल इरावती कर्वे यांनी एक अत्यंत धाडसी निर्णय घेतला. त्या उच्च शिक्षणासाठी जर्मनीला जाणार होत्या. आजच्या काळात परदेशात शिक्षणासाठी जाणं तुलनेनं सहज वाटतं. पण 1928 मध्ये विशेषतः एका भारतीय तरुण स्त्रीने एकटीने युरोपात ही कल्पनाच धाडसी होती. त्यांचे पती दिनकर राव यांनी त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं. त्या जर्मनीला गेल्या. इरावती कर्वे यांच्या डॉक्टरेटच्या संशोधना

असा विषय होता नॉर्मल असेंट्री ऑफ ह्युमन बॉडी, म्हणजेच मानवी शरीरातील नैसर्गिक असीमिततेचा अभ्यास. 1939 मध्ये त्या पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये समाजशास्त्राच्या रीडर म्हणून रुजू झाल्या. 1943 मध्ये गुजरातमधील लांघणज येथे पुरातत्व प्राध्यापक हसमुख सांकलिया यांच्या उत्खननात त्या सहभागी झाल्या. तेथे त्यांनी मानवी हाडाचा एक छोटा तुकडा आढळला. यानंतरच्या संशोधन आणि उत्खननात अनेक मानवी सांगाडे मिळाले. एका स्त्री संशोधकाने प्रत्यक्ष उत्खननाच्या ठिकाणी जाऊन अशा प्रकारे काम करणं त्या काळात अत्यंत असामान्य होतं. 1953 मध्ये त्यांचा महत्वपूर्ण ग्रंथ प्रकाशित झाला, किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया. इरावती कर्वे यांचं व्यक्तिमत्व केवळ संशोधकाचं नव्हतं, त्यांच्याकडे एक संवेदनशील साहित्यिक मनही होतं. त्या मराठी आणि इंग्रजीत लिहित. त्यांच्या लेखनात विद्वत्तता होती, पण त्याचबरोबर मानवी भावनांची जाणही होती. या प्रश्नांची उत्तरं त्यांच्या साहित्यामध्येही दिसतात. त्यांच्या मराठी लेखनात परिपूर्ती, आमची संस्कृती, संस्कृती, भोरा, गंगाजल यासारख्या पुस्तकांचा समावेश होतो, पण त्यांच्या साहित्यिक प्रवासाला सर्वात मोठी ओळख मिळाली ती एका पुस्तकामुळे, युगांत. त्यांच्या विचारांची ताकद आणि लेखनाची गुणवत्ता यामुळे या पुस्तकाला मोठा सन्मान मिळाला. साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला. हा त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीतील अत्यंत महत्वाचा टप्पा होता. समाजशास्त्र आणि मानववंशशास्त्रातील विदुषी म्हणून ओळख असलेल्या इरावती कर्वे यांना मराठी साहित्यानेही आपलंसं केलं. आजच्या काळात आपण मागे वळून पाहताना इरावती कर्वे यांचा हा प्रवास केवळ एका व्यक्तीचा प्रवास नाही, हा आधुनिक भारतातील स्त्रीच्या बौद्धिक स्वातंत्र्याचा प्रवास आहे, हा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रवास आहे. हा परंपरा आणि आधुनिकता यांच्यात संवाद घडवून आणण्याचा प्रवास आहे. आणि हा सर्वात महत्वाचं म्हणजे माणसाला समजून घेण्याचा प्रवास आहे. इरावती कर्वे यांनी आपल्याला शिकवलं की प्रश्न विचारणं म्हणजे परंपरेचा अपमान नाही, चिकित्सा करणं म्हणजे संस्कृतीचा नकार नाही, आणि स्वतंत्र विचार करणं म्हणजे समाजापासून दूर जाणं नाही, उलट समाजाला अधिक खोलवर समजून घेण्यासाठी प्रश्न विचारावे लागतात. आज 11 ऑगस्ट इरावती कर्वे यांच्या स्मृतिदिनी त्यांना आठवताना त्यांच्या आयुष्यातील एक विचार आपल्या मनात ठेवूया. वेगवेगळ्या संस्कृती, धर्म आणि परंपरांमध्ये जगणाऱ्या माणसांनी परस्पर समजूतदारपणा आणि आदराने एकत्र राहणं हीच मानवी जीवनाची खरी प्रगती. आजही त्यांचं जीवन आजच्या पिढीतील प्रत्येक मुलीला, प्रत्येक विद्यार्थ्याला आणि प्रत्येक स्वतंत्र विचार करणाऱ्या व्यक्तीला एक संदेश देतं. स्वतःचे प्रश्न विचारा, पुराव्याच्या आधारे विचार करा, गरज पडली तर प्रस्थापित मतांना आव्हान द्या आणि आपल्या विचार स्वातंत्र्याची किंमत कधीही कमी करू नका, कारण इतिहास बदलण्यासाठी नेहमीच मोठी सत्ता लागते असं नाही. कधी कधी पुरेसं असतं एक जिज्ञासू मन, एक प्रामाणिक संशोधकाची वृत्ती आणि प्रश्न विचारण्याचं धाडस. हीच होती इरावती कर्वे, भारताच्या अग्रणी महिला मानववंश शास्त्रज्ञांपैकी एक, समाजशास्त्रज्ञ, लेखिका आणि स्वतंत्र विचारांची एक असामान्य स्त्री. श्रोते हो, मी शुभांगी चव्हाण आजच्या या विशेष प्रासंगिक कार्यक्रमातून आपल्याला निरोप देते. पुन्हा भेटूया एका नव्या प्रासंगिक विषयासोबत. तोपर्यंत ऐकत रहा आकाशवाणीचं सांग.

श्रोते हो, प्रासंगिक या सदरामध्ये समाजशास्त्रज्ञ आणि संवेदनशील लेखिका इरावती कर्वे यांच्याविषयी आपण जाणून घेतलं. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र.

श्रोते हो, आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीचे 8:30 होत आहेत. सुरुवातीला संसद समीक्षा. रात्री 8:45 समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र, 9:00 न्यूज ॲट 9 हे इंग्रजी बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक, 9:45 मंथन आणि रात्री 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण हे सर्व कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो, भारतीय स्वातंत्र्य दिन वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
1: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
0: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण.
1: नौसेना स्वरवंदना
0: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता स्थळ रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी मुंबई.
1: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे.
0: तेव्हा श्रोते हो या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया.
1: नौसेना स्वरवंदना.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक, 10:15 मंथन आणि 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण आपण ऐकू शकाल. हे सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. सुरुवातीला ठीक 9:15 समाचार संध्या.

रात्रीचे 10:06 झाली आहेत. श्रोते हो, ऐकूया आपली आवड श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित मराठी गीतांचा कार्यक्रम.

नमस्कार श्रोते हो, आपली आवड या कार्यक्रमात सर्व श्रोतांचं मनापासून स्वागत आणि सर्वांना शुभांगीचा नमस्कार। श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं दीड शहाणे या चित्रपटातील गीत। गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि रचना आहे अनंत जाधव यांची। या गीतासाठी पसंती कळवणारे आमचे श्रोते आहेत लक्ष्मीबाई अनाज, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न खर्चे, ललिता नारायण खर्चे, गणेश कार्तिक खर्चे, संजना परी खर्चे, मालती स्वाती प्रयाग चौधरी, वंदना नगर इंदोर इथून आमचे हे श्रोते आहेत। राजाराम गायकवाड, श्रेयस सुयोग, संस्कृती शिवज्ञ शिवशंभ।

0: शिया पिया सोनम प्रशांत राज पेंटर आपकी पसंद रेडियो श्रोता संघ तेरवाड़ीथून अभी आदिती मंजुला अजय राधाकृष्णा बिरंगे कस्बा बावड़ा कोल्हापुरीथून सौ सुशीला विलास दावणे कागल इथून सुभाष मिंचे शिरढोण इथून श्रीनिवास कांबळे येड्राव इथून लतीफ महात शशिकांत पाटील कुरुंदवाड सचिन किल्लेदार भडगाव इथून आमचे हे श्रोते आहेत. सेनापती कापशीहून ऋषिकेश पौर्णिमा तेज विद्या सुवर्णा बाजीराव तेलवेकर सूर्यकांत चव्हाण हे आमचे श्रोते आहेत. मुक्काम हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूरहून आमचे श्रोते आहेत. उस्मान शेख फौजी सायराबनू शेख दस्तगीर शेख फैजन बी शेख शाकीर शेख इस्लाम बी शेख बाबा शेख करिश्मा शेख सिमर शेख सानिया पठान वळसंगीकर बिस्मिलाबी शेख गदर शेख आणि निलोफर शेख हिप्परसोगा तालुका बिलोला जिल्हा नांदेड इथून श्रोते आहेत. चांदनी आयुब सय्यद आणि बाळराजे अमीन सय्यद माहिरा सय्यद संजय उर्णे सौ सुमित्रा उर्णे सुमंत उर्णे चिरंजीव सुशांत उर्णे मुक्काम पोस्ट वेळापूर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर इथून आमचे हे श्रोते आहेत. मुक्काम पोस्ट फुलवळ तालुका कंधार जिल्हा नांदेड महाराष्ट्र इथून आमचे श्रोते आहेत. विकास गायकवाड प्रीती गायकवाड आशा गायकवाड दीपांजली गायकवाड दीक्षा वाघमारे आणि शशांक वाघमारे. चला तर मग श्रोते हो या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं हे गीत ऐकूया दीड शहाणे या चित्रपटातील.
1: सांग कामी

श्रोतेहो आपली आवड या कार्यक्रमात आता ऐकूया एक होता विदूषक या चित्रपटातील आशा भोसले यांनी गायलेलं गीत. या गीतासाठी पसंती कळवणारे आमचे श्रोते आहेत आदित्य वागवेकर, सिद्धी शुभांगी, अनिल वागवेकर, मुक्काम पोस्ट बालिंगे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर इथून, विद्यानगर कवठे मंकाळ इथून आमचे श्रोते आहेत संजीवनी, सुयोग, सुजाता, सुरेश कुलकर्णी आणि एस पी म्हैसाळकर. रियल लिस्नर्स ग्रुप जत, जिल्हा सांगली इथून आमचे श्रोते आहेत अल्ताफ हुजरे, सैफुल्लाह सबाहत, किरत हुजरे, रेहान शेख, सुधीर लोले, अनिल कुंभार, समीक्षा अथर्व चंगू मंगू, अविरा आरव, सुहास लोले शानू, विश्वास निर्मला लोले आणि गजानन लोले, धूमधडाका ग्रुप, संग्राम चौक इचलकरंजीहून आमचे हे श्रोते आहेत एकनाथ काळे, आशाताई काळे, ज्ञानेश्वर काळे, शिवांशु मगर, सूरज खेडा इथून, रवींद्र पवार गोवर्धन इथून, श्री गायकवाड परभणी इथून, वरुड जवळका इथून आमचे श्रोते आहेत महेंद्र सरकटे, विजया सरकटे, मिलिंद सरकटे आणि स्वराज वानखडे. चला तर मग या सर्व रसिक श्रोत्यांच्या आवडीचं हे गीत आहे एक होता विदूषक या चित्रपटातील.

आशा भोसले यांनी गायलेलं एक होता विदूषक या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात आपली आवड हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

श्रोतेहो, 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर तिरंगा फडकवून आपल्या राष्ट्रध्वजासोबतचा सेल्फी हर घर तिरंगा .com या पोर्टलवर अपलोड करून हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा या मोहिमेमध्ये जरूर सहभागी व्हा।

दर्शवते हो आपली आवड या कार्यक्रमात आता ऐकूया बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातील आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत. गीताला संगीत आहे एन दत्ता यांचं आणि रचना आहे जगदीश खेबुडकर यांची. या गीतासाठी पसंती कळवणारे आमचे श्रोते आहेत शेखर दगडा पाटील, विमल पाटील, पूजा पाटील, सागर पाटील, राजू मिठारी, राम हुक्केरी, रवी ग्रुप, चंदूर इथून आमचे हे श्रोते आहेत, वसमत रोड परभणी महाराष्ट्र इथून आमचे श्रोते आहेत, रणजित कारेगावकर, कांचन कारेगावकर, सृष्टी कारेगावकर आणि समरजित कारेगावकर, नसवाला चौक मलकापूर इथून आमचे श्रोते आहेत संजय पाटील, उषा पाटील, प्रथमेश पाटील, निवृत्ती क्षीरसागर संजय चौहान जत जिल्हा सांगली इथून, श्याम कुलकर्णी, राम कुलकर्णी तालखेड जिल्हा जळगाव इथून आमचे श्रोते आहेत, काशीनाथ ढेंगे सौ नंदा ढेंगे हे आमचे श्रोते आहेत नसवाला चौक मलकापूर इथून, कृष्णानगर सेमिनरी हिल्स नागपूर इथून आमचे श्रोते आहेत नाना डोंगरदिवे, रमाताई डोंगरदिवे, सीमाताई डोंगरदिवे, रीमाताई डोंगरदिवे, दीक्षाताई डोंगरदिवे आणि राहुल डोंगरदिवे. चला तर मग या सर्व रसिक श्रोत्यांच्या आवडीचं हे गीत आहे बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातील.

बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातील गीत आपण ऐकलत. श्रोते हो, आपली आवड या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया उषा मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग यांनी गायलेलं बन्या बापू या चित्रपटातील गीत. या गीतासाठी पसंती कळवणारे आमचे श्रोते आहेत मुकाम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव मुकाम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव इथून दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका घायाळ आणि गजानन घायाळ, स्नेह जिवाळा रेडिओ श्रोता संघ इथून कुमारी भक्ती, प्रसाद शोभा, संजय डी गवळी, गणेशनगर बांबवडे इथून कुमारी कीर्ती, स्वरा अहिल्या, साईराज, सीमा उमा, उत्तम पाटील, वारणा कापशी इथून आमचे श्रोते आहेत. गजबर अत्तार, फरीद मनेर, मनोज रानडे, वैभव जाधव, काका कळंकर कुरुंदवाडी इथून, सलीम मनाई कवाडे भैरेवाडी इथून, तिरुपती नगर लातूर इथून आमचे श्रोते आहेत संगीता जैन, सूरज जैन, पी आर जैन, फकीरा रेडिओ श्रोता संघ जिल्हा बीड इथून आमचे श्रोते आहेत रणजित कुमार थोरात, रितेश आकाश, रश्मी रंजना आणि गबरू पैलवान थोरात. चला तर मग या सर्व रसिक श्रोत्यांच्या आवडीचं हे अंतिम गीत आहे बने बापू या चित्रपटातील.

उषा मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग यांनी गायलेलं बन्या बापू या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. बऱ्याच श्रोते हो, या गीताबरोबरच आमचा आजचा आपली आवड हा कार्यक्रम आता इथंच समाप्त होतोय. पुन्हा भेटू आमच्या पुढच्या कार्यक्रमात. आपल्या प्रतिक्रिया आणि आपल्या आवडीच्या गीतांच्या आम्ही प्रतीक्षेत आहोतच. पत्रव्यवहारासाठी आमचा पत्ता आहे आपली आवड द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली. बऱ्याच श्रोते हो, मला शुभांगीला आता निरोप द्या. पुन्हा भेटू आमच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

आपली आवड हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोतेहो, रात्रीचे 10:30 झाली आहेत. ऐकूया नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात श्रीकांत बाकरे यांनी गायलेला राग पुया कल्याण आपण ऐकूया. विलंबित बंदिश एकतालात निबद्ध असून बोल आहेत आज सोबना आणि तराना झपताल. सातसंगत तबला राजप्रसाद धर्माधिकारी आणि हार्मोनियम वसंतराव गुरव. चला तर मग श्रोतेहो ऐकूया राग पुरिया कल्याण.